मध्यम लहरी 249.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 19 आषाढ शके 1948 अर्थात 10 जुलै 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातःकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात करीत आहोत. श्रोते हो, सुप्रभात.

0: कीर्णा कुञ्जिका स्तोत्र हेतवे अभक्ताय न दातव्यं गोपितं रक्ष पार्वती विहीना कुञ्जिका देव्या यस्तु सप्तशतीं पठेत न तस्य जायते सिद्धिर्हिरण्ये रुदितं तथा इति श्री डामरतंत्रे ईश्वर पार्वती संवादे कुञ्जिका स्तोत्रं संपूर्णम्।
1: सतीश आगरकर यांच्या स्वरात श्री कुंजिका स्तोत्र आपण ऐकलं। गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रोत्या सकाळसाठी 6:10 झाली आहेत। प्रसारणात आपल्यासोबत मी आहे वेदवती गोखले। ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन।

रवींद्र साठे आणि सहकारी यांच्या आवाजात भोपाळी आपण ऐकली. गीतरचना होती राजन खांडेकर यांची. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर संत तुकाराम महाराजांची अभंगरचना किशोरी आमोणकर यांच्या स्वरात.

किशोरी आमोणकर यांच्या आवाजात संत तुकाराम महाराजांची अभंग रचना आपण ऐकली. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांची भक्ती रचना.

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांची भक्ती रचना पण ऐकली. श्रोतेय प्रभात वंदन कार्यक्रमात यानंतर आनंद भाटे यांच्या स्वरात सदाशिव जावडेकर यांची गीतरचना.

समूह स्वरातील या गीताबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, ऐकूया कार्यक्रम कृषी वार्ता. यामध्ये दुग्ध व्यवसाय याविषयी माहिती.
1: मंडळी, शेतीला पूरक म्हणून आपण दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्यानं संकरित गायी, गावठी दुधाळ गायी आणि दुधाळ म्हशी या पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा जर व्यवसाय आपण केला तर निश्चितपणाने शाश्वत धंदा आपल्याला होऊ शकतो आणि आर्थिकदृष्ट्या देखील तो आपल्याला परवडू शकतो. मंडळी, या गोष्टीचा विचार करून आपण दुग्ध व्यवसायाकडे चांगल्या नजरेने बघायला हवं. आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी साधारणतः 300 मिलीलिटर दुधाची आवश्यकता असते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढवणं हे फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गायीपासून 45% तर म्हशीपासून 52% दूध मिळतं असं समजलं जातं. पण यात सध्या तरी उलटं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. दुधामध्ये पाणी, कार्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व इत्यादी भरपूर प्रमाणात असल्यामुळं दूध हे आपल्याकडं पूर्णान्न मानलं जातं. गायीच्या 1 लिटर दुधातून 600 किलो कॅलरीज तर म्हशीच्या 1 लिटर

0: दुधापासून साधारणतः 1000 किलो कॅलरीज आपल्याला मिळत असतात. दुधापासून अनेकविध पदार्थ आपल्याला तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी आपण लक्षात घ्यायला हव्यात. किमान 5 ते 10 दुभत्या गाई म्हशी आपल्याकडे असायला हव्यात. त्यांच्या संगोपनासाठी सर्व सोयी आपण तयार ठेवाव्यात, जसं की पिण्याचं पाणी, लाईट, वाहतुकीचा रस्ता, गोठा आणि साधारणतः शहरापासून 10 ते 20 किलोमीटर अंतरावर आपला गोठा असणं अपेक्षित आहे. नजीकच पशुवैद्यकीय दवाखाना असावा. या किमान बाबी दुग्ध व्यवसायासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मंडळी, फायदेशीर दुग्ध व्यवसायासाठी दुधाळ गायींची आणि म्हशींची निवड करावी. दुधाळ गायींची खास वैशिष्ट्ये असतात, त्या वैशिष्ट्याच्या आधारे गायी खरेदी कराव्यात. त्याचप्रमाणे म्हशींची देखील निवड करावी. दुग्ध व्यवसायासाठी नेहमी दुसऱ्या किंवा तिसऱ्या वितांच्या गायी किंवा म्हशी निवडाव्यात. त्यांचं वय हे साधारणतः 3 ते 4 वर्षाचं असावं. त्या वर्षाला एक वेद देणाऱ्या असाव्यात, निरोगी असाव्यात. दुग्ध व्यवसायासाठी जर्सी, होल्स्टीन, फ्रिजियन, देवणी, गीर, थरपारकर या गायी पाळाव्यात. तर दिल्ली, मुर्हा, पंढरपुरी, जाफराबादी इत्यादी जातीच्या म्हशी पाळाव्यात. गायी म्हशीसाठी गोठा हा आदर्श असावा. गायी म्हशींची संख्या 16 पर्यंत असेल तर एकरी पद्धतीचा गोठा असावा आणि 16 पेक्षा जर जास्त संख्या असेल तर मात्र दुहेरी गोठा असणं अपेक्षित आहे. जनावरं बांधताना तोंडाकडे तोंड करून अगर शेपटीकडे शेपटी करून बांधावीत, म्हणजे दूध काढणं हे आपल्याला सोयीचं होतं. गोठ्याची जमीन सिमेंटच्या कोबेची असावी. मूत्र वाहण्यासाठी शेपटाच्या बाजूने नळी असावी. गोठ्याची उंची साधारणतः 14 ते 15 फूट असावी. भरपूर आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा हौद मोकळ्या जागेत असावा. गायी म्हशींना त्यांच्या शरीराच्या वजनाच्या किमान 3% वाढलेला आणि हिरवा चारा आपण देणं हे अपेक्षित आहे. प्रत्येक लिटर दुधापाठीमागं 300 ते 400 ग्रॅम पशुखाद्य तर 50 ते 100 ग्रॅम क्षार मिश्रण देणं हे महत्त्वाचं आहे. अ, ब, क आणि ई या जीवनसत्वांसाठी हिरवा चारा दिला गेलाच पाहिजे, म्हणजे दुधात घनपदार्थांचं म्हणजेच फॅटचं प्रमाण आपल्याला चांगलं मिळेल. अलीकडं जैविक दूध निर्मितीला देखील खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या व्यवसायाकडं आपण केवळ व्यवसाय म्हणून न बघता आर्थिक उत्पन्नाचा स्रोत म्हणून जर पाहिलं आणि त्यानुसार त्याची योजना केली तर नक्कीच आपल्याला त्यापासून 2 पैसे जास्तीचे मिळू शकतील.
1: कृषी वार्ता यामध्ये दुग्ध व्यवसाय याविषयी माहिती आपण ऐकली. वाचक स्वरूता महेश इनामदार यांचा. श्रोते, यानंतर ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या भागात आपण किडनी स्टोनची माहिती जाणून घेतली की किडनी स्टोन काय असतो, त्यामागची कारणं काय असतात नेमकी. आज आमच्या श्रोत्यांना आपण सांगाल की लक्षणं काय दिसून येतात नेमकी किडनी स्टोन झाल्यानंतर.
1: अगदी बरोबर. त्याच्यामध्ये श्रोतांनी हे समजणं गरजेचं आहे की किडनी स्टोन जे आहे ते वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतात. कधी कधी किडनी स्टोन्समध्ये बिलकुल काही पण तुम्हाला लक्षणं दिसणार नाही, म्हणजे ते सायलेंट राहू शकतात आणि अनायसेस रुटीन चेकअपवर दिसू शकतात. दुसरं म्हणजे काही लोकांना सामान्य वेदना होतात, सामान्य सिम्पटम्स पण असतात जे खूप कॉमनली आम्ही बघतो, जसं कमरेत दुखणे. पण आता याच्यामध्ये एक लोकांना असं वाटतं की कमरेत दुखणे म्हणजेच स्टोन आहे, तर त्याचं उत्तर आहे नाही. कमरेत दुखणं हे इतर कारणांमुळे पण होऊ शकतं, पण त्याच्याशिवाय पण जेव्हा किडनी स्टोन असतो त्याच्या अतिरिक्त पण काही लक्षण असतात, जे म्हणजे लघवीमध्ये आग होणे, लघवीमध्ये कधी कधी रक्त जाणे, पोटात दुखण्यासोबत सोबत मळमळणे, उलट्या होणे, भूक कमी लागणे, हे त्याचे काही कारणं कॉमनली राहू शकतात. त्याच्याशिवाय लघवी अटकून अटकून होणे, तर हे काही सामान्य कारण जे कॉमनली बघतो. आता याच्याशिवाय श्रोतांनी हे समजण्याचं फार महत्व असतं की व याच्यामध्ये काही कारण धोकादायक पण राहू शकतात, म्हणजे किडन्यांना काही डॅमेजेस होऊन राहिले काही दगडांनी, त्याचे काही लक्षण असतात. हे ते म्हणजे भूक कमी होऊन जाणे, अशक्तपणा येणे, हातापायावर सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, लघवीचं प्रमाण कमी होऊन जाणे, असे जर लक्षणं असतील आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला आधीच्या कोणत्या रिपोर्ट तुमच्या घरी पडले असतील ज्यात दिसत आहे की त्यात स्टोन आहे, तर ते खूप व्यवस्थित आम्हाला बघावं लागतं. कारण की हे सगळे जे लक्षणं सांगितले हे किडनी डॅमेजचे लक्षण आहे. याच्याशिवाय काही असे कंडिशन्स असतात ज्याच्यामध्ये हे लक्षणं थोडेसे, जरी सामान्य लक्षणं असली तरी ते थोडेसे क्रिटिकल नाही तर

धोकादायक होऊन जातात ते म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये जर कोणी महिलाला जर स्टोन आहे आणि ह्या वेदना असतील जरी ते कॉमन सिम्पटम असेल त्याला आम्ही खूप सिरियसली घेतो. दुसरं म्हणजे काही लोकांना जन्मता एकच किडनी असते नाही तर काही कारण असतो एक किडनी काढून टाकलेली असते तर त्यांची एकोणती एक किडनी आहे त्याच्यामध्ये जर स्टोन आहे आणि जरी त्यांना कॉमन सिम्पटम्स आहे तरी त्याला आम्ही खूप जास्त सिरियसली बघतो आणि त्याचं अग्रेसिव्हली त्याचं ट्रीटमेंट करतो. आणि काही लोकांना काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जसं मी याच्या आधी बोललो होतो कॅल्शियम डिसऑर्डर्स युरिक ऍसिड मेटाबॉलिझम डिसऑर्डर्स त्यांच्यामध्ये आम्ही हे स्टोन्सला खूप अग्रेसिव्हली म्हणजे जरी सामान्य सिम्पटम्स असतील तरी त्याला खूप महत्व येऊन त्याला अग्रेसिव्हली ट्रीट करतो.

0: मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जसं मी याच्या आधी बोललो होतो कॅल्शियम डिसऑर्डर्स युरिक ऍसिड मेटाबॉलिझम डिसऑर्डर्स त्यांच्यामध्ये आम्ही हे स्टोन्सला खूप अग्रेसिव्हली म्हणजे जरी सामान्य सिम्पटम्स असतील तरी त्याला खूप महत्व येऊन त्याला अग्रेसिव्हली ट्रीट करतो तेही काही लक्षणं आहे.
1: डॉक्टर लक्षणं तर लक्षात आली पण मग निदान कसं करायचं नेमकं?
0: हा तर बेसिकली जेव्हा पेशंट्स आमच्याकडे येतात तर सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही काही ब्लड टेस्ट करून घेतो. रक्त लघवीच्या तपासण्यांमध्ये एवढं बघतो की आपल्या किडण्या स्वस्त आहे की नाही आणि रक्त लघवीमध्ये काही इन्फेक्शन तर नाहीये आणि दुसरं म्हणजे सिम्पल सोनोग्राफी आणि सोनोग्राफीत जर काही आम्हाला असं काही शंकाजनक काही दिसलं तर मग आम्ही सीटी स्कॅन करतो.
1: डॉक्टर निदानामध्ये पण काही ऍडव्हान्स टेक्निक आहेत का?
0: हा तर निदानांमध्ये ऍडव्हान्स टेक्निक्स मध्ये बेसिकली आजकाल सीटी स्कॅन्स तर आलेलेच आहे पण आता इन्व्हेस्टिगेशन करताना आम्ही पेशंट्सचे जेव्हा ऑपरेशन्स करतो आणि त्यांचे दगडं काढतो तर ते दगडं काढून आम्ही त्यांना तपासणीसाठी पाठवू शकतो. त्याला आम्ही स्टोन अनालिसिस म्हणतो. तर हे स्टोन अनालिसिस इज अ व्हेरी युजफुल इन्व्हेस्टिगेशन की ज्याच्यामध्ये जेव्हा पेशंट्स आम्हाला विचारतात की सर मला हा स्टोन का झाला त्याचं उत्तर आम्ही खूप बारीकीने देऊ शकतो. जसं मी सांगितलं होतं काही रेअर डिसऑर्डर्स असतात की त्याचं आम्हाला त्याच्यामधनं लक्षात येऊन जातं की त्या स्टोनचं कंपोजिशन काय आहे त्याच्यावरनं मग आम्ही त्यांना काही पदार्थ अवॉइड करायला सांगू शकतो की हा तुम्हाला आजार आहे कॅल्शियमचा नाहीतर युरिक ऍसिडचा नाहीतर ऑक्झिडेटचा तर काही पदार्थ तुम्ही हे आपल्या आहारातनं बाहेर करा. तर या पद्धतीने त्यांना काही सल्ला आम्ही पोस्ट ऑपरेटिव्ह फेज मध्ये देऊ शकतो हे एक आहे. आणि आजकाल काही सीटी स्कॅनचे प्रोटोकॉल्स आले ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी आम्ही ऑपरेशन करायच्या आधी सीटी स्कॅनवरनं पण एक अंदाज देऊ शकतो की हा स्टोन कोणत्या पद्धतीचा राहू शकतो. तर हे काही लेटेस्ट गोष्टी आहे त्याच्यामध्ये.
1: ओके म्हणजे निदान एक्झॅक्ट करण्यासाठी हे खूप महत्वपूर्ण आहे असं म्हणावं लागेल. डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: नमस्कार. श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैद्यही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्य ज्ञानसंपदा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर ऐकूया कार्यक्रम परिसर. परिसर श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर आज ऐकूयात या कार्यक्रमाचा दुसरा भाग.
1: नमस्कार श्रोते हो, पहिल्या भागात आपण ई कचरा म्हणजे काय, त्यामध्ये कोणत्या वस्तू येतात आणि ही समस्या का महत्वाची आहे हे समजून घेतलं. आता या पुढील भागात आपण ई कचरा इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढतो आहे त्याची कारणं जाणून घेऊयात. ई कचरा वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातलं पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे तंत्रज्ञानामध्ये होणारे वेगवान बदल. आज दर काही काळाने नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारात येतात. नवीन फीचर्स, नवीन डिझाईन आणि नवीन सुविधा यामुळे लोक जुन्या वस्तू बदलून नवीन वस्तू विकत घेतात. दुसरं कारण म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर. पूर्वी प्रत्येक घरात मोजक्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू असायच्या, पण आज जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे. घरात टीव्ही, संगणक, विविध उपकरणं असतात. वापर वाढला की साहजिकच खराब होणाऱ्या वस्तूंचं प्रमाणही वाढतं. तिसरं कारण म्हणजे वस्तू लवकर बदलण्याची सवय. आज अनेक वेळा एखादी वस्तू खराब झाली म्हणून नव्हे, तर नवीन मॉडेल आलं म्हणून बदलली जाते. आपल्याला नवीन वस्तूंचं आकर्षण असतं, पण त्याचवेळी जुन्या वस्तूंचं काय करायचं याचा विचारही कमी होतो. चौथं कारण म्हणजे दुरुस्तीपेक्षा नवीन वस्तू घेण्याची वाढलेली प्रवृत्ती. काही वेळा एखादी वस्तू थोडी खराब होते, ती दुरुस्तही होऊ शकते, पण दुरुस्तीचा खर्च जास्त वाटल्यामुळे लोक नवीन वस्तू घेणं पसंत करतात. पूर्वीची जीवनशैली पाहिली तर लोक वस्तू जपून वापरत असत. एखादी वस्तू खराब झाली तर ती दुरुस्त करून

0: वापरली जायची. पण आज मात्र परिस्थिती बदलली आहे. आज नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन मॉडेल्स आणि नवीन फीचर्स सतत येत आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर मोबाईलचंच घेऊया. एखाद्याचा मोबाईल व्यवस्थित चालू असतो, पण नवीन कॅमेरा, नवीन फीचर्स किंवा नवीन डिझाईन असलेला मोबाईल आला की जुना मोबाईल बाजूला ठेवला जातो. अशा प्रकारे एका व्यक्तीकडून थोडा थोडा निर्माण होणारा कचरा पुढे मोठ्या समस्येचं रूप घेतो. पाचवं आणि महत्वाचं कारण म्हणजे ई कचऱ्याबद्दल माहितीचा अभाव. अनेक लोकांना अजूनही माहिती नाही की जुने मोबाईल, बॅटरी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू वेगळ्या पद्धतीनं जमा करायला हव्यात. म्हणून ते या वस्तू सामान्य कचऱ्यासोबत टाकतात आणि समस्या वाढतात. याशिवाय जाहिरातींचाही मोठा प्रभाव आहे. सतत नवीन वस्तू दाखविल्या जातात आणि आपल्यामध्ये नवीन घेण्याची इच्छा निर्माण होते. मात्र आपण ग्राहक म्हणून थोडा विचार करायला हवा. आपल्याला खरंच नवीन वस्तूची गरज आहे का? जुनी वस्तू अजून किती दिवस वापरता येईल? असे प्रश्न स्वतःचे स्वतःला विचारायला हवेत. कारण ई कचरा कमी करणं फक्त सरकारचं काम नाही, प्रत्येक घरातून त्याची सुरुवात होते. आपण ई कचऱ्याची कारणं समजून घेतली तर त्यावर उपाय करणं सोपं होतं. तर श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचरा वाढण्याची कारणं जाणून घेतली. पुढील भागात आपण ई कचऱ्यामुळे होणारे धोके आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेऊया. नमस्कार
1: मंडळी. आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण या कार्यक्रमाचा दुसरा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूयात तिसऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडुळे.
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
3: अगं पोरी, शिक्षण, जमीन, दिसायला नंबर आहे काय? जो नको काय म्हणतेस?
4: पातला, त्याचं दात लई बाद आहेत.
3: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
4: मग चालतोय की?
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.
2: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, यानंतर आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 7 वाजता सुविचार आणि काही निवेदनं. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 7:20 आणि रात्री 8 वाजता एक गाणे ताजे तवाने. 7:25 दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 7:40 श्वास हेल्थ केअर प्रायोजित कार्यक्रम. गाणी मनातली आपण ऐकू शकाल 7:45. 8 वाजता समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. लखलख चंदेरी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 8:55. 9:10 कुटुंब स्वास्थ्य. आज या कार्यक्रमात किशोरवयीन मुलींचे आरोग्य आणि भवितव्य याविषयी डॉक्टर ज्योती रोकडे यांची मुलाखत, या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:30 पुनःप्रसारित करण्यात येईल. 9:30 आजचे पाहुणे. आजच्या कार्यक्रमात प्लास्टिक बाबा या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक डॉक्टर युग नीलशंकर यांच्या मुलाखतीचा भाग तिसरा आम्ही प्रसारित करू. हाच कार्यक्रम रात्री 10 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. मराठी चित्रपट संगीत सकाळी 10 वाजता. 10:15 गांधी वंदना. 10:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम. गाता रहे मेरा दिल चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम सकाळी 11 वाजता. 11:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ. आजच्या कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं आणि त्यानंतर मातृसुरक्षा दिनानिमित्त आरोग्यसेवा छत्रपती संभाजीनगर परिमंडळच्या उपसंचालक डॉ कांचन वानेरे यांची मुलाखत. विषय मातृसुरक्षा राष्ट्रसुरक्षा. दुपारी 1 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. 1:05 गीतबहार. 1:30 मराठीतून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र. 1:40 जालना जिल्ह्याचं वार्तापत्र.

1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, 2:00 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण, 2:15 दोपहर समाचार हे हिंदी बातमीपत्र, 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आनंद चिमोटे यांचं गायन, त्यांनी गायलेला राग मध्यमाद सारंग आपण ऐकू शकाल. दुपारी 3:00 प्रादेशिक बातम्या. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला सुरुवात होईल ठीक 5:00. सभेच्या सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवावाणी युवा श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात दत्तात्रय कळसकर आणि सहकारी यांनी सादर केलेलं भेदिक. 6:20 संस्कृतमधून बातम्या. 7:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून. 7:15 आजचं विधिमंडळ आणि 7:30 माझा आवार माझं शिवार कृषीविषयक कार्यक्रमाचं राज्यस्तरीय प्रसारण, तसंच 8:05 मराठीतून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. रात्री 8:15 कव्वाली, 8:45 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. रात्री 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमात मुनवर अली खा यांनी गायलेला राग बागेश्री आपण ऐकू शकाल. श्रोते हो, ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. मध्यम लहरी 241.81 मीटर, अर्थात 1251 किलोहर्ट्झवर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते, आज दिनांक 10 जुलै 2026, सकाळचे 7:00. सकारात्मकता ही जीवनाची खरी भाषा आहे. ती आत्मसात केल्यास प्रत्येक क्षण अर्थपूर्ण बनतो.

0: श्रोतेओ एक निवेदन. राज्यातील नगर परिषद आणि महानगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध व्यक्तींना पक्क्या घरांचं बांधकाम करणं, कच्च्या घराचं पक्क्या घरात रूपांतर करणं, तसंच शासकीय अभिकरणामार्फत घर खरेदी करण्यासाठी रमाई आवास योजनेतून शहरी भागासाठी 2,50,000 रुपये अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिलं जातं. पात्र आणि इच्छुक व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रासाठी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका या कार्यालयात आणि नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्राकरिता संबंधित मुख्याधिकारी नगरपरिषद अथवा नगरपंचायत कार्यालयात अर्ज उपलब्ध असून तिथे अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करताना सादर करावयाची कागदपत्रे याप्रमाणे: जागेचा सातबारा उतारा अथवा मालमत्ता नोंदपत्र, जातीचा दाखला, रहिवासी व उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, आधार कार्ड, घरपट्टी अथवा पाणीपट्टी किंवा वीज बिल इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. योजनेतून लाभ घेण्यासाठी शहरी भागासाठी रुपये 3,00,000 इतकी उत्पन्न मर्यादा असणं आवश्यक आहे. निवेदन आपण ऐकलं.
1: रसिक श्रोते, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
0: श्रोत्याच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये प्लास्टिक बाबा या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक डॉक्टर योग निलेश

0: शंकर यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. या मुलाखतीचा भाग तिसरा आम्ही प्रसारित करू.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी संगीत। मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वर। आकाशवाणी सांगली पहिले

श्रोतेजनांचे आज प्रसारित होणारे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम याप्रमाणे. दुपारी 2:30 नादब्रह्म या कार्यक्रमात आनंद चिमोटे यांचं गायन, त्यांनी गायलेला राग मध्यमाद सारंग आपण ऐकू शकाल. तर रात्री 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमात मुनवर अली खा यांचं गायन, त्यांनी गायलेला राग बागेश्री आपण ऐकू शकाल.

0: चिमचिमत्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
2: हे आकाशवाणीचे सांगली केंद्र आहे। सकाळचे 7:07 होत आहेत। ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

छोट्या मित्रमैत्रिणींनो, आषाढी वारी सुरू झाली आहे. मग छोटी दोस्त मंडळी मागे कशी राहतील? म्हणूनच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये मी आपल्याला ऐकवणार आहे बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन गोकर्ण आख्यान.

0: अखेर भटूने ते आत्मलिंग खाली ठेवलं आणि
1: बालकीर्तनकार स्पृहा साठे हिनी सादर केलेलं कीर्तन येत्या रविवारी 12 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
3: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात

0: गझल बनून अलगद उतरून बसे.
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
2: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
3: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
4: वॉचमॅन वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
5: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

आकाशवाणी पुणे, सविता घसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताला ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमच्या दीर्घकालीन पुरवठ्याला उभय देशांकडून अंतिम स्वरूप. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन. आणि पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वे रुळांच्या दुरुस्ती कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं भारत आणि ऑस्ट्रेलियानं काल संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती दिली. ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थेलाही दोन्ही बाजूंकडून अंतिम स्वरूप देण्यात आलं. मेलबर्न इथं झालेल्या ऑस्ट्रेलिया भारत तिसऱ्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यातील शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या परिषदेत दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरीय चर्चेवेळी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंबंधी विचार विनिमय केला. ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान आज न्यूझीलंडला रवाना होणार आहेत. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक राज्यानं समान नागरी कायद्याचा विचार करावा असे निर्देश आहेत. त्यानुसार यावर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगानं राज्य शासनामार्फत या समितीची स्थापना करण्यात येत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. ही समिती पुढील 6 महिन्यात आपला अहवाल राज्य शासनाला सादर करेल. या अहवालाच्या आधारे येत्या हिवाळी अधिवेशनात समान नागरी कायद्याचं विधेयक विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांसमोर मांडण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. राज्यातील सरकारी वन तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर 1 जानेवारी 2011 उभारण्यात आलेल्या सर्व घरांना तसंच झोपड्यांना सरकार पूर्ण संरक्षण देणार असून एसआरए म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून त्यांचं योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत केली. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचं येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाहीही महसूल मंत्र्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीच्या वेळी महाराजांच्या जीवाचं रक्षण करणारे जीवाजी महाले यांचं स्मारक प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचं पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितलं. या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी 1 कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या

0: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन झालं. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आणि संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. दोन्ही पालख्यांचा मुक्काम आज आणि उद्या पुण्यात असून उद्या त्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहेत. ऐकूया अधिक माहिती.
1: देहू आणि आळंदी इथून प्रारंभ होणारा पालखी सोहळा ही महाराष्ट्राची शेकडो वर्षांची अखंड परंपरा आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध प्रांतांमधून आलेल्या शेकडो दिंड्या आणि लाखो वारकरी वारीमध्ये सहभागी झाले आहेत. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन अभंग भजन आणि टाळ मृदुंगाच्या गजरात भगव्या पताकांच्या साक्षीनं वारकरी ऊन पावसाची तमा न बाळगता पंढरपूरकडे पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं पायी मार्गक्रमण करत आहेत. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने या वारी सोहळ्याची सांगता होणार आहे. वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समता, बंधुता, शिस्त आणि सेवाभावाचा संदेश देणारी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. पालख्यांसोबत शिस्तबद्ध पद्धतीनं चालणाऱ्या दिंड्या हे वारीचं प्रमुख वैशिष्ट्य. प्रत्येक दिंडीमध्ये अभंग भजन कीर्तन आणि नामस्मरणातून संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवला जातो. वारीत माऊलींच्या रथापुढे सहभागी झालेल्या आळंदीच्या समस्त डांगे पंच मंडळ दिंडी क्रमांक 8 चे हरिभक्त परायण रोहित महाराज बोराटे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं,
2: आमच्या दिंडीची कमीत कमी 150 वर्षांची जुनी परंपरा या सोहळ्यामध्ये आहे. आमच्या दिंडीमध्ये ब्रह्मलीन गाथामूर्ती गुरुवर्य भोसरेकर माऊली थोर महात्मा होऊन गेले. त्यांनी आम्हाला भजनाची परंपरा, वारीवर असणारी निष्ठा, ज्ञानोबरांच्या तुकोबरांच्या वचनावरती असणारी श्रद्धा याचं मार्गदर्शन आपल्या स्वतःच्या आचरणातून वारकऱ्यांना दाखवून दिलं आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती सर्व सेवेकरी आमच्या दिंडीतील भजन करत आहेत, सेवा करत आहेत. हा पालखी सोहळा अविरतपणे असल भविष्यात पुढे चालू राहील आणि अनेक वारकऱ्यांना सेवेकऱ्यांना या भजनाचा पायीवारीचा आणि या सोहळ्याचा आनंद घेता येईल. रामकृष्ण.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वेसेवा पूर्ववत करण्याच्या कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेली मुंबई पुणे रेल्वेची घाट मार्गावरील वाहतूक आता टप्प्याटप्प्यानं पूर्ववत होत आहे. घाटातील एक मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली असून दुसरी मार्गिका रात्री उशिरापर्यंत सुरू करण्याचं काम सुरू होतं. तिसरी मार्गिका सुरू होण्यासाठी मात्र आणखी काही वेळ लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनानं व्यक्त केली आहे. दृष्टीहीन महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाची वाटचाल दाखवणाऱ्या देख ले इंडिया या माहितीपीठाचं युनिसेफतर्फे काल लोकभवनात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शन करण्यात आलं. राज्यपालांनी भारताच्या अंध महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या विविध सदस्यांसह हा माहितीपट पाहिला आणि त्यांनी संपूर्ण संघाला कौतुकाची थाप दिली. धुळे जिल्ह्यात यावर्षीच्या खरीपाच्या पेरणीसाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील पाऊस, पेरण्या आणि पाणीसाठा याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
3: जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली, पण त्याचा जोर खूपच कमी राहिला आहे. त्यामुळे खरीपाच्या पेरण्या सुद्धा खूप कमी प्रमाणात झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यात 378,432 हेक्टर क्षेत्रात खरीप हंगामाच्या पेरण्या होतात, मात्र आतापर्यंत जेमतेम 68,544 हेक्टर क्षेत्रात पेरण्या झाल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील 12 मध्यम जल प्रकल्प आणि 47 लघु प्रकल्प मिळून एकूण 31.91% पाणीसाठा शिल्लक आहे. पुढील पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यात येत आहे. धुळे शहरातील पाणी पुरवठ्यात सुद्धा कपात करण्यात आली आहे. शहराला सध्या 4 ते 5 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. असे असले तरी 8 जुलै रोजी धुळे जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना सुद्धा मोठा दिलासा मिळाला असून या पावसामुळे पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा आहे. तसेच पाणी साठ्यामध्येही काही प्रमाणात वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
0: मोशी इथल्या घनकचरा व्यवस्थापन केंद्रातील इमारत कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली कोसळल्याच्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी 6 जण अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर झालेल्या दमदार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाच्या

0: असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला पिण्याचं पाणी, शेती आणि सिंचनाच्या दृष्टीनं दिलासा मिळाला आहे. हिंगोली जिल्ह्यात काल पहाटे बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काल भूकंपबाधित गावांना भेट देऊन तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनाम्यांच्या अहवालानुसार 105 घरांचं अंशतः नुकसान झालं असून जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या T20 क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडकडून 9 गडी राखून पराभव झाला. यामुळे 5 सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतानं निर्धारित 20 षटकात 7 बाद 158 धावा केल्या. इंग्लंडनं 14 षटकातच विजयाचं लक्ष्य गाठलं. विम्बल्डन कनिष्ठ गटात उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेला भारताचा टेनिसपटू अर्णव पापरकर अंतिम फेरी गाठू शकला नाही. काल झालेल्या उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या जॉर्डन लीनं त्याला 6-2, 7-5 असं पराभूत केलं. हवामान. राज्याच्या विविध भागात पावसानं काहीशी विश्रांती घेतली आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताला ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमच्या दीर्घकालीन पुरवठ्याला उभय देशांकडून अंतिम स्वरूप. राज्यात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7-सदस्यीय समिती स्थापन. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं काल पुणे शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात आगमन. आणि पुणे मुंबई घाट विभागातील रेल्वे रुळांच्या दुरुस्ती कामाचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:20 झालेत. श्रोते हो ऐकूया एक गाणे ताजेतवाने.

0: सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांच्या आवाजात शांता शेळके यांची गीतरचना आपण ऐकली. पंडित रुद्रनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं संसार या चित्रपटातील. श्रोतेहो एक गाणे ताजेतवाने हा कार्यक्रम रात्री 8 वाजता पुन्हा प्रसारित करण्यात येईल. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:25 होतात. दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: मिनिटं होत आहेत यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमातील पूनम चांदोरकर आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, महाराष्ट्राच्या शेतीला नवसंजीवनी देणारा, गटशेतीला नवी दिशा देणारा आणि लाखो शेतकऱ्यांना सामूहिक शेतीच्या माध्यमातून सक्षम करण्याचा संकल्प घेऊन सुरू झालेला सत्यमेव जयते फार्मर कप 2026 हा उपक्रम आज राज्यभरात व्यापक चळवळीचे स्वरूप धारण करत आहे. पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सामूहिक नियोजन, जलसंधारण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती आणि उत्पादन वाढीचे नवे मार्ग खुले होत आहे. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत सहभागी करण्याचा महत्वाकांक्षी संकल्पही या निमित्ताने व्यक्त केला आहे. या सर्व उपक्रमांची संकल्पना, अंमलबजावणी, आतापर्यंतची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील दिशा याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सत्यजित भटकळ. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. सुरुवातीला ही स्पर्धा म्हणून सुरू झालेलं पण आता ते केवळ स्पर्धा नाही राहिली तर एक परिवर्तनाची जनचळवळच झाली असं आपण म्हणू शकतो.
1: पण तुम्ही स्पर्धेचा उल्लेख केला तर मी निश्चित वस्तू शेतकऱ्यांनाही सांगतो की स्पर्धाही आहे आणि या स्पर्धेला भरभरून बक्षीसही आहेत. म्हणजे पहिलं बक्षीस जिंकणाऱ्या गटाला महाराष्ट्र पातळीवरती 50 लाख रुपये, दुसरं बक्षीस 30 लाख रुपये, तिसरं बक्षीस 20 लाख रुपये आणि तसेच जिल्हा आणि तालुका पातळी जिल्हा पातळीवरती सुद्धा खूप बक्षिसं आहेत. आणि ही बक्षिसं दरवर्षी आपण एक भव्य कार्यक्रम करतो. म्हणजे गेल्या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये 15,000 शेतकरी सहखर्चाने महाराष्ट्रभरातून आले होते बालेवाडी येथे. यंदा किती येतील मला वाटतं स्टेडियमची गरज पडेल. तर मला वाटतं की शेतकऱ्यांना गौरवण्याची ही आपल्याला एक खूप सुंदर संधी मिळते आणि एक अखिल महाराष्ट्र पातळीवरती हा असा एक प्लॅटफॉर्म स्पर्धेच्या रूपात आपण निर्माण करतो की ज्यातनं एक प्रोत्साहन मिळतं चांगल्या शेतकरी गटांना, चांगल्या शेतकऱ्यांना. आणि यात खास मला सांगावीशी गोष्ट आहे की यात महिला शेतकरी यांनी आघाडी घेतली. आता अनेक वेळेला आपण जेव्हा शेतकरी हे नाव घेतो तेव्हा आपल्या समोर पगडी असते, निशा असतात, परंतु तुमच्या माहितीच तर सांगतो की जास्तीत जास्त शेतीतली कामं
0: आपल्या महिला
1: महिलाच करतात. महिला करतात नाही

0: त्याच करतात. आणि आपल्या फार्मर कप मध्ये या महिलांनी आपलं स्थान एक विशेष स्थान करून घेतलंय. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की 3 वर्षांमध्ये आम्ही जेव्हा पहिलं वर्ष सुरू केलं 1500 गट होते, त्यापैकी फक्त 43 महिला गट होते. यंदा आपले 18,500 अधिक गट आहेत, पण त्याच्यापैकी 60%पेक्षा जास्त गट हे निव्वळ महिलांचे आहेत. आणि या महिलांना गट बनवण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतात, घरच्यांना कसं पटवावं लागतं, हे तुम्ही जर कहाण्या ऐकल्यात आणि त्यांना इकडे बोलवलं तर तुम्हाला खूप आनंद वाटेल आणि खूप अभिमान वाटेल आपल्या महिला शेतकऱ्यांचा.
1: नक्की सर, त्यातली एखादी कहाणी ऐकायला तर मला खरंच आवडेल. हे अनुभव आम्हाला जाणून घ्यायचे. गेल्या वर्षीच्या फार्मर कप मधून म्हणजे उत्पादन वाढ, म्हणजे हे जे त्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे 1-to-1 आणि शेती कशी करावी, शास्त्र शुद्ध पद्धतीने कशी करावी, तर खर्चात बचत, याचे कुठले जास्त छान परिणाम दिसून आले?
0: आपण परिणाम मोजताना फक्त भावना नाही मोजायचे, आपल्याला परिणाम मोजताना पाहायचंय की खरोखर या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांच्या खिशात जास्त पैसा पडतो की नाही. पण शेवटी तोच निकष आहे.
1: बरोबर.
0: कारण नाहीतर तुम्ही शब्द किती वापरा पण शेतकऱ्याला जर पैसा होणार नसेल तर ही यात काही अर्थ नाही. तर त्यासाठी याचं मोजमाप आम्ही खूप बारकाईने आम्ही याचं सगळं मॉनिटरिंग चालू असतं. सोयाबीन, कापूस आणि मका पिकवणाऱ्या आमची जी शेवटची स्पर्धा फार्मर कप 2024 ची झाली होती, त्याच्यामध्ये उत्पादन खर्चात सरासरी 26% घट झाली. उत्पादन खर्च एकरी खर्च जो होतो हा 26% कमी झाला. उत्पादकता म्हणजे माल केवढा आला, माल हा 63% हा वाढलाय सरासरी. मी काही शेतकऱ्यांचा खूप जास्त झालाय पण सरासरी जर धरली तर 63% वाढला. आणि प्रति एकर नफा जो आहे तो 100% जास्त त्याची वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर सोयाबीनचे उत्पादन प्रति एकर 7/13 क्विंटल वर गेले, कापसाचे 8/11 क्विंटल वर गेले आणि मक्याचे 23/38 क्विंटल वर गेले. आणि आपले बरेचसे शेतकरी महाराष्ट्र सरकारतर्फे स्पर्धा असते पीक उत्पादकता स्पर्धा, तर बऱ्याच ठिकाणी जिंकणारे शेतकरी हे आपल्या गटातले आहेत.
1: किती अभिमानाची गोष्ट आणि किती आनंद, म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचं काय आहे तो आनंद आणि समाधान, तर ह्या दोन्ही गोष्टी देण्यात आणि घेण्यामध्ये खरंच एक वेगळं समाधान आहे. सर, आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
0: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांवरती पुरती ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351 पैकी 46 आपण डायरेक्ट, यंदा आपण 46 351 आपण करत आहोत. हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40
1: वाढत जाते.
0: कारण ती शब्दांनी होत नाही, आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार समोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावीत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू,

0: तुझे वाखाणण्यास उभे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
1: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते ती
0: गोष्ट
1: रिझल्ट येतोय तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार
0: नाही. हो निश्चितच निश्चितच. आणि एक गोष्ट सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80% जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे तर हे 1.5 एकर अर्धा एकर पाऊण एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणं शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20-25-50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
1: आपण म्हणतो की मंडळी शेतीतील परिवर्तन हे केवळ आपल्या शासनांच्या योजनांमधून नाही तर शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागातूनही होत असतं. त्याच्यामुळे हा महत्वाचा संदेश आज आपल्याला या कार्यक्रमातून मिळालेला आहे. शेतकरी राजा आहे हे आपण पूर्वीपासून म्हणत आहे.
0: ज्ञानाबद्दल थोडं अधिक सांगतो तुम्हाला. आपण काय केलं पाणी फाउंडेशनचा जन्म तुम्हाला ठाऊक आहे सत्यमेव जयते या टीव्ही शो वरनं झाला आणि मी स्वतः किंवा आमच्या टीम मधील अनेक जण हे स्वतः ऍक्च्युली आम्ही लेखक दिग्दर्शक आहोत. तर आपण शेती सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण फिल्म्स बनवतो. म्हणजे गेल्या 30 दिवसांमध्ये पाणी फाउंडेशनने 300 हून अधिक फिल्म्स बनवलेत. प्रत्येक प्रॅक्टिससाठी वेगळी फिल्म असते आणि त्या फिल्म्स खूप सोप्या असतात. 60 सेकंदापासून 120 सेकंदापर्यंत कोणतीही फिल्म लांब नसते
1: आणि हे सगळं विना मोबदला सर
0: टोटली. आणि आपण त्यासाठी आपण पुन्हा क्लास घेतो. म्हणजे तुम्ही जर शेतकरी गट आहात तर तुम्हाला एक मेंटॉर अलॉट केला जातो. आणि सुदैवाची आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने याला भरभरून आपल्याला मदत केलेली आहे अशा पद्धतीने की कृषी खातं आणि उमेद म्हणजे MSRLM महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीवन मुक्ती अभियान यांनी आपल्याला एक टीम तयार केलेली आहे. जवळजवळ 800 जणांची टीम आहे जिने खास प्रशिक्षण घेतलं आणि जे दर 4 दिवसांनी शेतकऱ्यांना प्रत्येक शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचंय कसं करायचंय याचा क्लास घेतात बाय व्हिडिओ व्हॉट्सअप. म्हणजे जसं एका कोचिंग क्लासमध्ये एक सर असतात किंवा एक मॅडम असतात की ज्यांच्या बरोबर आपलं नातं असतं आणि जे आपलं शैक्षणिक करिअर घडवतात त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे हे अधिकारी आपल्या शेतकऱ्यांचं शेतीचं करिअर घडवण्याचं अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहेत.
1: म्हणजे त्यांच्यामध्ये जे ऍक्च्युअली सुप्त गुण आहेत किंवा जे आहेत पण त्यांना जाग करण्याचं त्यांना योग्य मार्ग दाखवण्याचं आणि ज्ञान त्यांना अजून मिळत आहे. सर फार्मर कपच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनात झालेली वाढ खर्चात झालेली बचत महिला शेतकरी गटांचा प्रभावी सहभाग आणि सामूहिक शेतीमुळे निर्माण झालेला आत्मविश्वास याविषयी आपण अत्यंत उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल खरंदा खूप मनपूर्वक आभार. श्रोते हो आजच्या भागातून गटशेती हा केवळ एक प्रयोग नसून तो शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीकरणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचाही प्रभावी मार्ग ठरू शकतो हे स्पष्ट झालं. पुढील भागात आपण या उपक्रमात तंत्रज्ञान स्मार्ट शेती ऍप कृत्रिम बुद्धिमत्ता मेंटरशिप भूमिका आणि कृषी विभाग पाणी फाउंडेशन शेतकरी यांच्यातील समन्वय या सगळ्यांविषयी अधिक जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 तोपर्यंत भुवन चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 7:38 आणि 39 सेकंद झालेत.

0: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे ठीक 7:40 झालेत. प्रसारित करीत आहोत श्वास हेल्थ केअर प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोत्यांनो नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्या सोबत. मडके सर नमस्कार.
4: नमस्कार
3: सर. आपण श्वसन विकारांबद्दल या कार्यक्रमात बोलत असतो. आज मला तुम्हाला विचारायचंय की वयात येणाऱ्या मुलांमध्ये बऱ्याचदा असं दिसतं की या मुलांना धाप लागते किंवा दमा असतो काही स्वरूपाचा आणि काहीही औषधं घेतली तरी तो बरा होत नाही. ही वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातात, ट्राय करत राहतात पण मग त्रस्त असतात. तर अशा काही केसेस असतात का आणि याला काय म्हणतात?
4: खरं तर वयात येणाऱ्या मुलांसाठी आम्ही जनस्वास्थ्य संघटनेतर्फे इचलकरंजीमध्ये गेली अनेक वर्ष म्हणजे 20 वर्षाहून अधिक काळ आम्ही कार्यक्रम राबवत असतो. वयात येणाऱ्या मुलांमध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात म्हणजे ज्या अंतःस्रावी ग्रंथी असतात त्यामध्ये बदल होत असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये मानसिक तणाव एक प्रकारचा असतो, एक प्रकारचा मानसिक तणाव आणि ते अशा मानसिक तणावाच्या हिंदोळ्यावर असतात आणि त्याचं पर्यवसन म्हणून त्यांना दम्यासारखा त्रास होऊ शकतो. की दमा म्हणजे शरीरातल्या म्हणजे फुफ्फुसातल्या श्वासनलिका आकुंचन पावणं काही काळासाठी आणि श्वास आत घ्यायला आणि सोडायला त्रास होणं म्हणजे दमा. त्यामुळे खरं तर पालकांनी घाबरून जायचं कारण नाही. पण बऱ्याचदा आम्ही बघतो की अशी मुलं विशेषतः 9वी 10वी आणि 11वीला असणारी मुलं, कारण या मुलांच्यावर घरामध्ये एक विशिष्ट प्रकारचा तणाव असतो. म्हणजे घरामध्ये जेव्हा 10वी येते घराला 10वी लागली म्हणजे वाळवी लागल्यासारखा प्रकार असतो आणि बरेच पालक हे अत्यंत संवेदनशील होतात आणि ही संवेदनशीलता फुफ्फुसांच्या श्वासनलिकांची संवेदनशील वाढवते.
3: अच्छा.
4: आणि मग त्यांना हा त्रास होतो. आमच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये फंक्शनल डिस्निया नावाचा एक प्रकार आहे म्हणजे मज्जातंतूंवर वेगळा परिणाम होऊन म्हणजे सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक असे दोन प्रकारच्या मज्जातंतूंचे प्रकार असतात. म्हणजे ज्याला आपण स्वायत्त मज्जा संस्था म्हणतो ज्याच्यावर कुणाचंच नियंत्रण नाही. म्हणजे जे आपल्या प्रक्रिया सुरू असतात की हृदयाचे ठोके सुरू असतात, श्वास सुरू असतो, अन्नपचन सुरू असतं आणि या प्रकारच्या ज्या काही क्रिया असतात ज्या आपल्या हातात नसतात पॅरासिम्पॅथॅटिक नर्व्हस सिस्टीम या संस्थेवर परिणाम होऊन या मुलांना दम लागतो.
3: श्रोते हा श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73-850-63-934 73-850-63-934 7385-06-3934. डॉक्टर मडके सर, तुम्ही सांगताय मग या मुलांमध्ये होणारा दमा त्याची ट्रीटमेंट काय असते?
4: दमा हा अनुवंशिक असतो म्हणजे आई किंवा वडील यांना असेल तर मुलांना होऊ शकतो.
3: अच्छा.
4: होतोच असं नाही. आणि ज्या मुलांना असा त्रास होतो त्या मुलांमध्ये काही काही वेळा असा इतिहास असतो की लहानपणापासून त्रास आहे पण आता 8वी 9वीला गेल्यापासून वाढलाय. याचं कारण पुन्हा एकदा मी सांगतो की मानसिक तणाव. आणि मग मी त्यांना प्रश्न विचारतो की वा घरी किती मुलं आहेत, मग धाकटं कुणी आहे का, त्याचं कौतुक जास्त होतंय का आणि याच्याकडे दुर्लक्ष.

0: होते का, किंवा याच्यावर अभ्यासासाठी आई बाबांपैकी कुणाचा असा सतत शाब्दिक मारा होतो का? या गोष्टी श्रोते खूप महत्वाचे आहेत. अर्थात ट्रीटमेंट महत्वाची आहेच. अशा रुग्णांना श्वासनलिका रुंद करणाऱ्या औषधं द्यावी लागतात. ही औषधं दिली की त्यांचा त्रास कमी होतो, पण ऍट द सेम टाइम त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड करणं फार महत्वाचं आहे. त्यांना समपातळीवर आणणं आणि मोनोलॉग न होता डायलॉग होणं महत्वाचं आहे. या गोष्टी केल्या तर मला वाटतं आपण त्या मुलांच्या दम्यावर मात करू शकतो आणि मग कायमचा हो पुन्हा एकदा सांगतो कायमचा आपण घालवू शकतो. पण तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे आणि औषधोपचाराबरोबर मानसिक तणाव कमी करण्यासाठी पालकांनी सक्रिय राहणं आणि सकारात्मक प्रयत्न करणं फार गरजेचं
1: आहे. नक्कीच. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385 06 3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात पुन्हा भेटूया डॉक्टरांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: श्वास हेल्थ केअर प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. बालसभा.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण। ऐकूया गाणी मनातली।

0: आशा भोसले यांच्या स्वरात सुधीर मोघे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं श्रीधर फडके यांचं.
1: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर एफ एम वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
0: श्रोत्याच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये प्लॅस्टिक बाबा या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक डॉक्टर योग निलशंकर यांच्या मुलाखतीचा भाग 3 आपण ऐकू शकाल.

0: कुसुमाग्रज यांची गीतरचना पण ऐकली. संगीत आणि स्वर होता श्रीधर फडके यांचा. श्रोतेहो, या गीताबरोबरच गाणी मनातली हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना अमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन

0: आर या मोबाइल ऐप वर दी मैजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर.
1: हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोतो, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 झालेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाची संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओमानमध्ये दाखल. सरकार देशात E20 पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त E85 इंधन सादर करण्याच्या तयारीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन. आणि मोरोक्कोला हरवून फ्रान्सचा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता आणि स्थैर्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं भारत आणि ऑस्ट्रेलियानं काल संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती दिली. तसंच खुल्या मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रास चालना देण्यासाठी सागरी सुरक्षा कृती आराखड्यासही दोन्ही देशांनी काल स्वीकृती दिली. मेलबर्न इथं झालेल्या ऑस्ट्रेलिया भारत तिसऱ्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे ऑस्ट्रेलियाचे समुपदेश अँथनी अल्बानीज यांच्यातील शिष्टमंडळ स्तरीय चर्चेनंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या परिषदेत दोन्ही नेत्यांनी शिष्टमंडळ स्तरीय चर्चेवेळी द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंदर्भात विचार विनिमय केला. इंडो पॅसिफिक हे केवळ 2 महासागरांच्या संगमाचं स्थान नाही तर भारत आणि ऑस्ट्रेलियासारख्या समान विचारसरणीच्या लोकशाही देशांच्या सामायिक आकांक्षांचं ते प्रतीक आहे असं पंतप्रधान मोदी चर्चेनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले. ऑस्ट्रेलियाकडून भारताला युरेनियमचा दीर्घकालीन पुरवठा करण्याबाबतच्या प्रशासकीय व्यवस्थेला दोन्ही बाजूंनी अंतिम स्वरूप देण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार खात्याचे सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितलं. या करारामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा कार्यक्रमाला बळकटी मिळण्याबरोबरच निव्वळ उत्सर्जन शून्यावर आणण्याच्या उद्दिष्टालाही हातभार लागणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी काल मेलबर्न इथं झालेल्या कार्यक्रमात भारतीय समुदायालाही संबोधित केलं. त्यांचे ऑस्ट्रेलियन समपदस्थ यावेळी उपस्थित होते. पंतप्रधानांच्या या यशस्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात आज ते या देशाचे विरोधी पक्षनेते अँगस टेलर यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते त्यांच्या 3 देशांच्या दौऱ्यात न्यूझीलंडला रवाना होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर कुवेत भेट आटोपून ओमानमध्ये दाखल झाले आहेत. ओमानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे महासंचालक शेख अहमद अल मस्कारी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. जयशंकर यांनी आपल्या 11 दिवसांच्या परदेश दौऱ्यात आतापर्यंत कतार, बहारीन आणि कुवेत या देशांना भेट दिली असून आता ते ओमान भेटीनंतर न्यूयॉर्कला आणि त्यानंतर ब्रुसेल्सला जाणार आहेत. सरकार देशात E85 हे इंधन सादर करण्याच्या तयारीत असून हे इंधन सध्याच्या E20 पेट्रोलच्या तुलनेत प्रतिलिटर सुमारे 20 रुपयांनी स्वस्त असेल असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पुरी यांनी ही माहिती दिली. E85 इंधनाचा वापर केवळ त्यासाठीच विशेषरित्या तयार करण्यात आलेल्या वाहनांमध्येच करता येईल असंही पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केलं. ग्राहकांना आर्थिक दिलासा देण्याबरोबरच सरकारचा इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम पुढे नेणं हा या प्रस्तावित निर्णयाचा उद्देश आहे. तसंच इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे इंजिनचं नुकसान होण्याच्या किंवा वाहनाच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याच्या शंका फेटाळून लावत त्यांनी सरकारच्या व्यापक जैव इंधन धोरणाचं समर्थन केलं. कुशल मनुष्यबळ, सक्षम संस्था आणि नवोन्मेषी परिसंस्था यामुळे भारत ग्लोबल कपॅसिटी

सेंटरसाठी एक पसंतीचं ठिकाण म्हणून उदयास येत असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. देशात 2100 अधिक जीसीसी कार्यरत आहेत. त्याद्वारे 23 लाख व्यावसायिकांना थेट रोजगार मिळत असून त्यातून मिळणारं वार्षिक उत्पन्न सुमारे 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकं असल्याचं अर्थमंत्र्यांनी नवी दिल्ली इथं आयोजित सीआयआय नॅशनल जीसीसी बिझनेस समिटला संबोधित करताना सांगितलं. त्या म्हणाल्या की सातत्यानं नवनवीन आणि नाविन्यपूर्ण प्रयोगांना चालना देण्यासाठी अभियांत्रिकी, संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, वित्त, उत्पादन डिझाईन आणि डेटा सायन्स या क्षेत्रांना एकत्र आणून ग्लोबल कपॅसिटी सेंटर्स परिवर्तन घडवणारा घटक बनत बनल्या आहेत असंही त्या म्हणाल्या. भारताची जीसीसी परिसंस्था ही जगातली सर्वात मोठी संघटित ज्ञान निर्यात असल्याचंही सीतारामन यांनी अधोरेखित केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काल सीमावर्ती राज्यांच्या पोलीस अधीक्षकांची परिषद झाली. या परिषदेत जम्मू काश्मीर, पंजाब, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालचे पोलीस अधीक्षक सहभागी झाले. यावेळी सीमा सुरक्षा, घुसखोरी, अवैध स्थलांतर, ड्रोन धोका आणि अंमली पदार्थ तस्करी आदी मुद्द्यांवर चर्चा झाली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. इराणचे माजी सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा काल मशहद इथं दफनविधी पार पडला. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती. इमाम रेझा या पवित्र स्मारकस्थळी अंतिमविधी झाल्यानंतर दार अल दिक्र इथं त्यांचा पार्थिव देह दफन करण्यात आल्याचं इराणी प्रसारमाध्यमांमधील बातमीत म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत झालेल्या चर्चेत भारतानं संघर्षाशी संबंधित लैंगिक हिंसाचाराचा अर्थात सीआरएसव्हीचा काल तीव्र निषेध केला. समुदायांना अधीन करून घेणं, असहमतीचा आवाज दडपण्यासाठी आणि मानवाला दुःख पोहोचवणाऱ्या युद्ध, दहशतवाद, छळ आणि राजकीय दडपशाहीचं साधन म्हणून अशा हिंसाचाराचा वापर केला जातो असं संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत पी हरीश यांनी या विषयावरील चर्चेत बोलताना सांगितलं. गुन्हेगारांवर कारवाई न होण्याच्या संस्कृतीमुळे अशा प्रकारचा हिंसाचार सुरूच असून भारत अशा घृणास्पद कृत्यांचा तीव्र निषेध करतो असंही त्यांनी नमूद केलं. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या अहवालाचा संदर्भ देत 2025 अशा प्रकारच्या हिंसाचारात मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं असून याविरुद्ध तातडीनं सामूहिक कृती होण्याची गरज अधोरेखित झाली असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्रीय महिला आयोगानं देशभरात वेगानं विस्तार होत असलेल्या सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनियमिततेबद्दल काल एका उच्चस्तरीय तज्ञ समितीची स्थापना केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आशा मेनन या तज्ञ समितीच्या अध्यक्षस्थानी असतील. महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली काल 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. भारताच्या संविधानातील राज्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक राज्यानं समान नागरी कायद्याचा विचार करावा असे निर्देश आहेत. त्यानुसार 2026 अर्थसंकल्पीय अधिवेशनात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगानं राज्य शासनामार्फत या समितीची स्थापना करण्यात येत आहे असं फडणवीस यांनी सांगितलं. ही समिती पुढील 6 महिन्यात आपला अहवाल राज्य शासनाला सादर करेल. स्पेनमधील माद्रिदमध्ये सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या टप्प्यात भारताच्या धीरज बोम्मदेवरा आणि कीर्ती शर्मा यांनी रिकर्व मिश्र स्पर्धेत कांस्य पदकाच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. या जोडीला उपांत्य फेरीत चीनकडून 5 गुणांनी पराभव पत्करावा लागला. आता या जोडीचा सामना इटलीशी होईल. कंपाऊंड स्पर्धेत भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली असल्यानं पदक निश्चिती झाली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्को संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्पेन आणि बेल्जियम, तिसऱ्या सामन्यात नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि चौथ्या सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड अशा लढती होणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागातून पुढे सरकला असून आता त्यानं संपूर्ण देश व्यापला आहे. उत्तराखंड राज्यात आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या उर्वरित राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता

0: स्थैर्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाची संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या ऐतिहासिक संयुक्त जाहीरनाम्याला स्वीकृती, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओमानमध्ये दाखल, सरकार देशात E20 पेट्रोलच्या तुलनेत स्वस्त E85 इंधन सादर करण्याच्या तयारीत, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती, महाराष्ट्रात समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी 7 सदस्यीय समिती स्थापन आणि मोरोक्कोला हरवून फ्रान्सचा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: मध्यमलहरी 249° एक मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्झवर आणि FM वाणीच्या 100.6 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। सकाळचे 8:40 झाले आहेत। प्रसारणात आपल्यासोबत मी आहे वेदवती गोखले। श्रोते हो, प्रसारित करीत आहोत चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम।
2: चिंतन हाच चिंतामणी।

0: दिनुपर्छ खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: जगामध्ये ज्या अनेक संस्कृत्या निर्माण झाल्या त्यामध्ये हिंदू संस्कृती सर्वात प्राचीन असून श्रेष्ठ आहे। मानव धर्माला पोषक आणि तारक असं सुंदर तत्वज्ञान आणि शिकवण हिंदू संस्कृतीत आहे। अशा हिंदू संस्कृतीमध्ये जातीयता, अस्पृश्यता आणि स्त्रियांना अपमानास्पद वागणूक या अनिष्ट गोष्टी कशा काय मूळ धरून आहेत असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। वास्तविक या तीनही अनिष्ट गोष्टी हिंदू संस्कृतीत रूढ झाल्या त्याची कारणं वेगळीच आहेत। विशिष्ट काळात, विशिष्ट परिस्थितीत आणि विशिष्ट कारणांमुळे या अनिष्ट गोष्टी हिंदू संस्कृतीत रूढ झाल्या आणि नंतर मूळ धरून बसल्या। पूर्व काळात लोक गावागावातून राहत होते। गावातील लोकांच्या काही प्राथमिक आणि आवश्यक गरजा होत्या। लोकांच्या या गरजा लक्षात घेऊन समाजात विविध प्रकारचे व्यवसाय करणारी माणसं पुढे आली। उदाहरणार्थ ब्राह्मण, सोनार, लोहार, सुतार, माळी, कोळी, तेली, तांबोळी वगैरे वगैरे। हे व्यवसाय करणारे लोक आपापल्या व्यवसायाप्रमाणे ग्रुप्स करून राहू लागले। अजूनही आपल्याला गावागावातून हे प्रकार पाहायला मिळतात। उदाहरणार्थ ब्राह्मण आळी, सोनार आळी, लोहार आळी, सुतार आळी वगैरे वगैरे। पुढे पुढे व्यवसायाला पोषक आणि तारक होण्यासाठी त्या व्यवसायातील

लोक आपल्या मुलांना नातवंडांना त्या त्या व्यवसायात ते ते शिक्षण देऊन स्थिर करू लागले. त्याच्यातूनच रोटीबेटीच्या रूढी समाजामध्ये दृढमूल झाल्या. कालांतरानं या व्यावसायिक ग्रुप्सचं जातीमध्ये रूपांतर झालं. पुढे या जातीमधून उपजाती निर्माण झाल्या. याचाच अर्थ असा की मुळात गुणकर्मानुसार अधिष्ठित असलेले हे व्यावसायिक ग्रुप्सचं जन्मकर्मावर अधिष्ठित असलेल्या जाती व्यवस्थेमध्ये रूपांतर झालं. अस्पृश्यता हा प्रकार सुद्धा विशिष्ट परिस्थितीत निर्माण झाला. रस्ते झाडणे, संडास साफ करणे, मैला डोक्यावरून वाहून नेणे वगैरे स्वच्छता राखण्याची कामं जे लोक करत होते त्यांचं काम समाजाला अत्यंत उपयुक्त असून सुद्धा हे लोक समाजातील बाकीच्या लोकांपासून वेगळे पडले. पुढे पुढे या लोकांच्या पुढल्या पिढ्याही तेच काम करू लागल्या आणि त्यांच्यातून त्यांची जन्मकर्मानुसार जात ठरली गेली. सांगायचा मुद्दा हा की हिंदू धर्मातील चातुर्वर्ण हे ईश्वरनिर्मित नसून ते मानवनिर्मित आहेत हा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या वर्णाच्या अंतर्गत निर्माण झालेली जाती व्यवस्था या सर्वांची निर्मिती आत्ता म्हटल्याप्रमाणे विशिष्ट कारणांमुळे झाली. पोट भरण्यासाठी माणसानं त्याच्या आवडीनिवडीनुसार जो व्यवसाय पत्करला त्या व्यवसायाला अनुसरून त्याचा वर्ण किंवा त्याची जात ठरली गेली. सोनार, लोहार, कासार, कुंभार, माळी, तेली या जाती किंवा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे वर्ण माणसाने स्वीकारलेल्या उपजीविकेच्या धंद्यानुसार ठरवले गेले. अशा प्रकारची वर्णव्यवस्था किंवा जाती व्यवस्था जगाच्या पाठीवरील सर्व देशात आहे. महत्वाचा फरक इतकाच की या देशात माणसाचा वर्ण किंवा जात त्याच्या जन्मावरून ठरते तर इतर देशामध्ये ती कर्मावरून ठरते. दुसरा महत्वाचा फरक असा की या देशात वर्णाची किंवा जातीची लेबल्स किंवा शिक्के माणसाला चिकटवण्यात येतात तर इतर देशामध्ये अशा प्रकारची लेबल्स माणसाला चिकटवण्यात येत नाहीत. माणसाचा वर्ण किंवा जात त्याच्या जन्मानुसार ठरवण्याची वर्णव्यवस्था किंवा जाती व्यवस्था अत्यंत टाकाऊ असून सुद्धा या देशात ती टिकाऊ होऊन बसलेली आहे हे या देशाचं मोठंच दुर्दैव आहे. या जाती व्यवस्था जीवनविद्येला मुळीच मान्य नाहीत. हिंदुस्थानामध्ये जाती, उपजाती आणि पोटजाती असंख्य आहेत. एका ब्राह्मण जातीमध्ये अनेक उपजाती आणि पोटजाती आहेत. इतर जातीत सुद्धा तोच प्रकार आहे. वास्तविक संस्कारातून जात निर्माण होते. जन्मात जायते शूद्र हा संस्कारात द्विज उच्चते असं शास्त्रवचन आहे. याचा अर्थ अगदी सरळ आहे. द्विज या शब्दाचा सरळ अर्थ दुसरा जन्म असा असून सुद्धा द्विज या शब्दाचा अर्थ ब्राह्मण असा केला जातो ही मोठी खेदाची गोष्ट. जन्माला आलेलं प्रत्येक मूल हे शूद्रच असतं आणि त्याच्यावर नंतर जे संस्कार सहज होतात वा बुद्धिपुरस्सर केले जातात त्याच्यातून त्याचा दुसरा जन्म सिद्ध होतो. याचाच अर्थ असा की पहिला जन्म पोटातून होतो तर दुसरा जन्म संस्कारातून होतो. उदाहरणार्थ ब्राह्मणाच्या पोटी आलेला एखादा मुलगा काही कारणामुळे चोर, दरोडेखोर यांच्या संगतीत लहानाचा मोठा झाला तर तो मुलगा जन्माला ब्राह्मण असून सुद्धा त्याच्या कर्मानुसार दरोडेखोर ठरला जाईल. थोडक्यात जन्माला आलेलं प्रत्येक मूल हे शूद्र असतं म्हणजे क्षुद्र म्हणजेच संस्काररहित असतं. नंतर त्याच्यावर जे संस्कार होतात केले जातात त्या संस्कारातून त्याचा दुसरा जन्म सिद्ध होऊन तो प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, क्लार्क, चोर, दरोडेखोर, स्मगलर असा समाजात ठरला जातो.

आमच्या मते या जगात फक्त दोनच जाती आहेत आणि त्या म्हणजे सज्जन आणि दुर्जन या होत. प्रचलित असलेल्या जाती व्यवस्था मोडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांना इष्ट वळण लावणं आवश्यक आहे. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून शिक्षण संवर्धन आणि दारिद्र्य निर्मूलन या दोन महत्त्वाच्या गोष्टींवर राष्ट्राच्या सर्व शक्ती जर केंद्रीभूत केल्या तर जाती व्यवस्थेमध्ये जे विष आहे ते काढून टाकता येईल.

0: दोन महत्त्वाच्या गोष्टींवर राष्ट्राच्या सर्व शक्ती जर केंद्रीभूत केल्या तर जाती व्यवस्थेमध्ये जे विष आहे ते काढून टाकता येईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण, शिकवण आणि संस्कार यांच्याद्वारे माणसातील माणुसकी निर्माण करण्याचे प्रामाणिक प्रयत्न झाले तर समाजातील सर्व अनिष्ट गोष्टींचं आपोआप निर्मूलन होईल हे निराळ्या सांगण्याची आवश्यकता नाही. जीवनविद्या सांगते की जात या प्रकारामध्ये वास्तविक वाईट असं काही मुळातच नसतं. पोट भरण्यासाठी माणसं निरनिराळे व्यवसाय करत असतात आणि त्या व्यवसायाच्या संदर्भातच ते त्या जातीचे ठरतात. या सर्व प्रकारात वास्तविक डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजेच श्रम विभागणी आहे अशी कल्पना आहे. हे सर्वच व्यवसाय समाजाच्या धारणेला आवश्यक असल्यामुळं त्यात श्रेष्ठ कनिष्ठ असा प्रकार नसतो किंवा नसला पाहिजे. परंतु प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मात्र हा विवेक पाळला जात नाही आणि त्यामुळंच माणसामाणसामध्ये उच्च नीच भाव निर्माण होऊन त्यातूनच सर्व अनिष्ट गोष्टी निर्माण होतात. आणि म्हणूनच जाती मोडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जातीच्या संदर्भात माणसामाणसांच्या मनात जी उच्च नीच अशी विकृत मनोवृत्ती निर्माण होते ती मोडण्याचा जर प्रयत्न केला तर इच्छित ध्येय प्राप्त करता येईल. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: चिंतन हा चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर एफ एम वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.

हिमेश रेशमिया, श्रेया घोषाल आणि सहकारी यांच्या आवाजात शब्बीर अहमद यांची गीतरचना आपण ऐकली. हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं बोल बच्चन या चित्रपटातील.

0: निर्मा से सारे दाग चले जाएंगे
1: और मम्मी को पता भी नहीं चलेगा।
0: सब दाग चले गए सुपर निर्मा मैं सब तमाम।
2: सचिन
0: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन।
3: सुन बाई काय सासू बाई, ह्या घराचे काही नियम आहेत। जसे जसे इथे कॅशची परंपरा नाही आहे,
4: मग देवाण घेवाण
3: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो।
4: ओह
3: जसे UPI ने।
4: अच्छा
3: हो। आणि ऐक अजून एक नियम आहे।
4: तो काय सासूबाई,
3: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील।
4: तुम्ही पण ना सासूबाई।
5: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे,
6: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे।

नुसरत फतेह अली खान, राहत फतेह अली खान आणि सहकारी यांच्या आवाजात बादशाह चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. श्रोते हो प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कुटुंब स्वास्थ्य.
1: श्रोते हो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत किशोरवयीन मुलींचं लैंगिक आरोग्य आणि भवितव्य याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत.
2: आज या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला.
3: मॅडम, या अल्पवयीन गर्भधारणा जेव्हा एखाद्या मुलीला होते तेव्हा तिला कोणकोणते धोके असतात किंवा तिला काय काय त्रासातून जावं लागतं?
4: जर एखादी मुलगी 18 वर्षापेक्षा अगोदर गर्भवती झाली असेल तर त्यावेळेला शरीर नक्कीच या माता होण्याच्या प्रोसेसला तयार नाही झालेलं आहे. त्यामुळे रक्तक्षय म्हणजे अनिमिया, ॲबॉर्शन, 9 महिने पूर्ण होण्याच्या अगोदरच प्रसूती होणे, बीपी अतिशय वाढणे ज्याला आपण प्री क्लॅम्शिया असे म्हणतो, तसेच सिझेरियनची डिलिव्हरी, ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतात. तसेच मानसिकदृष्ट्या देखील जर ही अविवाहित असेल तर त्याचेही मानसिक दृष्ट्याही तिला फारच अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर हे असे त्याचे धोके आहेत.
3: अशी अल्पवयीन गर्भधारणा टाळण्यासाठी मुलींनी काय केलं पाहिजे?
4: सर्वप्रथम तर मी तुम्हाला म्हटलं की ही सुरुवात शाळांपासूनच व्हायला पाहिजे. इनफॅक्ट घरातूनच व्हायला पाहिजे. घरातून थोडंसं लैंगिक शिक्षण हे कशा पद्धतीनं दिलं जावं तर त्याची सुरुवात आहे गुड टच बॅड टच इथपासून. मग त्यामध्ये आईचा समावेश आहे, मोठ्या बहिणीचा समावेश आहे. त्यानंतर शाळांमध्ये शिक्षिका शिक्षक गुड टच बॅड टच बद्दल सांगतात, हे झालं पहिलं. त्यानंतर थोडंसं पुढच्या इयत्तेमध्ये त्यांना नेमकं मूल होण्याची प्रक्रिया प्राण्यांपासून ते मनुष्यापर्यंत कशी आहे हे समजतील आणि त्याचं घाण वाटणार नाही अशा भाषांमध्ये, साध्या सोप्या भाषांमध्ये समजून सांगितलं तर त्यांना एवढं जरी समजलं की मूल हे केवळ एकट्या मुलीतून तयार होत नाही तर मुलगी आणि मुलगा जेव्हा एकत्र येतात तेव्हा मूल होऊ शकतं, ही भावना जरी त्यांना समजली तर पुढे त्या स्वतःच्या शरीराचं संरक्षण नक्कीच करू शकतात.
3: अच्छा, जर एखादी मुलगी अल्पवयीन गर्भवती झाली तर काय केलं गेलं पाहिजे?
4: ही गोष्ट बरेचदा ना अगदी आई वडिलांना सुद्धा खूप धक्कादायक असते. मुली कधीतरी अशा नात्यांमध्ये गुंततात, एकतर स्वतः गुंततात किंवा त्यांना फसवलं जातं, आमिष दाखवलं जातं किंवा त्या फसवल्या जातात आणि यामध्ये त्या वाहवत पुढे निघून जातात. जेव्हा त्या एका लिमिटच्या पुढे म्हणजे शारीरिक रिलेशनमध्ये जातात त्यावेळेला मुलींना समजत नाही की त्यांची पाळी तटते म्हणजे कदाचित त्या प्रेग्नंट असू शकतात. म्हणजे त्यावेळेला त्यांना याची काहीही समज नसते की जर त्यांनी कोणतेही गर्भनिरोधक गोष्टी वापरल्या नाहीत तर त्यांना मूल राहू शकतं. म्हणून 2 ते 3 महिने गेल्यापर्यंत कदाचित आईच्याही लक्षात येत नाही की मुलीला पाळी आलेली नाही आहे आणि त्यानंतर कुठल्या तरी सिम्टम्समुळे, उदाहरणार्थ चक्कर येते किंवा अशा प्रेग्नन्सीच्या सिम्टम्समुळे, किंवा 4 महिने गेल्यानंतर कधीतरी पोट दिसायला लागतं, ह्या गोष्टीतून मग ती मुलगी गरोदर आहे हे निदर्शनास येतं. ज्या क्षणी ही गोष्ट समजते तेव्हा आई वडिलांना निश्चितच खूप जास्त धक्का बसतो, पण याच वेळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये समजूतदारपणा दाखवणं गरजेचं आहे. राग येतो कबूल आहे, पण त्यावेळेला शांतपणाने मुलीला समजून घेऊन आई वडिलांनी कुठेही दुसरीकडे न जाता

0: योग्य त्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जाणं खूप खूप महत्त्वाचं आहे. कधी कधी ह्या मुली आई वडिलांना न सांगता त्या युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करतात, ती टेस्ट पॉझिटिव्ह येते आणि कुठून तरी गर्भपाताच्या गोळ्या आणून घेतात. हे तर पूर्णतः चुकीचं आहे, कारण क्वचित एखाद्या वेळेला तो गर्भ गर्भाशयात नसून जर बाहेर असेल, ज्याला एक्टोपिक असं म्हणतो, त्यावेळेला ते अगदी पेशंटचं जीव घेणंसुद्धा ठरू शकतं. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा, अशा चुकीच्या मार्गानं गोळ्या घेतल्यानंतर गर्भपात अर्धवट होऊ शकतो, इन्फेक्शन होऊ शकतो आणि क्वचित प्रसंगी प्राणसुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे असे प्रकार मुलींनी कधीही करू नयेत. आता पुढचा प्रश्न आहे की आता काय करायचे. तर सरकारी इस्पितळांमध्ये अशा मुलींना नक्कीच 100% मदत केली जाते. जेव्हा अशा मुली आपल्याकडे येतात तेव्हा एक महत्त्वाचं आहे, 18 वर्षापेक्षा लहान मुलगी असेल तर कायद्याने सांगितलेले आहे की ह्या मुलीची पोलीस केस होणं गरजेचं आहे. म्हणजे आपण पोलिसांमध्ये ती नोंदणी करतो, म्हणजे आपण फक्त पोलिसांना इन्फॉर्म करतो, आपण FIR करत नाही. आपण पोलिसांना फक्त एक इन्फॉर्म करून ठेवतो की अशा अशा पद्धतीनं, म्हणजे ज्याला आपण मेडिको लीगल केस MLC असं म्हणतो. FIR म्हणजे गुन्हा दाखल होऊन पुढच्या सगळ्या गोष्टी होणं. पण आपण पोलिसांना सांगतो की अशी अशी मुलगी आमच्याकडे आलेली आहे आणि पोलीस मग पुढच्या योग्य त्या प्रोसिजर करतात. त्यानंतर 18 वर्षापेक्षा कमी वयाची मुलगी जर तिची इच्छा असेल की मला गर्भपात करून पाहिजे आहे, तेव्हा आपण तिच्या आईची किंवा वडिलांची संमती घेतो आणि तिचा गर्भपात योग्यता प्रकारे करून देतो. 18 वर्षापेक्षा मोठी मुलगी समजा अविवाहित असेल आणि तिचे असेच शारीरिक संबंधातून तिला जर मूल राहिलं असेल, अशा परिस्थितीमध्ये जर तिला पोलीस केस करायची असेल तर ती करू शकते, किंवा जर तिला करायची नसेल तर ही पूर्णपणे स्वातंत्र्य हे त्या मुलीला देण्यात आलेलं आहे.
1: अच्छा, जर एखादी मुलगी अल्पवयीन गर्भवती आहे आणि ती तुमच्याकडे आली तर तुम्ही काय प्रोसेस करता?
0: ज्या वेळेला ती मुलगी आपल्याकडे येते तर सर्वप्रथम आपण तिला काउन्सिलिंग करतो, समुपदेशन करतो, कारण आई वडील आणि मुलगी अत्यंत दुःखी आणि बरेचदा पॅनिक अवस्थेमध्ये असतात की आता काय, आता काय, लवकर आमच्या मुलीला मोकळं करून टाका. तेव्हा सर्वप्रथम आम्ही संपूर्ण प्रोसिजर समजावून सांगतो. ती किती आठवड्याची गर्भवती आहे हे आपण बघतो आणि त्यानंतर योग्य त्या पद्धतीनं तिचा गर्भपात करता येईल ती प्रोसिजर त्यांना समजावून सांगतो. आणि त्यानंतर आपण 18 वर्षापेक्षा कमी वयाची असल्यामुळे ही पॉक्सो नावाच्या कायद्याअंतर्गत, म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट, या अंतर्गत त्या गर्भाची तपासणी आपण DNA साठी सुद्धा पाठवतो. तर ही संपूर्ण प्रोसिजर साधारणपणे 2 ते 3 दिवसांमध्ये होते, परंतु आपण ह्या संपूर्ण दिवसांमध्ये त्या मुलीला पूर्णतः कॉन्फिडेन्शियालिटी ठेवतो. म्हणजे तिचं जे नाव आहे ते कुठेही बाहेर पडू देत नाही, तसेच तिच्याबरोबर संपूर्ण सगळ्या बाकीच्या पेशंट सारखीच तिची सुद्धा वागणूक असते, त्यामुळे तिला असं वेगळं अजिबात वाटू देत नाही.
1: अच्छा, आता आपल्या बोलण्यातून आलं की पोक्सो किंवा MTP ऍक्ट, या ऍक्ट वरून याच्यावरती कारवाई केली जाते, जसे DNA टेस्ट केली जाते वगैरे, तर हे पोक्सो आणि MTP ऍक्ट हे गर्भपातामध्ये कसे काम करतात?
0: पॉक्सो म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स. हा कायदा 2012 साली अस्तित्वात आला. या कायद्यामध्ये सगळ्यात प्रमुख गोष्ट अशी आहे की मुलगा किंवा मुलगी 18 वर्षापेक्षा लहान असेल आणि त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाला असेल तर त्यामध्ये निश्चितच शिक्षा होते. 18 वर्षापेक्षा कोणत्याही मुलीवर जर लैंगिक अत्याचार झाले असतील किंवा तिचे लग्न जरी झाले असेल आणि ती 18 वर्षापेक्षा लहान असेल तर तो कायद्याने पूर्णतः गुन्हा आहे. याशिवाय अशा मुलींना किंवा मुलींना पॉर्न पिक्चर दाखवणे किंवा त्यांचे लैंगिक शोषण करणे किंवा त्यांच्याविषयी त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारे चित्र दाखवून किंवा आणखीन कोणत्याही प्रकारे कुठलेही असभ्य वर्तन करणे, हे सर्व पॉक्सो या कायद्याच्या अंतर्गत शिक्षेस पात्र ठरते.
1: अच्छा, तसाच MTP कायद्याबद्दल आपण बोलत होतो, तर हा कसा काम करतो?
0: बरोबर, MTP कायदा हा अतिशय महत्वाचा कायदा आहे, ज्याला आपण मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट असं म्हणतो, जो 1971 साली भारतामध्ये अस्तित्वात आलेला आहे. यामध्ये स्त्रियांना सुरक्षितपणे गर्भपात करून देण्याची मुभा आहे. त्यामध्ये अनेक क्लॉज आहेत, पण त्यातला सगळ्यात एक महत्वाचा जो आपल्या केसशी रिलेटेड आहे ते म्हणजे, जर एखाद्या स्त्रीला रेपमधून

0: म्हणजे बलात्कारातून किंवा नको असलेल्या संबंधातून मूल राहिलं असेल, ज्यामुळे तिचे मानसिक खच्चीकरण होत असेल किंवा शारीरिक खच्चीकरण होत असेल, अशा परिस्थितीमध्ये त्या मुलीला गर्भपात करून घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. हा गर्भपात आपण 24व्या आठवड्यापर्यंत करू शकतो. जर ती मुलगी आपल्याकडे 6 महिने म्हणजे 24 आठवड्यापर्यंत आली तर आपण तिला न्यायिक पद्धतीने कायदेशीरपणे गर्भपात करून देऊ शकतो आणि तिला पुढच्या सगळ्या पोलीस केस संदर्भात सुद्धा तिला गायडन्स किंवा मार्गदर्शन करू शकतो.
1: मगाशी आपल्या बोलण्यात आलं की जेव्हा एखादी रेपची केस होते किंवा अल्पवयीन गर्भधारणा होते त्यावेळी पोक्सो किंवा MTP कायदा च्या मदतीनं आपण 24व्या आठवड्यापर्यंत तिची अबॉर्शन म्हणू शकतो, आपण ते करू शकतो. पण एखाद्या मुलीला ही गर्भधारणा झालेली कळलंच उशिरा किंवा 24 आठवड्याच्या नंतर कळलं तर मग काय होतं पुढं?
0: बरोबर आहे. नियमाप्रमाणे 24 आठवड्यापर्यंतच MTP म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी करू शकतो. 24 आठवड्यानंतर मात्र या गोष्टीसाठी आपल्याला टर्मिनेशन करता येत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपण चाइल्ड वेलफेअर कमिटी, जी संपूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये असते, त्या कमिटीच्या लोकांना, त्या कमिटीच्या सदस्यांना आपण पत्र देतो की अशी अशी मुलगी आपल्याकडे आहे, आणि त्यानंतर जर आई वडील तिची निगा राखण्यास शक्य असेल त्यांना तर ती मुलगी आई वडिलांकडे राहते, किंवा असे काही आश्रम आहेत की ज्या आश्रमामध्ये त्या मुलीला आपण चाइल्ड वेलफेअर कमिटी थ्रू पाठवतो, तिथे 9 महिन्यापर्यंत तिची रेग्युलर तपासणी होते. 9 महिन्यानंतर जेव्हा तिची डिलिव्हरी किंवा सीझर होते तेव्हा ते बाळ चाइल्ड वेलफेअर कमिटी यांच्याकडूनच योग्य त्या ठिकाणी अनाथाश्रमामध्ये दिलं जातं आणि मुलीला परत आई वडिलांच्या स्वाधीन केलं जातं. या सगळ्या प्रोसेस टाळण्यासाठी, म्हणजे जसं मी म्हणाले, ह्या सगळ्या प्रोसेस मनाला अतिशय त्रासदायक असल्यामुळे मला अगदी सर्वांना कळकळून विनंती आहे की ह्या अगदी 6 महिन्यापर्यंत पुढे जातील गोष्टी इथंपर्यंत न करता शक्य तेवढ्या लवकरच समजल्या डॉक्टरकडे आलं तर फार बरं होईल.
1: अविवाहित मुली किंवा अल्पवयीन मुली ह्या जेव्हा एखाद्या मुलाबरोबर यांचा शरीर संबंध होतो त्यावेळी त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे?
0: जसं मी म्हणाले की वयाच्या 18 वर्षाच्या अगोदर शारीरिक संबंध ठेवणे चुकीचेच आहे आणि ते कायद्याने देखील मान्य नाही आहे. पण बऱ्याच गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. तर समजा चुकून, आता हा जो रेडिओ हे जे प्रक्षेपण आहे, मला वाटतं सर्वच मुलींनी सुद्धा ऐकावं, मुलांनी सुद्धा ऐकावं, चुकून असा प्रसंग आला तर पुढील गर्भावस्था टाळण्यासाठी मुलांनी निरोधचा वापर करू शकतात किंवा मुलींना देखील गर्भनिरोधक गोळ्या सुद्धा वापरू शकतात, किंवा जर ज्या वेळेला मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे पाळीच्या दरम्यान अंडबीज फुटतं साधारणपणे 15व्या दिवशी, त्यावेळेला चुकून जर शारीरिक संबंध आले असतील तर इमर्जन्सी पिल नावाच्या सुद्धा गोळ्या आहेत. पण यातली प्रत्येक गोष्ट डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी. कॉन्डोमचा वापर सगळ्यात स्वस्त, सगळ्यात सोपा आहे. त्यातून बरेचसे म्हणजे HIV, HBSAG, जसे हिपॅटायटिस, जे सेक्समधून ट्रान्सफर होणारे आजार आहेत, ते देखील होत नाहीत. तर ह्या गोष्टीची खबरदारी घेणं हे खूप महत्वाचं आहे. याचा अर्थ असा नाहीये की शारीरिक संबंध 18 वर्षाच्या अगोदर करावेत. मी त्याच्या पूर्णपणे विरोधात, म्हणजे हे कायदेशीररित्या गुन्हाच आहे. परंतु जर चुकून तसं घडत असेल तर मुलींनी स्वतःची ही काळजी घेणं खूप खूप महत्वाचं आहे.
1: अच्छा मॅडम, आज तुम्ही आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि इतक्या सेन्सिटिव्ह विषयावरती आणि इतक्या गरजेच्या असणाऱ्या विषयावरती इतकी छान माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: श्रोत्याहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांच्याकडून किशोरवयीन मुलींचं लैंगिक आरोग्य आणि भवितव्य याविषयी माहिती जाणून घेतली. आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.
3: श्रोतेय, कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम संध्याकाळी 6:30 पुन्हा प्रसारित करण्यात येईल.

0: चिमचिमत्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।
2: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं। पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल। घ्या मग टिपून पत्ता। सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88। आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता। त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sanglikashwani@gmail.com sanglikashwani@gmail.com। आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35। सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
3: रसिक श्रोते, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00। आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर। आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।
4: पहाटेची मनोनिवाऱ्याची झुळूक,
5: देवघरातील तेजाने मन प्रफुल्लित करणारे निरांजन,
4: टवटवीत फुलांचा सुगंध,
5: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीने वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
4: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
5: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
4: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
5: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती
4: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
5: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती। आकाशवाणी, एक असं माध्यम जे इतिहास,
4: वर्तमान
5: आणि
4: भविष्यात आहे।
3: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार। दर शनिवारी सकाळी 11:00 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये। तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलो हर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर।

श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9:30 होत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम आजचे पाहुणे आपण ऐकणार आहात काही क्षणातच.

0: सुनबाई?
1: काय सासूबाई?
0: ह्या घराचे काही नियम आहेत.
1: जसे?
0: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
1: मग देवाण घेवाण?
0: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
1: ओह,
0: जसे UPI ने?
1: अच्छा.
0: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे.
1: तो काय सासूबाई?
0: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
1: तुम्ही पण ना सासूबाई.
2: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
3: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.
4: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर एक आहे तो. नको काय म्हणतेस?
5: दातला त्याचं दात लई बाधायत.
4: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
5: मग चालतंय की?
6: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.
7: से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सुपरमैन.
8: सचिन
7: मम्मी.
8: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
9: श्रोतेवाल को कार्यक्रम आज से पहुने
10: श्रोते हो, ढाका आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये पुरस्कार प्राप्त आणि पूर्णपणे सांगली मध्ये निर्मित प्लास्टिक बाबा या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक डॉक्टर युग नील शंकर यांच्यासोबत आपण दिलखुलास चर्चा करत आहोत आणि त्यांचे विविध रंगी अनुभव सुद्धा ऐकत आहोत आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये. या मुलाखतीचा आज तिसरा आणि उर्वरित भाग आपण ऐकणार आहोत, तेव्हा त्यांचं स्वागत करूया आजच्या या कार्यक्रमात. नमस्कार सर.
11: नमस्कार. मला सिनेमा सिनेमॅटिक बनवायचा आहे. तुम्ही जर पूर्वीचे पाहिले जॅकी श्रॉफचे, सुभाष घई सर त्यांचे जर सिनेमे पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की ते सिनेमेचे अंगावर येतात, त्यांचे सीन्स अंगावर येतात, म्युझिक अंगावर येतं. असा सिनेमा बनवायचा मला, म्हणजे जो सिनेमा सिनेमॅटिक असेल. म्हणजे आपण थिएटरमध्ये जाऊन पुन्हा आपण सिरियलचे शॉर्ट बघितले तर उपयोग नाही. असं होतंय मराठीमध्ये. म्हणजे नेमकं काय होतंय मराठीत हे लोकांना सांगता येत नाही, ऑडियन्सला नेमकं काय आवडत नाही. कारण काय असतं माहिती का, सिनेमाला सिनेमा का म्हटलंय, कारण त्याचं टेकिंग वेगळं आहे. रील्समध्ये जे आपण पाहतो तेच जर आपण थिएटरला पाहिलं तर मग काय उपयोग. एवढा महाग सिनेमा, 48,000 रुपयाचं भाडं दिवसाचं देतो आपण कॅमेराला. म्हणजे कॅमेरात काहीतरी असेल ना जे तुम्हाला दाखवायचं ते दिसायला हवं. सिनेमा तसं लार्जर दॅन लाईफ दिसायला हवा. म्हणजे तुम्ही जर आताचा जवान सिनेमा पाहिला असेल ना, ऍटलीचे जे सिनेमे आहेत ना, ते तुम्ही जर पाहिले तर ते सिनेमॅटिक आहेत. जो टेक्निकली म्हणजे सिनेमॅटिक असायला हवा. कॉन्सेप्ट काही असू दे, कमर्शियल असू दे नसू दे, पण कधी कधी असं होतं की कमर्शियल सिनेमामध्ये स्कोप असतो सिनेमॅटिक दाखवण्याचा. आर्ट फर्म किंवा पॅरल फिल्म्स असतात त्याच्यामध्ये स्कोप कमी असतो, त्याला लाईव्हली रियालिटी दाखवण्याचा प्रयत्न करायचा असतो. त्याचं जे ॲस्थेटिक आहे ते सांभाळायचं असतं, जसं जे तसं आपल्याला दाखवायचं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये कृत्रिमता येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. पण इकडे कमर्शियल सिनेमामध्ये आपण काही करू शकतो, तो एक चान्स असतो आपल्याला.
10: म्हणजे आजकालचे चित्रपट असं, एक तर त्यांची लेंथ कमी असते आणि त्या कमी लेंथ मध्ये चित्रपट दाखवताना बऱ्याचदा प्रेक्षकांवर सोडलं जातं की तुम्ही समजून घ्या, हे तुम्हाला नकोय तुमच्या चित्रपटात.
11: अगदी अगदी.
10: तुम्हाला तो चित्रपट सहज, सोपा, मनोरंजक आणि तो खराच सिनेमॅटिक असावा. म्हणजे आज मी चित्रपट बघून आलो किंवा आले असं प्रेक्षकांना वाटायला पाहिजे, हा आनंद तुम्हाला द्यायचा. चित्रपटांविषयी खूप ऐकलं, पण रंगभूमी थिएटर आर्टिस्ट म्हणून तुम्ही कसे आहात?
11: तुम्ही सांगितलं तसं, मी विजय तेंडुलकरांचं जे नाटक लहानपणी केलं होतं पाटलाच्या पुरीचं लगीन, त्यानंतर मला एक दोन नाटकं करण्याचा योग आला. तसं शाळेतून मी स्पर्धेची नाटकं खूप केली, परंतु एक दिवस म्हणजे मला जेव्हा स्वतःचाच अभ्यास स्वतः करणार आहे, कुठून वाचून मी कमी शिकलो आहे, तर त्यामुळे झालं की म्हणजे का मी स्टेज, मी एक पेंगेस्ट नावाचं एक नाटक, कमर्शियल नाटक होतं ते, पूर्वी विक्रम गोखले करत होते आणि त्याच्यानंतर ते काही एका ग्रुपने करायला घेतलं आणि मला त्याच्यामध्ये काम मिळालं. ते नाटक करायला गेलो तेव्हा मला काय लक्षात आलं, म्हणजे केलं आम्ही ते थोडंसं आणि त्याचे प्रयोग, दोन तीन प्रयोग झाले आणि बंद पडलं ते नाटक. तर मी तेव्हा बालगंधर्वच्या तिथे त्या मागच्या कट्ट्यावरती सतत बसलेला असायचो, म्हणजे काम नसायचं आणि काम मिळेल म्हणून त्या अशा तिथे जायचं आणि बसायचं. म्हणजे कट्ट्यावरती पडीक असा एक शब्द असतो, तिथं ते तिथं पडीक असल्यासारखं असायचं. तर मी ना मागच्या त्या दारानं नाटक नसायचं तेव्हा, किंवा ते लोक मटेरियल जे असतं की सेटचं सगळं

0: नृत्य मागच्या दाराने आतमध्ये, तेव्हा मी स्टेजवर जायचो आणि मी स्टेजवरती गेल्यानंतर जे वाटायचं ना मला, ब्लड प्रेशर सगळं चेंज व्हायचं आणि खूप काहीतरी वेगळं वाटायचं. आणि मग मी एक दिवस त्या स्टेजला हात लावून सांगितलं की बाबा रे, तुझी जी प्रतिभा, जी ताकद आहे ना, ती माझ्यामध्ये इतकी सामावली जाते. आणि मी जेव्हा ते काम करताना स्वतःला बघतो कॅमेरामध्ये तेव्हा, आणि मी जेव्हा नाटकामध्ये काम करताना स्वतःला बघतो तेव्हा वेगवेगळं नसतं. नाटक माझं कॅमेरात पण येतंय आणि नाटकाची आणि कॅमेराची ऍक्टिंग वेगळी आहे, ती लाऊड करून चालत नाही. आणि माझा संपूर्ण प्राण जो आहे तो सिनेमामध्ये होता, खूप पूर्ण सिनेमाच करायचा होता. त्या दिवशी मी बालगंधर्वला तिथं असताना स्टेजला हात लावला आणि सांगितलं क्षमा करा, पुन्हा मी काही स्टेजवर येणार नाही, कारण मला ती ऍक्टिंग माझ्यामध्ये येते ती नकोय. मला ती तेवढीच, जेवढी हवी तेवढीच ऍक्टिंग करायची, आणि मला एवढी प्रतिभा नाहीये माझी की मी ते कंट्रोल करीन. मला काय होतं, एकावर प्रेम झालं की ते एक निष्ठा राहायची सवय, त्यामुळे ते माझं एकदा स्टेजवरती प्रेम बसलं असतं ना, मग मी सिनेमामध्ये येणं खूप कठीण झालं असतं. मग मला ते येऊ नये पूर्ण माझ्या मते, कारण थोडं लाऊड करायला लागायचं आणि ते मग ते थोडंसं कमी करणं कठीण व्हायचं, म्हणून मी स्टेज खूप कमी केलं. त्यानंतर मी ते सोडून दिलं आणि सिनेमामध्ये राहिलो, त्यामुळे स्टेजचा माझा अनुभव थोडासा कमी आहे.
1: आणि आता याच अनुषंगानं सर, चित्रपट क्षेत्रातील तुमचा अनुभव तर मोठा आहे, अभिनय क्षेत्रातील आहेच आहे, आणि विशेष करून आपल्या मघापासूनच्या चर्चेमध्ये सांगलीचा उल्लेख वारंवार येतोय. तर सांगली आणि चित्रपट निर्मिती, सांगली आणि चित्रपट सृष्टी याविषयी मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की इथला इतिहास काय आहे, पार्श्वभूमी काय आणि सध्याच्या स्थितीत इथं संधी काय आहेत नवीन कलाकारांना, तुमच्यासारख्या मुरलेल्या मुरब्बी कलाकारांसाठी सुद्धा, एकूणच सगळं जाणून घ्यायला आवडेल.
0: नक्कीच मॅडम, छान प्रश्न विचारलात. खरं तर मला सांगलीबद्दल बोलायचंच होतं, कारण आता हा प्लास्टिक बाबा सिनेमा जो सांगलीमध्ये पूर्ण केलाय, याचा अर्थ म्हणजे काय, म्हणजे सांगलीत झालेला पहिला चित्रपट प्लास्टिक बाबा असं का म्हटलं जातं. तर ऍक्च्युली असं आहे पहा, की भारताचा जो पहिला सिनेमा होता जो आपण दादासाहेब फाळक्यांनी बनवला, राजा हरिश्चंद्र, त्याला आपण भारताचा पहिला सिनेमा का म्हणतो, कारण त्या सिनेमाची प्रोसेस जी आहे ती भारतात झाली, म्हणजे स्वतः त्यांनी केली. त्यानंतर त्या सिनेमाला शूट करताना जो कॅमेरा वापरला, त्याच्या सगळ्या गोष्टी होत्या त्या इथल्याच होत्या. मात्र त्याआधी आपल्या भारतामध्ये भरपूर सिनेमे झाले, म्हणजे दादासाहेब तोरणे म्हणून तितकेच प्रतिभावंत त्यांनी केलेले सिनेमे आहेत, परंतु ते सिनेमे ते लंडनला जाऊन प्रोसेस करायचे, तिकडून प्रोसेस करून आणायचे. म्हणून राजा हरिश्चंद्र हा आपल्या भारताचा पहिला सिनेमा. तर सांगलीचा पहिला सिनेमा प्लास्टिक बाबा का, कारण प्लास्टिक बाबाचं संपूर्ण एडिटिंग, डबिंग, प्रोसेसिंग हे सगळं सांगलीत झालंय.
1: बर,
0: कोणत्याही कामासाठी प्लास्टिक बाबा हा सिनेमा सांगलीच्या बाहेर गेलेला नाही. आज असं होतं की सांगलीमध्ये एखादा सिनेमा करायचा म्हटलं तर डबिंग पोस्ट प्रोडक्शन साठी पुणे किंवा मुंबईला जावं लागतं. आता प्लास्टिक बाबा हा सिनेमा पूर्ण इथे केलाय, आणि इथल्या जरी काही निर्मात्यांना किंवा कोणालाही अशा पद्धतीचं काम जर सांगलीत करायचं असेल तर आपल्याकडे तशी सगळी व्यवस्था आपण सांगलीमध्ये करून ठेवलेली आहे. आता सांगली हे मूळतः नाट्य पंढरी म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे,
1: परिचित आहे,
0: परिचित आहे. तर इथे त्यामुळे कलाकार खूप प्रमाणात आहेत आणि चांगले कलाकार आहेत, प्रचंड विश्वासार्हता, आत्मीयता त्यांना कलेबद्दल आहे. तर ह्या मात्र कलाकारांना जो प्लॅटफॉर्म मिळायचा आहे त्याकरता त्यांना पुणे किंवा मुंबईला जावं लागतं. इथे लोक शूटिंग करताना येण्याचं कारण, आता बाहेरचे लोक इथे शूटिंग करायला आले तर यांना काम मिळेलच, परंतु न येण्याचं कारण असं आहे की नवीन लोकांबरोबर एक्सपेरिमेंट करायला बाहेरच्या लोकांना आवडत नाही, कारण विश्वासार्हतेचा प्रश्न येतो. तर मी इथे आता अशा पद्धतीची व्यवस्था करून ठेवली आहे की मी इथे सांगलीमध्ये सिनेमे बनवतो, सांगलीतल्या कलाकारांनाच तिथे वाव देण्याचा प्रयत्न करतो आणि सांगलीतूनच हे सिनेमे जगभरात कसे पोचतील याची व्यवस्था करतो. आता त्याकरता मी आता थोडंसं या डिसेंबरमध्ये सांगलीमध्ये एक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑर्गनाईज करता येईल का म्हणून चित्रपट महामंडळाबरोबर बोलणं सुद्धा केलंय. मध्ये मला विजय पाटकरांनी त्याच्यासाठी खूप चांगला सपोर्टही केला होता, आणि आता मंडळाची इलेक्शन झाली आहेत, अध्यक्ष बदलले आहेत, ते सुद्धा तसेच सपोर्टिव्ह राहतील आणि आहेत. आणि आणखी एक म्हणजे नेहमी मराठी चित्रपटाला थिएटर्स मिळत नाहीत अशा पद्धतीचं नेहमी वातावरण असतं. तर मी आता थोडंसं चीनचा अभ्यास केला, चीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सिंगल स्क्रीन थिएटर आहेत, तर मी आता विटापासून म्हणजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सिंगल स्क्रीन थिएटर्स तयार करता येतील का बघतोय. तर त्यासाठी मी काही कार्यालयांना, इतर लोकांना भेटतोय, त्यांच्याबरोबर टाईप करायचा प्रयत्न करतोय. माझं केसरा सराबरोबर सुद्धा बोलणं झालंय. तर असे सगळे जर योग जुळून आला तर माझं एक

0: दोनशे थिएटर्स सिंगल स्क्रीन थिएटर्स चालू करण्याचा एक प्रयत्न आहे. त्यामुळे इथे कलाकारांना भरपूर स्कोप मिळेल असं मला वाटतंय.
1: वा, आता आपण मुलाखत आपली खूप छान रंगतदार चालूच आहे आणि एक दिग्दर्शक लेखक पटकथा लेखक एकूणच सगळ्या भूमिकांमधून तुम्ही लिलया वावरताय आणि तुम्ही हे सगळं एन्जॉय करताय. एक प्रगल्भ प्रेक्षक होण्यासाठी प्रेक्षकांना तुम्हाला काही विशेष असा संदेश द्यावा असा वाटतोय का?
0: ऑलरेडी आपले जे मराठी कलाकार आहे ना, म्हणजे मराठी बद्दल थोडस जर सांगायचं म्हटलं तर एक छोटी एक्स्ट्रा गोष्ट सांगतो. नासामध्ये ना मध्ये एक अशी गोष्ट घडली की जगभरात म्हणजे पृथ्वीच्या बाहेर एलियन्स वगैरे असतील कदाचित, तर तिकडे एक संदेश पाठवत होता त्यांना. तो संदेश पाठवण्यासाठी त्यांनी 50 भाषा निवडल्या आपल्या जगातून पृथ्वीवरून, की पृथ्वीतल्या 50 भाषांमध्ये आपण तो संदेश युनिव्हर्समध्ये पाठवूयात, की पृथ्वीच्या बाहेर कुठेतरी एखादा एलियन किंवा कोणी मनुष्य किंवा काहीही असेल तर त्याला या 50 भाषेपैकी एखादी भाषा येत असेल बुवा, आणि तो त्याला मेसेज कळेल, त्यात एक भाषा मराठी आहे.
1: अरे वा,
0: म्हणजे हे आपल्या मराठीचा अभिमान आहे.
1: हो,
0: आणि ही एक भाषा मराठी आहे, ती आजही तिकडे युनिव्हर्समध्ये फिरतीये तो मेसेज. तर तुम्ही गुगल केलं तरी तुम्हाला कळेल. तर मराठी प्रेक्षक जो आहे ना तो इतका जगभरात पोहोचलेला आहे आणि मराठी भाषा जगभरात पोहोचलेली आहे, तो अतिशय चोखंडपणे भयानक रसिक आहे आणि त्याला कळतं की मला काय पाहायचंय. आणि म्हणूनच कदाचित त्याला ते पाहायला मिळत नाहीये जे त्याला पाहायचंय आपल्या मराठी चित्रपटामध्ये, त्यामुळे थोडीशी पाठ फिरवली असावी. पण प्रेक्षक हा मुळातच खूप हुशार आहे. म्हणजे प्रेक्षकांना आपण इकडे टर्न करण्यापेक्षा ना प्रेक्षकाची टेस्ट आपण द्यायला हवी असं मला वाटतं. आणि जर आता खरंच जर काय पाहायचं म्हटलं ना तर थोडासा हा जो कंटेंट असतो ना जो जरा थोडासा आजकाल मॉडरेट झालाय, म्हणजे फॅमिली बरोबर बघताना आपल्याला शंका येते असे कंटेंट बघू नये, म्हणजे असे कंटेंट बनवूही नाही आजकाल, ते खूप सोयीचं झालंय. म्हणजे आता मी स्पष्टच बोलायचं म्हटलं तर डबल मिनिंगच्या सेन्सनं लोक जे बोलतात ना आणि दादा गोंडकेंच्या नावावरती खपवतात ना, तर ते आता त्याच्यात मी तुम्हाला थोडासा अभ्यास सांगतो. हे बघा, डबल मिनिंग जो असतो ना त्यात एक पहिला अर्थ असतो आणि एक दुसरा अर्थ असतो. तुम्ही जर दादा गोंडकेंचे जोक पाहिले डबल मिनिंग आहेत, त्याच्यामध्ये जो पहिला अर्थ येतो त्यात आपल्याला विचार करायला लागतो की याच्यात दुसरा अर्थ वाईट आहे. आणि आताचे डबल मिनिंग आपण ऐकतो त्यामध्ये पहिलाच अर्थ वाईट येतो आणि आपल्याला कोणी जर शंका घेतली तर सांगायला लागतं की त्याच्यात हा दुसरा अर्थ, हा फरक आहे. डबल मिनिंग एखादा जर जोक झाला ना तर तो 13 वर्षाच्या मुलापर्यंत कळणारच नाही की याच्यात काहीतरी दुसरा अर्थ आहे. तो 18 वर्षाच्या पुढे म्हणजे ब्रेनी लोकांनाच कळेल की याच्यात असा दुसरा अर्थ लपलाय. म्हणजे कितीतरी गाणी सुद्धा आहेत आपली लावण्या वगैरे, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यात हा अर्थ लपलाय असं म्हणावं लागेल, मग तो शोधावा लागतो लपलेला अर्थ. इथे लपलेला अर्थ समोर असतो आणि सेफ्टीचा जो अर्थ आहे की त्याच्यात वाईट काही नाही असं म्हणणारा तो लपलेला असतो. म्हणजे आपण त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की हा वाईट आहे, हे तुम्ही वाईट बोललेलं आहात, मग तो मनुष्य म्हणेल आपल्याला हे बघा त्याच्यात हा चांगला अर्थ आहे तुम्हाला दिसत नाही जो लपवून ठेवलेला आहे. म्हणजे मला जे म्हणायचे ते कदाचित मला म्हणता येत नसेल, पण डबल मिनिंगचा हा अर्थ आहे की तुम्ही वाईट मिनिंगला अगोदर पोट्रे करायचं आणि चांगल्या अर्थाला लपवून ठेवायचं, हे डबल मिनिंग जोक नाही होत. जो चांगला अर्थ आहे तो चांगला अर्थच अगोदर येतो, त्याच्यातला जो वाईट जो अर्थ आहे तो तसा लवकर कळतच नाही, फार विचार केल्यानंतर कळतं की अरे याच्यात एक वेगळा हा पण अर्थ होता. तर तो आता काय झालं म्हणजे का आता हेच विषय जास्त लोकांना असं वाटत, लोक हे बघतात असं नाहीये, लोकांना बघायला काही उरलेलंच नाही. प्रोडक्शन करणाऱ्यांना असं वाटतं की लोकांना हे बघायचंय, मग हे तेच देतात. मग आता आपल्याकडे पर्यायी आपण पुढे गेलो कितीही पुढे गेलो तर तेच येणार असतं. तर ते आता शेवटी मग एन्जॉय करतो आपण, हसतो त्याच्यावर आणि आपण म्हणतात काय थोडस हे व्हायचं, काय स्वतःला मॉडर्न करायचं किंवा ऍक्सेप्ट करायचं, थोडस ब्रॉड माइंडेड व्हायचं, तर ते तसं काही नाही आहे. ते खरं विनोद खूप छान आहेत आणि खूप स्वच्छ विनोद पण खूप मस्त आहेत, म्हणजे खूप लोकांचे आहेत. आता आपण नावं घेतली तर ते संकुचित होईल, पण खूप सुंदर आणि स्वच्छ विनोद खूप आहेत. आणि तशा पद्धतीची कॉमेडी मला कॉमेडी सिनेमे सुद्धा करायला म्हणजे एक गंमत आहे. तुम्ही मला विचारलं का माझ्या कॉमेडी माझं जॉनर आहे, मला खूप आवडतं.
1: मस्त.
0: हा, पण ते मी ठेवलंय की थोडं आता जे आहे जो ट्रेंड चालू आहे थोडस त्याच्यात काहीतरी बदल घडवूया. लोकांना आता सुद्धा लोकांना ना बघण्यासाठी तुम्ही जसं म्हटलं की लोकांना बघायला आपण काही सुचवूयात का, तर असं ते स्वतःच ते

0: या सगळ्या गोष्टींचा त्यांना नैश आलाय, ते चांगला कंटेंट शोधतायत
1: शोधतायत,
0: मग बनवणारे कोणी नाहीये. मग आता जसं आपण म्हटलं की डॉक्टर किरण गोंगळेंनी अशा विषयामध्ये हात घातला आणि त्याच्यात पैसे गुंतवलेत, तर लोक हे पाहतील आणि पाहिल्यानंतर ते म्हणतील की हे असं काहीतरी असेल तर आपल्याला बघायला मिळेल. मध्ये तुम्ही पाहिलं तानाजी सिनेमा, आपण सर्वांनी खूप अजय देवगन यांचा तानाजी सिनेमा आपण सर्वांनी पाहिला. लोक पाहतात सिनेमे, चांगले कंटेंट पाहतात. ते हिस्टोरिकल सिनेमामध्ये आपल्याला जास्त तोडमरोड करता येत नाही,
1: काहीच करता येत नाही,
0: त्यांच्या रायटर्सला यांना सुद्धा काही करता येत नाही, त्यामुळे तो जसा आहे तसा पोर्ट्रे करावा लागतो.
1: अगदी अगदी. तर सर आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या अंतिम टप्प्यात येतोय. या अनुषंगानच म्हणजे एकूणच आतापर्यंतचा तुमचा प्रवास जाणून घेतला, पेंद्या म्हणून जरी तुमची एंट्री झाली असली स्टेजवर म्हणूयात आपण, तरी त्यानंतर मात्र तुम्ही कुठलीही भूमिका मागे ठेवायचा प्रयत्न केला नाहीत किंवा कुठलीही संधी सोडली नाहीत. अभिनयच काय पण लेखन दिग्दर्शन आणि सगळ्याच दृष्टिकोनातून तुम्ही कलेशी कायम जोडले गेलेले आहात. आणि सगळ्यात जास्त आत्मीयता तुम्हाला सांगलीबद्दल जी आहे की आता मला चित्रपटसृष्टीची मुळं जी आहेत, पाळंमुळं जी आहेत, ती मला सांगलीमध्ये रुजवायची आहेत आणि त्याला मोठं करायचं आहे, ही जी तुमची महत्वाकांक्षा आहे ही सुद्धा जरूर पूर्ण व्हावी. आणि त्याबरोबरच मातीशी जे तुमचं नातं जिव्हाळा जो आहे तो मातीशी जोडला गेलेला आहे, तो दोन्ही अर्थाने मी म्हणेन की पर्यावरण दृष्टिकोनातून संवेदनशील माहिती देऊन तुम्हाला चित्रपट निर्मिती तर करायचीच आहे, ती एक संवेदनशीलता आहे. आणि शिवाय सांगलीविषयीचं तुमचं जे हे घट्ट नातं आहे, या दृष्टिकोनातून तुम्हाला आणखी बरंच काय काय करायचं आहे हे लक्षात येत आहे. तर आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे तुम्हाला भरपूर शुभेच्छा आहेतच. आणि हा जो चित्रपट आहे प्लास्टिक बाबा, न उलगडणारं जे कोडं आहे ते उलगडायचा खूप चांगला प्रयत्न या चित्रपटातून तुम्ही करताय. आणि महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही त्यामध्ये सोल्युशन द्यायचा प्रयत्न केलाय, म्हणजे अडचणी मांडणं यापेक्षा या अडचणीतून हा मार्ग आहे हे तुम्ही केलं तर आपण सगळेच यातून सुटू. तर हा महत्वाचा संदेश घेऊन हा चित्रपट येतोय. हा चित्रपट यशस्वी तर होऊ देच, गरज आहे ती, आणि लोकप्रिय पण व्हावा. आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे भरपूर शुभेच्छा आणि तुम्ही आलात याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: थँक्यू. खरं आकाशवाणी सांगली केंद्राचे खूप खूप आभार की आज मला इथे ही संधी दिली. आणि सांगलीकरांचे मी पहिल्यापासूनच आभार मानत आलोय की त्यांनी मला खूप सपोर्ट आणि प्रोत्साहित केलेलं आहे. आणि मला खरं तर ना सिनेमा मेकिंग आणि त्याच्या व्यतिरिक्त काही बोलायचं म्हटलं तर वाचून बोलायची सवय. हा, असं त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे क्रिएटिव्ह आस्पेक्ट असतो, क्राफ्ट असतो, त्याच्या व्यतिरिक्त काही बोलायचं म्हटलं ना की मला खरंच जमत नाही, म्हणजे अगदी थँक्यू म्हणणं सुद्धा मला कसं बोलायचं काय. पण म्हणजे या सगळ्या ह्याच्यातून एवढं मात्र अगदी मनातला हा भाव आहे की मला इथे आज हे जे प्लॅटफॉर्म मिळालं आणि इथे मुलांना बऱ्याच मनातल्या गोष्टी बघवलेल्या मिळाल्या. म्हणजे नेहमी आम्ही इतर दुसरीकडे जे बोलतो की नाही, तिथे नेहमी कमर्शियल आस्पेक्ट वरती बोलावं लागतं आणि तिथे हे बंधन पण असतं बरेचदा की काय बोललं तर लोकांना आवडेल. आज ऍक्च्युली खरं तर आपण जे बोललो ते लोकांच्या मनातलं बोललो, त्यामुळे मला खरं सांगली आकाशवाणी केंद्राचे खूप धन्यवाद का मानायचे, कारण जे काय ते आपल्याला खरं बोलायला मिळालं, मॅन्युप्युलेटिंग बोलायला नाही मिळालं, हे एक महत्वाचं. आणि आता वाईंड अप करण्याच्या दृष्टिकोनातून जर बोलायचं म्हटलं तर मला आता हे जे दोन सिनेमे करायला मिळाले जे पर्यावरणावर आहेत, जसं की प्लास्टिक बाबा जो पूर्ण झालाय आणि जो आता मी आमचे जे तुम्ही दाजीपूर आणि राधानगरीचे जे वन विभाग अधिकारी आहेत राजेंद्र गुंखीकर साहेब म्हणून वन विभागाचे जे आहेत, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलाय की आत्ताचा तुम्ही हा जो सिनेमा अभयारण्य बनवत आहात त्याच्याकरता तुम्हाला जी लागेल ती संपूर्ण मदत माझ्याकडून तुम्हाला होईल. अगदी वैचारिक वेळ सुद्धा ते देतात, झाडांच्या बद्दलची माहिती सांगतात, प्राण्यांबद्दलची माहिती सांगतात आणि ते संपूर्ण सॅटर्डे संडेची त्यांची सुट्टी जी आहे त्यात ते दोन दोन तीन तीन तास फोनवर बोलून आम्हाला सपोर्ट करत असतात. त्यामुळे अभयारण्य हा सिनेमा झाडांविषयीचा आहे. या सिनेमाचं थोडंसं सांगायला मला संधी मिळाली म्हणून मी बोलतो. या सिनेमामध्ये पूर्णतः काल्पनिक असं आपण एक आस्पेक्ट घेतलाय, तो म्हणजे झाडं माणसाशी बोलतात. आता काय झालंय, झाडं ज्या माणसाशी बोलतात तो मनुष्य त्या गावातला आहे, त्या जंगलातला आहे आणि त्याच्याशी ते बोलतात रेग्युलरली, तो रेग्युलरली बोलतो झाडांशी आणि ते त्या दोघांसाठी खूप सोयीचं आहे, रोजचं आहे. पण इतरांना तो बावलट वाटतो की झाडं कधी बोलतात का. पण झाडांनी त्याला ही रिक्वेस्ट केली आहे की आम्हाला जगायचंय आणि याकरता जो सोल्युशन आहे

0: तो म्हणजे तुमच्या माणसांमध्ये कायद्याचं सोल्युशन आहे, तर जा आणि आमच्या वतीनं कोर्टात केस कर माणसाविषय माणसाविरोधात. तर तो मनुष्य डॉक्युमेंट्स तयार करून कोर्टात केस उभी करतो झाडांच्या बाजूने मनुष्याच्या विरोधात. तर अशी केस कशी कोर्टात घ्यायची, तर शेवटी ती केस कोर्टात उभी होते इथपर्यंतचा चित्रपट आहे
1: हा,
0: असं की झाडांचं मनोगत मांडण्यासाठी.
1: वा, असं खरंच त्यांना व्यक्त व्हायला संधीच नाहीये.
0: करेक्ट,
1: आपण एवढं सगळं करतोय, आपल्याकडे माध्यम आहेत व्यक्त व्हायला, पण निसर्गाला व्यक्त व्हायला संधीच नाहीये.
0: करेक्ट,
1: हे आता तुमच्याशी बोलता बोलता हे लक्षात आलं. मग तो समुद्र असू दे, झाड असू दे,
0: म्हणजे पहा कोर्टामध्ये याच्यात एक मी सीन असं लिहिलेलं आहे की ते वकील जे आहेत सरकारी वकील, ते असं मुद्दा म्हणतात की विकासासाठी जे कंपनी वगैरे काम करते त्यांना एक आयडेंटिटी असते, म्हणजे एंटिटी असते, ती त्यांची ओळख असते, त्याचं पॅन कार्ड असतं. तर ते काय असतं, तर ते प्रोड्यूस करतात काहीतरी मटेरियल किंवा काहीतरी, मग त्याची केस कोर्टात होऊ शकते ते निर्जीव असले तरी. पण हा मनुष्य काय म्हणतो की मग

0: सरकारी वकील, त्याचा मुद्दा म्हणतात की विकासासाठी जे कंपनी वगैरे काम करते त्यांना एक आयडेंटिटी असते, म्हणजे एंटिटी असते, ती त्यांची ओळख असते, त्याचं पॅन कार्ड असतं, तर ते काय असतं, तर ते प्रोड्यूस करतात काहीतरी मटेरियल किंवा काहीतरी, मग त्याची केस कोर्टात होऊ शकते ते निर्जीव असले तरी. पण हा मनुष्य काय म्हणतो की मग तशी झाडांची केस का नाही कोर्टात उभी होत, झाडांच्या वतीनं का नाही, एखादी कंपनी केस करू शकते तर झाड का नाही करू शकत. मग ते हे सोल्युशन देतात की ते त्याची आयडेंटिटी आहे, त्याची एंटिटी आहे, त्याचं पॅन कार्ड आहे, त्याची एक ओळख आहे, ते काहीतरी प्रोड्यूस करतोय. मग हा काय म्हणतो की ते निर्जीव आहे आणि प्रोड्यूस करतोय, त्याला मनुष्य हँडल करतायत. झाड सजीव आहे, ते ऑक्सिजन प्रोड्यूस करतंय, ज्याची काही कॉस्ट नाही आहे, तुम्ही त्याची किंमत द्या त्याला. अशा पद्धतीचं ते कोर्ट ड्रामा आपण त्याच्यामध्ये रचला आणि ते उभं करण्याचा प्रयत्न केलाय.
1: आणि जसं तुमचं मघाशी एक स्वप्न तुम्ही म्हणालात की मला सिनेमॅटिक सिनेमा बनवायचाय, तसे सिनेमे आम्हाला एक नाही खूप बघायला मिळावेत, त्यासाठी सुद्धा भरपूर शुभेच्छा आणि पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम. थँक्यू.
2: प्लॅस्टिक बाबा या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक डॉक्टर युग नीलशंकर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. या मुलाखतीचा भाग तिसरा आज आम्ही प्रसारित केला. श्रोतेहो, आजचे पाहुणे हा कार्यक्रम रात्री 10 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण.
3: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली, पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी संगीत. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 106.6 मेगा हर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

श्रोतो, आज प्रसारित होणारे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असे आहे. दुपारी 2:30 नादब्रह्म या कार्यक्रमात आनंद चिमोटे यांनी गायलेला राग मधमाद सारंग आपण ऐकू शकाल. तर रात्री 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमात मुनवर अली खान यांनी गायलेला राग बागेश्री आपण ऐकू शकाल.

0: माहितीची मननिवाऱ्याची झुळूक,
1: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारे निरांजन,
0: टवटवीत फुलांचा सुगंध,
1: यासोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
0: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
1: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
0: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
1: मध्यम लहरी 239.8 अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती
0: आणि FM वाहिनीच्या 100.6 MHz वरती,
1: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती। आकाशवाणी एक असं माध्यम जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि
0: भविष्यात आहे।
1: श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण। प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत।

शंकर महादेव यांच्या आवाजात मंदार चोळकर यांची गीतरचना आपण ऐकली. शंकर अहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं कटार काळजात घुसली या चित्रपटातील. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया

0: करार या चित्रपटासाठी श्रेया घोषाल आणि जसराज जोशी यांच्या वजत गुरु ठाकूर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं विजय कावंडे यांचं.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका. हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.

हंसिका अय्यर यांच्या आवाजात नाधो महानोर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं कौशल इनामदार यांचं आणि चित्रपट अजिंठा. श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळी 11 वाजता चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल, गाता रहे मेरा दिल. आणि 11:40 भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.

0: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:15 झालेत. प्रसारित करीत आहोत गांधी वंदना.
1: प्रसारित करीत आहोत गांधी वंदना.

जगभरातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक. अखंड प्रेरणा, गांधी विचारांची संकल्पना आणि संपादन रघुनाथ माशेलकर. वाचक स्वर शुभांगी चव्हाण. श्रोते हो, अशोक झुंझुनवाला यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये गांधीजींना समजून घेताना गांधीजींबद्दल त्यांना काय वाटतं, गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव याविषयीच्या लेखाचा तिसरा भाग आज आपण ऐकूया. शेतकऱ्यांना नव्या बाबी माहीत करून द्यायला सध्या बियाणे, खते आणि कीटकनाशक विकणाऱ्यांची स्थानिक पातळीवरची छोटी दुकाने किंवा विक्री विस्तारासाठी नेमलेले कर्मचारी एवढाच मर्यादित स्रोत उपलब्ध आहे. हे कर्मचारी मुळातच संख्येने फार थोडे आणि गरजेच्या वेळी त्यांची भेट दुरापास्त आहे. विक्रेते त्यांच्याकडचा माल शेतकऱ्यांच्या उपयोगाचा नसला तरी त्यांच्या गळी उतरवायच्या मागे असतात. अशा प्रकारे माहितीचा अभाव प्रचंड आहे. अडचणींचे डोंगर इथेच संपत नाहीत. आधुनिक शेती महागड्या घटकांवर अवलंबून असते. शिवाय पिकांवर पडणारे रोग, अपुरा पाऊस आणि बाजारभाव केव्हाही कोसळण्याचे संकट असते ते वेगळेच. या सगळ्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. इथं सूचना आणि प्रसारण तंत्रज्ञान अर्थात ICTची मदत होऊ शकते. चेन्नईमधील रुरल टेक्नॉलॉजी अँड बिझनेस इन्क्युबेटर RTBI या IIT संलग्न केंद्रात शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानावर आधारित कॉल सेंटर उभारण्यात येत आहे. प्रत्येक शेतीची सविस्तर माहिती तेथे गोळा करण्यात येईल. त्यात तिथल्या पिकांची छायाचित्रांसह माहिती, त्यासाठी काय वापरले आणि पिकाच्या वाढीची प्रक्रिया याबद्दलच्या तपशीलांची वेळोवेळी भर टाकण्यात येईल. यासाठी भ्रमणध्वनी यंत्राच्या माध्यमातून माहितीची देवाणघेवाण केली जाईल. गावांमध्ये हवामान खात्याची उपकेंद्र स्थापन करण्यात येत असून त्यांना स्थानिक अद्ययावत माहितीसह सज्ज करण्यात येत आहे. याचप्रमाणे बाजारभावांची माहितीही या कॉल सेंटरमध्ये जमा होईल. त्यामुळे शेतमालाच्या खरेदी विक्री व्यवहाराला गती मिळू शकेल. जेव्हा एखाद्या शेतकऱ्याकडून या कॉल सेंटरवर काही विचारणा केली जाईल तेव्हा लगेच त्याच्या संदर्भातली खडानखडा माहिती असणारे पान संगणकाच्या पडद्यावर दिसेल. त्या आधारे त्याच्या किंवा तिच्या शेतासंबंधी गरजेनुसार पूरक माहिती कॉल सेंटर कर्मचाऱ्याकडून पुरवली जाईल. हे सारे एका बाजूला घडत असताना दुसरीकडे पीकतज्ज्ञ, बाजारपेठतज्ज्ञ किंवा गरज पडेल तेव्हा शेतीसाठी भांडवल उपलब्ध करून देणाऱ्यांशी संवाद साधायची सुविधाही अशा कॉल सेंटर मार्फत मिळू शकेल. अशा प्रकारच्या परिपक्व कॉल सेंटर तंत्रज्ञानाचा उपयोग पाश्चिमात्य देशांमधील व्यक्तींना ती उपकरणं आणि सेवा विकत घेताना होतो, तसाच तो शेतकऱ्यांनाही होऊ शकेल. यासाठी बरेचसे प्रयोग आणि कल्पकतेने शोधलेल्या विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा आहे. याशिवाय शेती व्यवसायातल्या जोखमींवर उपाययोजना आवश्यक असल्याने त्या प्रकारचे तंत्रज्ञान शोधायला हवे. 19व्या आणि 20व्या शतकात गरिबीच्या समस्येवर मात करण्यासाठी संधी मिळेल तिथे स्थलांतर करण्याचा तोडगा गरिबांनी शोधून काढला. 20व्या शतकाच्या अखेरीस ICT आणि कमी खर्चाच्या दळणवळणाच्या सुविधेमुळे इतर शक्यता निर्माण झाल्या आहेत. विकसित क्षेत्रांमुळे कमी उत्पन्न गटांच्या क्षेत्रात काम हस्तांतरित केले जाऊ शकते. याच कारणाने निर्मितीची कामे पाश्चिमात्य देशांकडून पूर्वेकडच्या देशांमध्ये हस्तांतरित करण्यात आली. त्यानंतर ICTचा वापर करून दिल्या जाणाऱ्या सेवा भारतासारख्या देशांकडे हस्तांतरित करण्यात आल्या.
बऱ्याच देशांनी अशा स्थलांतरामधून सुरुवातीला संपत्ती कमवायची संधी शोधली, मात्र लवकरच आपला देश विकसित करण्याकडे त्यांनी मोर्चा वळवला. जपान, कोरिया, तैवान सारख्या देशांनी हे गेल्या शतकातच केले. भारताने मात्र सहस्त्र उलटताना यात रस घ्यायला सुरुवात केली. आता हीच प्रक्रिया ग्रामीण भारताची शक्ती वाढवायला उपयुक्त ठरू शकेल का? शहरांमधले काम ग्रामीण भागात हस्तांतरित केल्याने तसेच परिणाम साधता येतील का? संगणक आणि प्रसारण या गोष्टी नसल्यास ग्रामीण भागातल्या युवकांना आयसीटीवर आधारित सेवा शहरांमध्ये किंवा जगात इतरत्र कोठेही देणे शक्य नाही. प्रत्येक गावातल्या बीपीओत फक्त 20 ते 30 तरुणांनाच काम दिले जाऊ शकते, मात्र यामुळे ती प्रक्रिया तरी सुरू होईल. याला अर्थातच सुरुवातीला विरोध होऊ शकतो. यातून काही प्रश्न उभे राहतात. खेड्यातल्या रहिवाशांना हे जमेल का? त्यासाठी पुरेशा पायाभूत सुविधा आहेत का? गुणवत्ता आणि सुरक्षिततेचं काय? यापेक्षा जास्त विकसित असलेल्या शहरी भागांमधून हे काम करून घेता येणार नाही का? पाश्चिमात्य देशांमधून भारतात सेवांचे हस्तांतर केले जाण्यापूर्वी तेथेही याच प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते. त्याच प्रक्रियेची पुनरावृत्ती करण्याची गरज आहे. आयसीटीचाही वापर करून निर्मितीची कामे ग्रामीण भागांमध्ये वळवणे शक्य आहे. हे विशेषतः जास्त प्रमाणात यंत्रसामग्री आणि वीज न लागणाऱ्या तसेच मानवी कौशल्य आणि श्रमांची गरज असलेल्या कामांसाठी करता येईल. बाहेरून करून घेतलेले काम हे अशा रीतीने प्रत्यक्षात येऊ शकेल. अशा कामांसाठी लागणारा कच्चा मालही जर ग्रामीण भागामधलाच वापरला तर मग तेथून काम करणे अधिकच संयुक्तिक ठरेल. शेती उद्योग हा अशा प्रकारे काम करून घेण्यासाठी जास्त योग्य ठरू शकतो. ग्रामीण भागात कौशल्य शिकवण्यासाठी आयसीटी मदत करू शकेल. दूरस्थ पद्धतीने शिक्षण घेतलेले तरुण मिळणे आणि त्यांची सांगड शहरी अर्थव्यवस्थेतल्या लोकांच्या वाढत्या गरजांशी घालणे यामुळे दरी सांधायला मदत होईल. दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना व्यक्तिगत किंवा व्यावसायिक कारणांसाठी बँका आणि वित्त व्यवस्थांशी संपर्क साधण्याची गरज भासते. दुर्दैवाने आपल्या बँका त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. पूर्वीच्या काळी लोक स्थानिक सावकारांवर यासाठी अवलंबून असायचे. व्याजाचा दर 50 ते 75% पर्यंत असा चढत्या प्रमाणात असायचा. गेल्या काही वर्षांमध्ये छोट्या बचत गटांनी त्यांची जागा घेत 24 ते 36% व्याजाने रक्कम उपलब्ध करून द्यायला सुरुवात केली आहे. हे जरी वरदानासारखे वाटत असले तरी छोट्या कालावधीसाठी एवढ्या व्याजदराने कर्ज घेणे परवडणारे नाही. आयसीटीच्या मदतीने बँका ग्रामीण भागांमध्ये आणखी कमी व्याजावर कर्ज पुरवठा करू शकतील. चेन्नईच्या आयआयटी मधील टीएनईटी हा गट आणि आयटीबीआय संयुक्तपणे याच दिशेने वाटचालीसाठी प्रयत्न करत आहेत. त्यातील पहिला म्हणजे होर्टेक्स नावाच्या कंपनीने ग्रामीण भागात एटीएम सेंटर उभारले आहे. ते सौर ऊर्जेवर चालते. इतर व्यावसायिक एटीएम सेंटर

0: चालवायला यापेक्षा 5 पट अधिक खर्च येतो. दुसरा प्रयत्न आवाजाद्वारा भ्रमणध्वनीच्या माध्यमातून बँकेची सेवा पुरविण्यासंबंधी आहे. यासाठी ग्राहकाला बँकेतल्या संगणकाशी भ्रमणध्वनीद्वारा मायबोलीतून संवाद साधून सर्व प्रकारचे व्यवहार करणे शक्य आहे. व्यवहार करण्याआधी ग्राहकाच्या आवाजाची अधिकृतता संगणकाकडून तपासून घेतली जाते. वीज आणि ऊर्जेची गरज ग्रामीण भागात फारच मोठ्या प्रमाणावर असते. असे असतानाही कित्येक गावांमध्ये वीज पुरवठा नाही. जेथे आहे तेथे तो केव्हा किती प्रमाणात असेल ते सांगता येत नाही. बऱ्याच गावांमध्ये 4 ते 12 तास वीज मिळते आणि उन्हाळ्यात शहरांमधील गरज प्रचंड वाढलेली असताना वीज पुरवठा जास्तच अनियमित झालेला असतो. असे असताना ग्रामीण भागात कोणत्याही प्रकारचे उत्पादन अवघड आहे. ग्रामीण पातळीवर वीज निर्मितीचे विकेंद्रीकरण आणि पुरवठा व्हावा यासाठी गेल्या काही वर्षात बरेच प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी बायोमास, बायोफर्मेंटेशन आणि बायोडिझेल याचाही वापर करण्यात आला. मात्र याबाबतचे तंत्रज्ञान आणि त्यांचा टिकाऊपणा याबाबत अद्यापही काही सांगता येत नाही. बैलांच्या शक्तीचा वापर करून वीज निर्मितीसारखे काही प्रयोग करण्यात आले. सौर ऊर्जेचा वापर करून घरासाठी वीज उपलब्ध करून घेण्याचे प्रयोगही झालेत. मात्र यासाठी लागणारी सामग्री खूपच महागडी आहे. एसी मोटरपेक्षा डीसी मोटर वापरली तर 40% वीज बचत होते. त्याचप्रमाणे एलईडी आणि सीएफएल हे दिवे वापरल्यास फिलामेंट बल्बपेक्षाही कमी वीज खर्च होते. डीसी मोटरवर पंखा, ग्राइंडर, वॉशिंग मशीन आणि रेफ्रिजरेटर चालवता येईल. एलईडी फ्लुरोसंट दिव्यांनी कमी विजेवर प्रकाश मिळवता येईल. या सगळ्यांसाठी डीसी कडून ऊर्जा पुरवता येईल. सौरपटलांमधून डीसीला ऊर्जा देता येईल. थोडे वेगळ्या शब्दात सांगायचे तर तंत्रज्ञानाचा कल्पकतेने वापर करून ग्रामीण जनतेला जगण्यासाठी चांगले काही मिळवून देता येईल.
1: जगभरातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक. अखंड प्रेरणा गांधी विचारांची. संकल्पना आणि संपादन रघुनाथ माशेलकर. वाचक स्वर शुभांगी चव्हाण. विशेष आभार गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी पुणे यांचं.
0: श्रोते हो, अशोक झुंझुनवाला यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये गांधीजींना समजून घेताना गांधीजींबद्दल त्यांना काय वाटतं, गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव याविषयीच्या लेखाचा 3रा भाग आज आपण ऐकलात. बऱ्याच श्रोते हो, याबरोबरच आमचा आजचा गांधी वंदना हा कार्यक्रम आता इथंच समाप्त होतोय. पुन्हा भेटू आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सीत मुजावर आणि मला शुभांगीला आता निरोप द्या. नमस्कार.
2: गांधी वंदना कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे ठीक 10:30 झालेत. प्रसारित करीत आहोत उमंग एनसीआरटी प्रायोजित कार्यक्रम.

हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोते, सकाळचे ठीक 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

0: मुबारक बेगम आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात हमराही चित्रपटातील गीत आपण ऐकलं.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
0: श्रोते हो हिंदी चित्रपट सृष्टीतील जुबली कुमार म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे अभिनेते म्हणजे राजेंद्र कुमार. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण हावभाव आणि अभिनयानं ज्यांनी दीर्घकाळ स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं असे अभिनेते. आजच्या कार्यक्रमात जाणून घेऊया त्यांच्या कारकिर्दीबद्दल आणि ऐकूया त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील काही गीतं.

श्रोतेहो, सुरुवातीच्या काळात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून राजेंद्र कुमार यांनी काम करायला सुरुवात केली. पतंग, जोगन यासारख्या चित्रपटातून त्यावेळेला त्यांनी काही लहान लहान भूमिकाही केल्या.

पुढे वचन या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका केली. चित्रपटसृष्टीला एक नवा चेहरा मिळाला. श्रोतेहो, हा चित्रपट त्या काळात खूपच गाजला होता. जाणून घेऊया त्यांच्या कारकिर्दीविषयी आणखीनही, पण या गाण्यानंतर.

0: लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात आप आई बहार आई चित्रपटातील गीत आपण ऐकलं.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना अमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
0: वचन या चित्रपटाच्या यशानंतर एका मेगा ब्लॉकबस्टर चित्रपटात राजेंद्र कुमार यांनी काम केलं. हा चित्रपट होता मदर इंडिया. या चित्रपटात त्यांनी नरगिस यांच्या मोठ्या मुलाची भूमिका साकारली. हा चित्रपट सर्वच पातळ्यांवर यशस्वी ठरला. सामाजिक आशयप्रधान चित्रपटानंतर राजेंद्र कुमार यांनी रोमॅन्टिक म्युझिकल चित्रपटातून भूमिका साकारली. तो चित्रपट म्हणजेच गूंज उठे शहनाई. याही चित्रपटाला खूप यश मिळालं. सुरुवातीच्या काळातच राजेंद्र कुमार यांना यशानं गवसणी घातली होती.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी संगीत. मध्यम लहरी 239.81 MHz अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 106 MHz वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

धूल का फूल हा असा एक ब्लॉकबस्टर चित्रपट यानंतर एक वेगळा चित्रपट प्रदर्शित झाला तो म्हणजे कानून. या पिक्चरमध्ये एकही गाणं नव्हतं. यातील कलाकारांनी आपल्या अभिनयानं हा चित्रपट सजवला आणि इतकंच नव्हे तर या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. शून्यानंतरच्या काळातही राजेंद्र कुमार यांची चित्रपटांची मालिका सुरूच होती. ससुराल, आस्का पंछी, दिल एक मंदिर आणि यानंतर एक सामाजिक आशयावर आधारित चित्रपट होता तो म्हणजे मेरे महबूब. हाही चित्रपट तितकाच यशस्वी झाला. ऐकूया त्या चित्रपटातील हे गीत.

मोहम्मद रफी यांच्या आवाजात मेरे महबूब या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार, आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली. श्रोतेहो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आज आपण राजेंद्र कुमार यांच्याविषयी जाणून घेत आहोत. 1959 पासून सतत हिट चित्रपट म्हणजे थिएटरला किमान 25 आठवडे हे चित्रपट राहिले आणि त्यामुळेच त्यांना जुबिली कुमार हे टोपण नावही मिळालं. सुपरस्टार राजेंद्र कुमार या युगाची सुरुवात होती. श्रोत्या, नंतरच्या काळामध्ये आई मिलंकी बेलासारखे अनेक चित्रपट आले आणि एक मोठा चित्रपट होता तो म्हणजे संगम. प्रेमाच्या त्रिकोणावर आधारित असणारा हा चित्रपट. पण राजेंद्र कुमार यांच्या चित्रपटांच्या मालिकेतील दोन महत्वाचे चित्रपट म्हणजे आरजू आणि सूरज. तर ऐकूया त्या सूरज चित्रपटातील हे गीत.

महम्मद रफी यांच्या आवाजात सूरज या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो या गीताबरोबरच आजचा गाता रही मेरा दिल हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल चित्रपट संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते सकाळचे 11:40 झाले आहेत.

विद्या करलगेकर आणि सहकारी यांच्या वाचत दीपक शेडगे यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं दीपक पाटेकर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया.

0: बेला शेंडे यांच्या आवाजात शांता शेळके यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं सलील कुलकर्णी यांचं.
1: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन

पंद्रह वाजता भेटूया. गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलो हर्ट्स या एम वाहिनीवर, 100.6 मेगा हर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ

माधुरी करमरकर यांच्या आवाजात दीपक शिडगे यांची गीतरचना पण ऐकली. संगीत होतं अभिजित राणे यांचं. श्रोतेहो या गीताबरोबरच भावधारा भावगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: मध्यमलहरी 239 आठ एक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर आणि एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर तसेच न्यूज ऑन ए आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता यानंतर आकाशवाणीच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत. यामध्ये सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ.
1: महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आयुष्यावरचा एक सुंदर लेख माझ्या वाचण्यात आला. तो असा की आयुष्य माणसाला सतत खिळवत असतं आणि त्या खेळालाच कदाचित जगणं म्हणतात. देवानं निर्माण केलेली प्रत्येक गोष्ट आपल्याला जगण्याचा एक धडा शिकवत असते. निसर्ग असो, माणूस असो, ऋतू असोत किंवा काळ, कधी विचार केलाय का आपल्या हृदयाची धडधड नेहमी एका ठराविक रिदम मध्येच का चालते? ईसीजीवर चालणारी ती वर खाली जाणारी रेषा ती फक्त हृदयाची धडधड दाखवत नाही, तर ती आयुष्याचं

अपूर्वात सुंदर रूपक आहे. ती रेषा सतत वर खाली होत राहते, अगदी आपल्या आयुष्यासारखंच. कधी आनंद, कधी दुःख, कधी यश, कधी अपयश, कधी भेटी, कधी विरह, कधी आशा, कधी निराशा. आणि गंमत म्हणजे त्या चढ उतारांमुळेच आपण जिवंत असल्याचं सिद्ध होतं. कारण ज्या क्षणी ती रेषा सरळ होते, त्या क्षणी सगळं संपतं. मग आयुष्याकडून सतत सगळं सुरळीत असण्याची अपेक्षा तरी का? चढ उतार नसतील, संघर्ष नसेल, अनपेक्षित वळण नसतील, तर ते आयुष्य कसलं? आयुष्य सुंदर आहे, कारण ते प्रत्येक दिवशी नवीन ताल छेडतं. कधी मंद, कधी वेगवान, कधी विस्कटलेला, तर कधी अगदी सुरेल. पण तो ताल सुरू आहे, यापेक्षा मोठं भाग्य दुसरं कोणतं? म्हणून आयुष्य बदलण्याचा हट्ट कधी करू नका. त्याच्या रिदमवर प्रेम करायला शिका, कारण आयुष्याचं सौंदर्य सरळ रेषेत नसतं. ते प्रत्येक चढ उतारांत दडलेलं असतं. आणि जो त्या रिदमसोबत जगायला शिकतो ना, तोच खऱ्या अर्थानं जगायला शिकतो.

संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या स्वरातील संदीप खरे यांच्या गीत आणि संगीत नियोजनातील हे छानसं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं.

0: भाग 13वां सहभाग
1: स्मिता नामदे अनुप्रिता भाले वैजयंती नांदगावकर आणि मधुमिता नामदे
0: लेखन आणि निर्मिती वैजयंती नांदगावकर संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार
2: ऑफिसची वेळ ताईचा क्लास
3: मुलाची ट्यूशन सासूबाईंचं भजन आला गेला पई पाहुणा सण वार साऱ्यांचीच उस्तवार रोज ती धुंदल रोज तीच गडबड वेळा पाळण्याची रोजचीच धडपड करता येईल ते करावं तितकं नको मनावर ओझ इतकं
2: चला जगूया मस्त मजेने
3: होऊया जरा हलक फुलक
1: हलक फुलक

0: असं होणारच ना. अगं, असे चमचमीत चटपटीत पदार्थच फक्त तिला खायला घातले तर तिला पोषण कसं मिळणार? सकस चौरस आहार घ्यायला हवा ना तिनं.
1: आणि तोही वेळेवर, वेळेची अवेळ करायची नाही. त्याचा परिणाम गर्भातल्या बाळावर होतो.
2: मग बाळ जर सुदृढ व्हायला हवं असेल तर आईनेही आधी स्वतःची काळजी घ्यायला हवी ना. मधु, तुझ्या रसिका वहिनीला मस्त छान पैकी केशर दूध तयार करून देत जा बघ.
0: दुधाचं तर वावडच आहे आमच्या या रसिकाला, नक्कोच म्हणते.
2: अगं छबुताई, अशा वेळेला आपली आवड निवड बाजूला ठेवायची असते. तिला म्हणावं तिचं जीवन हे आता फक्त तिच्यासाठी नाही तर तिच्या बाळासाठी आहे. त्याच्यासाठी म्हणून आपल्याला आवडत नसतानाही काही गोष्टी कराव्या लागतात. पालेभाज्या खायच्या, वेळेवर जेवण करायचं, दूध प्यायचं. खाते की नाही ती भाज्या वगैरे?
0: तिथेही आनंदच आहे.
3: आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चो इकडे.
2: मधु, गाणी गाऊ नकोस नुसती आणि चेष्टेवारी नको नेऊस. अगं, हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयर्न नसतं. हिरव्या पालेभाज्या, फळं, काकडी, मुळा, गाजर, बीट यांचाही आहारात आवर्जून समावेश करावा लागतो. अगं
3: बबी मावशी, आई हेच सांगत असते तिला, पण ती कंटाळा करती खायचा.
2: अगं मधु, कदाचित ती पिढीतलं अंतर आहे ना, त्याच्यामुळे असं होत असेल.
3: पिढीतलं अंतर?
2: अगं ती काय म्हणतात तुम्ही, कसली तरी गॅप ती काय असत ते?
3: अच्छा अच्छा, जनरेशन गॅप.
2: हा हा, तेच ते म्हणत होते मी तुला. अगं त्याच्यामुळे काय होते, छबुताईचं बोलणं आहे ना, तिला उपदेशाचे डोस वाटतात. पण तू तू तिला नीट समजावून सांगू शकतेस ना, कसं आहे समवयस्कांचं जरा व्यवस्थित पटत ग.
0: हे मात्र खरं ह. आणि तसही नणन भाऊजींचं गुळपीठ आहेच की प्रत्येक गोष्टीत मधूचा सल्ला हवाच असतो रसिकाला. मधूने एखादी गोष्ट सांगितली की रसिकाला पटलीच म्हणून समजा. म्हणून तर मधूचा आनंददादा म्हणतो ना मधुला की ती म्हणजे रसिकाचं सल्लागार मंडळ आहे. हो की नाही?
1: हो ग रश्मी, अगदी खरं बोललीस बघ. मधूच्या सल्ल्याशिवाय तिचं पान सुद्धा हलत नाही. नणंद भाऊजाईचं नातं अगदी जीवलग मैत्रीचं.
2: म्हणूनच सांगतेय ना मी तिला की होणाऱ्या आत्याबाईंची जबाबदारी वाढली आता, तेव्हा जरा नीट लक्ष द्या.
3: मग या सल्लागार मंडळाने कोणते सल्ले देणं अपेक्षित आहे?
1: हा, सल्लागार मंडळाने द्यायचे सल्ले ऐका बर का. सगळ्यात आधी तर चौरस आहार. नुसताच आहार घेऊन उपयोगाचा नाही तर त्यासोबत व्यायामही हवा. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली गर्भारपणात योग्य असे व्यायाम करावेत. हा, आणि अजून रसिका वहिनीने जास्त ताण घेऊ नये असं हे तू तिला सांगायचंय. कारण काय होतं माहितीये का, मानसिक ताणाचे दुष्परिणाम मग शरीराला भोगायला लागतात. आणि योगा क्लासला जाते ना रसिका?
3: अगं रश्मी वहिनी, मागच्या वर्षी ती गेली काही दिवस, पण नंतर कामाच्या व्यापामुळे तिला वेळच मिळत नव्हता म्हणून राहून गेलं ते पण.
2: अगं बाई, वेळ नाही म्हणून कसं चालेल? अशा कशा ग तुम्ही आजकालची मुली, म्हणे वेळ मिळत नाही. अगं वेळ मिळत नसतो, तो काढावा लागत असतो. तू असं कर, तिचा ना एक दिनक्रम तयार कर. नियोजनपूर्व कामं केली ना की मग ताणही कमी होतो आणि स्वतःसाठी वेळ देखील काढता येतो. आणि हा तिचा कामाचा भार जरा हलका करायला तू तिला मदत कर बघ. शिवाय तुझ्या आनंददाची पण जबाबदारी आहे ना, काही बाप होणार येतो आता, तेव्हा त्याला सांग तिची व्यवस्थित काळजी घे. तिला काय हवं नको ते बघ, तिला दवाखान्यात ने व्यवस्थित. तेव्हा तिला आनंदी ठेवण्याची जबाबदारी आता कोणाची? आनंदचीच ना.
3: हो हो, बरोबर आहे चारू मावशी.
0: अहो पुष्पा मावशी, आपल्या कॉलनीमध्ये त्या लताताई गर्भसंस्कार वर्ग घेतात ना, त्यांच्याकडे पाठवणार रसिकाला.
1: अगं हो ग, बरं झालं आठवण केलीस. मधु, तू आजच घेऊन जा ग तुझ्या रसिका वहिनीला. ऑफिसमधून आली की लगेच जा दोघी जणी तिकडे.
3: बर आई, आजच घेऊन जाते हा तिला.
1: बरं झालं बबे तू आणि रश्मी आलात, ते माझी चिंता थोडी दूर झाली ग.
2: अगं छबुताई, काळजी करण्यापेक्षा काळजी घ्यावी. आणि आम्ही सगळे आहोतच की, कधीही काही अडचण आली की एकमेकांसोबत असतोच की आपण, काळजी कशाला करायची त्यात.
0: हो ना, आणि किती गोड बातमी दिली आहे रसिकाने. स्त्रीला लागलेली मातृत्वाची चाहूल हा तिच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. या क्षणाचा महोत्सव साजरा करायला हवा नाही का?
2: मग
0: आणि पुष्पा मावशी, महोत्सव तर साजरा करायचाच आहे आपल्याला, पण त्याआधी जी काळजी घ्यायची ना ती अशी आहे की आनंदला आणि रसिकाला दोघांनाही सांगा की आजकाल ना अनेक टेस्ट

0: निघाल्यात की होणारं बाळ कसं असेल, त्यात काही व्यंग असेल का हे सुद्धा चेक केलं जातं बरं का. तर अशा टेस्ट डॉक्टरना विचारून करून घ्या.
1: अगो हे काय का आता नवीनच?
0: अहो आई, आधी तुमच्या पिढीच्या वेळेस कसं होतं की काही व्यंग असलेली मुलं किंवा काही आजार असलेली मुलं जन्माला यायची, तेव्हा कळायचं नाही ना पोटातल्या बाळाला काही आजार आहे किंवा काही व्यंग आहे. पण आता तसं राहिलं नाहीये. म्हणजे आता इतके अत्याधुनिक उपचार निघालेत आणि अत्याधुनिक टेस्ट पण निघाल्यात की जेणेकरून आपल्याला कळतं की गर्भारपणात बाळ कसं आहे, व्यवस्थित त्याची वाढ होतीये ना. तर दर महिन्याला तिला म्हणा डॉक्टरांकडे जायचा कंटाळा करू नकोस, दर महिन्याला जा आणि व्यवस्थित डॉक्टर जे सांगतील तशा औषध गोळ्या व्यवस्थित घे.
2: हो म्हणूनच म्हटलं ना रश्मी, तू आलीस ते बरं झालं, किती छान सांगितलीस बघ समजावून.
0: अहो पुष्पा मावशी, कसं आहे आनंद आणि रसिका आजच्या पिढीचे आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असणारच. पण एक मोठी जाऊ म्हणून मी माझं काम केलं बरं का, कर्तव्य केलं.
2: हा अनुभवाचे बोल, बरोबर आहे. महोत्सव साजरा करायचा आहे ना वहिनी, मग काहीतरी चटपटीत आणि चमचमीत खाऊनच साजरा करूया मग आपण. म्हणजे वहिनीचेही डोहाळे पुरवले जातील आणि आपलीही मज्जा होईल.
1: अगं आधीच जा, मला ही बातमी सांगितली असती ते त्यांना काहीतरी छान घेऊन आलो नसतो का आम्ही. चल आता बनवूयात गा आपण, चला
0: चला चला.
2: ए मधू, मग आणूया ग आईस्क्रीम, रसिकाला पण आवडतच नाही तरी.
0: हो म्हणजे चटपटीत पदार्थ आई बनवतील आणि मधू बाहेरून आईस्क्रीम घेऊन येईल, चालेल.
1: ठीक आहे, आलेच घेऊन. ए तुम्ही पार्टी करायचं म्हणतायत ना, शोधू दे तिला काय आवडतं सांग बरं, गोडात आणि तिखटामध्ये काय काय खायला आवडतं सांग बरं.
2: अगं तिला गोड तिखट दोन्हीही आवडतं.
1: हो ना, मग एखादा आवडता पदार्थ सांग ना तिचा.
2: अगं गुलाबजामून तिला फार आवडतात बरं का.
1: बरं आणि तिखटामध्ये काय?
2: पावभाजी.
1: बर बर, मग आज आपण तेच करू. आणि मला काय वाटतंय माहिती का, ती येईपर्यंत आपण हे सगळे पदार्थ तयार करून ठेवू आणि ना तिला आल्यावर आपण छान सरप्राईज देऊ.
0: चालेल चालेल, आता थोडा वेळ येईलच ती घरी आणि आनंदही येईल, म्हणजे मग आपण सगळे मिळून आनंद साजरा करूयात, नाही का.
2: अगदी सरप्राईज होईल मस्त.
0: चला चला लागा तयारीला. ही मधू कुठे गेली, सटकली वाटतं.
1: हा अगदी ती आईस्क्रीम आणायला गेली ना,
0: मला वाटलं काम अंगावर पडेल म्हणून बाहेर गेलेली दिसते.
1: रश्मी तुझी बरं भाजीची राहिला, चल मस्त पावभाजी करूयात.
0: चला चला.
3: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
4: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धुंदल रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड, करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
3: चला जगूया मस्त मजेने,
5: होऊया जरा हलक फुलक.
4: हलक फुलक, हलक फुलक.
6: मैत्रिणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक भाग 13 ऐकलात. सहभाग होता
0: स्मिता नामदे, अनुप्रिता भाले, वैजयंती नामगावकर आणि मधुमिता नामदे यांचा.
6: लेखन आणि निर्मिती वैजयंती नांदगावकर, संकल्पना आणि सादर करते नयन पवार.
7: नांदे.

मुलांनो, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काहीतरी गरमागरम आणि चटपटीत खावंसं वाटतं आणि त्यासाठीच आजची आपली रेसिपी आहे मिक्स व्हेज कटलेट। चला तर मग बघूया यासाठी लागणारे साहित्य काय आहे ते। 2 बटाटे, अर्धा कप गाजर, अर्धा कप मटार, अर्धा कप बीट, ब्रेड क्रम्स, आले लसूण पेस्ट, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर। तर मैत्रिणींनो, याची कृती अशी आहे की सर्व भाज्या उकडून आणि कुस्करून घ्यायच्या, मसाले घालून मिश्रण छानपैकी तयार करून घ्यायचं, कटलेटचा आकार द्यायचा, मग ब्रेड क्रम्समध्ये घोळवून कमी तेलावर शॅलो फ्राय करून घ्यायचं किंवा जास्त तेलात तळून घ्यायचं। झालेत आपले मिक्स व्हेज कटलेट तयार।

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया मातृसुरक्षा दिनानिमित्त डॉक्टर कांचन वानेरे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. विषय आहे मातृसुरक्षा राष्ट्र सुरक्षा. नमस्कार मैत्रिणींनो, मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करते. मी लीना पांडे. आणि मैत्रिणींनो, मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील अतिशय महत्वाचा आणि संवेदनशील प्रवास आहे. गर्भधारणेपासून ते बाळाच्या जन्मापर्यंत आई आणि बाळाचं आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी योग्य काळजी, पोषण, नियमित तपासणी आणि जागरूकता आवश्यक असते. त्यामुळेच मातृसुरक्षा दिनाच्या निमित्ताने आज आपण मातृ आरोग्य, सुरक्षित मातृत्व, गर्भवतींची काळजी आणि शासकीय आरोग्य सेवांविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत आज आहेत उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर परिमंडळच्या डॉक्टर कांचन वानेरे, आणि त्या स्वतःही स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. मॅडम, आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे मी तुमचं स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार
0: डॉक्टर. मातृसुरक्षा दिवस आपण साजरा करत आहोत, तर त्यानिमित्ताने मातृसुरक्षा दिनाचं महत्व तुम्ही काय सांगाल?
1: सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मातृसुरक्षा दिन याचं उद्दिष्ट हे आहे की गर्भवती महिलांची आपण नियमित तपासणी करायला पाहिजे. त्यानंतर ज्या उच्च जोखीम गर्भधारणा असतात त्यांना ओळखण्यासाठी सुद्धा हा दिन आला. आपण सर्व गर्भधारण झालेल्या महिलांना तपासून त्याच्यामधनं ज्या जोखमीच्या माता आहेत त्या बाजूला करून त्यांचे प्रसूतीचे ठिकाण, त्याच्यानंतर पुढचे त्यांचे कसे जे पण नियोजन असेल ते आपण करतो. तसेच त्यामुळे आपण एक सुनिश्चित करतो की जी पण ही प्रसूती आहे ती सुरक्षित होईल. यामध्ये अजून जर आपल्याला सांगायचं झालं तर याच्यामध्ये या दिनी आपण ज्या माता असतात त्या प्रत्येक गर्भवती महिलेला एक सुरक्षित मातृत्वाचा जो संकल्प आहे त्याच्याबद्दल आपण कल्पना देतो. यामध्ये त्यांना नियमित गर्भतपासणी, संतुलित आहार, त्याच्यानंतर जे गर्भधारणेमध्ये आवश्यक लसीकरण असतं ते कसे घ्यायचे त्याबद्दल सुद्धा आपण माहिती देतो. वेळेवर उपचार, त्याच्यानंतर आज सुद्धा आपण बघतो की आपल्याकडे काही ठिकाणी म्हणजे छत्रपती संभाजीनगर परिमंडळात जरी मी ही गोष्ट जास्त बघितली नाही तरी पालघर सारख्या ठिकाणी मी जेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक होते तिथे घरगुती प्रसूती करण्याचं प्रमाण अजूनही काही प्रमाणात दिसतं. तर या महिलांना त्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे की घरी प्रसूती न करता या सगळ्या प्रसूती ज्या आहेत त्या संस्थेमध्ये व्हायला पाहिजे. सरकारी असो किंवा खाजगी असो त्याचे महत्व आपण पटवून देतो. आणि हा जो दिवस आहे त्याचे ध्येय एकच आहे की सुरक्षित आई आणि निरोगी बाळ.
0: अगदी अगदी डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान आईच्या आरोग्याची काळजी किती आणि कशी महत्वाची असते?
1: असंच म्हणतात की जर आई निरोगी असेल तर बाळ सुद्धा निरोगी होतं, आणि बाळ जर निरोगी असेल तर आपलं राष्ट्र सुद्धा निरोगी असतं. आपलं सर्वांचं ध्येय आहे पहिलं राष्ट्राचंच असायला पाहिजे. त्यानुसार गर्भधारणेच्या दरम्यान आरोग्याची काळजी का महत्वाची असते तर त्याच्यामुळे आपल्याला निरोगी बाळ व्हायला मदत होते. निरोगी आईमुळे बाळाची योग्य ती वाढ होते. अकाली प्रसूती ज्याला आपण प्रीमॅच्युअर डिलिव्हरी असं म्हणतो तर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी या कमी होतात. कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, त्यानंतर माता मृत्यू, बाल मृत्यू याचा धोका कमी होतो. आपण सर्वांनी बघितलं असेल की जर अकाली प्रसूती झाली तर ते बाळ असतं ते कमी वजनाचं असतं, त्याचे

0: फुप्फुस जे असतात ते योग्य रीतीने वाढ झालेले असतात. अशा बाळाला आपल्याला काचेच्या पेटीमध्ये आपण जे म्हणतो तर इथे आपल्याला ठेवायला लागतो. त्याच्यामध्ये त्या मातेची पण खूप मेंटल हरासमेंट होऊ शकते. बाळासुद्धा बाळाला विविध प्रकारचे आजार होऊ शकतात. त्यामुळे प्रसूतीही वेळेवर व्हायला पाहिजे याच्याकडे आपला कल असायला पाहिजे. एक वाक्य मी इथे ऍड करेल यावेळेस की जेव्हा मी महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये आली तर मला आठवतं की त्यावेळेस मी ॲज अ स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून जिल्हा रुग्णालयात जेव्हा जॉईन झाले होते तर त्यावेळेस माता मृत्यूचा दर त्यावेळेस जवळजवळ 350 पर हजारी एवढा जास्त होता.
1: बापरे.
0: त्यानंतर जी आपल्या सरकारने NHM असेल किंवा विविध दिन साजरे केल्या गेले, विविध मातांसाठी योजना तयार केल्या गेल्या आणि आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये तो दर आता 50 पेक्षा सुद्धा खाली आलेला आहे.
1: किती छान. डॉक्टर, गर्भवती महिलेनं नियमित तपासण्या का करून घ्याव्यात? बरं,
0: जसं आपण म्हटलं की सुरक्षित प्रसूती आपल्याला सुनिश्चित करायचं आहे. याच्यासाठी जर ती गर्भवती महिला याची आरोग्याची आपण देखभाल केली तर नक्कीच ती प्रसूती सुरक्षित होऊ शकेल. याच्यामध्ये आपण सर्वप्रथम या महिलेला जशी ती गर्भ तिला धारण होतो तर 12 आठवड्यांच्या आतमध्ये म्हणजे 3 महिन्यांच्या आतमध्ये अशा सर्व महिलांची आपण नोंदणी करून घेतो. त्यानंतर दर महिन्याला या मातेला आपण जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण आशामार्फत बोलवून घेतो व तिथे आपण तिचं रक्तदाब असेल, तिचं रक्तक्षयाचं जे प्रमाण आहे किंवा हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे ते आपण दर महिन्याला चेक करतो. आपण वजन तिचं तपासतो, त्याच्यानंतर दर महिन्याला लघवी तपासतो. याच्यामध्ये आपण का एवढ्या सगळ्या तपासण्या करतो कारण की सर्वप्रथम आपल्याला मधुमेह आणि रक्तश्रय आपल्याला ओळखायचं आहे. आपल्याला मी हे सांगते, प्रसूती दरम्यान जर रक्तदाब वाढला तर याचा जो परिणाम असतो तो बाळावर आणि मातेवर दोघांवर पण खूप वाईटरित्या होऊ शकतो. रक्तदाब जो बाळंतपणामध्ये वाढतो याच्यामध्ये बाळाचा अकाली गर्भाशयातच मृत्यू होऊ शकतो किंवा ते बाळ जे असतं ते कमी दिवसांचं जन्माला येऊ शकतं. दुसरं म्हणजे की जी माता असते तर मातेला सुद्धा जर हा रक्तदाबाचं प्रमाण जर जास्ती झालं आणि हे रक्तदाबाचं जे प्रमाण असतं ते 7व्या महिन्यामध्ये भरपूर वाढू शकतं. त्याच्यामुळे त्या मातेला पायावर सूज येणे, तिच्या रक्तामध्ये बरेचसे असे बदल होतात की त्याच्यामुळे आपल्याला बाळंतपणानंतर झालेला रक्तस्त्राव हा कमी करता येत नाही, तिला झटके सुद्धा येऊ शकतात आणि तिच्या लघवीमध्ये प्रथिने म्हणजे प्रोटीन्स जे असतात ते सुद्धा येतात. त्यामुळे आपण दर महिन्याला रक्तदाब असेल, हिमोग्लोबिन असेल, वजन आणि लघवी तपासतो. हिमोग्लोबिन जेव्हा आपण तपासतो म्हणजे रक्तक्षय त्या मातेला आहे की नाही आपण हे जेव्हा तपासतो तर त्याच्यामध्ये जर रक्तक्षय असेल तर या सुद्धा मातेला जे बाळाचं वजन असतं ते कमी वजनाचं बाळ जन्माला येऊ शकतं. नॉर्मल जेव्हा बाळंतपण होतं तर त्याच्यामध्ये जवळजवळ 1/2 लिटर रक्तस्त्राव हा नॉर्मली होतो आणि जेव्हा सिझेरियन सेक्शन एखाद्या मातेचं होतं तर त्याच्यात 1 लिटर हा रक्तस्त्राव नॉर्मली होऊ शकतो. जर ती माता स्वतःच तिला रक्तक्षय असेल किंवा तिच्यामध्ये रक्ताचं प्रमाण जर कमी असेल तर त्यामुळे काय होऊ शकतं की ही माता ती तेवढा रक्तस्राव सुद्धा सहन करू शकणार नाही आणि त्याच्यामुळे ती प्रसूती दरम्यान सुद्धा दगावण्याची शक्यता असू शकते. पण याच्यावर सुद्धा आपण उपाय करतो की जर शेवटच्या महिन्यामध्ये रक्तक्षयाचं जर आपल्याला प्रमाण वाटलं तर आपण त्या मातेला रक्त वाढवण्याची इंजेक्शन जी सगळ्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध आहेत. तिसरं, वजनाबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छिते की एक आपण जर सरळसोट विचार केला तर वजनामध्ये दर महिन्याला 1 किलो वजन वाढणे अपेक्षित आहे, 1 ते 1.5 किलो. त्याच्यामध्ये खूप जास्त जर वाढ झाली तर कदाचित त्या मातेला सूज असू शकते सगळीकडे आणि त्याच्यामुळे ती वाढ झालेली आहे जास्ती. खूप कमी वाढ होत असेल तर आपण समजू शकतो की कदाचित बाळाला कमी वजनाचा धोका उद्भवू शकतो. तर हे सुद्धा महत्वाचं आहे की एक अप्रोप्रिएट प्रकारे तिचं वजन वाढायला पाहिजे. दर महिन्याला 1 ते 1.5 किलो आणि पूर्ण बाळंतपणामध्ये जवळजवळ 14 किलो तिचं वजन वाढायला पाहिजे आणि ते आपण प्रॉपर म्हणतो. त्याच्यापेक्षा खूप जास्त वाढलं तर ते सुद्धा धोकादायक आहे, कमी वाढलं ते सुद्धा धोकादायक आहे. त्याच्यानंतर लघवी आपण तपासतो कारण की सर्वांना माहिती आहे की आता असं म्हणतात की भारतामध्ये मधुमेहाचा स्फोट झालेला आहे. तर आपल्या बऱ्याचशा माता अशा आहेत की त्या मधुमेहाच्या एका इनिशियल स्टेज मध्ये असतात आणि जेव्हा त्यांना गर्भधारणा होते तर त्यावेळेस हा मधुमेह दिसायला सुरुवात होते. तर आपण जेव्हा लघवीची चेकअप करतो तर त्यावेळेस आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये साखर किंवा शर्करा आहे की नाही आणि जर मधुमेह त्या स्त्रीला असेल

0: तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त धोके आहेत, कारण की अशा स्त्रीचे जे बाळ असतात त्याच्या बाळाची जी फुफ्फुस असतात ती व्यवस्थित डेव्हलप होऊ शकत नाही आणि मग ते बाळ नंतर श्वास घेत नाही. दुसरा मधुमेहाचा हा धोका आहे की जे बाळ असतं ते जसं जास्त वजनाचं होऊ शकतं तसं कमी वजनाचं सुद्धा होऊ शकतं. आणि यापूर्वीच मी आपल्याला सांगितलेलं आहे की कमी वजनाच्या बाळांना मग त्यांना इन्क्युबेटरमध्ये ठेवायला लागतं, कधी कधी त्यांची ब्रेनची किंवा मेंदूची ही वाढ असते ती होऊ शकत नाही व्यवस्थित. म्हणून मधुमेह बघणं हे खूप जरुरी आहे.
1: मग डॉक्टर, गर्भधारणे दरम्यान अशी कोणती लक्षणं मातेमध्ये आढळतात की त्या मातेने आणि घरच्यांनी दुर्लक्ष करू नये? अशी
0: मोठा मोठी जर आपण विचार केला तर काही अशी लक्षणं आहेत की जी जरी आपण स्वतः डॉक्टर नसलो तरी ही लक्षणे जर आपल्याला दिसली तर आपण त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असेल किंवा एखादं उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय असेल आपण त्वरित तिथे जायला पाहिजे. याच्यामध्ये सर्वप्रथम येतं ते योनी मार्गामधनं रक्तस्राव. जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा कधी कधी नॉर्मली पहिल्या 1.5 महिन्यामध्ये स्पॉट सारखा रक्तस्राव होऊ शकतो, तो नॉर्मल असू पण शकतो नसू पण शकतो. जर तो असेल तर त्याच्यामध्ये कारण हे असतं की काही गर्भाशयामध्ये काही अशा लेयर्स असतात की त्या पूर्णपणे एकत्र येण्यासाठी थोडा 1 ते 1.25 महिन्याचा वेळ लागू शकतो आणि त्या दरम्यान जी पाळीची तारीख आहे त्या तारखेला स्पॉटिंग आपल्याला दिसू शकतं. पण त्यानंतर जो रक्तस्राव होतो तो धोकादायक असतो आणि हा सुद्धा असू शकतो. सर्वप्रथम पहिल्या 3 महिन्यांमध्ये जो रक्तस्राव होतो तर त्याच्यामध्ये अबॉर्शनचे चान्सेस खूप असतात. याच्यामध्ये 2-3 प्रकारचे गर्भपात आहे, आपण त्याला डॉक्टरी लँग्वेजमध्ये मिस्ड अबॉर्शन म्हणतो, काही इनकम्प्लीट असतात, काही कम्प्लीट अबॉर्शन असतात. तर याच्यामध्ये आपण जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये त्वरित जायला पाहिजे आणि मग तेथील डॉक्टर किंवा ANM आपल्याला सोनोग्राफी करून देतील. आणि या सोनोग्राफी पण सर्वांना सांगायला आनंद होतोय की या सर्व सोनोग्राफी फ्रीमध्ये करून मिळतात. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे की दुसऱ्या सेमिस्टरमध्ये म्हणजे 3 महिन्यांपासून तर 6 महिन्यांपर्यंत होणारा रक्तस्राव, हा रक्तस्राव सुद्धा धोकादायकच आहे. दुसरं म्हणजे याच्यात काही काही कंडिशन्स अशा आहेत ज्या डॉक्टरांना माहिती असतात, त्या म्हणजे आम्ही त्याला म्हणतो प्लासेंटा प्रिव्हिया असेल किंवा ब्रुप्शो प्लासेंटा असेल, तर अशा वेळेस हा रक्तस्राव होऊ शकतो. याच्यामध्ये आपल्याला त्वरित हायर सेंटरमध्ये जावं लागतं आणि सोनोग्राफी असेल किंवा तिथील जे निष्णात स्त्रीरोग तज्ज्ञ असतात त्यांनी तपासल्यानंतर ते डायग्नोसिस करून त्याला योग्य ती ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. त्याच्यानंतर जवळजवळ 6 महिन्यांपासून 9 महिन्यांपर्यंत जो रक्तस्राव होतो तर तो जास्त करून तो तर अबॉर्शनचा नसतो, कारण की अबॉर्शन हे जर व्हायचं असेल तर पहिल्या 5 महिन्यांमध्ये होऊन जातं. पण नंतरचा जो रक्तस्राव असतो त्याच्यामध्ये प्लासेंटा प्रिव्हिया नावाची अतिशय म्हणजे ज्याला म्हणतात की जीवघेणी कंडिशन जी आहे की ज्याच्यामध्ये बऱ्याचशा माता अशा असतात की या रक्तस्रावामध्ये त्यांचा जीवाला सुद्धा धोका होऊ शकतो. म्हणून कधीही जेव्हा 6व्या महिन्यात किंवा 7व्या 8व्या महिन्यात सुद्धा रक्तस्राव थोडा जरी झाला त्वरित आपण जवळच्या आरोग्य केंद्राकडे जाऊन सोनोग्राफी करून कुठला डायग्नोसिस आहे त्यानुसार बघून मग तेथील ज्या ANM असतील तेथील जे डॉक्टर असतील हे आपल्याला कुठल्या हायर सेंटरला आपल्या बाळणपणाचं स्थान निश्चित करतील. त्याच्यानंतर तिसरा एक लक्षण आपण बघतो की हातापायांना सूज येणे. मग अशी मी सांगितलं की जर प्रेग्नन्सीमध्ये किंवा बाळणपणामध्ये जर गर्भधारणा झाल्यानंतर हातापायांना खूप सूज येत असेल तर त्याचे 2 कारणं असू शकतात. सर्वप्रथम पहिलं आणि जे साधं कारण आहे ते म्हणजे की रक्त क्षय असणे, म्हणजे शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमी असणे. हे आपण दर महिन्याला रक्ताचं चेकअप करतो त्यामुळे आपल्याला कळूनच येईल. आणि जर थोडंसं 6व्या 7व्या महिन्यानंतर कळलं तर आपण अशा पेशंटला अशा रुग्णाला आपण रक्त वाढवण्याचे इंजेक्शन्स देऊ शकतो. आणि जर शेवटच्या महिन्यामध्ये आपल्याला कळलं की या स्त्रीला रक्तक्षय झालेला आहे तर तेव्हा आपण अशा स्त्रियांना रक्त सुद्धा चढवू शकतो. त्याच्यानंतर खूप महत्वाचं एक लक्षण आहे ते म्हणजे बाळाची हालचाल कमी वाटणे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाळ जे असतं ते 1 तासामध्ये जवळजवळ 6 ते 7 तरी ते धक्का देतं. आणि जर तसं नसेल किंवा कधी कधी काय काही बाळ कमी सुद्धा देऊ शकतात, जे प्रत्येक स्त्री आणि बाळानुसार तो बदलतो, पण ते धक्के जर अचानक कमी झाले तर समजून घ्या की कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. विशेषतः जर असे लक्षणं शेवटच्या 2 महिन्यांमध्ये वगैरे असतील तर ते अतिशय धोक्याचं लक्षण आहे. अशा वेळेस आपण

0: त्वरित डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. त्याच्यानंतर चौथं लक्षण हे पोटदुखी आणि पाणी जाणे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाळ जे आहे ते पोटामध्ये एक पाण्याची पिशवी असते ज्याला आपण एमनिओटिक फ्लुइड असं म्हणतो. त्याच्यामध्ये बाळ हे तरंगत असतं आणि या पिशवीचं जे तोंड असतं तर गर्भाशयाची जी पिशवी असते तर ते तोंड बंद असल्यामुळे ही पिशवी फुटून जात नाही. परंतु काही काही वेळेस असे प्रॉब्लेम येतात की पिशवी फुटून जाते आणि ही लक्षणं जास्त करून 6-7 महिन्यातच दिसतात. अशा वेळेस त्वरित या रुग्णाला आपल्याला भरती करायला लागतं. तिला अँटीबायोटिक असतील, तिला बेड रेस्ट असेल, त्याच्यानंतर तिची पायाकडची बाजू वर करून तिला झोपवायचं असेल आणि जर तिचं बाळंतपण जे आहे किंवा तिच्या बाळाची पूर्ण वाढ झालेली असेल तर अशा केसेसमध्ये आपण बाळंतपण सुद्धा करून घेऊ शकतो. जर आपण ह्या पाणी जाण्याच्या गोष्टीची काळजी घेतली नाही अशा वेळेस त्या बाळंतिणीला आतमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं आणि इन्फेक्शन झाल्यानंतर तिच्या जीवास धोका पण होऊ शकतो. त्यामुळे हे पण महत्वाचं आहे की पाणी जर जात असेल किंवा पोट दुखत असेल तर आपण त्वरित डॉक्टरांना दाखवायला पाहिजे. त्याच्यानंतर ताप येणे, झटके येणे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. कारण की आम्ही बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये असेल किंवा आदिवासी भागामध्ये मी बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे आणि तिथे मलेरियाचं पण प्रमाण खूप जास्त आहे. तर आम्ही बघितलं की ताप असेल किंवा झटके, तर मी आपल्याला बोलली की विविध कारणं असू शकतात, तर झटके असे कुठली आपल्याला लक्षणं दिसले तर आपण त्वरित डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे किंवा जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये आपण दाखवायला पाहिजे.
1: अगदी अगदी निश्चितच मैत्रिणींनो, डॉक्टरांनी सांगितलेली जी काही लक्षणं, कुठलीही लक्षणं आढळली तर त्वरित आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, डॉक्टरांकडे जायला पाहिजे. डॉक्टर, संतुलित आहाराचा आई आणि बाळाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, म्हणजे संतुलित आहार घेणं किती महत्वाचं आहे आईसाठी?
0: याच्यामध्ये मी असं सांगेल की संतुलित आहार हा गर्भधारणेच्या आधी सुद्धा महत्वाचं आहे, गर्भधारणा झाल्यानंतर सुद्धा महत्वाचं आहे आणि बाळंतपण झाल्यानंतर सुद्धा महत्वाचं आहे. याच्या सुरक्षित आहारामुळे आईला आवश्यक ते पोषण मिळतं, रक्तक्षय कमी होतो आणि बाळाची वाढ आणि जन्मावेळीस बाळाचं वजन जे असतं ते अप्रोप्रिएट असतं. याच्यामध्ये आता बरेचसे मी बघितले गावामध्ये, कारण की मी गावामध्ये सुद्धा ग्रामीण भागांमध्ये रुग्ण बघितलेले आहे, मी बऱ्याच ठिकाणी फिरलेली आहे, तर बरेचदा काही काही लोकांमध्ये असतं की अरे तू जास्त खाऊ नको, नाही तर बाळाचं वजन वाढेल. आणि आजकाल सर्व डॉक्टर जे असतात ते सिझेरियन सेक्शन करून बाळाला काढतात. तर माझी सर्वांना विनंती आहे, विशेषतः सासवा जर इथे बसलेल्या असतील तर असं काहीही करू नका. जे सिझेरियनचं प्रमाण जे वाढलेलं आहे असं आपल्याला वाटतं, पण त्याच्या अगेन्स्ट जर आपण असं बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये आपण असं म्हणायचो की अरे बाळंतपण तिचं झालं म्हणजे तिचा दुसरा जन्म झाला. पण परिस्थिती आता अशी राहिलेली नाहीये. बरोबर आहे, आता माता मृत्यूचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर तर आहार हा जर व्यवस्थित असेल तर त्याच्यामुळे बाळंतीण ही एक तिच्यामध्ये ताकद आणि तिच्यामध्ये एक एनर्जी येते आणि दुसरं म्हणजे बाळाचं पण वजन व्यवस्थित होतं आणि त्याची मेंदूची जी वाढ असते ती सुद्धा खूप चांगल्या प्रमाणे होते. म्हणून संतुलित आहाराचं खूप महत्व आहे.
1: खरोखर संतुलित आहार हा सर्वांसाठीच महत्वाचा आहे, पण गर्भवती महिलेसाठी हे विशेष करून संतुलित आहार घेणं तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी खूप महत्वाचं आहे. डॉक्टर, मग गर्भधारणेदरम्यान आवश्यक अशा कोणत्या लसीकरण असतात की जे तिने घ्यायलाच हवेत?
0: गर्भधारणेच्या वेळेस आवश्यक लसीकरण म्हणजे टिटॅनस टॉक्साइडची जी लस आहे ती आपल्याला घ्यायची आहे. या व्यतिरिक्त कुठलाही लसी घेण्याची गरज नाही आहे. जर शासनाने वेळोवेळी जर त्यावेळेस कुठला सांगितला तर आपण तशा प्रकारे देतो. पण टिटॅनस टॉक्साइडची जी लस आहे, टीडीची लस त्याला म्हणतात, त्याच्यामध्ये टिटॅनस आणि डिफ्थेरिया असं दोन्ही पण असतं, तर ती आपल्याला देणं आवश्यक आहे.
1: डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान बऱ्याचदा गर्भवतीचं रक्त हे खूप कमी झालेलं असतं, म्हणजे तिच्या रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण हे कमी झालेलं असतं, तर मग ते हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही काय सांगाल, तिला कसा सल्ला द्याल?
0: तर ती प्रेग्नंट असेल तर त्याच्यामध्ये आपण तिला 3 तिचे झाल्यानंतर म्हणजे 12 आपण तिला दर रोज 1 याप्रमाणे आयर्न फोलिक ऍसिडच्या गोळ्या देतो. त्याच्यानंतर खाण्यामध्ये तिला आपण सल्ला देतो की हिरव्या पालेभाज्यांमध्ये हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये न्यूट्रियंट्स असतात, डाळी असतील, गूळ असेल, खजूर असेल, कडधान्य

0: त्याच्यानंतर आपण जर नॉनव्हेज खात असाल तर लिव्हर आणि नॉनव्हेज याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला हिमोग्लोबिन हे मिळू शकतं, आयन हे मिळू शकतो. त्याच्यानंतर काही काही स्त्रियांना कृमीचा त्रास असतो की ज्याच्यामुळे त्यांना रक्तक्षय होतो, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच त्यांनी 3 महिन्यानंतर त्या कृमीनाशक गोळ्या घेऊ शकतात, त्या अगोदर ते घेणं योग्य नाही आहे. आणि आपली हिमोग्लोबिन जी आहे त्याची नियमित तपासणी त्यांनी करायला पाहिजे.
1: अगदी अगदी. मग सुरक्षित प्रसूतीसाठी कुटुंबाची भूमिका ही किती महत्वपूर्ण असते?
0: यामध्ये कुटुंबाची खूप मोठा एक आधार किंवा रोल म्हणता येईल. आपण सर्वांनी बघितलं असेल किंवा कधी कधी आपण जेव्हा टीव्हीवर वगैरे बघतो तर त्याच्यामध्ये ज्या पाश्चिमात्य देश आहेत तर त्याच्यामध्ये बर्थ कंपॅनियन नावाची संकल्पना आहे जी आपल्या देशामध्ये सुद्धा आता आलेली आहे. तर याच्यामध्ये तिथे त्यांच्या जे नवरे असतात किंवा तिचा जो पार्टनर असतो त्यांना अलाव करतात की डिलिव्हरीच्या वेळेस बाळंतपणाच्या वेळेस त्यांनी तिथे राहावं. जेव्हा ती स्त्री जेव्हा बाळंतपणाच्या आधी चेकिंगला येते दर महिन्याला तर त्यावेळेस बर्थ कंपॅनियन म्हणून तिची सासू असेल, तिची आई असेल किंवा तिची बहीण असेल यांनी सोबत येणं अपेक्षित आहे. म्हणजे की त्या स्त्रीच्या या नातेवाईकांना कळतंय की हिला कुठल्या प्रकारचं न्यूट्रिशन द्यायला पाहिजे, हिला किती आराम द्यायला पाहिजे, हिने कुठले कुठले ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, हिला कुठला आता प्रॉब्लेम झालाय का, पायावर सूज आली आहे का, मधुमेह दिसतोय का, तर या सर्व गोष्टी त्या बर्थ कंपॅनियनला माहिती होतात. तसेच या स्त्रीचं बाळंतपण आपण कुठे करणार आहे ते ठिकाण आपण बर्थ कंपॅनियन सोबत फिक्स करतो आणि मग त्यावेळेस बर्थ कंपॅनियन तिथे तिच्यासोबत येऊन तिला साथ देतो. यामध्ये कुटुंबाची एक खूप महत्वाची ही भूमिका आहे. दुसरं म्हणजे कुटुंबाने तिला जो आराम असतो दुपारच्या वेळेस 2 तास झोपणे, त्याच्यानंतर पोषक आहार याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष देणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे कुठल्याही प्रसूतीमध्ये कुटुंबाची जी भूमिका असते ती खूप महत्वाची असते.
1: अगदी. आणि डॉक्टर, यावेळची थीम राष्ट्रीय मातृसुरक्षा दिवसाची थीमच आहे की ग्रामीण आदिवासी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि दुर्गम भागातील महिलांसह प्रत्येक गर्भवती महिलेला दर्जेदार आणि सुरक्षित आरोग्य सेवा उपलब्ध करून देणं. तर मग ग्रामीण भागातील महिलांसाठी मातृसुरक्षेबाबत तुम्ही आणखीन कोणता सल्ला द्याल?
0: मातृसुरक्षा दिन हा प्रत्येक गर्भवती महिलेच्या सुरक्षित मातृत्वाचा एक संकल्प आहे. नियमित गर्भ तपासणी, संतुलित आहार, आवश्यक लसीकरण, वेळेवर उपचार आणि संस्थात्मक प्रसूती यामुळे माता आणि बाळाचे आरोग्य सुरक्षित राहते. सुरक्षित आई, निरोगी बाळ हेच आपल्या सर्वांचे यादिनी ध्येय आहे आणि हाच संदेश आहे.
1: पण डॉक्टर, प्रसूतीनंतर आईच्या आरोग्याची कशा प्रकारे काळजी घेतली जावी? म्हणजे तिने स्वतः पण कशी घ्यावी आणि तिच्या कुटुंबियांनी पण कशी घ्यावी?
0: मी जेव्हा पालघर सारख्या बहुल आदिवासी भागामध्ये जेव्हा जिल्हा शल्य चिकित्सक आणि स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून सुद्धा जेव्हा काम केलं तर त्यावेळेस मला असं लक्षात आलं की तिथला जो आदिवासी समाज आहे त्याच्यामध्ये बाळंतपण झाल्यानंतर जवळजवळ 3 ते 4 दिवसपर्यंत त्या स्त्रीला फक्त नाचण्याची एकदम पातळशी पेज दिला जाते आणि त्यामुळे मग त्या मातेला जे स्तनपानासाठी दूध यायला पाहिजे ते येत नाही. आणि हा त्यांचा खूप मोठा एक गैरसमज आहे की मातेला जर जास्ती खायला दिलं तर तिची प्रकृती खालावेल आणि ती पेजच फक्त तिला द्यायला पाहिजे असं तिथे आहे. आणि हे आपल्याकडे सुद्धा आपल्याला दिसतं, विशेषतः मराठवाड्याच्या ज्या ग्रामीण भागामध्ये अजूनही तिथे अशी पद्धत आहे की मातेला बाळंतपणानंतर पेज दिला जाते विविध प्रकारची. तर तसे न करता अशा मातांना पुरेशी विश्रांती मिळायला पाहिजे, पौष्टिक आहार मिळायला पाहिजे, त्याच्यानंतर प्रसूतीनंतरच्या तपासण्या त्या तिने व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे आणि ताप आला तर तिला त्वरित उपचार करायला पाहिजे. त्यामुळे बाळंतपणापर्यंत जेवढी काळजी महत्वाची आहे तेवढीच बाळंतपणानंतरची सुद्धा काळजी महत्वाची आहे. आणि याच्यात खूप महत्वाचं जे आपल्या देशासाठी महत्वाचं आहे ते म्हणजे कुटुंब नियोजनाचा सल्ला सुद्धा आपण तिथल्या डॉक्टरांकडनं किंवा तिथली परिचारिका असेल त्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे.
1: मग स्तनपानाचं आई आणि बाळासाठी काय काय फायदे होऊ शकतात?
0: स्तनपान हे अमृतपान आहे. जी नवीन संकल्पना आहे, बऱ्याचदा बाळाला आईपासून दूर ठेवला जाते आणि मी मगाशी जसं म्हटलं की पेज दिला जाते तसंच बाळाला सुद्धा बरीचशी मंडळी जी असतात घरात ती म्हणतात की नाही नाही ते पहिला चीक येतो तो बाळाला द्यायला नको.

0: पण सर्वांना मी विनंती करेल की जो पहिला चीक असतो त्याच्यामध्ये खूप रोग प्रतिकारक असे गुणधर्म असतात आणि ते बाळासाठी खूप उपयुक्त असतात आणि नवीन संकल्पनेनुसार प्रत्येक बाळाला जन्म झाल्या झाल्या स्तनपान द्यायला पाहिजे किंबहुना प्रत्येक सरकारी संस्थेमध्ये आम्ही ते कंपल्सरी केलेलं आहे आणि जसं बाळाला BCG असेल म्हणजे लसीकरण केलं जातं किंवा हिपॅटायटिसचं लसीकरण केलं जातं तसंच त्याला व्हिटॅमिन के आणि स्तनपान सुद्धा तेव्हाच्या तेव्हाच द्यायला पाहिजे. याच्यानंतर बाळाला प्रत्येक मातेने जसं बाळ डिमांड करेल तसं दर 2 तासांनी असेल 1 तासांनी असेल ते स्तनपान दिलंच पाहिजे. बाळाची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्यामुळे वाढते. आईला जे बाळणपणानंतर जो रक्तस्राव होतो तो सुद्धा एकदम कमी व्हायला मदत होते आणि याच्यामध्ये आई आणि बाळाचे जे नाते असते ते दृढ होते.
1: अगदी अगदी खूपच छान डॉक्टर. आपल्या बऱ्याचशा अशा शासकीय योजना आहेत ज्या गर्भवती मातेसाठी आहेत आणि त्या शहरी आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहेत, तर अशा कोणत्या शासकीय मातृसुरक्षा योजना आहेत

0: बीसीजी असेल म्हणजे लसीकरण केलं जातं किंवा हिपॅटायटिसचं लसीकरण केलं जातं, तसंच त्याला व्हिटॅमिन के आणि स्तनपान सुद्धा तेव्हाच्या तेव्हाच द्यायला पाहिजे. याच्यानंतर बाळाला प्रत्येक मातेने जसं बाळ डिमांड करेल तसं दर 2 तासांनी असेल 1 तासांनी असेल ते स्तनपान दिलंच पाहिजे. बाळाची रोगप्रतिकारक शक्ती त्याच्यामुळे वाढते. आईला जे बाळणपणानंतर जो रक्तस्राव होतो तो सुद्धा एकदम कमी व्हायला मदत होते आणि याच्यामध्ये आई आणि बाळाचे जे नाते असते ते दृढ होते.
1: अगदी अगदी खूपच छान डॉक्टर. आपल्या बऱ्याचशा अशा शासकीय योजना आहेत ज्या गर्भवती मातेसाठी आहेत आणि त्या शहरी आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहेत, तर अशा कोणत्या शासकीय मातृसुरक्षा योजना आहेत की त्यांचा गर्भवती महिलांना लाभ मिळतो आणि त्यांनी घ्यावं?
0: सर्वप्रथम म्हणजे सर्वात मोठी योजना म्हणजे की आशा असतील, ANM असतील, प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, इथे प्रत्येक गर्भधारणा जी असते त्याची नोंदणी करून त्या गर्भवतीला मोफत उपचार केला जातो, औषधे मोफत दिल्या जाते, लसीकरण आणि प्रसूती सेवा ही मोफत दिल्या जाते. दुसरी मोठी योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, जी आता सध्या महिला आणि बालकल्याण या खात्याकडे जरी वर्ग झालेली आहे तरी या सर्व ज्या माता असतात त्या मातांना पूर्ण गर्भधारणेच्या काळामध्ये जवळजवळ टप्प्याटप्प्याने 5,000 रुपयापर्यंत लाभ दिला जातो. याच्यामध्ये त्या काही काळ जर काम करू शकत नसतील, कामावर जाऊ शकत नसतील, तर या पैशांमध्ये ते पोषक आहार घेऊ शकतात, औषधोपचार करू शकतात, त्यासाठी हा पैसा प्रत्येक मातेला दिला जातो. त्यानंतर JSSK जी योजना आहे त्याच्यामध्ये प्रत्येक मातेला बाळणपणासाठी मोफत मध्ये आपल्या आरोग्य संस्थांमध्ये आणलं जातं, बाळणपण झाल्यानंतर तिला मोफत त्यांच्या घरी सोडलं जातं, तसंच प्रसूती झाल्यानंतर 1 वर्षापर्यंत त्यांना मोफत ॲम्ब्युलन्स सेवा मिळते. तर या योजना माता आणि बालकासाठी आहेत.
1: याच्यासाठी त्या मातेने किंवा घरच्यांनी तशी नोंदणी करावी का?
0: तिने जर पहिल्या 3 महिन्यांमध्ये नोंदणी केली म्हणजे 12 आठवड्यांच्या आतमध्ये तर तिला मातृवंदन योजनेचा संपूर्ण लाभ मिळू शकतो. आणि त्याच्यानंतर तिच्या बाळणपणानंतर ती काही दिवस कामावर जाऊ शकत नाही म्हणून तिला 700 रुपये सुद्धा बाळणपणानंतर दिले जातात. तर या काही योजना आहेत ज्या महाराष्ट्र सरकार आपल्याला लाभ देते.
1: अगदी अगदी खूपच छान. आणि या सगळ्या योजनांचा गर्भवती लाभ घ्यायलाच पाहिजे. डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान योग आणि हलका व्यायाम हे कितपत उपयुक्त आहे?
0: गर्भधारणेच्या काळामध्ये जर आपल्याला दुसरी लक्षणे नसतील म्हणजे रक्तस्राव होणे किंवा जर तिथल्या डॉक्टरांनी बेड रेस्ट वगैरे अशी सांगितलेली नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलका व्यायाम करायलाच पाहिजे. त्याच्यानंतर थोडं चालणे, त्याच्यानंतर गर्भवतीसाठी जे सुरक्षित योग आहेत तेवढेच करू शकतो. ते केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य आपण सुधारतो आणि प्रसूतीला मदत होते. जसं आपण अभिमन्यूची जी कथा ऐकलेली आहे की ज्याच्यामध्ये कृष्णाने अभिमन्यू हा पोटात होता तेव्हा ती चक्रव्यूहाची गोष्ट सांगितली आणि त्याला ती कळली आणि ती ऐकली पोटामध्ये, तर हे एकदम खरं आहे. जेव्हा पोटामध्ये बाळ असतं त्यावेळेस गर्भसंस्कार जे असतात ते सर्वांनी करायला पाहिजे आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह पण झालेलं आहे की आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा त्या गर्भावर खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे, विशेषतः जो परिवार आहे तर त्याचा याच्यामध्ये मोठा योगदान असू शकतं की घरातील वातावरण जे आहे ते आनंदीदायी असायला पाहिजे आणि त्या गर्भाला पोषक असं असायला पाहिजे.
1: अगदी अगदी खूपच छान, खूपच छान. अगदी निश्चितच मैत्रिणींनो, आपल्या आजच्या संवादातून सुरक्षित मातृत्वासाठी नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, लसीकरण, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची काळजी यांचं महत्व आपण जाणून घेतलं आणि याविषयीची उपयुक्त अशी माहिती आपल्याला डॉक्टर कांचन वानेरे यांनी दिलेली आहेत. त्याच्यासाठी मॅडम मी तुमची खूप खूप आभारी आहे. तुम्ही आकाशवाणीत आलात, भरभरून आणि उपयुक्त माहिती दिली यासाठी मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, राष्ट्रीय मातृसुरक्षा दिनानिमित्त उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर परिमंडळच्या डॉक्टर कांचन वानेरे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. विषय होता मातृसुरक्षा, राष्ट्र सुरक्षा.

बरं आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

कार्यक्रमात यानंतर वरदक्षिणा या चित्रपटातलं मन्नाडे यांनी गायलेलं ग. दि. माडगूळकरांचं गीत, संगीत वसंत पवार यांचं.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: गीतबहार कार्यक्रमात यानंतर उंबरठा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून।
1: जिभेच्याखाली ज्या नव्ज असतात, सेन्सरी नव्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं, त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही। म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही। म्हणून आम्ही रिकामण पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही।
0: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका, मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंगळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंगळ।
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया मामा भाचे या चित्रपटातलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुळकर यांचं गीत, संगीत N. दत्ता यांचं।

कार्यक्रमात शेवटी ऐकूया सोंगाड्या या चित्रपटातला उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं दादा कोंडके यांचं गीत, संगीत राम कदम यांचं.

0: या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र, 1:40 जालना जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सुरुवातीला ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून. आकाशवाणी मुंबई. अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला रवाना. राम मंदिर ट्रस्ट प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. भारतात तंत्रज्ञानाप्रमाणे खेळाचंही लोकशाहीकरण होत असल्याचं सांगून त्यांनी सांगितलं, खेलो इंडियामुळे ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना मोठी स्वप्न पाहण्याचं व्यासपीठ मिळालं. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. सीमा आणि संस्कृतीच्या पलीकडे जाऊन खेळ मैत्री दृढ करतो असं ते म्हणाले. बिग बॅश लीगच्या चेन्नईतल्या आयोजनावर मोदी यांनी आनंद व्यक्त केला.
1: भारत ऑस्ट्रेलिया मैच का रोमांच और दूसरा यह एहसास कि दोनों देशों में क्रिकेट केवल एक खेल नहीं लेकिन एक साझा जुनून है. लेकिन आज यहाँ कोई लास्ट ओवर फिनिश का प्रेशर नहीं है. आज यहाँ केवल खेल की खुशी है. हमारी मित्रता

0: इंडिया की गर्मजोशी है और फ्यूचर चैंपियंस की एनर्जी है।
1: तीन दिवसांच्या दौऱ्यात महत्वपूर्ण चर्चा आणि भेटीगाठी आटोपून प्रधानमंत्री मोदी न्यूझीलंडसाठी रवाना झाले। ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली। संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली। ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचं असल्याचं मोदी म्हणाले।
0: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी। हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे। फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की।
1: न्यूझीलंडमध्ये प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी विशेषतः भारतीय समुदाय उत्साहात आहे। न्यूझीलंडचं स्थानिक माओरी नववर्षही आज सुरू होत असून त्याचाही उत्साह पाहायला मिळत आहे। भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या क्रीडा संबंधांना यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत। भारतीय सेनेच्या हॉकी संघानं 1926 मध्ये प्रथम न्यूझीलंडचा दौरा केला होता। या संघात भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचाही समावेश होता। याच दौऱ्यापासून मेजर ध्यानचंद यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कारकिर्दीला सुरुवात झाली। दरम्यान याच वर्षी ऑकलंड इथं झालेल्या FIH महिला नेशन्स हॉकी चषक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघानं न्यूझीलंडला पराभूत करत जेतेपद मिळवलं आहे। दोन्ही देशांमधील क्रीडा संबंधांना शतक पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा न्यूझीलंड दौरा महत्वाचा मानला जात आहे। नीती आयोगाचे सदस्य डॉ जोराम अनिया यांनी नवी दिल्लीत युनिसेफच्या भारतातील प्रतिनिधी सिंथिया मॅककॅफ्रे आणि शिष्टमंडळाबरोबर बैठक घेतली। या बैठकीत सुरक्षित आणि सर्वसमावेशक शिक्षण, साक्षरता आणि संख्याज्ञान, शिक्षक प्रशिक्षण, सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षितता या मुद्द्यांवर तसंच आकांक्षित जिल्हे आणि आकांक्षित ब्लॉक्स उपक्रमांवर भर देण्यात आल्याची माहिती नीती आयोगानं दिली। यावेळी डॉ अनिया यांनी पुराव्यावर आधारित धोरण निर्मिती, लोकसहभाग, आपत्ती प्रतिकार क्षमता तसंच बालकल्याण आणि शिक्षणाची परिणामकारकता वाढवण्यासाठी महिला बचत गटांची भूमिका महत्वाची असल्याचं अधोरेखित केलं। महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं। महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरील पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कॅन्सर संदर्भात उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। जलजीवन मिशनच्या अंतर्गत विविध कामांचे 18,000 सुधारित प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत। त्यांना लवकरात लवकर मंजुरी देऊ आणि आवश्यक निधी देऊ असं राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत दिली। अनेक गावांमध्ये पाहणी करताना काही वाड्या वस्त्यांना वगळण्यात आल्यानं हे सुधारित प्रस्ताव मागवले होते। यापूर्वी 11,000 प्रस्ताव मंजूर झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली। गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या 1400 अधिक पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांचं नुकसान झालं। त्यातल्या 452 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली। 452 पैकी 258 कामं पूर्ण झाली असून 109 कामं सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। अयोध्येतल्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातल्या देणगी अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल। अयोध्येतल्या राम मंदिरासाठी दिलेल्या दान आणि देणग्यांच्या अपहाराच्या आरोपाची आणि इतर अनियमिततांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी या याचिकेमार्फत केली आहे। सध्या या प्रकारची चौकशी उत्तर प्रदेश राज्य सरकारने नेमलेल्या विशेष

0: तपास पथकामार्फत होत आहे. देशात विजेच्या एकूण मागणीपैकी 50% अधिक मागणी स्वच्छ ऊर्जेद्वारे पूर्ण झाली असून हे दुसऱ्यांदा घडत असल्याचं नवीन आणि नवीकरणीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. 6 जुलै रोजी एकूण वीज पुरवठ्यामध्ये नवीकरणीय स्रोतांचा वाटा 50.2% इतका होता असं जोशी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेसाठी 8796 भाविकांची नववी तुकडी आज भगवती नगर बेस कॅम्पवरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली. आज पहाटे 3450 भाविकांना घेऊन जाणारा एक ताफा बालताल मार्गे तर उर्वरित 5346 भाविकांचा ताफा पहलगाम मार्गे रवाना झाला. 2 जुलै रोजी सुरू झालेल्या या यात्रेत आतापर्यंत 1,73,000 जास्त भाविकांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान उधमपूर जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक गाडी जम्मू श्रीनगर महामार्गावर उलटून अपघात झाला. या अपघातात 6 भाविक जखमी झाले आहेत. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या एकमेव कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्स मैदानावर सुरुवात होत आहे. दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात होईल. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर प्रथमच महिलांचा क्रिकेट सामना होत आहे. जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 20 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा सलीमा टेटे हिच्याकडे दिल्याचं संघाचे मुख्य प्रशिक्षक सरजॉर्ड मनीरज यांनी सांगितलं. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत जपानच्या एची आणि नागोया या शहरांमध्ये होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या काल झालेल्या पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्को संघाचा 2-0 असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्पेन आणि बेल्जियम, तिसऱ्या सामन्यात नॉर्वे विरुद्ध इंग्लंड आणि चौथ्या सामन्यात अर्जेंटिना विरुद्ध स्वित्झर्लंड अशा लढती होणार आहेत. नैऋत्य मोसमी पाऊस राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागातून पुढे सरकला असून आता त्याने संपूर्ण देश व्यापला आहे. उत्तराखंडमध्ये आज अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाच्या उर्वरित राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला रवाना. राम मंदिर ट्रस्ट प्रकरणाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: एफ एम बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 आणि 35 सेकंद झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: जालना जिल्ह्यात सरासरीच्या 35% पाऊस, खरीपातल्या 60% पेरण्या पूर्ण. जालन्यात संतश्री मुक्ताबाई पालखीचा रिंगण सोहळा उत्साहात आणि जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती.
3: जालना जिल्ह्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर खरीपातल्या रखडलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. यावर्षी जिल्ह्यात 6,47,057 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी आहे. यापैकी आजपर्यंत 3,78,200 क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये कापूस पिकाचं क्षेत्र 1,89,275 हेक्टर, सोयाबीन 1,32,143 हेक्टर, मका 20,727 हेक्टर, तूर 26,478 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीचं हे प्रमाण एकूण क्षेत्राच्या 60% इतकं आहे. दरम्यान जिल्ह्यात मागील आठवडाभर सुरू असलेला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आता थांबला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 215 मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे. पावसाचं हे प्रमाण एकूण सरासरीच्या 35.7% इतकं आहे. जालना तालुक्यातल्या उटवद इथं विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन अर्थात विकसित भारत जिरामजी कायदा 2025 अंतर्गत जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा आणि जनसंवाद संमेलन उत्साहात पार पडलं. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कनवारिया यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जलसुरक्षा, ग्रामीण पायाभूत सुविधा, आजीविका आणि हवामान बदल या चार प्रमुख क्षेत्रांवर योजनेत भर देण्यात आल्याचं सांगितलं. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे मार्गस्थ असलेल्या संतश्रेष्ठ श्री मुक्ताबाई यांच्या पालखीचा प्रथमच आयोजित रिंगण सोहळा जालना इथल्या जेईएस महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडला. ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊलीच्या अखंड जयघोषानं परिसर दुमदुमून गेला होता. वारकरी परंपरेनुसार रिंगणातील माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रिंगण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागानं आवश्यक सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी स्वयंसेवकांनीही नियोजनबद्ध काम केलं. जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात 0 ते 5 वर्ष वयोगटातल्या 2,56,875 बालकांना पोलिओ डोस पाजण्याचं उद्दिष्ट आरोग्य विभागानं निश्चित केलं होतं. त्यापैकी 2,34,463 बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी विचारमंच जालनातर्फे गणेश भवन सभागृहात आयोजित विशेष व्याख्यानमालेचं उद्घाटन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झालं. डॉक्टर मुखर्जी यांनी राष्ट्रहितासाठी केलेला सर्वोच्च त्याग हा अमूल्य असून त्यांचं जीवन देशभक्ती आणि कर्तव्यनिष्ठेचा आदर्श आहे असं सांगून राज्यपाल बागडे यांनी मुखर्जी यांच्या जीवनकार्याचा उहापोह केला. जालना जिल्ह्यातल्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत ग्रामीण बालविकास प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षकांची आढावा बैठक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ कृष्णकांत कनवारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बैठकीत अंगणवाडी सेवांची गुणवत्ता वाढवणं, बालकांच्या पोषण स्थितीत सुधारणा करणं, डिजिटल कामकाजाला गती देणं आणि शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. प्रत्येक अंगणवाडी केंद्राला ग्रामपंचायतीच्या सहकार्यानं वीज जोडणी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. तसंच तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांच्या पोषण स्थितीत सुधारणा करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले. जालना शहरासह जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं मान्यवर शिक्षक आणि ग्रामस्थांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. बहुतांश जिल्हा परिषद शाळांमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं आणि गणवेशांचं वितरण करण्यात आलं. जालना शहरासह जिल्ह्यातल्या शाळा, महाविद्यालयं, शासकीय निमशासकीय कार्यालयं तसंच क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या वतीनं आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी योग शिबिरं घेण्यात आली. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती जिल्हाभरात कृषी दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरी झाली. यानिमित्त शाळा, महाविद्यालयांसह ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयातही वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आलं. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जयंतीही भाजपा पदाधिकाऱ्यांसह महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं साजरी करण्यात आली.
2: जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते बाबासाहेब मस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.
1: जिल्हा वार्तापत्राचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:45 आणि 45 सेकंद झाली आहेत. आता भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला संकेत नागपूरकर यांनी गायलेलं शिव डोई गोडे यांचं गीत ऐकूया.

भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवी ग्रेस यांच्या पाऊस कधीचा पडतो या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
1: श्रोते हो, शांत अशी संध्याकाळ, हलका पाऊस आणि मनाच्या आत उमटणारी एक न बोललेली वेदना असं जर वर्णन केलं तर आपसुकच आपल्याला एक कवी आठवतात आणि ते कवी म्हणजे ग्रेस. आता पावसाची चाहूल लागली आहे, पण पाऊस हा केवळ आकाशातून येणारा नाहीये, तर तो मनाच्या आत कोसळणार आहे. आणि अशाच आशयाचं वर्णन येतं ते कवी ग्रेस यांच्या कवितेत. पाऊस कधीचा पडतो, ऐकूयात ही कविता. पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजा आली दुःखाच्या मंद सुराने. डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरती, रक्ताचा उडला पारा या नितळ उतरणीवरती. पेटून कशी उजळेन ही शुभ्र फुलांची ज्वाला, ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला. संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. श्रोते हो, झाडांची हलणारी पानं आणि त्या हलक्याशा हालचालींमध्ये मन जाग होत, पण ती खरी जाग येते ती दुःखाच्या मंद सुरांनीच. इथे पाऊस म्हणजे फक्त आनंद नाही, तर अंतर्मनात साचलेलं दुःख हलक जाग करणारा एक अनुभव आहे. डोळ्यात उतरले पाणी आणि त्यावर फिरणारी नजर हे दृश्य बाह्य मन आणि अंतर्मन यांच्यातल्या सीमारेषाच मिटवून टाकतं. रक्ताचा पारा उडतो म्हणजे काय, तर भावना ह्या अत्यंत तीव्र होतात आणि मन मात्र अस्थिर होतं. त्या शुभ्र फुलांच्या ज्वालेला मी कसा पेटू उजळेन, म्हणजेच निर्मळता, सौंदर्य आणि संवेदनशीलता यांना कसं बरं जपलं जाईल

0: हा प्रश्न आता मनात उभा राहिलाय. ताऱ्यांच्या प्रकाशात पाऊस कोसळतोय आणि संपूर्ण वातावरणात शांतता पसरलेली आहे. संदिग्ध घरांच्या ओळी आणि आकाश ढवळतो वारा या दोन प्रतिमा जीवनात येणाऱ्या अनिश्चिततेबद्दल अस्थिरतेबद्दल सांगतात. घरांच्या ओळी म्हणजे अस्थिरता आणि वारा आकाश ढवळतो म्हणजेच काय तर मनातील विचारही अस्थिर होतात. कितीतरी मनात विचारांची वादळं उठत असतात. माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा ही ओळ मात्र फार प्रभावी आहे बरं. इथे किनारा म्हणजे कवीनं स्वतःचं मन सांगितलंय आणि लाटा म्हणजे सतत येणाऱ्या आठवणी भावना आणि संघर्ष. मनाच्या याच किनाऱ्यावर भावनांचा अखंड पहारा आहे. सतत कसले तरी विचार करणारं मानवी मन आणि त्याच मनाचा ठाव घेणारा आणि मनातल्या वादळाला अगदी शांत करणारा असा बरसणारा तो पाऊस असं चित्र या कवितेत आपल्याला पाहायला मिळतं आणि रेखाटल्यासारखं वाटतं. खरे ही कविता आपल्याला कितीतरी वेगळ्या पद्धतीने विचार करायला भाग पडते. नाही
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवी ग्रेस यांच्या पाऊस कधीचा पडतो या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनर्प्रसारित करण्यात आला. आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 2 वाजता आहेत. आता पुनर्प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. या कार्यक्रमात मिश्र मत्स्य शेती याविषयीची माहिती ऐकूया.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. गोड्या पाण्याच्या साठ्यामध्ये नद्या सरोवर लहान मोठे तलाव तळे डबकी हे नैसर्गिक साठे तसेच माणसाने मुद्दाम तयार केलेले जलाशय या सर्वांचा समावेश होतो. याशिवाय सध्या बरेच शेतकरी जमिनीवर लहान लहान तळी करून मत्स्य शेती आणि कोळंबीची शेती करत आहेत. मत्स्य शेती करायची असल्यास योजनापूर्वक वाढ करण्यासाठी अत्यंत अनुकूल अशी परिस्थिती मुद्दाम निर्माण करणे आणि अशा परिस्थितीत योग्य प्रमाणात मासे सोडून त्यांना योग्य असे पूरक अन्न देणे जरुरी आहे. कारण शास्त्रीय पद्धतीने मत्स्य शेती केली तरच अपेक्षित उत्पन्न मिळू शकतं आणि फायदेशीर ठरतं. कारण कमीत कमी जागेत कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मासे मिळवणे हा मत्स्य शेतीचा मुख्य हेतू असला पाहिजे. यासाठी मिश्र मत्स्य शेती केल्यास शेतकऱ्यांचा फायदा होतो. सध्या मिश्र मत्स्य शेतीचे तंत्र विकसित झाले असून यात एकाच वेळी 6 जातीच्या मासळ्या वाढवता येतात. यात कटला रुडुगल या देशी मासळ्यांची वाढ सायप्रिनस सिल्व्हर कार्प ग्रास कार्प या विदेशी जाती बरोबरच चांगल्या प्रकारे होते. कारण या जातीची राहण्याची सवय खाद्य आणि प्रजनन पद्धत वेगळी आहे. यापैकी कटला हा तलावाच्या पृष्ठभागाजवळ चरणारा प्राणी आहे तर सिल्व्हर कार्प हा वनस्पती पृष्ठभागावर प्लवंगावर उपजीविका करतो. रोहू आणि ग्रास कार्प पाण्याच्या मधल्या भागात राहतात तर मृगल आणि सायप्रिनस तळाशी राहतात. त्यामुळे पाण्यातील सर्व प्रकारच्या अन्नाचा जास्तीत जास्त उपयोग होतो. मत्स्य शेती करण्यासाठी चिकणमाती आणि गाळ यांचं प्रमाण 50% जास्त असलेली जमीन निवडावी. जमिनीतून फारसं पाणी झिरपून जाऊ नये यासाठी खोदकाम करण्या अगोदर निवडलेल्या जमिनीत 1 मीटर लांब 1 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल असे प्रायोगिक खड्डे करून पाणी झिरपण्याच्या प्रमाणाची नोंद घ्यावी. जमिनीचा आम्लता निर्देशांक 6.5 ते 9 असावा कारण अशा जमिनीची उत्पादकता समाधानकारक असते. जमिनीची निवड केल्यानंतर 0.1 हेक्टर ते 0.4 हेक्टर क्षेत्राचे 1.5 ते 2 मीटर खोलीचे खोदकाम करावे. पाण्याच्या पातळीवरील मोजमापाप्रमाणे लांबी रुंदीचे प्रमाण शक्यतो 2:1 किंवा 3:1 असावे. अशा तळ्याचा खोदकाम खर्च प्रति हेक्टरला 2,50,000 रुपये अपेक्षित आहे. पण हा खर्च खोदकाम करण्याच्या पद्धतीवर कमी जास्त होऊ शकतो. तळ्याचं खोदकाम झाल्यानंतर 1.5 ते 2 मीटर पाणी भरून मत्स्य बीज सोडण्याची पूर्वतयारी करावी. अधिक उत्पन्न येण्यासाठी तळ्यामध्ये प्रति हेक्टरी 2,000 किलो ताजे शेण

0: 280 किलो युरिया 280 किलो सुपर फॉस्फेट वर्षभर विभागून देणे आवश्यक आहे. तसेच आम्लता निर्देशांक स्थिर राहण्यासाठी परिस्थितीनुसार चुना टाकणे आवश्यक आहे. मत्स्यबीज सोडण्यासाठी तळ्याची पूर्वतयारी झाल्यानंतर निरनिराळ्या जातीच्या पिलांची प्रमाणबद्ध साठवण करावी. आपल्याकडे सर्वसाधारण कटला, रोहू, मृगल, सायप्रिनस या जातीचे बीज सहज उपलब्ध होऊ शकते. सर्व मासळ्यांची मिळून 5,000 ते 7,000 बोटुकली प्रति हेक्टर प्रति वर्ष सोडावी. मासळी पिले सोडल्यानंतर त्यांची समाधानकारक वाढ होण्यासाठी गहू, तांदूळ यांचे कुकुस आणि शेंगदाण्याची ढेप यांचं एकास एक मिश्रण करून वजनाच्या 2 ते 3% दररोज पूरक खाद्य खातील. ठेवलेलं पूरक खाद्य शिल्लक राहत असेल तर त्याचं प्रमाण कमी करावं. पाण्याचा रंग अति हिरवा होऊन पाण्यावर तवंग येत असेल तर पूरक खाद्य काही दिवस देऊ नये. मासळीचं संवर्धन करत असताना मासळ्यांचा थवा एकत्र येऊन पाण्याच्या पृष्ठभागाजवळ तोंड काढून हवेतील ऑक्सिजन घेण्याचा प्रयत्न करत असेल तर पाण्यात प्राणवायूचं प्रमाण कमी झालं असं समजावं आणि ताबडतोब ताजं पाणी सोडावं किंवा पाण्यात जाऊन पाणी ढवळावं म्हणजे प्राणवायूचं प्रमाण वाढेल. सर्वसाधारणपणे 8 ते 12 महिने संवर्धन केल्यास माशांची प्रतिमासा 800 ते 1,000 ग्रॅम पर्यंत वाढ होते आणि प्रति हेक्टरी 5,000 किलो उत्पन्न मिळू शकतं.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण मिश्र मत्स्य शेती याविषयीची माहिती ऐकलीत. वाचक स्वर स्वप्निता शिंदे यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनःप्रसारित करण्यात आला. आपण ऐकता आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्य धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या भागात आपण किडनी स्टोनची माहिती जाणून घेतली की किडनी स्टोन काय असतो, त्यामागची कारणं काय असतात नेमकी. आज आमच्या श्रोत्यांना आपण सांगाल की लक्षणं काय दिसून येतात नेमकी किडनी स्टोन झाल्यानंतर.
1: अगदी बरोबर. याच्यामध्ये श्रोतांनी हे समजणं गरजेचं आहे की किडनी स्टोन जे आहे ते वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट करू शकतात. कधी कधी किडनी स्टोन्समध्ये बिलकुल काही पण तुम्हाला लक्षणं दिसणार नाही, म्हणजे ते सायलेंट राहू शकतात आणि अनायसिस रुटीन चेकअपवर दिसू शकतात. दुसरं म्हणजे काही लोकांना सामान्य वेदना होतात, सामान्य सिम्पटम्स पण असतात जे खूप कॉमनली आम्ही बघतो, जसं कमरेत दुखणे. पण आता याच्यावरती एक लोकांना असं वाटतं की कमरेत दुखणं म्हणजेच स्टोन आहे, तर त्याचं उत्तर आहे नाही. कमरेत दुखणं हे इतर कारणांमुळे पण होऊ शकतं, पण त्याच्याशिवाय पण जेव्हा किडनी स्टोन असतो त्याच्या व्यतिरिक्त पण काही लक्षण असतात, जे म्हणजे लघवीमध्ये आग होणे, लघवीमध्ये कधी कधी रक्त जाणे, पोटात दुखण्यासोबत सोबत मळमळणे, उलट्या होणे, भूक कमी लागणे, हे त्याचे काही कारण कॉमनली राहू शकतात. त्याच्याशिवाय लघवी अटकून अटकून होणे, तर हे काही सामान्य कारणे जे कॉमनली बघतोय. आता याच्याशिवाय श्रोतांनी एक समजण्याचं फार महत्व असतं की व याच्यामध्ये काही कारण धोकादायक पण राहू शकतात, म्हणजे किडन्यांना काही डॅमेजेस होऊन राहिले काही दगडाने, त्याचे काही लक्षण असतात. हे ते म्हणजे भूक कमी होऊन जाणे, अशक्तपणा येणे, हातापायावर सूज येणे, चेहऱ्यावर सूज येणे, लघवीचं प्रमाण कमी होऊन जाणे, अशी जर लक्षणं असतील आणि त्याच्यासोबत जर तुम्हाला आधीच्या कोणत्या रिपोर्ट तुमच्या घरी पडल्या असेल, ज्यात दिसत आहे की त्यात स्टोन आहे, तर ते खूप व्यवस्थित आम्हाला बघावं लागतं. कारण की हे सगळे जे लक्षणं सांगितले हे किडनी डॅमेजचे लक्षणं आहे. याच्याशिवाय काही असे कंडिशन्स असतात ज्याच्यामध्ये हे लक्षणं थोडेसे जरी सामान्य लक्षणं असली तरी ते थोडेसे क्रिटिकल नाही तर धोकादायक होऊन जातात. ते म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये जर कोणी महिलाला जर स्टोन आहे आणि ह्या वेदना असतील, जरी ते कॉमन सिम्पटम्स असेल त्याला आम्ही खूप सिरियसली घेतो. दुसरं म्हणजे काही लोकांना जन्मता एकच किडनी असते, नाही तर काही कारण असतो एक किडनी काढून टाकलेली असते, तर त्यांची एकोणती एक किडनी आहे त्याच्यामध्ये जर स्टोन आहे आणि जरी त्यांना कॉमन सिम्पटम्स आहे तरी त्याला आम्ही खूप जास्त सिरियसली बघतो आणि त्याचं अग्रेसिव्हली त्याचं ट्रीटमेंट करतो. आणि काही लोकांना काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स, जसं मी याच्या आधी बोललो होतो, कॅल्शियम डिसऑर्डर्स, युरिक ऍसिड मेटाबॉलिझम डिसऑर्डर्स, त्यांच्यामध्ये आम्ही हे स्टोन्सला खूप अग्रेसिव्हली, म्हणजे जरी सामान्य सिम्पटम्स असतील तरी त्याला खूप महत्व येऊन त्याला अग्रेसिव्हली ट्रीट करतो. तेही काही लक्षणं आहे
0: डॉक्टर. लक्षणं तर लक्षात आली, पण मग निदान कसं करायचं नेमकं?
1: हा, तर बेसिकली जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात तर सगळ्यात पहिले म्हणजे आम्ही काही ब्लड टेस्ट करून घेतो. रक्त लघवीच्या तपासणीमध्ये एवढं बघतो की आपल्या किडन्या स्वस्थ आहे की नाही, आणि रक्त लघवीमध्ये

0: इन्फेक्शन तर नाहीये. आणि दुसरं म्हणजे सिम्पल सोनोग्राफी, आणि सोनोग्राफीत जर काही आम्हाला असं काही शंकाजनक काही दिसलं तर मग आम्ही सीटी स्कॅन करतो.
1: डॉक्टर, निदानामध्ये पण काही ऍडव्हान्स टेक्निक आहेत का?
0: हा, तर निदानांमध्ये ऍडव्हान्स टेक्निक्स मध्ये बेसिकली आजकाल सीटी स्कॅन्स तर आलेलेच आहे, पण आता इन्व्हेस्टिगेशन करताना आम्ही पेशंट्सचे जेव्हा ऑपरेशन करतो आणि त्यांचे दगड काढतो तर ते दगड काढून आम्ही त्यांना तपासणीसाठी पाठवू शकतो. त्याला आम्ही स्टोन अनालिसिस म्हणतो. तर ही स्टोन अनालिसिस इज अ व्हेरी युजफुल इन्व्हेस्टिगेशन, की ज्याच्यामध्ये जेव्हा पेशंट्स आम्हाला विचारतात की सर मला हा स्टोन का झाला, त्याचं उत्तर आम्ही खूप बारीकीने देऊ शकतो. जसं मी सांगितलं होतं, काही रेअर डिसऑर्डर्स असतात की त्याचं आम्हाला त्याच्यावरनं लक्षात येऊन जातं की त्या स्टोनचं कंपोजिशन काय आहे. त्याच्यावरनं मग आम्ही त्यांना काही पदार्थ अवॉइड करायला सांगू शकतो की हा तुम्हाला आजार आहे कॅल्शियमचा, नाहीतर युरिक ऍसिडचा, नाहीतर ऑक्सिडेटचा, तर काही पदार्थ तुम्ही हे आपल्या आहारातनं बाहेर करा. तर या पद्धतीने त्यांना काही सल्ला आम्ही पोस्ट ऑपरेटिव्ह फेज मध्ये देऊ शकतो. हे एक आहे. आणि आजकाल काही सीटी स्कॅनचे प्रोटोकॉल्स आले ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी आम्ही ऑपरेशन करायच्या आधी सीटी स्कॅन वरनं पण एक अंदाज देऊ शकतो की हा स्टोन कोणत्या पद्धतीचा राहू शकतो. तर हे काही लेटेस्ट गोष्टी आहे त्याच्यामध्ये.
1: ओके, म्हणजे निदान एक्झॅक्ट करण्यासाठी हे खूप महत्वपूर्ण आहे असं म्हणावं लागेल. डॉक्टर चैतन्य देशमुख आपण इथे आलात आणि किडनी स्टोन याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकारतज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैद्यही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली आजच्या आरोग्य मनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुनः प्रसारित करण्यात आला. आता पुनः प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर आज ऐकूयात या कार्यक्रमाचा दुसरा भाग.
1: नमस्कार श्रोते हो, पहिल्या भागात आपण ई कचरा म्हणजे काय, त्यामध्ये कोणत्या वस्तू येतात आणि ही समस्या का महत्वाची आहे हे समजून घेतलं. आता या पुढील भागात आपण ई कचरा इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढतो आहे त्याची कारणं जाणून घेऊयात. ई कचरा वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातलं पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे तंत्रज्ञानामध्ये होणारे वेगवान बदल. आज दर काही काळाने नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारात येतात. नवीन फीचर्स, नवीन डिझाईन आणि नवीन सुविधा यामुळे लोक जुन्या वस्तू बदलून नवीन वस्तू विकत घेतात. दुसरं कारण म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वाढता वापर. पूर्वी प्रत्येक घरात मोजक्याच इलेक्ट्रॉनिक वस्तू असायच्या, पण आज जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल आहे. घरात टीव्ही, संगणक, विविध उपकरणं असतात. वापर वाढला की साहजिकच खराब होणाऱ्या वस्तूंचं प्रमाणही वाढतं. तिसरं कारण म्हणजे वस्तू लवकर बदलण्याची सवय. आज अनेक वेळा एखादी वस्तू खराब झाली म्हणून नव्हे, तर नवीन मॉडेल आलं म्हणून बदलली जाते. आपल्याला नवीन वस्तूंचं आकर्षण असतं, पण त्याचवेळी जुन्या वस्तूंचं काय करायचं याचा विचारही कमी होतो. चौथं कारण म्हणजे दुरुस्तीपेक्षा नवीन वस्तू घेण्याची वाढलेली प्रवृत्ती. काही वेळा एखादी वस्तू थोडी खराब होते, ती दुरुस्तही होऊ शकते, पण दुरुस्तीचा खर्च जास्त वाटल्यामुळे लोक नवीन वस्तू घेणं पसंत करतात. पूर्वीची जीवनशैली पाहिली तर लोक वस्तू जपून वापरत असत. एखादी वस्तू खराब झाली तर ती दुरुस्त करून पुन्हा वापरली जायची. पण आज मात्र परिस्थिती बदलली आहे. आज नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन मॉडेल्स आणि नवीन फीचर्स सतत येत आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर मोबाईलचंच घेऊया. एखाद्याचा मोबाईल व्यवस्थित चालू असतो, पण नवीन कॅमेरा, नवीन फीचर्स किंवा नवीन डिझाईन असलेला मोबाईल आला की जुना मोबाईल बाजूला ठेवला जातो. अशा प्रकारे एका व्यक्तीकडून थोडा थोडा निर्माण होणारा कचरा पुढे मोठ्या समस्येचं रूप घेतो.

0: पाचवं आणि महत्वाचं कारण म्हणजे ई कचऱ्याबद्दल माहितीचा अभाव. अनेक लोकांना अजूनही माहिती नाही की जुनी मोबाईल, बॅटरी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू वेगळ्या पद्धतीनं जमा करायला हव्यात, म्हणून ते या वस्तू सामान्य कचऱ्यासोबत टाकतात आणि समस्या वाढतात. याशिवाय जाहिरातींचाही मोठा प्रभाव आहे. सतत नवीन वस्तू दाखविल्या जातात आणि आपल्यामध्ये नवीन घेण्याची इच्छा निर्माण होते. मात्र आपण ग्राहक म्हणून थोडा विचार करायला हवा, आपल्याला खरंच नवीन वस्तूची गरज आहे का? जुनी वस्तू अजून किती दिवस वापरता येईल? असे प्रश्न स्वतःचे स्वतःला विचारायला हवेत. कारण ई कचरा कमी करणं फक्त सरकारचं काम नाही, प्रत्येक घरातून त्याची सुरुवात होते. आपण ई कचऱ्याची कारणं समजून घेतली तर त्यावर उपाय करणं सोपं होतं. तर श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचरा वाढण्याची कारणं जाणून घेतली. पुढील भागात आपण ई कचऱ्यामुळे होणारे धोके आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेऊया. नमस्कार
1: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण या कार्यक्रमाचा दुसरा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूयात तिसऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे.
2: परिसर कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून दिले जाणारं दोपहर समाचार हे हिंदीतलं बातमीपत्र

0: आदिब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण आनंद चिमोटे यांचं गायन ऐकलं. राग मधुमाध सारंग आपण ऐकलं. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून.
2: जिभेच्याखाली ज्या नव्ज असतात, सेन्सरी नव्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं. त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही. म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकामण पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकिया घरात ही कौटुंबिक श्रुतिका आवश्यकता मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंगळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंगळ.
3: घाल घाल पिंगा वारा माझा पडता.
4: अनेक उत्तमोत्तम भावगीतांनी मराठी रसिकांचं भावविश्व उजळणाऱ्या सुमन कल्याणपूर या नावाला हिंदी सिनेसंगीतातही एक वेगळं स्थान आहे. त्यांचं हे योगदान आणि त्याबरोबरच सुमनताईंच्या काही हृदय व्यक्तिगत आठवणी घेऊन येत आहेत सुसंवादिका मंगला खाडीलकर.
5: त्या असं म्हणायच्या की मी संगीतकाराची गायिका आहे. संगीतकाराला जसं माझ्याकडनं गाऊन घ्यायचंय

0: तसं त्यांनी मला सांगावं आणि खटकलं कुठे तर मी सांगेन किंवा मला ह्यापेक्षा थोडीशी वेगळी ताण घेतली किंवा ही हरकत जरा वेगळी घेतली तर तुम्हाला चालेल का असा प्रश्न मी विचारला.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर विशेष अत्तर क्षणांचा दरवळ भाग दुसरा सोमवार दिनांक 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 3 वाजता आहे. ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी याकरता नियमावली तयार करण्याचं सरकारचं विधानसभेत आश्वासन. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. मुंबईला पाणीपुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार. राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी त्यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल असं आश्वासन मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिलं. महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरच्या पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कर्करोगावर उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केली होती त्यावर मनीषा चौधरी यांनी उपप्रश्न विचारला. ग्रामीण भागात या योजनेचा फायदा मिळावा यासाठी रुग्णालयांच्या निकषांमध्ये बदल करण्यात येतील अशी माहिती देखील मंत्र्यांनी यावेळी दिली. राज्यातील ग्रामीण भागात दर 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. त्यानुसार या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एक बृहद आराखडा तयार करण्यात येत आहे असं आरोग्यमंत्री आंबेडकर यांनी सांगितलं. जलजीवन मिशनच्या अंतर्गत विविध कामांचे 18,000 सुधारित प्रस्ताव सरकारला प्राप्त झाले आहेत त्यांना लवकरात लवकर मंजुरी देऊ आणि आवश्यक निधी देऊ असं राज्यमंत्री मेघना बोर्डेकर साकोरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधान परिषदेत सांगितलं. अनेक गावांमध्ये पाहणी करताना काही वाड्या वस्त्या वगळल्यामुळे सुधारित ग्राम प्रस्ताव मागवले होते यावेळी 11,000 प्रस्ताव मंजूर झाले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातल्या 1400 अधिक पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांचं नुकसान झालं त्यातल्या 452 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. 452 पैकी 258 कामं पूर्ण झाली असून 109 कामं सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. गाव तिथे उद्योजक ही योजना राज्य सरकार तयार करणार आहे अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत केली. याशिवाय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजक समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करून जनता दरबार पद्धतीने त्यांच्या अडचणी सोडवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेनं 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यात मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस तसंच सीएसएमटी हैदराबाद एक्सप्रेस चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल हुबळी दादर एक्सप्रेस इत्यादी गाड्यांचा समावेश आहे. 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत आणि लोणावळा स्थानकांदरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या त्यामुळे तिन्ही रेल्वे मार्गांचं मोठं नुकसान झालं आहे. दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असलं तरी कठीण भौगोलिक परिस्थिती आणि दुरुस्ती कार्यातल्या धोकादायक परिस्थितीमुळे सेवा पूर्णपणे पूर्ववत व्हायला वेळ लागत असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या आठवडाभर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे.

0: सध्या एकूण उपलब्ध जलसाठा 7,03,260 दशलक्ष लिटर म्हणजे या धरणांच्या एकूण क्षमतेच्या 48.59% इतका आहे. गेल्या 24 तासात सुमारे 1,04,671 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. विहार आणि तुळशी ही दोन्ही धरणं भरून वाहू लागली आहेत. मोडक सागर सुमारे 82.7% आणि तानसा सुमारे 77.5% भरले नसल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने दिली आहे. 7 धरणांची एकूण साठवण क्षमता सुमारे 14,47,363 दशलक्ष लिटर इतकी आहे. त्यामुळे तलावाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पुरेशा पावसाची प्रतीक्षा आहे. पालघर जिल्ह्यात वसई विरार परिसरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती ही केवळ मुसळधार पावसामुळे नाही तर अनियंत्रित शहरीकरण आणि नैसर्गिक नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे झाल्याचं वनमंत्री आणि पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलं. पूरनियंत्रणासाठी या परिसराचं उपग्रह आणि ड्रोनच्या मदतीनं सर्वेक्षण करून 15 ते 20 दिवसात सर्वंकष कृती आराखडा तयार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नाईक यांनी काल नालासोपारा, नायगाव, ससून, नवघर आणि सफाळे या पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा करत तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नागरिकांना लवकरात लवकर आर्थिक मदत देण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. पूर ओसरल्यानंतर अवघ्या 12 तासात महावितरणने 2 लाखांहून अधिक वीज ग्राहकांना वीज पुरवठा पूर्ववत केल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. भारतात तंत्रज्ञानाप्रमाणे खेळाचंही लोकशाहीकरण होत असल्याचं सांगून त्यांनी सांगितलं की खेलो इंडियामुळे ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना मोठी स्वप्न पाहण्याचं व्यासपीठ मिळालं आहे. 2030 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली. संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचे असल्याचं मोदी म्हणाले.
1: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की.
0: 3 दिवसांच्या दौऱ्यात महत्वपूर्ण चर्चा आणि भेटीगाठी आटोपून प्रधानमंत्री मोदी न्यूझीलंडसाठी रवाना झाले. ऑकलंड इथं न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लग्झॉन यांनी मोदी यांचं स्वागत केलं. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानच्या क्रीडा संबंधांना यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा होत आहे. भारतीय सेना दलांच्या हॉकी संघाने 1926 मध्ये प्रथम न्यूझीलंडचा दौरा केला होता. या संघात भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचाही समावेश होता. याच दौऱ्यापासून मेजर ध्यानचंद यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कारकिर्दीला सुरुवात झाली. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या कसोटी सामन्याला आजपासून लॉर्ड्स मैदानावर सुरुवात होत आहे. दुपारी 3:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर प्रथमच महिलांचा क्रिकेट सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडनं प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. जास्त प्रमाणात इथाईल अल्कोहोल असलेल्या औषधांवरचं नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी केंद्र सरकारनं औषध कायदा 1945 मध्ये सुधारणा केली आहे. अशा औषधांना शेड्यूल के अंतर्गत देण्यात आलेली परवाना अनिवार्यता सूट आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं रद्द केली आहे. त्यामुळे 12% अधिक इथाईल अल्कोहोल असलेली आणि 30 मिलीलिटरपेक्षा जास्त प्रमाणातलं औषध यापुढे औषधांसाठी यापुढे परवाना आवश्यक आहे. मंत्रालयानं या संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीला गोवा राज्य सरकारने पाठिंबा दिला आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहे. या निर्णयामुळे सरकारला विकासावर अधिक लक्ष देता येईल आणि उत्तम प्रशासन सुनिश्चित करणं शक्य होईल असं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले. देशात

0: विजेच्या एकूण मागणीपैकी 50% अधिक मागणी स्वच्छ ऊर्जेद्वारे पूर्ण झाली असून हे दुसऱ्यांदा घडत असल्याचं नवीन आणि नवीकरणीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. 6 जुलै रोजी एकूण वीज पुरवठ्यामध्ये नवीकरणीय स्रोतांचा वाटा 50.2% इतका होता असं जोशी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. अमरनाथ यात्रेसाठी 8796 भाविकांची 9वी तुकडी आज भगवती नगर बेस कॅम्पवरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाली. आज पहाटे 3450 भाविकांना घेऊन जाणारा एक जत्था बालताल मार्गे तर उर्वरित 5346 भाविकांचा जत्था पहलगाम मार्गे रवाना झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावी याकरता नियमावली तयार करण्याचं सरकारचं विधानसभेत आश्वासन. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. आणि ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आज महिला क्रिकेटचा पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेत आपण भेटणार आहोत संध्याकाळी 5 वाजता. मात्र AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरूच राहतील.

0: That's
1: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात तीन देविया या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं मजरूर सुलतानपुरी यांचं गीत, संगीतबद्ध केले आरडी बर्मन यांनी.
3: ये चीज खास मैंने संधान देवी के नाम लिखी है, जो शायद कहीं किसी जिंदगी के मोड़ पर मेरा इंतजार कर रही है. या यूं समझिए कि मैं उसका इंतजार कर रहा हूं.

मध्यम लहरी 239 अंश 8 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स, एफएम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजता आहेत. आमची सायंकालीन प्रसारण सभा सुरू करीत आहोत. श्रोतेहो, धनश्रीचा नमस्कार. सभेच्या सुरुवातीला प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम काही क्षण.

मेरा साया या चित्रपटातील स्वर होते लता मंगेशकर यांचं, गीतकार राजा मेहंदी अली खान आणि संगीत होतं मदन मोहन यांचं. यानंतर ऐकूयात कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं इंदिकर यांचं गीत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात, चित्रपट कुर्बानी.

आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूर सुलतानपुरी यांची गीतरचना आपण ऐकलीत. या गीतासाठी स्वर होते मोहम्मद रफी यांचं. चित्रपट तिसरी मंजिल. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण, हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कधी

0: रिमझिम त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
1: आला ऋतू आला, ऋतू आला, कधी रिमझिम।
0: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा तरुण आकाशवाणी।

श्रुती हो हे गीत होतं राजेंद्र कृष्ण यांचं. लता मंगेशकर आणि तलत महमूद यांच्या युगलस्वरातील या गीताला संगीत होतं सलील चौधरी यांचं. चित्रपट छाया.

प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज, सदा तरुण आकाशवाणी.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी आस्वाद घेणार आहोत एका हटके गीताचा. हे गीत आहे समीर यांचं, संगीत नदीम श्रवण. तर ऐकूयात कुमार सानू आणि साधना सरगम यांच्या आवाजातील दामिनी चित्रपटातील हे गीत.

श्रोते हो, 5:30 होत आहेत. आता हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. पहली नजर. यानंतर मुंबई

अरे वा, बाहेर जोरदार पाऊस पडतोय. मातीचा सुगंध सगळीकडे पसरलाय. थंडगार वारा मनाला एक वेगळीच ऊर्जा देतोय. पावसाचा प्रत्येक थेंब जसा आपल्या ठरलेल्या वाटेने जमिनीवरच येतो, तसंच आयुष्यातही प्रत्येक स्वप्नाला एक ठरलेलं लक्ष लागतं, एक अचूक निशाणा लागतो, जो फक्त धनुष्यबाणाचा नसतो, तो असतो आपल्या स्वप्नांचा, आपल्या ध्येयाचा आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या जिद्दीचा.

0: तर मित्रांनो, पाऊस म्हणजे काय बरं? थांबायचा सिग्नल तर नाही, पाऊस म्हणजे पुढे जाण्याची प्रेरणा. जसं पावसाचे थेंब न थांबता वरून सतत खाली पडत असतात, तसंच आपल्याला देखील आपल्या स्वप्नांचा पाऊस कायम चालू ठेवायचा आहे. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये पण अजून जोरदार एनर्जी सकट पाऊस पडणार आहे. हा पाऊस आपल्याला नेमकं काय बरं शिकवतो? की अडथळे आले तरी थांबायचं नाही, भिजायचं पण पुढे जायचं. आणि आज आपण अशाच एका मुलीची गोष्ट ऐकणार आहोत, जिने अडथळ्यांचा पाऊस झेलून आपला निशाणा साधलाय. तर मित्रांनो, आजच्या आपल्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या युववाणी कार्यक्रमात मी तुमची होस्ट गायत्री देवडे तुमच्या सोबत आहे. आणि आपण बोलणार आहोत निशाण्याबद्दल. निशाणा हा फक्त खेळाच्या मैदानात नाही, तर आपल्याला आपल्या जीवनात पण लावावा लागतो. करिअरचा, स्वप्नांचा आणि सगळ्यात मोठा म्हणजे स्वतःला सिद्ध करण्याचा. मित्रांनो, एक वेळ होती जेव्हा म्हटलं जायचं की खेळ हे फक्त मुलांसाठी असतात, पण आज बघा, पीटी उषाने धावण्यात देशाचं नाव केलं, मॅरी कोमने बॉक्सिंगमध्ये जगाला हरवलं, सायना नेहवाल, PV सिंधू यांनी बॅडमिंटनमध्ये इतिहास रचला, मिथिला राजने क्रिकेटमध्ये कॅप्टन्सीची नवीन व्याख्या दिली, आणि आता क्रॉसबो, शूटिंग, आर्चरी या सगळ्यांमध्ये पण आपल्या मुली नाव कमवत आहेत. आजकालच्या मुलींमधले बदल बघता आता मुली फक्त हाऊसहोल्ड मध्ये नाही तर गोल ओरिएंटेड झाल्या आहेत. पण या प्रवासात तीन गोष्टी खूप गरजेच्या आहेत मित्रांनो, त्या म्हणजे लक्ष, शिस्त आणि आत्मनिर्भरता. लक्ष म्हणजेच आपला जो फोकस आहे तो एकदा ठरवला की त्याच दृष्टीने पावलं उचलायची. दुसरं म्हणजे शिस्त, ज्यामध्ये रोज मेहनत करणं आणि रोज प्रॅक्टिस करणं, तेही न चुकता. आणि तिसरं म्हणजे आत्मनिर्भरता, की लोक काय म्हणतील, याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, हे सगळं बाजूला ठेवून मी काय करू शकते याकडे लक्ष देणं. आजकालच्या मुलींनी स्वतःचं शरीर, मन आणि करिअर या तिन्ही गोष्टी सांभाळायला शिकलं पाहिजे, कारण आता आजचं जग स्पर्धेचं आहे आणि या स्पर्धेत टिकण्यासाठी हिंमत लागते. आणि याच हिंमतीचं एक उदाहरण आज माझ्यासोबत आहे. तर तुम्ही सगळेजण तयार आहात ना आपला निशाणा ठरवण्यासाठी? चला तर स्वागत करूयात क्रॉसबो चॅम्पियन, राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती आणि आपल्या सर्वांसाठी खरी प्रेरणा असलेल्या संजना लुनावत यांचं. जालना महाराष्ट्रामधून येऊन 2015 पासून क्रॉसबो शूटिंग मध्ये भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारी 2016, 2018 आणि 2020 साली नॅशनल गोल्ड मेडल आणि 2018 साली वर्ल्ड कप फायनल्स रशिया आणि 2019 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये देखील तिने भारताचं प्रतिनिधित्व केलंय. आणि नुकतंच जून 2026 मध्ये उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रॉसबो शूटिंग स्पर्धेत वरिष्ठ महिला वैयक्तिक गटात कांस्य पदक आणि मिश्र सांघिक गटात सुवर्ण पदक पटकावून तिने जालन्याचं नाव पुन्हा एकदा उज्ज्वल केलंय. याआधी 10 मीटर एअर रायफलमध्येही राज्य आणि पश्चिम विभागात तिने मेडल्स देखील जिंकले आहेत. IAU म्हणजेच इंटरनॅशनल क्रॉसबो शूटिंग युनियनच्या माध्यमातून जागतिक व्यासपीठावर पोहोचलेली सिनियर वुमेन कॅटेगरीमध्ये खेळणारी 18 मीटर फील्ड आणि 30 मीटर मॅच डिसिप्लिनची एक्सपर्ट ती फक्त शूटर नाही तर ती हजारो मुलींसाठी इन्स्पिरेशन आहे. फोकस असेल तर कुठलंही टार्गेट अशक्य नाही, असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे आणि तिचं नाव आहे संजना लुनावत. तर संजना, आजच्या युववाणी कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: मनपूर्वक आभार गायत्री. आणि क्रॉसबोला एवढं इम्पॉर्टन्स देण्यासाठी आणि क्रॉसबो हे काय स्पोर्ट्स आहे ते कळून घेण्यासाठी मला इथं बोलवले, तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
0: नक्कीच. तर संजना, सुरुवातीला मला सांग की क्रॉसबो म्हणजे नेमकं काय आणि या क्रॉसबो किंवा शूटिंगच्या क्षेत्रामध्ये तू कशी आलीस?
1: क्रॉसबो हे स्पोर्ट्स जे आहे ते सन 1956 पासून युरोपियन नेशन्स मध्ये खेळलं जात आहे आणि आतापर्यंत कोणत्याही इंडियननी त्यामध्ये मेडल्स घेतले नाही. क्रॉसबो हे इव्हेंट खूप प्राचीन आहे. क्रॉसबो मध्ये जे रायफल असते त्याचे बेस घेतलं जातं, ट्रिगर जे असतं ते रायफलचं असतं आणि जे पुलिंग असते तिची लोडिंग करण्याची पद्धत ती आर्चरी सारखी असते आणि एरो रिलीज होतात जेव्हा आपण ट्रिगर प्रेस करतात.
0: ओके, म्हणजे रायफल आणि आर्चरी या दोघांचं मिश्रण आहे असं म्हणायला हरकत नाही. तर संजना, मला सांग की नेमकं क्रॉसबो खेळला कसा जातो किंवा

0: त्याचं स्ट्रक्चर कसं असतं,
1: त्याची जी पोस्चर असते ते रायफल शूटिंगच्या पोस्चरला खूप मॅच करतात, कारण की त्याचे जे बॉडी असतात आणि जे ट्रिगर असतात ग्रिप असती ती रायफलची असती, पण त्याच्यावर एक स्ट्रिंग लावलेलं असतं आणि एरो रिलीज होतात. तर त्याची जी लोड करण्याची पद्धत आहे, कॉक करण्याची पद्धत आम्ही त्याला म्हणतात, तर ती मॅन्युअली असतात. तुम्हाला तुमच्या हाताने ती स्ट्रिंग पुल करायची असती.
0: ओके.
1: आणि मग जेव्हा ती स्ट्रिंग पुल करतात तुम्ही आणि एरो अडकवतात तुम्ही क्रॉसबो मध्ये, नंतर तुम्हाला ते उचलायचं असतं. तुम्ही क्रॉसबो उचलले तर तुम्हाला जसे आपण रायफलला ट्रिगर जे असतात तसे ट्रिगरिंग करायची आणि ते एरो रिलीज होत.
0: ओके.
1: आणि जेव्हा ते एरो रिलीज होतात एक छोटस तुम्हाला एक असं रिकॉइल येतात वेपनला.
0: अच्छा.
1: तुम्हाला फील होत ते
0: म्हणजे बो निघाला आहे,
1: निघाला आहे एवढे प्रेशरने ते रिलीज होतात जे एरो असतं.
0: आणि त्याचं वेट किती असतं?
1: मी अबाउट 8 kg. इट डिपेंड तुम्ही मॉडिफाय केलं कसं मॉडिफाय केलं, तर 8 kg तर असतंच.
0: ओके. म्हणजे मिनिमम. तर त्याची म्हणजे आपल्याला प्रॅक्टिस भरपूर करावी लागते.
1: हो, कारण तुम्ही एक दिवसात म्हणजे तुम्ही एवढं स्ट्रिंगला लोड करणे त्याला प्रॅक्टिस लागते
0: आणि पाहिजे. म्हणजे हे धनुष्य बाणासारखंच आहे का?
1: धनुष्य बाणासारखं, पण याला रिलीज जे असतं एरो जे रिलीज होतात ते ट्रिगरच्या माध्यमातून होते.
0: ओके. पण तू या क्षेत्रामध्ये कशी आली?
1: माझे मॉम जे आहे ते ऑलिम्पिक्स म्हणू किंवा कोणत्याही स्पोर्ट्सला खूप फॉलो करायचे, आणि जेव्हा राजवर्धन सरनी मेडल घेतलं त्यांच्यासाठी ते खूप मेमरेबल मोमेंट होतं माझ्या आईसाठी. आणि मग जेव्हा अभिनव सरनी मेडल घेतलं ऑलिम्पिक्स शूटिंग मध्ये, तर माय मॉम वॉज लाईक के हे का नाही करू शकतात, हे पण केलं पाहिजे, आपली मुलगी पण करायला पाहिजे. आणि माझे काकांना पापांना सगळ्यांना वेपन्स आणि जे असतं रायफल पिस्टल शूटिंग क्रॉसबो त्याची खूप म्हणजे आवड होती. तर घरी एक वातावरणाचं निर्माण झालं की चला आपण आपली मुलीला त्या क्षेत्रात टाकू.
0: अच्छा. तर मग तू स्पर्धा खेळायला कधी सुरुवात केली?
1: जालनामध्ये फॅसिलिटीज नव्हती, तर आम्हाला पण म्हणजे खूप टाइम लागलं इन्स्टिट्यूट शोधायला, कोचेस शोधायला आणि प्रोफेशनली स्टार्ट करायला. तर जेव्हा मी 12th पास आउट झाले होते फर्स्ट इयरला आले, तेव्हा माझं स्टार्ट झालं करिअरचं. जेव्हा मी JNEC मध्ये होती तेव्हा माझं फर्स्ट मॅच मी खेळले होते. आणि मग असं झालं की मी गुड रिझल्ट डिलिव्हर करत होते आणि माझ्या पॅरेंट्स आणि कोचेसचं पण खूप सपोर्ट होतं, तर त्यामुळे एक स्टेप वर जाणं असं सुरू झालं. आणि मग स्टेटचे मग नॅशनल मग इंटरनॅशनल खेळू लागले.
0: अरे वा, खूपच छान. पण मला सांग की 2015 मध्ये तू या क्षेत्रामध्ये आली आणि 2016 मध्ये तू तुझं म्हणजे नॅशनल मध्ये पदार्पण केलंस.
1: क्रॉसबो ही इव्हेंट मला 2014 मध्ये कळला होता की शूटिंग मध्ये हे पण लिंक आहे क्रॉसबोचं.
0: ओके.
1: एक पिस्टल शूटरने मला सांगितलं,
0: म्हणजे याच्या आधी तू रायफल शूटिंग
1: करत होती मी.
0: अच्छा.
1: आणि मग मला कळलं तर मला एक होते की काय आहे नेमकं हे. तर मी खेळले आणि मला असं वाटलं की क्रॉसबो मुळे माझे रायफलचं स्कोर इम्प्रूव्ह होऊ शकतं, तर त्यामुळे मी स्टार्ट केलं. पण मला असं स्टेप बाय स्टेप हे कळलं की इंडियामध्ये कोणी मेडल घेतलं नाही आतापर्यंत, तर एक स्वतःनी एक गोल ठेवलं की इंडियासाठी मी कोणतंही मेडल, एक पहिला मेडल इंडियासाठी मी आणून द्यावं. रायफल शूटिंग मध्ये इंटरनॅशनल मेडल आले पण क्रॉसबो मध्ये नाही आले सध्या.
0: ओके. मग क्रॉसबो मध्ये तू कोणकोणत्या म्हणजे स्तरावरती खेळली आहेस किंवा मेडल्स?
1: स्टेट लेवल, प्री नॅशनल्स, नॅशनल्स, वर्ल्ड कप आणि वर्ल्ड चॅम्पियन साठी जे ट्रायल्स असतात ते खेळले मी. ट्रायल्स 1, ट्रायल्स 2, ट्रायल्स 3 आणि वर्ल्ड कपचे फायनल्स मी खेळले होते.
0: ओके.
1: तर गायत्री क्रॉसबो मध्ये जर आपण स्टार्ट केले तर स्टेट, प्री नॅशनल्स, नॅशनल्स आणि वर्ल्ड कप साठी जे ट्रायल्स असते हे लेवल्स आहे सध्या खेळायचं गरजेचं असतं.
0: अच्छा. म्हणजे या सगळ्या लेवल्स मधून आपल्याला जावं लागतं. तर संजना, मला सांग की तू बऱ्याच स्टेट, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला पण खेळलेली आहेस आणि तू भारताचं प्रतिनिधित्व देखील केलंय, तर मला सांग की तू जेव्हा बाहेर खेळायला जाते तेव्हा बाहेरचे जे म्हणजे तुझ्यासोबत असणारे प्लेयर्स असतात आणि तू आहे, तर तुला त्यामध्ये काय फरक जाणवतो?
1: फर्स्ट ऑफ ऑल खूप चांगलं वाटतंय की इंडियाला रिप्रेझेंट करत आहे मी, काहीतरी देशासाठी करत आहे
0: अगदी.
1: पण एक जे मेन डिफरन्स आहे ते खूप प्रोफेशनली घेतात ऍथलेट्सला आणि त्यांचे जे मॅनेजमेंट आहे ते खूप प्रोफेशनली असतात, डाएट सगळं ते फॉलो करतात. आपण थोडं म्हणजे कसं असतं की नाही आपली देसी टेक्निक्स पण लावतात आपण, पण ते पूर्ण प्रकारे ते खूप प्रोफेशनल. गायत्री कसं असतं की आपल्या कंट्रीमध्ये पॅशन, स्किल, हार्डवर्किंग आहे, सगळे ऍथलीट सगळे लोक खूप हार्डवर्किंग आहे, पण त्यांच्या मध्ये ती जी शिस्त असते प्रोफेशनलिझम ते थोडंफार मिसिंग असतात. आणि त्या ठिकाणी

0: पण खूप म्हणजे कमी पडतं. आणि दुसरे देश आहेत, जर त्यांच्या ऍथलीटला काही खाणं असतं तर ते आपल्या डायटिशियनला न्यूट्रिशनिस्टला ते विचारून सगळं व्यवस्थितपणे करतात आणि आपल्यामध्ये ते मिसिंग आहे.
1: ओके, म्हणजे बाकी आपण सगळं स्किलफुल आहोत, फक्त आपल्याकडे
0: खूप हार्डवर्किंग आहे. इंडियन्स खूप हार्डवर्किंग कॅटेगरी आहे
1: नक्कीच. आणि ते हार्डवर्क म्हणजे आपल्या समोर तू एक उदाहरण आहेस की ते हार्डवर्क आणि तुम्ही तेवढं केलं तर आपण नक्कीच काहीतरी अचीव करू शकतो. बरं, मला सांग की तू भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि एक महिला म्हणून तुला काही अडचणी जाणवल्या का या क्षेत्रामध्ये, किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण इम्प्रूव्ह करू शकतो?
0: बघ, कसं आहे की म्हणजे जेव्हा मी स्टार्ट केले होते तेव्हा जालन्यामध्ये शूटिंग रेंज नव्हती, तर मला एक अडचणी आली शोधण्यासाठी, कोचिंग घेण्यासाठी. आता ऑनलाईन आहे आणि त्या टाइमला मला असं माहित नव्हतं की गव्हर्नमेंट स्कीम्स एवढी सारी स्कीम्स आहे की आता तू बघ खेलो इंडिया आहे, विविध
1: स्कीम्स आहेत,
0: स्कीम्स आहे किंवा प्लॅटफॉर्म्स आहे ज्याच्या माध्यमाने प्लेयर्सला सपोर्ट केलं जाते, कोचिंग दिले जाते, स्पॉन्सरशिप्स पण आहे, प्रायव्हेट स्पॉन्सर्स पण येतात, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी माध्यमातून, आणि वेगळे वेगळे जॉब्स अपॉर्च्युनिटी पण असतात, गव्हर्नमेंट जॉब्स असतात. तर ते सगळं मला माहित नव्हतं. आता म्हणजे एवढे वर्ष झाले आणि आता मला जे सगळे एक्सपिरियन्स एक्सपोजर मिळाले त्यानंतर आता असं वाटतंय की नाही हे पण आपण करू शकतो. तर हे सगळं माझं मिस झालं, खूप सारं मिस झालं,
1: त्यामुळे तुझा वेळ पण बराच गेला.
0: हो, पण आता नॉलेज भरपूर आले तर आय एम हॅपी. बट स्ट्रगल्स असते, प्रत्येक क्षेत्रात स्ट्रगल असतात पण सोल्युशन्स पण असतात. तेव्हा तुम्हाला नाही भेटतात तुरंत सोल्युशन्स, पण एक वेळ असं असतं की तुम्हाला माहित पडतं की हे पण करू शकतात.
1: ओके, तर संजना, क्रॉसबो आणि शूटिंग हे दोन्ही खर्चिक गेम्स आहेत, तर याची सुरुवात करताना किंवा यासाठी ट्रेनिंग, फंडिंग, ते सगळं तू कसं मॅनेज केलंस?
0: बघ, जसं मी मेन्शन केलं की गव्हर्नमेंट पण सपोर्ट करते पण मला हे प्रायव्हेट सेक्टर्स जे आहे त्यांनी मला स्पॉन्सर केलं होतं. मोस्ट प्लेयर्सला माहित आहे की आपलं सीव्ही तयार करावं लागतं आणि ते वेगळ्या वेगळ्या फर्म्स मध्ये, कंपनीज मध्ये द्यावं लागतं आणि मग ते स्पॉन्सर्स देतात. असं नाही आहे की प्रायव्हेट सेक्टर्स प्लेयर्सला एंडोर्स करत नाही किंवा त्यांना हेल्प करत नाही. त्यांनी फिनान्शियली हेल्प करतात, त्यांना जर कोचिंग पाहिजे असतं किंवा त्यांना इंजुरी झाली तर ते सगळं म्हणजे त्यांच्याकडे सोर्सेस असतात, ते हेल्प करतात.
1: ओके,
0: तर मला एक प्रायव्हेट फर्मने हेल्प केलेला आहे आणि मी त्यांना रिप्रेझेंट करते.
1: ओके, म्हणजे जर कोणाला क्रॉसबो मध्ये यायचं असेल किंवा याच्यामध्ये पुढे जायचं असेल
0: किंवा शूटिंग मध्ये पण किंवा दुसऱ्या स्पोर्ट्स मध्ये पण प्रायव्हेट सेक्टर स्पॉन्सरशिप देतात.
1: ओके, तर संजना मला सांग की तू क्रॉसबो खेळतेस आणि महिलांसाठी पण तू एक इन्स्पिरेशन म्हणून आहेस की ज्यांना या क्षेत्रामध्ये आता यायचंय, आणि कोणाला रायफल शूटिंग किंवा क्रॉसबो यामध्ये यायचं असेल त्यांना काय गाईड करशील?
0: जसं मी मेन्शन केलं आधी की गव्हर्नमेंट खूप सपोर्ट करते, ग्रासरूट लेवलतून सपोर्ट करते आणि आता इतकी सारी फॅसिलिटीज गव्हर्नमेंटनी आणि प्रायव्हेट सेक्टर्सनी प्लेयर्ससाठी, स्पोर्ट्स पर्सन, ॲथलीटसाठी न्यू पॉलिसीज लागू केलेली आहे. तर युवकांनी किंवा सगळ्यांनी, असं नाही की फक्त युवक, सगळे वयगटाचे लोक येऊन एकदा तरी, मला असं वाटतंय व्यक्तिगत, की त्यांनी शूटिंग ट्राय करावं.
1: म्हणजे शूटिंगसाठी एज लिमिट नाहीये?
0: नाही, काही एज लिमिट नाही.
1: ओके, म्हणजे कोणी पण या क्षेत्रामध्ये येऊ शकतं. तर मला सांग की तुझ्या या अनुभवातून तू काय सांगशील की क्रॉसबो खेळण्यासाठी किंवा एक काय म्हणता येईल तुझं ते टार्गेट लक्ष अचीव करण्यासाठी महत्वाच्या तीन गोष्टी कोणत्या असायला हव्यात?
0: फर्स्ट ऑफ ऑल, ब्रीदिंग पॅटर्न एक असतं, तर आपले जसं योगा करतात आपण तर तसंच शूट करण्यासाठी एक ब्रीदिंग पॅटर्न असतं, ते फॉलो केलं तुम्ही तर खूप चांगले रिझल्ट येतात.
1: ओके,
0: सेकंड थिंग, स्ट्रेचिंग. शूटिंग आधी आणि शूटिंग नंतर आम्ही स्ट्रेच करतात कारण की जे बॉडीमध्ये जे मसल्स आहेत त्याला रिलॅक्स करण्यासाठी.
1: ओके,
0: आणि डाएट एक महत्वाचे फॅक्टर आहे की आपण काय आपल्या बॉडीमध्ये टाकतं. आपण गार्बेज फूड पण खाऊ शकतात आणि आपण चांगले फूड पण खाऊ शकतात, पण जेवढं फिट पर्सन आहे ते फक्त आणि फक्त गुड सप्लिमेंट्स, गुड डाएट फॉलो करणार. ज्या पर्सननी हे तीन जे आहे
1: गोष्ट
0: फॉलो केली त्याची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ते इम्प्रूव्ह होणार नक्कीच. आणि एव्हरी स्पोर्ट्स पर्सन फॉलो दिस थ्री थिंग्स.
1: ओके, म्हणजे तुमचं डाएट, तुमचं एक्सरसाइज आणि ब्रिदिंग या तीन गोष्टी तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच तुम्हाला जे अचीव्ह करायचं ते करू शकता. तर संजना, तू क्रॉसबो आणि तुझ्या प्रवासाबद्दल बऱ्यापैकी सांगितलं, पण मला सांग की एक मुलगी म्हणून तू या क्षेत्रात आलीस आणि तेव्हा तर या क्षेत्राला म्हणजे तेवढं नामांकन मिळालं नव्हतं, तर तुझ्या या पूर्ण प्रवासामध्ये तुझ्या फॅमिलीचा सपोर्ट आणि तुझं लग्न देखील झालेलं आहे आणि तुला एक बाळपण आहे, तर या सगळ्या गोष्टी तू तुझ्या शूटिंगमध्ये कशा मॅनेज केल्यास?
0: फॅमिली सपोर्ट हे खूप महत्वाची गोष्ट.

0: शिफ्ट असतं. कारण की लग्न आधी जसं असतं, आपण सिंगल असतं तर आपली वेगळी जर्नी, वेगळं टाइम टेबल असतं.
1: बरोबर.
0: आणि लग्नानंतर खूप काही चेंजेस येतात. पण लकीली माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे. सासरी पण, मम्मीजी, पापाजी, ते खूप सपोर्टिव्ह आहे. यावेळी मला असं होतं की मी नॅशनल खेळणार नाही, कारण की माझं बाळ खूप लहान आहे, 6-7 months होतं. तर माझे जे दीदी जी आजी आहे, आनंदजी डुंगरवार आणि ममता दीदी, ते आले आणि त्यांनी मला बसून अर्धा तास त्यांनी जाजींनी सांगितलं, तुला काही प्रॉब्लेम आहे, तुला का नाही खेळायचं, एवढं चांगली चान्सेस कोणाला नाही भेटती, तुला
1: बरोबर आहे,
0: भेटत आहे, तू करू शकते, तर काय प्रॉब्लेम आहे. बाळाला आम्ही सांभाळते. माझे मदर इन लॉ जे आहे आणि पापाजी, त्यांनी त्याला, मी जेव्हा नॅशनलचा गेले होते त्या 5-6 दिवस त्यांनी त्याला पूर्ण सांभाळले. आणि जेव्हा मी अबुधाबीला होते, मॅचेस करत होते, तेव्हा माझे हसबंड आले, त्यांनी खूप सपोर्ट केलं मला, त्याला त्यांनी सांभाळले. आणि जेव्हा मी आता इंटरव्ह्यूला जाते किंवा माझ्या मीटिंग्सला जाते जालना औरंगाबादला, तर माझे काकू, काका, दादी, पापा ते सांभाळते त्याला. आणि ते असं नाही की फक्त त्याच्यासाठी, मी पण, तू कधी जाणार, चल तुझी तिकीट झाली का, जेवण झालं का, आणि माझे जे टिफिन असतात, कारण की मी बाहेर बहुतेक वेळ, माझे फ्लाइट असतात, टाइमच असं गॅप्स होतात,
1: बरोबर आहे,
0: फूडचं, माझे सप्लिमेंट्स,
1: आणि दुसऱ्या देशात गेल्यावरती परत जेवणाचं
0: म्हणजे ते पण त्यांचे एवढे लक्ष असतात ना, संजना तू चालली तर आपल्याला हे करून द्यायचं आहे. आणि आम्ही दोघे मिळून ते करतात. मम्मीजीचं म्हणजे एवढं योगदान आहे, ते मला त्यांनी कधीही असं कडू दिलं नाही. आता
1: म्हणजे ते तुला मुलीसारखंच ठेवतात. अरे वा, किती छान. म्हणजे जर तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट असेल तर तुम्ही म्हणजे आफ्टर मॅरेज पण अचीव्ह करू शकता.
0: अँड असं आपल्यामध्ये म्हणजे अशी समज झालेली आहे की जेव्हा एक स्पोर्ट्समॅन लग्न होतात तर त्याचे
1: संपत.
0: माझे फादर इन लॉ, आता पापाजींनी सांगितलं होतं त्या दिवशी मी मीटिंगला आले होते इथं, तर बेटा तू बाळाची काळजी नको कर, पण तुला जे करायचं आहे ना तर तू 100% दे त्याच्यामध्ये. जर करायचं असेल तर असं नाही की 50% मी घरात आहे, 50% माझं लक्ष स्पोर्ट्स मध्ये आहे, तसं नाही. आपल्याला करायचं आहे तर करायचंच आहे.
1: तू तुझं 100% स्पोर्ट्स मध्ये दे, सपोर्ट केला.
0: असं पण फॅमिलीज असतात की जे तुम्हाला प्रोत्साहित करणार आणि तुम्हाला ते सक्सेसफुल बनवून दाखवणार.
1: नक्कीच. तुला त्यांनी एवढा सपोर्ट केला म्हणून तू आता जून मध्ये देखील आपल्यासाठी गोल्ड मेडल देखील घेऊन आली आहेस. तुझं खूप खूप अभिनंदन. आणि आपण आता कार्यक्रमाच्या एंडिंग कडे वळत आहोत. तर जाता जाता मला सांग की अनेक पालक असतात किंवा पॅरेंट्स असतात, त्यांच्या मुलांना म्हणजे स्पोर्ट्स मध्ये म्हणा किंवा अशा क्षेत्रामध्ये टाकायला घाबरतात किंवा जनरली स्टडीज वरती फोकस करतात, तर त्यांना तू काय सांगशील?
0: मला असं वाटतंय की हेल्थ साठी, फिजिकल मुवमेंट साठी स्पोर्ट्स एक खूप महत्वाचे तो योगदान करतात आपले ओव्हरऑल लाईफ मध्ये. तर प्रत्येक पॅरेंट्सनी किंवा प्रत्येक पर्सन काहीतरी हॉबी म्हणून म्हणावं किंवा प्रोफेशनली त्यांनी एक स्पोर्ट्सला काहीतरी वेळ समर्पित करावं. आणि त्यांनी असं नाही की मला हे करायचं, इंटरनॅशनल खेळायचं किंवा नॅशनल, पण मी आज जे करत आहे उद्या त्यापासून चांगलं करावं, रिझल्ट चांगलं यायला पाहिजे, तसं लक्ष ठेवून त्यांनी स्पोर्ट्स मध्ये यावं.
1: नक्कीच. तर संजना, तू वेगवेगळ्या स्पर्धा खेळलेली आहेस, पण मला सांग या सगळ्या स्पर्धांमधला तुझा असा कुठला मेमोरेबल क्षण आहे का?
0: हो, माझा आहे एक खूप पर्सनल क्षण आहे. तो जेव्हा मी इंडियाला रिप्रेझेंट करत होते युरोपमध्ये, युरोपची मॅचेस स्टार्ट होते आणि माझं जे फेस ऑफ सुरू होतं ते वर्ल्ड रँकिंग तिची नंबर 2 होती.
1: बापरे.
0: आणि तिच्याबरोबर म्हणजे जेव्हा मी खेळले तर मला असं वाटलं की नाही, मी लाईफमध्ये काहीतरी केलं. मी इथं आले आणि मी तिच्याबरोबर एक मॅच करत आहे आणि तो क्षण म्हणजे मी ती मॅच जिंकली नाही.
1: ओके.
0: पण तिच्या बरोबर उभं राहून मी एक गेम खेळले आणि इंडियाला तिथं पोहोचवले मी.
1: बरोबर आहे.
0: तो म्हणजे माझ्यासाठी खूप स्पेशल होत.
1: नक्कीच. म्हणजे तू वर्ल्ड रँकिंग 2 जी आहे तिच्यासोबत इंडियाला रिप्रेझेंट केलं आणि गेम सुद्धा खेळलीस.
0: Yes.
1: नक्कीच, खूपच छान. तर याबरोबरच कार्यक्रमाच्या एंडिंग कडे आपण वळत आहोत. तर आज तू कार्यक्रमात आलीस आणि क्रॉसबो शूटिंग या खेळाबद्दल आम्हाला माहिती दिलीस आणि तुझा प्रवास देखील आमच्यासोबत शेअर केलास, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने देखील तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा.
0: थँक्यू गायत्री, मला इथं बोलवण्यासाठी आणि आकाशवाणीने मला ही संधी दिली की माझी जर्नी जी होती क्रॉसबो मध्ये प्रवास, ते ऐकण्यासाठी आणि दुसरे प्लेयर पर्यंत ते पोहोचवण्याचं माध्यम आकाशवाणी बनलं, त्यामुळे मी खूप खूप मनापासून आभार मानते आकाशवाणीचं. आणि गायत्री, माझ्याकडून कोणी जरी इन्स्पायर होऊन किंवा जी जर्नी आहे त्यातून काहीतरी शिकून

0: आणि लाईफमध्ये काहीतरी अचीव केलं त्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काही नाही.
1: नक्कीच. आणि आपण अशी आशा करूयात की आजच्या कार्यक्रमातून जेही श्रोते आपला कार्यक्रम ऐकतात बरेच जण या क्षेत्रामध्ये येतील किंवा एखाद्या तरी स्पोर्ट्सशी जोडले जातील. धन्यवाद. तर मित्रांनो, आताच आपण ऐकलात क्रॉसबो शूटिंग प्लेयर संजना लुनावत यांच्याशी साधलेला संवाद. मित्रांनो, संजनाशी बोलून एक गोष्ट तर नक्की कळाली, लक्ष मोठं असेल तर मार्ग पण कठीण असतो, पण जेव्हा लक्ष, शिस्त आणि आत्मनिर्भर

मनावर यांच्याशी साधलेला संवाद. मित्रांनो, संजनाशी बोलून एक गोष्ट तर नक्की कळाली, लक्ष मोठं असेल तर मार्ग पण कठीण असतो, पण जेव्हा लक्ष, शिस्त आणि आत्मनिर्भरता सोबत असेल तेव्हा कुठलाही बाण चुकणार नाही. तुमचंही लक्ष एक्झाम असेल, जॉब असेल, बिझनेस असेल किंवा स्वतःला प्रूव्ह करायचं असेल, लक्ष कुठलंही असो फक्त सुरू करा. कारण चालणारी व्यक्ती चुकते पण थांबणारी नक्कीच मागे राहते. मित्रांनो, याबरोबरच कार्यक्रमात घेऊयात एक सॉन्ग ब्रेक आणि ऐकूयात हे जोशपूर्ण गाणं.

हे गाणं ऐकल्यावर नक्कीच तुमच्याही अंगात ऊर्जा भरली असेल. तीच ऊर्जा घेऊन आता कामाला लागा आणि आपला निशाणा साध्य करा. याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. आजच्या कार्यक्रमातून मी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजीत बनसोडे. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन कथेसोबत, नवीन प्रेरणेसोबत, फक्त युववाणीवर. तोपर्यंत लक्ष ठरवा, मेहनत करा आणि लक्षात ठेवा, निशाणा जवळ आहे, फक्त बाण शोधण्याची गरज आहे. बाय बाय.

0: श्रोते हो, युवक मित्रमैत्रिणींसाठी युवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. यानंतर ठीक 6 वाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून प्रसारित होणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करू.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं मुकेश कुमार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 देशों की यात्रा के अंतिम चरण में आज न्यूजीलैंड के ऑकलैंड पहुंचे. हवाई अड्डे पर प्रधानमंत्री

लोकसंगीताच्या कार्यक्रमात दत्तात्रय कळसकर आणि सहकारी यांनी गायलेलं भेदिक आपण ऐकलं आकाशवाणी सांगली केंद्रावरून. 6:20 होत आहेत. ऐकूयात संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून. आम्ही सहक्षेपित करू.

0: पण ऐकणार आहोत किशोरवयीन मुलींचं लैंगिक आरोग्य आणि भवितव्य याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर ज्योती रोकडे यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत.
1: आज या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला. मॅडम, या अल्पवयीन गर्भधारणा जेव्हा एखाद्या मुलीला होते तेव्हा तिला कोणकोणते धोके असतात किंवा तिला काय काय त्रासातून जावं लागतं?
2: जर एखादी मुलगी 18 वर्षापेक्षा अगोदर गर्भवती झाली असेल तर त्यावेळेला शरीर नक्कीच या माता होण्याच्या प्रोसेसला तयार नाही झालेलं आहे, त्यामुळे रक्तक्षय म्हणजे अनिमिया, अबॉर्शन, 9 महिने पूर्ण होण्याच्या अगोदरच प्रसूती होणे, बीपी अतिशय वाढणे ज्याला आपण प्री क्लॅम्शिया असे म्हणतो, तसेच सिझेरियनची डिलिव्हरी, या सगळ्या गोष्टी खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतात. तसेच मानसिकदृष्ट्या देखील जर ही अविवाहित असेल तर त्याचेही मानसिक दृष्ट्याही तिला फारच अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर हे असे त्याचे धोके आहेत.
1: अशी अल्पवयीन गर्भधारणा टाळण्यासाठी मुलींनी काय केलं पाहिजे?
2: सर्वप्रथम तर मी तुम्हाला म्हटलं की ही सुरुवात शाळांपासूनच व्हायला पाहिजे, इनफॅक्ट घरातूनच व्हायला पाहिजे. घरातून थोडंसं लैंगिक शिक्षण हे कशा पद्धतीनं दिलं जावं तर त्याची सुरुवात आहे गुड टच बॅड टच इथपासून. मग त्यामध्ये आईचा समावेश आहे, मोठ्या बहिणीचा समावेश आहे. त्यानंतर शाळांमध्ये शिक्षिका शिक्षक गुड टच बॅड टच बद्दल सांगतात, हे झालं पहिलं. त्यानंतर थोडंसं पुढच्या इयत्तेमध्ये त्यांना नेमकं मूल होण्याची प्रक्रिया प्राण्यांपासून ते मनुष्यापर्यंत कशी आहे हे समजतील आणि त्याचं घाण वाटणार नाही अशा भाषांमध्ये, साध्या सोप्या भाषांमध्ये समजून सांगितलं तर त्यांना एवढं जरी समजलं की मूल हे केवळ एकट्या मुलीतून तयार होत नाही तर मुलगी आणि मुलगा जेव्हा एकत्र येतात तेव्हा मूल होऊ शकतं ही भावना जरी त्यांना समजली तर पुढे त्या स्वतःच्या शरीराचं संरक्षण नक्कीच करू शकतात.
1: अच्छा, जर एखादी मुलगी अल्पवयीन गर्भवती झाली तर काय केलं गेलं पाहिजे?
2: ही गोष्ट बरेचदा ना अगदी आई वडिलांना सुद्धा खूप धक्कादायक असते. मुली कधीतरी अशा नात्यांमध्ये गुंततात, एकतर स्वतः गुंततात किंवा त्यांना फसवलं जातं, आमिष दाखवलं जातं किंवा त्या फसवल्या जातात आणि यामध्ये त्या वाहवत पुढे निघून जातात. जेव्हा त्या एका लिमिटच्या पुढे म्हणजे शारीरिक रिलेशनमध्ये जातात त्यावेळेला मुलींना समजत नाही की त्यांची पाळी तटते म्हणजे कदाचित त्या प्रेग्नंट असू शकतात. म्हणजे त्यावेळेला त्यांना याची काहीही समज नसते की जर त्यांनी कोणतेही गर्भनिरोधक गोष्टी वापरल्या नाहीत तर त्यांना मूल राहू शकतं. म्हणून 2 ते 3 महिने गेल्यापर्यंत कदाचित आईच्याही लक्षात येत नाही की मुलीला पाळी आलेली नाही आहे आणि त्यानंतर कुठल्या तरी सिम्टम्समुळे, उदाहरणार्थ चक्कर येते किंवा अशा प्रेग्नन्सीच्या सिम्टम्समुळे, किंवा 4 महिने गेल्यानंतर कधीतरी पोट दिसायला लागतं, ह्या गोष्टीतून मग ती मुलगी गरोदर आहे हे निदर्शनास येतं. ज्या क्षणी ही गोष्ट समजते तेव्हा आई वडिलांना निश्चितच खूप जास्त धक्का बसतो, पण याच वेळी खूप मोठ्या प्रमाणामध्ये समजूतदारपणा दाखवणं गरजेचं आहे. राग येतो कबूल आहे, पण त्यावेळेला शांतपणाने मुलीला समजून घेऊन आई वडिलांनी कुठेही दुसरीकडे न जाता योग्य त्या स्त्रीरोग तज्ञांकडे जाणं खूप खूप महत्वाचं आहे. कधी कधी ह्या मुली आई वडिलांना न सांगता त्या युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करतात, ती टेस्ट पॉझिटिव्ह येते आणि कुठून तरी गर्भपाताच्या गोळ्या आणून घेतात. हे तर पूर्णतः चुकीचं आहे, कारण क्वचित एखाद्या वेळेला तो गर्भ गर्भाशयात नसून जर बाहेर असेल, ज्याला एक्टोपिक असं म्हणतो, त्यावेळेला ते अगदी पेशंटचं जीव घेणं सुद्धा ठरू शकतं. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा, अशा चुकीच्या मार्गानं गोळ्या घेतल्यानंतर गर्भपात अर्धवट होऊ शकतो, इन्फेक्शन होऊ शकतो आणि क्वचित प्रसंगी प्राण सुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे असे प्रकार मुलींनी कधीही करू नयेत. आता पुढचा प्रश्न आहे की आता काय करायचे? तर सरकारी इस्पितळांमध्ये अशा मुलींना नक्कीच 100% मदत केली जाते. जेव्हा अशा मुली आपल्याकडे येतात तेव्हा एक महत्वाचं आहे, 18 वर्षापेक्षा लहान मुलगी असेल तर कायद्याने सांगितलेले आहे की ह्या मुलीची पोलीस केस होणं गरजेचं आहे. म्हणजे आपण पोलिसांमध्ये ती नोंदणी करतो, म्हणजे आपण फक्त पोलिसांना इन्फॉर्म करतो, आपण FIR करत नाही, आपण पोलिसांना फक्त एक इन्फॉर्म

0: करून ठेवतो की अशा अशा पद्धतीनं, म्हणजे ज्याला आपण मेडिको लीगल केस MLC असं म्हणतो, FIR म्हणजे गुन्हा दाखलून पुढच्या सगळ्या गोष्टी होणं, पण आपण पोलिसांना सांगतो की अशी अशी मुलगी आमच्याकडे आलेली आहे आणि पोलीस मग पुढच्या योग्य त्या प्रोसिजर करतात. त्यानंतर 18 वर्षापेक्षा कमी वयाची मुलगी जर तिची इच्छा असेल की मला गर्भपात करून पाहिजे आहे, तेव्हा आपण तिच्या आईची किंवा वडिलांची संमती घेतो आणि तिचा गर्भपात योग्यता प्रकारे करून देतो. 18 वर्षापेक्षा मोठी मुलगी समजा अविवाहित असेल आणि तिचे असेच शारीरिक संबंधातून तिला जर मूल राहिलं असेल, अशा परिस्थितीमध्ये जर तिला पोलीस केस करायची असेल तर ती करू शकते, किंवा जर तिला करायची नसेल तर ही पूर्णपणे स्वातंत्र्य हे त्या मुलीला देण्यात आलेलं आहे.
1: अच्छा, जर एखादी मुलगी अल्पवयीन गर्भवती आहे आणि ती तुमच्याकडे आली तर तुम्ही काय प्रोसेस करता?
0: ज्या वेळेला ती मुलगी आपल्याकडे येते तर सर्वप्रथम आपण तिला काउन्सिलिंग करतो, समुपदेशन करतो, कारण आई वडील आणि मुलगी अत्यंत दुःखी आणि बरेचदा पॅनिक अवस्थेमध्ये असतात की आता काय, आता काय, लवकर आमच्या मुलीला मोकळं करून टाका. तेव्हा सर्वप्रथम आम्ही संपूर्ण प्रोसिजर समजावून सांगतो, ती किती आठवड्याची गर्भवती आहे हे आपण बघतो आणि त्यानंतर योग्य त्या पद्धतीनं तिचा गर्भपात करता येईल ती प्रोसिजर त्यांना समजावून सांगतो. आणि त्यानंतर आपण 18 वर्षापेक्षा कमी वयाची असल्यामुळे ही पॉक्सो नावाच्या कायद्याअंतर्गत, म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट, या अंतर्गत त्या गर्भाची तपासणी आपण DNA साठी सुद्धा पाठवतो. तर ही संपूर्ण प्रोसिजर साधारणपणे 2 ते 3 दिवसांमध्ये होते, परंतु आपण ह्या संपूर्ण दिवसांमध्ये त्या मुलीला पूर्णतः कॉन्फिडेन्शियालिटी ठेवतो, म्हणजे तिचं जे नाव आहे ते कुठेही बाहेर पडू देत नाही. तसेच तिच्याबरोबर संपूर्ण सगळ्या बाकीच्या पेशंटसारखीच तिची सुद्धा वागणूक असते, त्यामुळे तिला असं वेगळं अजिबात वाटू देत नाही.
1: अच्छा, आता आपल्या बोलण्यातून आलं की पोक्सो किंवा MTP ऍक्ट, या ऍक्टवरून याच्यावरती कारवाई केली जाते, जसे DNA टेस्ट केली जाते वगैरे, तर हे पोक्सो आणि MTP ऍक्ट हे गर्भपातामध्ये कसे काम करतात?
0: पॉक्सो म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स. हा कायदा 2012 साली अस्तित्वात आला. या कायद्यामध्ये सगळ्यात प्रमुख गोष्ट अशी आहे की मुलगा किंवा मुलगी 18 वर्षापेक्षा लहान असेल आणि त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाला असेल तर त्यामध्ये निश्चितच शिक्षा होते. 18 वर्षापेक्षा कोणत्याही मुलीवर जर लैंगिक अत्याचार झाले असतील किंवा तिचे लग्न जरी झाले असेल आणि ते 18 वर्षापेक्षा लहान असेल तर तो कायद्याने पूर्णतः गुन्हा आहे. याशिवाय अशा मुलींना किंवा मुलींना पॉर्न पिक्चर दाखवणे किंवा त्यांचे लैंगिक शोषण करणे किंवा त्यांच्याविषयी त्यांच्याबरोबर कुठल्याही प्रकारे चित्र दाखवून किंवा आणखीन कोणत्याही प्रकारे कुठलेही असभ्य वर्तन करणे, हे सर्व पॉक्सो या कायद्याच्या अंतर्गत शिक्षेस पात्र ठरते.
1: अच्छा, तसाच MTP कायद्याबद्दल आपण बोलत होतो, तर हा कसा काम करतो?
0: बरोबर, MTP कायदा हा अतिशय महत्वाचा कायदा आहे, ज्याला आपण मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट असं म्हणतो, जो 1971 साली भारतामध्ये अस्तित्वात आलेला आहे. यामध्ये स्त्रियांना सुरक्षितपणे गर्भपात करून देण्याची मुभा आहे. त्यामध्ये अनेक क्लॉज आहेत, पण त्यातला सगळ्यात एक महत्वाचा जो आपल्या केसशी रिलेटेड आहे ते म्हणजे, जर एखाद्या स्त्रीला रेपमधून म्हणजे बलात्कारातून किंवा नको असलेल्या संबंधातून मूल राहिलं असेल, ज्यामुळे तिचे मानसिक खच्चीकरण होत असेल किंवा शारीरिक खच्चीकरण होत असेल, अशा परिस्थितीमध्ये त्या मुलीला गर्भपात करून घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. हा गर्भपात आपण 24व्या आठवड्यापर्यंत करू शकतो.
1: अच्छा,
0: जर ती मुलगी आपल्याकडे 6 महिने म्हणजे 24 आठवड्यापर्यंत आली तर आपण तिला न्यायिक पद्धतीने कायदेशीरपणे गर्भपात करून देऊ शकतो आणि तिला पुढच्या सगळ्या पोलीस केस संदर्भात सुद्धा तिला गायडन्स किंवा मार्गदर्शन करू शकतो.
1: मगाशी आपल्या बोलण्यात आलं की जेव्हा एखादी रेपची केस होते किंवा अल्पवयीन गर्भधारणा होते त्यावेळी पोक्सो किंवा MTP कायदा च्या मदतीनं आपण 24व्या आठवड्यापर्यंत तिची अबॉर्शन म्हणू शकतो, आपण ते करू शकतो. पण एखाद्या मुलीला ही गर्भधारणा झालेली कळलंच उशिरा किंवा 24 आठवड्याच्या नंतर कळलं तर मग काय होतं पुढं?
0: बरोबर आहे, नियमाप्रमाणे 24 आठवड्यापर्यंतच MTP म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी करू शकतो. 24 आठवड्यानंतर मात्र या गोष्टीसाठी आपल्याला टर्मिनेशन करता येत नाही. मग

0: अशा परिस्थितीमध्ये आपण चाइल्ड वेलफेअर कमिटी जी संपूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये असते त्या कमिटीच्या लोकांना त्या कमिटीच्या सदस्यांना आपण पत्र देतो की अशी अशी मुलगी आपल्याकडे आहे आणि त्यानंतर जर आई वडील तिची निगा राखण्यास शक्य असेल त्यांना तर ती मुलगी आई वडिलांकडे राहते किंवा असे काही आश्रम आहेत की ज्या आश्रमामध्ये त्या मुलीला आपण चाइल्ड वेलफेअर कमिटी थ्रू पाठवतो तिथे 9 महिन्यापर्यंत तिची रेग्युलर तपासणी होते 9 महिन्यानंतर जेव्हा तिची डिलिव्हरी किंवा सीझर होते तेव्हा ते बाळ चाइल्ड वेलफेअर कमिटी यांच्याकडूनच योग्य त्या ठिकाणी अनाथाश्रमामध्ये दिलं जातं आणि मुलीला परत आई वडिलांच्या स्वाधीन केलं जातं. या सगळ्या प्रोसेस टाळण्यासाठी म्हणजे जसं मी म्हणाले ह्या सगळ्या प्रोसेस मनाला अतिशय त्रासदायक असल्यामुळे मला अगदी सर्वांना कळकळून विनंती आहे की ह्या अगदी 6 महिन्यापर्यंत पुढे जातील गोष्टी इथंपर्यंत न करता शक्य तेवढ्या लवकरच समजल्या डॉक्टरकडे आलं तर फार बरं होईल.
1: अविवाहित मुली किंवा अल्पवयीन मुली ह्या जेव्हा एखाद्या मुलाबरोबर यांचा शरीर संबंध होतो त्यावेळी त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे?
0: जसं मी म्हणाले की वयाच्या 18 वर्षाच्या अगोदर शारीरिक संबंध ठेवणे चुकीचेच आहे आणि ते कायद्याने देखील मान्य नाही आहे. पण बऱ्याच गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात तर समजा चुकून आता हा जो रेडिओ हे जे प्रक्षेपण आहे मला वाटतं सर्वच मुलींनी सुद्धा ऐकावं मुलांनी सुद्धा ऐकावं. चुकून असा प्रसंग आला तर पुढील गर्भावस्था टाळण्यासाठी मुलांनी निरोधचा वापर करू शकतात किंवा मुलींना देखील गर्भनिरोधक गोळ्या सुद्धा वापरू शकतात किंवा जर ज्या वेळेला मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे पाळीच्या दरम्यान अंडबीज फुटतं साधारणपणे 15व्या दिवशी त्यावेळेला चुकून जर शारीरिक संबंध आले असतील तर इमर्जन्सी पिल नावाच्या सुद्धा गोळ्या आहेत पण यातली प्रत्येक गोष्ट डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी. कॉन्डोमचा वापर सगळ्यात स्वस्त सगळ्यात सोपा आहे त्यातून बरेचसे म्हणजे HIV HBSAG जसे हिपॅटायटिस जे सेक्समधून ट्रान्सफर होणारे आजार आहेत ते देखील होत नाहीत तर ह्या गोष्टीची खबरदारी घेणं हे खूप महत्वाचं आहे. याचा अर्थ असा नाहीये की शारीरिक संबंध 18 वर्षाच्या अगोदर करावेत मी त्याच्या पूर्णपणे विरोधात म्हणजे हे कायदेशीररित्या गुन्हाच आहे परंतु जर चुकून तसं घडत असेल तर मुलींनी स्वतःची ही काळजी घेणं खूप खूप महत्वाचं आहे.
1: अच्छा मॅडम आज तुम्ही आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि इतक्या सेन्सिटिव्ह विषयावरती आणि इतक्या गरजेच्या असणाऱ्या विषयावरती इतकी छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: श्रोत्याहो कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांच्याकडून किशोरवयीन मुलींचं लैंगिक आरोग्य आणि भवितव्य याविषयी माहिती जाणून घेतली. आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.
3: कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाचं पुनः प्रसारण आपण सांगली केंद्रावरून ऐकलं. 6:43 आणि 58 सेकंद झाली आहेत.
4: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना अमोल मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रही मेरा दिल मध्ये संगीतकार OP नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ OP नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251.

0: ना।
1: रिमझिम त्या पावसाचा हा वर्षा ऋतू, धरती कशी यौवनांकित लावण्यमयी।
0: आला ऋतू आला ऋतू आला, कधी रिमझिम।
1: प्रत्येक ऋतूला अनुकूल अशा कार्यक्रमांची भेट घेऊन सर्व ऋतूंचे सोहळे औचित्याने साजरे करणारी आकाशवाणी, सदा सतेज सदा

0: मंडळी अवडबळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्या

0: रसिक श्रोते हो, आजचे पाहुणे जरूर ऐका दर शुक्रवारी सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण शुक्रवारीच रात्री 10:00. आजचे पाहुणे मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली.
1: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी. छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द, जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच. प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम वनिता मंडळ. तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या 2 आणि 4 शनिवारी दुपारी 12 वाजता महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचे प्रसारण. या प्रसारणात मी राज साने आपल्यासोबत आहे. संध्याकाळचे 6:48 आणि 38 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊयात आजच्या उर्वरित आणि उद्याच्या दिवसभरातील कार्यक्रमाची रूपरेषा.

आज संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 7:15 आजचं विधिमंडळ, 7:30 आणि माझा आवार माझं शिवार हे मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. या कार्यक्रमात विषमुक्त शेती काळाची गरज याविषयी राणी सावरगाव जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांची मुलाखत. हे मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 8 एक गाणे ताजे तवाने याचं पुन्हा प्रसारण. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या. 8:15 दिवंगत स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने यांनी सांगितलेल्या आठवणी. 8:30 कवाली गीतांचा कार्यक्रम. त्यानंतर 8:45 समाचार संध्या. 9 न्यूज ॲट 9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 करंट अफेअर्स. हे सर्व कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 10 आजचे पाहुणे या कार्यक्रमात पुन्हा प्रसारण. या कार्यक्रमाचे पुन्हा प्रसारण 10:30. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात मुनवर अली खान यांनी गायलेला

बागेश्री राग आपण ऐकणार आहोत. 11 वाजता हिंदी बातम्या आणि 11:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, उद्याच्या प्रातःकालीन प्रसारण सभेत 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून, 6:05 गिरवाणवाणी, 6:10 प्रभातवंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषी वार्ता या कार्यक्रमात चारा पिकांचे नियोजन आपण ऐकणार आहोत, 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर या कार्यक्रमात ई कचरा आणि धोके याबद्दल भावना चौधरी यांचं भाषण, भाग 3। 7:07 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, 7:20 एक गाणे ताजे तवाने, याच कार्यक्रमाचे पुनः प्रसारण संध्याकाळी 8 वाजता असेल, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम, 7:40 गाणी मनातली, 8 वाजता हिंदी आणि 8:15 इंग्रजीमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू, 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी, 8:55 बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हान हा कार्यक्रम प्रसारित होईल, सहभागी डॉक्टर लक्ष्मण साळोख, 9:25 सांगली विशेष हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचे पुनः प्रसारण संध्याकाळी 6:30, 9:30 सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, 9:40 नाट्यधारा, 10:00 मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम।

10:30 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्षमय कहाणीवर आधारित विश्वास पाटील लिखित महानायक या कादंबरीचे क्रमशः वाचन. 11:00 गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात द मॅजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर, लेखन आणि निवेदन आमोद मराठे यांचं. 11:40 आज का शब्द आज की सुक्ती, त्यानंतर भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. 12:00 मुंबई केंद्राचे अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 12:00 मुंबई केंद्राचे अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 1:00 आणि 2:15 दिल्ली केंद्रावरून हिंदीमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात सोपं नसतं इतकं या सदरात आपत्ती व्यवस्थापनातील तृतीय पंथीयांचा सहभाग याविषयी शिवानी गजवर यांची मुलाखत. त्यानंतर अतः योगानुशासनम भाग 3 सहभाग डॉक्टर प्रणोती पिसे. 1:05 गीतबहार. 1:40 ठाणे जिल्हा वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा पुनःप्रसारण. 2:10 परिसर पुनःप्रसारण. 2:15 दोपहर समाचार. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. 3:00 प्रादेशिक बातम्या.

श्रोते हो आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत 5 वाजता हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, 4:30-5:30 युववाणी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू, 6 वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून, 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात शाहीर साबळे आणि सहकारी यांचं लोकगीत, 6:20 दिल्ली केंद्रावरून संस्कृत बातम्या,

तर 6:50 रूपरेषा, 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून, 7:15 साप्ताहिक विधिमंडळ समालोचन आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आज डाळवर्गीय पिकांची लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉक्टर प्राध्यापक एम पी देशमुख यांच्याशी महेश इनामदार यांनी साधलेला संवाद, त्यानंतर फळावर प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी यावरील संकलित माहिती आपण ऐकणार आहोत. वाचक स्वर महेश इनामदार यांचं. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून. 8:15 भावधारा हा कार्यक्रम. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृत भारती. 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. कलाकार डॉक्टर आर माधुरी देवी यांचा कर्नाटकी विनावादन. 11:00 हिंदी समाचार. 11:05 इंग्रजी बातम्या. हे सर्व कार्यक्रम आम्ही दिल्ली

देशमुख यांच्याशी महेश इनामदार यांनी साधलेला संवाद, त्यानंतर फळावर प्रक्रिया करताना घ्यावयाची काळजी यावरील संकलित माहिती आपण ऐकणार आहोत. वाचक स्वर महेश इनामदार यांचं. 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून. 8:15 भावधारा हा कार्यक्रम. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृत भारती. 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. कलाकार डॉक्टर आर माधुरी देवी यांचा कर्नाटकी विनावादन. 11:00 हिंदी समाचार. 11:05 इंग्रजी बातम्या. हे सर्व कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकलीत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र.

0: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी।
1: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
0: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच।
1: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
0: वनिता मंडळ, तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता
2: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून। जरूर ऐका वनिता मंडळ।
1: कोणत्याही प्रकारच्या अडचणीमध्ये किंवा संकटामध्ये सापडलेल्या तसेच काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील सर्व बालकांच्या त्वरित मदतीसाठी चाइल्ड हेल्पलाईन सेवा 1098 हा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यान्वित आहे। महिला आणि बालविकास विभाग, नवी दिल्ली आणि राज्य शासनाच्या बालविकास विभागामार्फत ही हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आलेली आहे। या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24 तास हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे।
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचे प्रसारण। आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू।

प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 244 अंकांची वाढ. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि AIIB या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. पवार यांच्या वैमानिकाबाबत काहीही संशयास्पद आढळलं नाही. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासण्यात आल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. यामुळे आता अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. यानंतर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचं काम संस्थगित करण्यात आलं. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेल्या निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली. या लेखापरीक्षणामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधांची माहिती मिळेल असं ते म्हणाले. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. विदर्भ आणि मराठवाड्यात कमी झालेला पाऊस ही चिंतेची बाब आहे. त्याचवेळी राज्याच्या अनेक भागात पावसामुळे झालेल्या दुर्घटना दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले. मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंकची केवळ कमान कोसळली. मिसिंग लिंक पूर्ण सुरक्षित असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच या लिंकच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आणि केवळ 7% खर्च वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातल्या दानपेटीतल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीचे आदेश न देणाऱ्या तत्कालीन सरकारवर त्यांनी टीका केली. तसंच विरोधकांनी तथ्य मांडण्याच्याऐवजी बिनबुडाचे आरोप केले आहेत असंही ते म्हणाले. विधान परिषदेतील सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आजगावकर या सदस्यांना आज निरोप देण्यात आला. 6 डिसेंबर 2026 पर्यंत या सदस्यांची मुदत आहे. यानंतर विधान परिषदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित झाल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली अशी टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही, सरकारच्या कारभारावर टीका केली तर लोकांना धमकीची भाषा वापरण्याचे प्रकार पहिल्यांदाच होत असल्याचं काँग्रेस आमदार नाना पटोले म्हणाले. पाचवी बहुमताच्या जोरावर सरकार कामकाज ढकलत आहे पण प्रशासनावर सरकारचा वचक नाही असा दावा त्यांनी केला. राज्यातल्या सिद्धिविनायक, शिर्डीतील साईबाबा यासारख्या अनेक देवस्थानांच्या कारभारात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोपही पटोले यांनी यावेळी केला. या अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही, घाईघाईत काही विधेयकं मंजूर केली असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतं पण तो निधी खर्च करत नाही. गेल्या वर्षीही 1.5-2 लाख कोटी रुपये खर्च केलेच नाहीत. याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी लक्ष वेधलं. राज्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमधल्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. आज सकाळपर्यंत राज्यातल्या मोठ्या, मध्यम आणि लघु अशा 3,029 धरणांमध्ये मिळून 40,865.35 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून तो एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.11% आहे. महसूल विभागनिहाय पाहता कोकण विभागात सर्वाधिक 58.18% उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेला आठवडाभर पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. सध्या एकूण उपलब्ध जलसाठा 7,03,260 दशलक्ष लिटर म्हणजे या धरणांच्या एकूण क्षमतेच्या 48.59% इतका आहे. गेल्या 24 तासात सुमारे 1,04,671 दशलक्ष लिटर पाण्याची भर पडली आहे. विहार आणि तुळशी ही दोन्ही धरणं भरून वाहू लागली आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. राज्यातल्या धरणांमध्ये 41.11% पाणीसाठा. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटो.

0: मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज न्यूझीलंडमध्ये पोहोचले. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देत असल्यानं तिथल्या भारतीय समुदायात मोदी यांच्या आगमनाबद्दल विशेष उत्साह होता. मोठ्या संख्येनं भारतीयांनी हातात तिरंगी झेंड्याच्या प्रतिकृती घेऊन जल्लोषात मोदी यांचं स्वागत केलं. 2 दिवसांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासमवेत आज मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतात होणार असून 2036 ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचं यजमानपद मिळवण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेनं 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यात मुंबई आणि पुणे दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस आणि इंटरसिटी एक्सप्रेस तसंच सीएसएमटी हैदराबाद एक्सप्रेस, चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल, हुबळी दादर एक्सप्रेस इत्यादी गाड्यांचा समावेश आहे. 6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत आणि लोणावळा स्थानकांदरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या त्यामुळे तिन्ही रेल्वे मार्गांचं मोठं नुकसान झालं आहे. दुरुस्तीचं काम युद्धपात पातळीवर सुरू असलं तरी कठीण भौगोलिक परिस्थिती आणि दुरुपस्ती कार्यातल्या धोकादायक स्थितीमुळे सेवा पूर्णपणे पूर्ववत व्हायला वेळ लागत असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. भूराजकीय तणावामुळे गेले 2 दिवस भारतीय शेअर बाजारांमध्ये सुरू असलेली पडझड थांबून आज त्यात वाढ दिसून आली. सर्वच क्षेत्रात झालेल्या समभागांच्या खरेदीमुळे शेअर बाजार आज वधारले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 828 अंकांची वाढ झाली आणि तो 77,569 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 244 अंकांची वाढ नोंदवत 24,207 अंकांवर बंद झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 8 खासदार शरद पवार यांच्या सोबत ठामपणे उभे असून ते कुठेही जाणार नाहीत असं माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेससोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. हिंगोली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तसंच युवक काँग्रेसनं आज धडवाई हनुमान मंदिर परिसरात रघुपती राघव राजाराम या नावानं सत्याग्रह केला. अयोध्येतल्या राम मंदिरात दान निधीचा अपहार करणाऱ्यांचा काँग्रेसनं या सत्याग्रहाच्या माध्यमातून निषेध केला. एक देश एक निवडणूक पद्धतीला गोवा राज्य सरकारनं पाठिंबा दिला आहे. एक देश एक निवडणूक पद्धतीवर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहे. या निर्णयामुळे सरकारला विकासावर अधिक लक्ष देता येईल आणि उत्तम प्रशासन सुनिश्चित करणं शक्य होईल असं मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. राज्यातल्या धरणांमध्ये 41.11% पाणीसाठा. मुंबईला पाणी पुरवठा करणारे जलाशय 49% भरले. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. मुंबई पुणे दरम्यान बोरघाटात दरडी कोसळल्यामुळे मध्य रेल्वेच्या 30 गाड्या येत्या 17 तारखेपर्यंत रद्द आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 244 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यमवारी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 7:10 आणि 48 सेकंद झालेत. श्रोतेहो आता ऐकणार आहोत सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त

फक्त फळ आणि भाजीपाला यांचे बाजार भाव। हे भाव प्रति क्विंटल याप्रमाणे: कांदा 1200 ते 2900, बटाटा 1000 ते 1500, लसूण 11000 ते 20000, सफरचंद 8000 ते 15000, डाळिंब 4000 ते 10000, पेरू 1000 ते 2500, आंबा तोतापुरी 1000 ते 2500, ड्रॅगन फ्रूट 3000 ते 7000, खजूर 4000 ते 6000। हे होते सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त अन्नधान्यांचे बाजार भाव। आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र।

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाची कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्या

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

0: श्रोते हो, दर रविवारी जरूर ऐका साप्ताहिक पत्रोत्तरांचा कार्यक्रम सप्रेम नमस्कार. आणि श्रोते हो, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमचा पत्ता, पत्राद्वारे जर सहभागी व्हायचा असेल तर आमचा पत्ता आहे सप्रेम नमस्कार द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली पोस्ट बँक नंबर 88. आणि बरं का श्रोते हो, ईमेलद्वारे सहभागी होण्यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे सांगली आकाशवाणी @gmail.com. तेव्हा जरूर पत्र आणि ईमेल आम्हाला पाठवा, कारण आम्ही तुमच्या प्रतीक्षेत आहोत. जरूर ऐका कार्यक्रम सप्रेम नमस्कार आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सांगली केंद्राचे प्रसारण. 7:15 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकूयात आजचं विधिमंडळ. हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर ठीक 7:30 ऐकूयात माझं आवार माझं शिवार. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: सभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक गौरीशंकर घाळे.
1: 2019 कर्जमाफीतील लाभार्थ्यांनाही मिळणार यंदाची कर्जमाफी. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस करणारा ठराव हिवाळी अधिवेशनात आणणार विधानसभा अध्यक्ष.

नार्वेकर. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची शिफारस करणारा ठराव नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनात सभागृहात मांडला जाईल अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात दिली. मागील अधिवेशनातच असा ठराव आणण्याचं आश्वासन मंत्र्यांनी दिलं होतं, मात्र पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशीही ठरावाचं कामकाज दाखवण्यात आलं नसल्याचा मुद्दा भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात मांडला होता. त्यावर आगामी अधिवेशनात हा ठराव घेतला जाणार असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं. रामटेक येथील श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था विधेयक 2026 विधेयक आज सभागृहात संमत करण्यात आलं. मंदिराचं उत्तम प्रशासन व्यवस्थापन करणं, राज्य शासनाच्या देखरेखीखाली त्याच्या मालमत्तेचं संरक्षण व्यवस्थापन, धार्मिक परंपरांचं जतन आणि भक्तांना अधिक उत्तम सुविधा पुरवण्यासाठी हे विधेयक आणण्यात आल्याचं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधेयक मांडताना सांगितलं. सदस्य सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आदी सदस्यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर सभागृहात विधेयक संमत करण्यात आलं. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी या दृष्टीने शासन नियमावली तयार करेल अशी घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात भाजप सदस्य श्रीजया चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरच्या चर्चेदरम्यान केली. बदली प्रक्रिया क्लिष्ट झाली असून अनेकदा 5-6 टप्प्यात ऑक्टोबर महिन्यापर्यंत ही प्रक्रिया चालते, त्यामुळे काही झालं तरी शाळा सुरू होण्यापूर्वी बदली पदोन्नतीचा निर्णय केला जाईल असं गोरे यांनी सांगितलं. राज्यातील ग्रामीण भागात दर 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची राज्य सरकारची प्राथमिकता असल्याचं मुख्यमंत्र्यांनी याच सभागृहात यापूर्वी सांगितलं होतं. त्यानुसार या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे. लोकसंख्या आणि मागणी या आधारावर प्राथमिक आरोग्य केंद्रांसह अन्य आरोग्य सुविधांबाबत निर्णय केला जाणार असल्याचं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात सांगितलं. भाजप सदस्य राजेश वानखडे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर हरीश पिंपळे, हिरामण खोसकर यांनी उपप्रश्न विचारले. आदिवासी भागात या आराखड्यात विशेष प्राथमिकता आणि निकष यात बदल करण्यात येईल अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील उपचारांमध्ये आता कर्करोगासंदर्भातील पेट स्कॅनचा प्राथमिक पातळीवरच समावेश करण्यात येणार असून कर्करोगासह न्यूरो आणि ऑर्थो उपचारांसाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. भाजप सदस्य प्रशांत ठाकूर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात ते बोलत होते. तर भाजप सदस्य मनीषा चौधरी यांनी ट्रस्टची रुग्णालयं महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आणावीत अशी मागणी केली, त्यावर सर्व प्रकारच्या धर्मादाय रुग्णालयांनी या आरोग्य योजनेत समाविष्ट व्हावं असा सरकारचा प्रयत्न असल्याचं मंत्री आंबेडकरांनी सांगितलं. रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या मनमानी शुल्कावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून भविष्यात राईट टू पेशंट आणि राईट टू हॉस्पिटल या संकल्पनांना बळ मिळून नागरिकांना दर्जेदार आणि माफक दरात उपचार उपलब्ध होतील, तसंच रुग्णांवर अनावश्यक आर्थिक भार पडणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अल्पसंख्याक विभागाकडून उर्दू घरासाठीची नवी व्यवस्था उभी करताना आयटीआय सारख्या अन्य संस्था हटवून ती उभारली जाणार नाही याची खबरदारी घ्यावी. मुंबईत काही ठिकाणी असे प्रकार घडल्याचं विधानसभा अध्यक्षांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने भेसळीच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेनंतर दूध संकलनात 20-25% घट झाल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी तारांकित प्रश्नावरील चर्चेदरम्यान दिली. भाजप सदस्य गोपीचंद पडळकर यांनी यासंदर्भात प्रश्न केला होता. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या संदर्भात सभागृहात चर्चा झाली. आपण सीबीआयला याबाबत तपास करण्याबाबत पत्र लिहिलं होतं, मग तो तपास का सुरू झाला नाही अशीही चर्चा झाली. सीबीआयने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, एएआयबीचा रिपोर्टही यात महत्वाचा आहे, तो आल्यानंतरच हा तपास आम्ही हातात घेऊ शकतो, त्याआधी आम्ही घेणार नाही, त्यामुळे त्याची वाट पाहतो आहोत. एएआयबीच्या अहवालाबाबतची माहिती घेतली असता ब्लॅक बॉक्समधील सगळा डेटा डाऊनलोड झाल्याची माहिती आहे. आपण आज केंद्र सरकारचीही चर्चा केली, साधारणतः जानेवारीपूर्वी हा अंतिम रिपोर्ट येईल, हा रिपोर्ट आल्यानंतरच सगळं स्पष्ट होईल. या प्रकरणामध्ये केंद्र सरकारच्या विनंतीवरून परदेशातल्या तज्ञांची मदत घेतलेली आहे, त्यामुळे दादांच्या पुण्यतिथीआधी हा अहवाल येईल. आपलं सातत्याने यावर लक्ष आहे, त्यामुळे कोणीही काहीही वेगळा विचार करण्याची गरज नाही.

0: या प्रकरणातले सत्य बाहेर आल्याशिवाय आपण शांत बसणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.
1: आताच आपण ऐकलं विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: शिरपूर येथील गौण खनिज चोरी प्रकरणाची चौकशी करणार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांची माहिती. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध मंत्री अतुल सावे यांची माहिती. अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी मंत्री नरहरी झिरवाळ यांची ग्वाही. छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी 350 कोटींचा आराखडा मंत्री डॉ उदय सामंत यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध असून लाभार्थ्यांना नियमितपणे लाभ दिला जात आहे. महामंडळाकडे मुख्य कंपनी आणि 11 उपकंपन्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य योगेश टिळेकर यांनी नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चेतून ओबीसी आर्थिक विकास महामंडळांना निधीअभावी लाभार्थी वंचित राहत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर उत्तर देताना सावे म्हणाले की महामंडळामार्फत थेट कर्ज 20% बीज भांडवल योजना वैयक्तिक आणि गट कर्ज व्याज परतावा शैक्षणिक कर्ज व्याज परतावा महिलांसाठी स्वयंसिद्ध व्याज परतावा अशा विविध योजना राबवण्यात येत आहेत. महामंडळाच्या मुख्य कंपनीला 175 कोटी रुपये प्राप्त झाले असून 11 उपकंपन्यांना प्रत्येकी 5 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसंच 2026-27 साठी अतिरिक्त 65 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. एखाद्या उपकंपनीला निधीची आवश्यकता भासल्यास मुख्य कंपनीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही त्यांनी सांगितलं. 2025-26 मध्ये 3,993 लाभार्थ्यांना 21,66,00,000 रुपयांचं वाटप करण्यात आलं. तसंच 2026-27 मध्ये मागच्या 4 महिन्यात 395 लाभार्थ्यांना सुमारे 10,68,00,000 रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. महामंडळासाठी बेलापूर इथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आलं असून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड इथे लाभार्थी मेळावे घेण्यात आले. या शिबिरांना मोठा प्रतिसाद मिळाला असून जेसीबी ट्रॅक्टर टॅक्सी ट्रक मिनी ट्रक आदी व्यवसायांसाठी बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत असंही सावे यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेतील कामांच्या गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने नगर विकास विभागामार्फत समिती नियुक्त करून चौकशी करण्यात येईल. तसंच महिन्याभरात अहवाल सादर केला जाईल आणि योजनेच्या प्रगतीचा दर 15 दिवसांनी ऑनलाईन आणि प्रत्यक्ष पाहणीद्वारे नगर विकास विभागामार्फत आढावा घेतला जाईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. विधान परिषदेत नियम 97 अन्वये सदस्य अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेसंदर्भात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती त्यासंदर्भात ते बोलत होते. मंत्री सामंत म्हणाले की छत्रपती संभाजीनगर नळपाणी योजनेला 2009 मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळी प्रकल्पाची अंदाजित किंमत 359,67,00,000 रुपये होती. पुढील काही वर्ष प्रकल्प प्रलंबित राहिल्यामुळे त्याच्या खर्चात वाढ होत गेली. सुधारित प्रशासकीय मान्यतेनंतर प्रकल्पाची किंमत आता 2,740,75,00,000 रुपयांपर्यंत पोहोचली असून सध्या योजनेची 83.5% कामं पूर्ण झाली आहेत. या योजनेच्या कामांवर न्यायालयाचंही लक्ष आहे. न्यायालयाने नियुक्त केलेली समिती दर 15 दिवसांनी प्रकल्पाचा आढावा घेत आहे. जलशुद्धीकरण केंद्रासह काही कामांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या आणि मंजूर साहित्याऐवजी अन्य साहित्य वापरल्याच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या जातील. यासंदर्भात समिती नियुक्त करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. समिती महिनाभरात अहवाल सादर करेल. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरची पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी समन्वयानं काम करावं असं आवाहनही सामंत यांनी केलं. राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून अल्पसंख्याक घटकातील पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य शैक्षणिक सुविधा आणि पायाभूत विकासाचा लाभ देऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याचं काम केलं जात असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत दिली.

0: चे इद्रीस नायकवडी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली त्यावेळी ते बोलत होते. मंत्री झिरवाळ म्हणाले की अल्पसंख्याक विभागामार्फत विविध योजनांवर सन 2025-26 या आर्थिक वर्षात 947.74 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. खर्चाचं प्रमाण 84.84% आहे. त्यामुळे निधीची कमतरता नसून उपलब्ध निधीचा खर्चही समाधानकारक झाला आहे. परंतु काही प्रकरणांमध्ये अनेक संस्थांकडून प्रस्ताव उशिरा प्राप्त होत असल्यानं त्यांना वेळेत लाभ देता येत नाही. या प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यात येतील. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा इथे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारायला राज्य सरकार कटिबद्ध असून या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. याबाबत सदस्य प्रमोद जठार यांनी लक्षवेधी सूचना मांडली. मंत्री उदय सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्यमंत्री कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली असून सुमारे 350 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारायला प्राधान्य देण्यात येणार असून परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल असं कदम यांनी स्पष्ट केलं.
1: आत्ताच आपण ऐकलं विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक होते अनुराग कांबळे, याचं वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 7:28:13 झाली आहेत. ठीक 7:30 कार्यक्रम ऐकूयात. माझं आवार माझं शिवार मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.
3: चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

0: सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता
1: कार्यक्रम माझा आवार माझे शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी सुजाता सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत करते. आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 19 आषाढ शके 1948 दिनांक 10 जुलै 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात ऐकूया राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात विषमुक्त शेती काळाची गरज याविषयी. मुक्काम पोस्ट राणी सावरगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद मारुती कोरे यांच्याशी वैशाली वांगेकर यांनी साधलेला संवाद.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, मातीच्या गुणवत्तेचा ऱ्हास जर आपल्याला रोखायचा असेल तर रसायन मुक्त शेती हा एकमेव मार्ग आपल्यासमोर आहे. खतांच्या अतिवापरामुळे मातीचे नुकसान होत आहे की ज्यामुळे केवळ उत्पादनच कमी झालेलं नाही तर त्यावर उगवलेलं जे पीक आहे ते देखील मानवी वापरासाठी विषारी बनत आहे. तसेच मंडळी, रसायन मुक्त शेती ही पर्यावरणाच्या शाश्वततेला पूरक आहे. नैसर्गिक शेती केवळ उत्पादनच वाढवते असं नाही तर निरोगी जीवनशैलीला देखील आधार देत असते. विषमुक्त शेती हीच आज काळाची गरज आहे. तर शेतकरी बंधूंनो, सांगायचं तात्पर्य असं की आज आपण अशा तरुण शेतकरी बंधूशी संवाद साधणार आहोत की ज्यांनी 470 भाकड गोवंश पासून वाचविलेल्या गायींचा सांभाळ त्यांनी आपल्या गोशाळेच्या माध्यमातून केलेला आहे आणि यातूनच त्यांची सेंद्रिय शेतीकडे कशी वाटचाल झाली हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आपण पाहतो की तरुण असे शेतकरी बंधू आहेत, त्यांनी नवनवीन अशा आपल्या शेतीच्या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांनी छान अशी जोड देऊन पूरक व्यवसाय त्यांनी केलेला आहे. तर आज आपण राणी सावरगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी आज आपण संवाद साधूयात आणि जाणून घेऊयात त्यांचा एकंदरीत सेंद्रिय शेतीकडे कशी वाटचाल झाली हा त्यांचा प्रवास. तर नमस्कार दादा.
3: नमस्कार ताई.
2: आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे.
3: धन्यवाद
2: दादा. तुम्ही तर 470 भाकड गोवंश यांचा तुम्ही सांभाळ केलेला आहे आणि त्याच माध्यमातून तुमचं विषमुक्त शेतीकडे तुमची वाटचाल कशी झाली हे ऐकण्यासाठी आम्हाला देखील उत्सुकता आहे, काय सांगाल बरं?
3: सर्वप्रथम विषमुक्त शेतीची संकल्पना काय आली तर आपल्या देशामध्ये 1970 पूर्वी हरित क्रांतीसाठी विषय आला आणि तेव्हापासून आपल्या देशामध्ये रासायनिक खत याला सुरुवात झाली. तत्कालीन परिस्थितीमध्ये देशाचं उत्पादन वाढवणे हा मुख्य हेतू असल्यामुळे उत्पन्न वाढलं, परंतु जसा काळ जाईल तसं रासायनिक खतामुळं त्या काळात उत्पन्न आलं पण हळूहळू उत्पादन कमी झालं आणि शेतकऱ्यांचा खर्च वाढला आणि सर्वात महत्वाचं काय तर दवाखान्यांमधली गर्दी वाढली. मग ह्याचं जर अनालिसिस केलं तर असं लक्षात आलं की लोकांच्या आरोग्यावर परिणाम या रासायनिक खताच्या वापरामुळे, रासायनिक औषधींच्या फवारणीमुळे होतोय. म्हणजे केवळ शेतकऱ्यांचंच नुकसान होतंय असं नाहीये तर सर्वसामान्य जनतेचं सुद्धा आरोग्य दूषित करण्याचं काम या रासायनिक शेती आणि रासायनिक औषधांमुळे होतंय. हा उपयोग आपल्याला करायचं असेल, हे थांबवायचं असेल, मग ऑर्गॅनिक फार्मिंग कडे आपल्याला वळण्याची आवश्यकता आहे. आणि मग काय करावं लागेल तर आपण पूर्वीपार पासून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ऐकत आलो, गोमय वसते लक्ष्मी, गोमूत्र वसते धन्वंतरी. मग या गोमयाचा आणि या गोमातेचा उपयोग शेतीमध्ये कसा करता येईल हा प्रश्न माझ्या डोक्यामध्ये आला आणि मग त्या गाईच्या शेणापासून आपण खत तयार केलं. गोमातेचा प्रत्येक अवयव हा अतिशय महत्वाचा आहे. तिच्या खुरांमध्ये सुद्धा अनेक बॅक्टेरियाज असतात. गाईच्या शेणामध्ये 1200 प्रकारचे जीवाणू आहेत जे मातीला सजीव करतात आणि गाईच्या गोमूत्रामध्ये त्याच्या 5100 प्रकारचे जीवाणू आहेत जे मातीमध्ये अत्यावश्यक आहेत. म्हणजे एवढे चांगले जीवाणू शेण आणि गोमूत्रात आहेत आणि मग त्याचा उपयोग करण्यासाठी मग आम्ही या दोन्हीचा मिश्रण असलेलं गोखूर खत आणि मग गोकृपामृत नावाचे कल्चर आहे बन्सीगिरी गोशाळा अहमदाबादचं, ते वापर करून आम्ही त्याचं खत बनवलं आणि ती शेतीत वापरलं आणि रासायनिक खतापेक्षाही चांगलं उत्पादन आणि बिना खर्चाचं मिळाल्यामुळे मग मला विश्वास बसला की हे मी करू शकतो तर माझे शेतकरी बांधव सुद्धा करू शकतात.
2: निश्चितच निश्चितच. म्हणजे आपलं देशी गोवंश संवर्धन दिन देखील आपल्या महाराष्ट्र शासनाकडून साजरा करण्यात आलेला आहे, नाही का?

0: आणि त्याच माध्यमातून ह्या देशी गायींचा सांभाळ प्रत्येकाकडनं व्हावा, त्याची जनजागृती व्हावी, याच दृष्टिकोनातून हा दिन साजरा करण्यात येतो. आणि तुम्ही तर तुमच्या या गोशाळेच्या माध्यमातून अशा गायींचा तुम्ही सांभाळ करत आहात आणि त्याच माध्यमातून तुम्ही आपल्या शेतीची वाटचाल ही सेंद्रिय शेतीकडे केलेली आहे या खतांच्या माध्यमातून. तुम्ही बोलता बोलता म्हणालात की म्हणजे रासायनिक खतांचा जास्तीचा वापर आपल्या ह्या शेतीमध्ये वाढल्यामुळे एकतर आपल्या मातीचं देखील नुकसान झालेलं आहे, जमिनीचं देखील नुकसान झालेलं आहे, आणि त्यासोबतच ज्या पिकांचं सेवन आपण सर्वसामान्य लोक जे करत असतो त्यांच्या आरोग्यावर देखील याचा विपरीत असा परिणाम होत आहे. मग तर निश्चितच मग या रासायनिक शेतीवरून आपण सेंद्रिय शेतीकडे कशा पद्धतीने वळायला पाहिजे याविषयी तरुण शेतकरी मित्रांना काय तुम्ही सांगाल बरं?
1: ताई तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतंय सर्व शेतकरी बांधवांना की 1970 पूर्वी आमच्या मातीतल्या 1 ग्रॅम मातीचं जर सर्वेक्षण केलं तर त्यामध्ये 2 करोड जीवाणू सापडायचे आणि आज जर त्याचे अनालिसिस केले तर 1 ग्रॅम मातीमध्ये फक्त 20 लाख ते 40 लाख जीवाणू शिल्लक आहे. याचा अर्थ काय? जीवाणू म्हणजे जीव आहे आणि हा 80% जीवाणू जीव या रासायनिक खतामुळं रासायनिक औषधाच्या अति वापरामुळं कमी झालेला आहे. म्हणून जुन्या काळामध्ये लाकडी नांगर चालणारा आज ट्रॅक्टर सुद्धा मातीमध्ये घुसत नाहीये कारण माती आमची कडक झालेली
0: आहे.
1: ही माती हळूहळू निर्जी होत आहे. याला जबाबदार कोण आहे तर आम्हीच आहोत. परंतु आता जुनं ते सोनं म्हणतात, आम्हाला हळूहळू याकडे यावंच लागणार आहे. म्हणून हे जे मातीचा ऱ्हास झालेला आहे हे ऱ्हास भरून काढण्याचं काम आपली ही गो आधारित शेती करू शकते. म्हणून या शेतीकडे वळालोत आणि याला केवळ चर्चेचा विषय न करता मी त्या गाईच्या शेणाचे रिसर्च वसंतरावने कृषी विद्यापीठ परभणी आहे या विद्यापीठामध्ये ताई त्याचे मी अनालिसिस केले की साधारणतः जे शेणखत आहे त्याचे रिपोर्ट काढले आणि मग त्या शेणावर मी प्रक्रिया केल्या की त्याच्यामध्ये वेगवेगळे कल्चर आहे जसं गोकृपा अमृत आहे, जीवामृत आहे, त्याचा वापर केला आणि नंतर कल्चर त्याचं टाकल्यानंतर अनालिसिस केले तर 10 पट 20 पट त्याचे घटक वाढलेत. सगळ्यात महत्वाचं काय तर सेंद्रिय कर्ब हे मातीतलं कमी झालेलं आहे आणि हे सेंद्रिय कर्ब वाढवायचं असेल तर आपल्याला गोमातेच्या शेणाशिवाय किंवा याच्याशिवाय पर्याय नाहीये. कर्ब रासायनिक खतातून मिळू शकत नाही. रासायनिक खत टाकल्यामुळं सेंद्रिय कर्ब नष्ट होतं आणि नष्ट झालेली जीवाणू पिकांना मिळतात आणि उत्पन्न वाढतं. आपल्याला वाटतं की रासायनिक खतानं उत्पन्न वाढलं पण मुळामध्ये हे आमचे जीवाणू मरतात, ते पिकांना उपयोगी पडतात आणि त्यातून उत्पन्न वाढतं. परंतु आम्ही ह्या जीवाणूंना संपवत चाललेला आहे. आता आमची आवश्यकता आहे हे जीवाणू निर्माण करायचे. याचा अर्थ आपण रासायनिक शेतीच्या विरोधात असा अजिबात नाहीये. परंतु आम्हाला हळूहळू आमच्या आरोग्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक शेतकरी बांधवांना घरी लागणाऱ्या ज्या काही धान्य असेल, भाजीपाला असेल, किमान तुम्ही स्वतःसाठी आधी निर्माण करा. तुम्ही स्वतः सशक्त बना, रोगमुक्त व्हा, खर्च मुक्त व्हा आणि मग हळूहळू तुम्हाला त्यातून लाभ मिळाला की मग जनतेच्या दृष्टीने आपण विचार करूया असं मला वाटतं.
0: निश्चितच. म्हणजे अगोदर जे काही धान्य आपल्याला पिकवायचं आहे ते आपल्या शेतकरी बंधूंनी या सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून पिकविलं तरच ते सर्वसामान्य जनतेपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचू शकेल.
1: बरोबर.
0: आणि त्याच दृष्टिकोनातून हा प्रयत्न व्हायला देखील हवा. पण बऱ्याच वेळेला असं होतं की काही शेतकरी बंधूंच्या मनात प्रश्न निर्माण होतो की सेंद्रिय शेती केल्यामुळे आपलं नुकसान होईल का, तर त्या प्रश्नाचं निरसन तुम्ही कसं कराल बरं?
1: एकदम बरोबर आहे ताई. कसं आहे, कुठलीही गोष्ट सुरुवात होत असताना थोडासा वेळ लागतो. शेतकरी बांधवांच्या मनामध्ये अनेक संभ्रम आहेत. आता वेगवेगळ्या शेतीच्या पद्धती आहेत, जसं प्राकृतिक शेती आहे, सेंद्रिय शेती आहे, नैसर्गिक शेती आहे, गौ आधारित शेती आहे किंवा वेगवेगळे तंत्रज्ञान अनेक लोकांनी त्याच्यामध्ये आणलेले आहेत. आणि साधारणतः लोकांमध्ये असा एक गैरसमज आहे की रासायनिक खताकडून आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळालो म्हणजे आमचं उत्पन्न कमी होईल का, तर मी तुम्हाला सांगू शकतो शेतकरी बंधूंनो की अवघ्या 7 दिवसांमध्ये तुम्ही रासायनिक खताशिवाय शेती करू शकता याचा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी तुम्हाला म्हणत नाही 2 वर्ष 3 वर्ष, केवळ 7 दिवस. आमच्याकडे गोकृपा अमृत नावाचं एक कल्चर आहे ज्याच्यामध्ये 100 प्रकारचे जीवाणू आहेत. मागच्या 10 वर्षापासून ताई ते मी वापरतोय आणि आपल्या माहितीस्तव सांगतोय, या 10 वर्षांमध्ये आम्ही आमच्या गोशाळा आणि आमच्या माध्यमातून 80,000 शेतकऱ्यांना ते मोफत दिलेलं आहे आणि त्याचा अतिशय चांगला वापर होतोय. आणि त्याच्यापासून 5 प्रकारे शेती उन्नत कशी करता येईल याचा मी स्वतः रिसर्च केलेला आहे, त्याचं पाहिलेलं आहे, त्याचं फॉर्म्युला आहे आणि अतिशय चांगले. म्हणजे आमची पपई विषमुक्त पद्धतीने जर परभणीला आली तर लोक रांगा लावून घेतात हे मी पाहिलेलं आहे. रासायनिक शेतीशिवाय आम्ही जे सेंद्रिय टरबूज पिकवतो विषमुक्त, तर आमची गाडी जर आली तर लोक प्रशासकीय अधिकारी सुद्धा उत्सुकतेनं ते घेण्याकडे कल वाढलेला आहे. आणि आता हळूहळू लोकांना दवाखान्यामध्ये पैसे खर्च करण्यापेक्षा सेंद्रिय

0: राजकीय विषमुक्त धान्यावर खर्च करण्यासाठी आता कल वाढत चाललेला
1: आहे.
0: त्यामुळे आता लोकांची एका बाजूने मागणी वाढत आहे की आम्हाला बिनविषारी आणणं आहे, मग निर्मिती पण केली पाहिजे ना. मग जर लोकांची मागणी येत आहे की आम्हाला विषमुक्त आणणं हवंय,
1: बरोबर,
0: तर शेतकरी बंधूंनो आता तुम्ही हळूहळू सुरुवात करा. मी असं म्हणत नाही की तुम्ही 100% स्टार्ट करा, परंतु थोडं थोडं जे तुम्हाला अगोदर लागतंय तुम्ही ते निर्माण करा, आणि त्याच्यातून नंतर तुम्हाला असं वाटलं की मी याच्यामध्ये यशस्वी झालोय, मग हळूहळू तुम्ही जनतेच्या दृष्टीने सुद्धा विचार करा. कारण या पद्धतीने जर आपण गेलो तर तुम्ही तुमचा एकतर खर्च वाचेल, तुम्ही तुमच्या घरी गाय सांभाळू शकाल, गोमाता वाचेल, आणि हळूहळू तुमची मातीची सुपीकता वाढेल, आणि भारत देश हा सुजलाम सुपलाम करण्यासाठी, समृद्ध बनवण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये योगदान देऊ शकाल असं मला वाटतं.
1: अगदी बरोबर आहे, कारण आता प्रत्येकच जण आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सजग झालेला आहे, आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे प्रत्येकाचा कल हा आता सेंद्रिय पद्धतीने पिकवलेलंच धान्य आम्हाला वापरायचं आहे याकडे देखील आता निर्माण होत आहे. तर त्याच दृष्टिकोनातून दादा, गोकृपा अमृत हे नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीने बनविलं जातं याविषयी काय सांगाल?
0: गो कृपा अमृत एक कल्चर आहे ज्याचं नावच आहे गो म्हणजे गाय, कृपा म्हणजे गो मातेची कृपा. पंचगव्य जे आहे गायचं शेण, गोमूत्र, दूध, दही, तूप, हे जे पंचगव्य आहे या पंचगव्याच्या काही बॅक्टेरियाज उपयोग आणि काही ज्या वनस्पती आहेत ज्या अतिशय मातीला आवश्यक जीवाणू निर्माण करतात असं हे गोकृपामृत बन्सी की गोशाळेचे गोपाल सुतरे यांनी तयार केलेलं आहे. आणि हे असंच कल्चर आहे, तर तुम्ही जे एकदा जर आणलं तर 10 वर्षापर्यंत तुम्हाला ते विरजण म्हणून तेच ते वापरता येणार आहे. साधारणतः आम्ही काय करतो की 1 लिटर आमच्याकडे आलेल्या शेतकऱ्यांना ते विरजण म्हणून देतो. मग त्यांनी काय करायचं, 200 लिटर पाण्यामध्ये 2 किलो गुळ आणि 2 लिटर देशी गोमातेचं ताक त्याच्यात टाकायचं आणि 1 लिटर हे गोकृपामृतचं विरजण टाकायचं.
1: बरोबर.
0: तर हे विरजणाच्या बाटलीच्या झाकला छिद्र असायला हवं, म्हणजे त्याला सुद्धा ऑक्सिजन पुरवठा लागतो.
1: अच्छा.
0: आणि मग हे विरजण टाकलेले 7 दिवस त्याला 1-1 मिनिट ढवळायचं.
1: बरं.
0: केव्हा वेळ मिळेल तेव्हा 7 दिवसामध्ये ताई हे 1 लिटर पासून 200 लिटर तयार होतो.
1: बरं.
0: आणि मग हे तयार झालेले जे विरजण आहे तुम्ही कुठल्याही शेतकऱ्यांना नवीन देऊ शकता आणि ते तुमच्या मातीत वापरू शकता. ते कसं वापरायचं, तर तुम्ही जर ते पिकांवर फवारलं, हे बघा ताई आपण युरिया वापरतो, युरिया म्हणजे काय, तर नायट्रोजन आहे. आज हवेमध्ये 70% नायट्रोजन अवेलेबल असताना आम्हाला बाहेरून नायट्रोजन का टाकावं लागतं, तर हे गोकृपामृत मध्ये जवळपास 13 प्रकारचे असे जीवाणू आहेत, बॅक्टेरियाज आहेत, जे हवेतलं नायट्रोजन पिकांना तुमचे शोषण देतील, म्हणजे तुमचं युरियाचं काम झालं. जर ताई तुम्ही हे जमिनीतून गोकृपामृत दिलं तर याच्यामध्ये जवळपास 9 प्रकारचे असे बॅक्टेरियाज आहेत, ते एनपीके तुमच्या पिकाला मिळून देतील.
1: बरोबर.
0: म्हणजे तुमचे डीएपीचं खताचं काम करतात, म्हणजे युरिया डीएपी शिवाय तुम्ही करू शकता. परंतु एक गोष्ट नक्की आहे, याच्या सोबत तुम्हाला शेण खताचा उपयोग करावा लागेल आणि शेण खतासाठी तुम्हाला गाय सांभाळावं लागेल. तुम्हाला जर सेंद्रिय शेतीसाठी गाय हवी असेल तर मी आमच्या गोशाळेतून तुम्हाला मोफत गाय द्यायला सुद्धा तयार आहे. फक्त तुम्ही हमी द्या की मला गो आधारित शेती करायची आहे, निशुल्क तुम्हाला गोमाता द्यायला मी तयार आहे.
1: वा छान. तर आता जे आपल्याला खत निर्मिती जी आपल्याला करायची आहे, तर ती नेमकी शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे?
0: आम्ही काय करतो की ज्या शेतकरी बांधवांना सेंद्रिय शेती करायची आहे परंतु त्यांना वेळ नाहीये किंवा त्यांच्याकडे गोवंश अवेलेबल नाहीये, अशा शेतकरी बंधूंना आता सध्या आम्ही आमच्या गोशाळेत तयार केले जे खत आहे गोकृ खत, ज्याला आम्ही गोकृपामृतचा अजून काही कल्चरचा उपयोग करून तयार करतो, चहाच्या पावडर सारखं तयार होतो आणि खूप चांगले पोषण मूल्य, म्हणजे जसं गाईचं दूध म्हणजे शेणखत आहे पण त्या दुधापासून प्रक्रिया करून बनवलेलं तूप म्हणजे दुधापेक्षा आणखी चांगलं गुणवत्तापूर्ण आहे. तसं शेणखत म्हणजे दूध आणि हे गोखूर खत म्हणजे तूप, या पद्धतीने आम्ही त्याचा फॉर्म्युला तयार केलेला आहे आणि अतिशय सोपा आहे. शेतकरी बंधूंनो तुम्ही जर हे गोकृपामृत नेलं तर तुम्ही तुमच्या ताज्या शेणावर 2 फूट रुंद 2 फूट उंच आणि तुमच्या सावलीमध्ये जेवढं शक्य असेल तेवढं लांबीचा असा एक ओटा तयार करा शेणाचा आणि या ओट्याला तुम्ही पूर्णपणे गोकृपामृतने ओलं करा आणि पुन्हा 8 दिवसानंतर त्याला खड्डे मारून पुन्हा एकदा त्याच्यात गोकृपामृत टाका आणि 15 दिवसाला त्याची पलटी करा. तर साधारणतः 3 वेळेस जर तुम्ही गोकृपामृत त्याच्यावर टाकलं, साधारणतः 1 टन शेणखत कुजवण्यासाठी तुम्हाला किमान 200 लिटर गोकृपामृतची आवश्यकता आहे. तर हे जर तुम्ही असं टाकलं तर साधारण 60 दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगलं उत्तम दर्जाचं कंपोस्ट खत मिळेल आणि अतिशय कोणी पण करू शकतं. आणि त्याचं प्रशिक्षण आम्ही राणी सावरगावला प्रत्येक महिन्याच्या 2 रविवारी आम्ही ते ट्रेनिंग निशुल्क मध्ये शेतकरी बांधवांना देत असतो. तर आपली जी छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा राणी सावरगाव आहे या ठिकाणी तुम्ही सेंद्रिय शेती पाहू शकता, तिथलं प्रशिक्षण घेऊ शकतात. तिथे तुम्ही जर संपर्क करून आलात तर आम्ही तुम्हाला निशुल्क प्रशिक्षणाची व्यवस्था पण करून देतो.
1: निश्चितच. जोपर्यंत आपण एखाद्या

0: आता शेतकरी बांधवांच्या शेतावर जाऊन त्यांचा प्रयोग आपण पाहत नाही तोपर्यंत तशी कल्पना आपल्याला देखील सुचत नाही. आणि तुम्ही तर शेतकरी बांधवांसाठी नेहमी तत्पर आहात की म्हणजे जी काही त्यांची अडचण असेल तशी प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही सोडविण्याचा देखील प्रयत्न करता आणि प्रशिक्षण देखील तुम्ही शेतकरी बंधूंना या माध्यमातून देऊ शकता, नाही का? तर अजून तुमचं शेतकरी बांधवांसाठी या माध्यमातून काय सहकार्य असेल बरं?
1: तर शेतकरी बंधूंनो, खरंच आपण भाग्यवान आहोत की आपण अन्नदाते आहोत. जगाचा पोशिंदा शेतकरी राजा असं म्हटलं जातं.
0: खरंच
1: मला मान्य आहे अनेक संकट आपल्या समोर आवासून आहेत, तरी पण जे अन्न निर्माण करण्याचं जगाला वाचवण्याचं अन्नदाता म्हणून आपले जे कर्तव्य आहे ते आपण करत असताना आता हे माझं अन्न मी माझ्या येणाऱ्या पिढीला बिनविषारी कसं देऊ. कारण ज्यावेळेस तुम्ही बिनविषारी तयार करताय त्यावेळेस तुम्ही स्वतः पण त्याचा उपयोग कराल, समाजासाठी सुद्धा उपयोग होईल. तर आम्ही आमच्या गोशाळेच्या माध्यमातून सेंद्रिय खत तयार केलेलं आहे, जसं गोखूर खत तयार केलेलं आहे, तसं मग शेतकरी बंधू म्हणाले की ठीक आहे तुम्ही आम्हाला खत दिलं, मग आम्हाला पेस्टिसाइड चालला पर्याय काय आहे. गायीच्या गोमूत्रापासून 3 प्रकारच्या औषधी बनवतो, जसं दशपर्णी अर्क आहे. दशपर्णी अर्क म्हणजे काय? या दशपर्णी अर्क मध्येच त्याचं नाव आहे. 10 विषारी वनस्पती, जसे कडुनिंब आहे, धोत्रा आहे, कनेरी आहे, घानेरी आहे, गुळवेल आहे, त्यानंतर बेश्रम आहे, अशा ज्या विषारी वनस्पती आहेत अशा 10 विषारी वनस्पतीचा पाला आम्ही गोमूत्रामध्ये साधारणतः 30 ते 35 दिवस भिजून ठेवतो आणि ते भिजलेले जे अर्क आहेत ते आम्ही पेस्टिसाइड म्हणून वापरतो. तर सगळ्या प्रकारच्या आळ्यांवर, सगळ्या प्रकारच्या थ्रिप्सला हे काम करते, कुठल्याही प्रकारचे नुकसान आमच्या शेतीला होत नाहीये. आणि मुळात मी जे तुम्हाला सांगितलं गोकृप अमृत जर आपण फवारलं तर या गोकृप अमृत मध्ये सुद्धा असे काही बॅक्टेरिया आहेत जे जसे बोवेरिया बसिलिया नावाचा त्याच्यामध्ये घटक आहे तो आळीनाशक म्हणून काम करतो. याच्यामध्ये अनेक घटक आहे जे थ्रिप्सला सुद्धा करतात. म्हणजे केवळ तुमच्या पिकाला गोकृप अमृत उत्पन्न वाढवतं असं नाहीये तर त्याला कीटकांपासून सुद्धा वाचवतं, त्याची ग्रोथ पण करतं आणि त्याला हवेतून नायट्रोजन म्हणजे युरिया सुद्धा मिळून देतं. अशा पद्धतीचे फायदे आहेत. तर ते सगळ्या गोष्टी आम्ही, औषधे असेल, खत असेल, गोकृप अमृत असेल, याचं स्वतः आम्ही निर्माण करतोय. ज्यांना शक्य असेल तुम्ही तुमच्या शेतात कसं बनवायचं याचं प्रशिक्षण देऊ, जेणेकरून त्यांचा किमान खर्चामध्ये त्यांचं उत्पन्न चांगलं वाढावं आणि त्यांनी छान विषमुक्त अन्नाची निर्मिती करावी असा आमचा संकल्प आहे.
0: खूप छान. म्हणजे जो संकल्प तुमचा आहे की सगळ्यांपर्यंत हे विषमुक्त अन्न पोहोचलं पाहिजे यासाठी अगोदर शेतकरी बांधवांनी याकडे वळायला हवं आणि त्यानंतरच मग बाकीच्यांना देखील हे विषमुक्त अन्न मिळेल. आणि त्यासाठी तुमची शेतकरी बंधूंना प्रशिक्षण देण्याची देखील छान अशी तयारी आहे. आता बऱ्याच वेळेला आपल्या या शेतकरी बंधूंना अनेक हवामान बदलामुळे जे काही परिणाम होत आहेत, म्हणजे अतिवृष्टी असेल, अवेळी येणारा पाऊस असेल, या सगळ्या संकटांचा सामना करून आता असं कुठेतरी शेतकरी बंधूंच्या मनात येते की आता आपल्याला ही शेती करणं परवडत नाही, तर त्यावर तुम्ही काय उपाय सांगाल बरं? की
1: नैसर्गिक संकट येत राहणार आहेत, कधी कोरडा दुष्काळ पडतोय, कधी ओला दुष्काळ पडतोय, मग अशा वेळेस आम्ही भरमसाठ रासायनिक खतांचा खर्च करतो, रासायनिक औषधांवर खर्च करतो आणि मग ज्यावेळेस आमच्या हातात असं वाटतं की आता पीक माझं खूप छान आहे, शेतकरी आनंदाने झोप घेतो, आता दुसऱ्या दिवशी माझं अन्न निघणार आहे आणि मोठा पाऊस येतो, सगळं वाहून जातं. आता आपण एक पाहिलंय, मग काय होतं की जो केलेला खर्च आहे तो खर्च पूर्ण वाया जातो आणि पीकही हातचं जातं. म्हणून मला हे सांगायचं की बंधूंनो, आता आपण विषमुक्त शेती आणि खर्चमुक्त शेती केली पाहिजे. कारण खर्चमुक्त शेती केली तरच तुम्हाला ते परवडणार आहे. कारण आता काय झालं, खर्चाचं प्रमाण वाढलेलं आहे. म्हणून शेतकरी बंधूंना, आपल्या जवळ असणारी गाय आहे तिच्या शेणामध्ये 1200 प्रकारचे बॅक्टेरियाज आहेत, तिच्या गोमूत्रामध्ये 5100 बॅक्टेरियाज आहेत, याचा उपयोग आपल्याला करायचा आणि याचं एक आवश्यक असणारे जे प्रशिक्षण आहे ते आम्ही तुम्हाला देऊ. अतिशय सोपा फॉर्म्युला आहे. मला सांगावंस वाटतं की त्या आता हे जे खत निर्मिती आहे याच्यात अनेक शेतकरी बांधवांनी आम्हाला प्रश्न केले की आम्ही पावडर मध्ये खत तयार करायचो, तर त्यांनी म्हणाले की आम्हाला आता बरेच शेतकऱ्यांकडे गोवंशच नाहीये, बैल नाहीये, आम्ही ट्रॅक्टरने दुसऱ्यांकडून पेरून घेतो. मग त्यांनी आम्हाला सुचवल्याप्रमाणे ग्रॅन्युअल्स मध्ये आम्ही आता उतरलो आहे, त्याच्या मशिनरी घेऊन सेंद्रिय दाणेदार गाईच्या शेणापासून आम्ही आता बनवलेला आहे आणि जे तुम्ही ट्रॅक्टर मधून सुद्धा अतिशय वापरू शकता आणि सेंद्रिय खत म्हणून त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. यावर्षी आम्ही सुद्धा त्याचे प्रयोग घेतलेले, त्याचे अनालिसिस आम्ही विद्यापीठातून करतोय आणि हे पण भविष्यामध्ये आम्ही करू. 2016 आपल्या मराठवाड्यामध्ये सगळीकडे दुष्काळ होता. अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये आम्ही राणी सावरगावला चारा छावणी उभं केली होती, साधारण 2000 गायींचं संगोपन त्या ठिकाणी आम्ही केलं. तिथे असलेल्या शेतकऱ्यांना आम्ही मोफत 400 शेतकऱ्यांना आम्ही मोफत जेवणाची व्यवस्था केली. लोकसहभागातून अनेक दांदा

0: ते पुढे आले, आम्हाला मदत केली. साधारण 4 महिने आम्ही सरकारी मदतीशिवाय ते चारा छावणी चालवली, शेतकऱ्यांना मदत केली. आणि मग यावेळेस आमच्याकडे भरमसाठ शेणाचा उपयोग कसा करावा आणि हे जमलेलं शेण आहे ह्याचं काय करावं, यातून आम्हाला मग सेंद्रिय शेतीची कल्पना सुचली. आणि त्याबरोबर मग आम्ही काय केलं की दुष्काळ आम्हाला मिटवायचा असेल मग आम्हाला काय करता येईल, तर मग आम्ही काय मुंबईच्या आम्हाला दानदात्यांनी संपर्क करून, सुरुवातीला मी माझे गुरु आनंद पांडे सर आहेत त्यांनी नदी खोलीकरणाचा एक विचार डोक्यात आणला. राणी सावरगावला जी गळाटी नदी आहे या गळाटी नदीचं खोलीकरण रुंदीकरण आम्ही सुरुवात तय केली आणि पाहता पाहता खूप मोठं 2.5 किलोमीटर लांब, साधारणतः 80 फूट रुंद आणि 10 फूट खोल आम्ही त्या गळाटी नदीचं खोलीकरण केलं. त्यामुळे ताई तुम्हाला सांगावंच वाटतं की तेव्हापासून आजपर्यंत आमच्या परिसरातल्या सर्व जे काही वीर आहेत बोरवेल आहेत यांना पाणी आलेलं आहे आणि दुष्काळ मुक्तीकडे आमची वाटचाल आहे.
1: आणि
0: हे खोलीकरण केल्यामुळे निश्चितच आमच्या गावामध्ये 2 पाझर तलाव होते, एक म्हणजे घटांगऱ्याला असलेले टाकळवाडी पाझर तलाव आणि राणी सारगावला असलेले केदारेश्वर पाझर तलाव. मला असं वाटलं की आपण नदी खोलीकरण केलं, गाळ काढला, या तलावातला जो गाळ आहे कालांतराने ते 70 दशकामध्ये खोदलेले आहेत 72 दशकात, मग हळूहळू ते तलाव सुद्धा बुजले होते. मग संकल्पना आली की आपण या तलावातला जर गाळ काढला तर शेतकऱ्यांच्या ती माती चांगला गाळ शेतामध्ये जाईल आणि सरकारच्या सुद्धा ज्या योजना आहेत कलेक्टर ऑफिस कडून सुद्धा अनेक आवाहन केले गेले, मग त्यांची मदत घेऊन आम्ही काय केलं ताई, ते गाळ आम्ही जो जेसीबीचा खर्च आहे तो आम्ही स्वतः लोकसहभागाच्या माध्यमातून केला आणि शेतकऱ्यांनी स्वतःचे ट्रॅक्टरवरून तो गाळ नेला. त्यामुळे काय झालं की तो जो वेस्टेज गाळ तलावात साचला होता तो शेतामध्ये गेल्यामुळे अतिशय पोषण मूल्य असलेला तो गाळ शेतकऱ्यांच्या कामी आला आणि त्या तलावातला गाळ बाहेर निघाल्यामुळे एक तर पाझर तलावाची साठवण क्षमता वाढली आणि नॅचरली जे मातीमधून पाणी खाली जात नव्हतं तो एक प्रकारचं डबकं बनलं होतं तो पुन्हा प्रज्वलित झाला आणि त्यामुळे त्या तलावाचं जल पुनर्भरणचं जे कार्य आहे ते पण वाढलं, जमिनीतली पाणी पातळी वाढली आणि निश्चितपणे आज राणी सरगाव परिसर आमचा एक चांगल्या पद्धतीनं म्हणजे काय जलमग्न बनल्याचं आम्ही आता पाहतोय हळूहळू.
1: निश्चितच विषमुक्त शेतीसाठी तुमच्याकडे जे रासायनिक औषध आला काय नेमकं पर्याय आहे याविषयी काय संदेश तुम्ही द्याल बरं?
0: ताई आम्ही काय करतो, गोमूत्रापासून आमच्याकडे दशपर्णी अर्क नावाचं एक औषध आम्ही तयार करतो. ते बनवायची प्रोसेस मी सुरुवातीला सांगितलेली आहे. त्यानंतर गोमूत्रापासून जर इन्स्टंट औषध बनवायचं असेल तर रामबाण नावाचे औषध आम्ही बनवतो. गोमूत्रामध्ये याच विषारी वनस्पती आम्ही उकळतो तांब्याच्या भांड्यामध्ये आणि ते 48 तासामध्ये तयार होतो आणि रासायनिक औषधांसारखंच आपण ते वापरू शकतो. ते कीटकनाशक म्हणून काम करतं आणि सगळ्यात महत्वाचं आहे लमित. लमित म्हणजे लसूण मिरची आणि तंबाखू. तंबाखू एक सुद्धा कमी प्रमाणात वापरला जाते ती वनस्पतीच आहे, जास्त प्रमाणात वापरला ती घातक आहे, पण ते पण आम्ही बनवतो. 3 प्रकारचे पेस्टिसाइड आणि सर्वात महत्वाचं गोकृपा अमृत हे पण आहे आणि 2 प्रकारचे खत आम्ही बनवतो, म्हणजे एक तर कंपोस्ट खत आहे ज्याला आम्ही गोखूर खत म्हणतो, ग्रॅन्युल्स मध्ये सुद्धा आता आम्ही पदार्पण केलेलं आहे. तर ज्या शेतकरी बांधवांना करायचं आहे त्यांना आम्ही मोफत प्रशिक्षण देऊ. तुम्ही तुमच्या गोमातीपासून तुमच्या शेतीमध्ये तुम्ही करा. तुमच्याकडे जर गोवंश नसेल तर आमच्याकडून घेऊन जा, वापरा. शेतकरी राजा जगला पाहिजे या उद्देशाने आम्ही आता काम करतोय.
1: खूप छान. तर शेवटी ही जी मुलाखत आपले अनेक शेतकरी बंधू ऐकत आहेत त्यांच्यासाठी जाता जाता काय मुलाचा संदेश द्याल बरं?
0: शेतकरी बंधूंनो मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही खरंच राजा आहात. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी जे पूर्वीच होत हे जुने दिवस येणार आहेत. कारण काही जरी झालं तर अन्न निर्माते तुम्ही आहात, तुम्ही खचू नका. ठीक आहे सध्याचा काळ कठीण आहे परंतु भविष्य हे तुमचं सगळ्यांचं उज्ज्वल होणार आहे. फक्त आता त्याची सुरुवात तुम्ही करावी. देशाचे पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्री असतील की आता देशामध्ये हरित क्रांती झाली पाहिजे, पण ती हरित क्रांती गोमातेच्या माध्यमातून झाली पाहिजे आणि तुमच्या माझ्याकडे गोधन आहे तर या गोधनाचा उपयोग आपण करून सेंद्रिय शेतीसाठी आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजे आम्ही एका बाजूने रासायनिक शेती करून रोगांना निमंत्रण देतो. प्रत्येकाच्या घरामध्ये शुगरचे पेशंट आहेत, बीपीचे आहेत, कॅन्सरचे आहेत, छोट्या वयामध्ये सुद्धा आज हृदयविकाराचे तीव्र धक्के येत आहेत. तर हे सगळं का होत आहे? तर हे हळूहळू याचं जर पाहिलं आम्ही आमच्या मातीतून, आम्ही जे आमच्या आईला देतो, आमची धर्मी माता म्हणतो, आम्ही आमच्या आईलाच जर आम्ही विष देतोय तर निश्चितच ती विष खाऊन मग ती पण धान्यामधून विष देते आणि मग हे कमी करण्याची ताकद शेतकरी बंधूंनो तुमच्याकडेच आहे. म्हणून मला तुम्हाला ठामपणे सांगायचंय की विषमुक्त शेती, खर्चमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न निर्माण करण्याची जबाबदारी आता माझ्या बरोबर तुमची पण आहे. चला पुढे या, मी सुद्धा आमची गोशाळा तुमच्या सोबत तुम्हाला सहकार्य करण्यासाठी तयार आहे.
1: खूप छान संदेश तुम्ही

0: आता सर्व शेतकरी बांधवांसाठी दिलेला आहे की जर आपल्याला आपल्या मातीची गुणवत्ता ही चांगली ठेवायची असेल, चांगलं असं धान्य आपल्याला उत्पादित करायचं असेल, तर गोमातेच्या माध्यमातून आपण सेंद्रिय शेतीकडे आपली वाटचाल करावी. आणि त्यासाठी जे काही तुम्हाला लागणार असेल, त्यासाठी प्रशिक्षण असेल किंवा गोमाता तुम्हाला जर पाहिजे असेल तर ती देखील चांगल्या पद्धतीने तुम्ही शिवप्रसाद कोरे यांच्याकडे जाऊन तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता. आपली शेती तुम्ही उत्तम बनवू शकता, यात काही शंका नाही. आणि आज तुम्ही तुमची जी सेंद्रिय शेतीकडे जी वाटचाल तुम्हाला करायची होती ती तुमच्याकडनं ऐकून खरंच अनेक शेतकरी बांधवांना यामधून देखील खूप छान अशी प्रेरणा मिळेल. आणि त्यांना देखील वाटेल की आपणही आता या माध्यमातून सेंद्रिय शेतीकडे वळावं आणि विषमुक्त अन्नाची निर्मिती आपण करायला हवी की जेणेकरून प्रत्येकाचं आरोग्य हे उत्तम राहिलं पाहिजे, यासाठी ते प्रयत्न करतील, यात काही शंका नाही. आज तुम्ही खूप छान असा संवाद आपल्या शेतकरी बांधवांसोबत साधलेला आहे, त्याबद्दल मी आकाशवाणी परभणीच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
1: धन्यवाद. ते आपणही माझ्यासारख्या एक गोसेवक सामान्य शेतकऱ्याला इथपर्यंत येऊन

0: सिद्धीकडे वळावं आणि विषमुक्त अन्नाची निर्मिती आपण करायला हवी की जेणेकरून प्रत्येकाचं आरोग्य हे उत्तम राहिलं पाहिजे यासाठी ते प्रयत्न करतील, यात काही शंका नाही. आज तुम्ही खूप छान असा संवाद आपल्या शेतकरी बांधवांसोबत साधलेला आहे, त्याबद्दल मी आकाशवाणी परभणीच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, नमस्कार.
1: धन्यवाद ताई, आपणही माझ्यासारख्या एक गोसेवक सामान्य शेतकऱ्याला इथपर्यंत येऊन आमच्या करत असलेल्या कार्याची दखल घेऊन आम्हाला संधी दिली आणि शेतकरी बांधवांसमोर मला एक माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी देऊन त्यांना त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठीचे मार्ग सुचवण्याची संधी निर्माण करून दिली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे.
0: खूप खूप धन्यवाद.

0: शेतकरी बंधूंनो, आताच आपण विषमुक्त शेती काळाची गरज याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद मारुती कोरे यांच्याशी वैशाली वांगेकर यांनी साधलेला संवाद ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
1: मंडळी, आजच्या कार्यक्रमात राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आपण ऐकत होतात आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती. यानंतर ऐकूया एक निवेदन. शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात हॅलो शंका समाधान हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करतो. येत्या बुधवारी दिनांक 15 जुलै 2026 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या हॅलो शंका समाधानाचा विषय आहे महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसायातील नव्या संधी. या कार्यक्रमात तज्ज्ञ म्हणून उपस्थित राहतील डॉ कपिल सुखदाने. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी शेतकरी बंधू भगिनींनी बुधवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत फोन करावेत. आमचे फोन नंबर्स असे आहेत 4515-4129 आणि 4515-4130. मुंबई बाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा STD कोड लावावा. हा कार्यक्रम प्रसारित होईल त्याच दिवशी अर्थात बुधवारी 7:30 वाजता आणि शुक्रवारी 3:10 DTH वाहिनीवर पुन्हा प्रसारित केले जाईल. निवेदन संपलं. बरं तर मंडळी, आजचा आपला माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम येथेच समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. पुढील भेटीपर्यंत निरोप द्या. तोपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी रात्रीचे 8 वाजले.
1: आपण ऐकलत माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाचं राज्यस्तरीय कृषी प्रसारण. मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केलं. यानंतर ऐकूयात, 8 वाजले आहेत. यानंतर ऐकूयात एक गाणे ताजेतवाने. या कार्यक्रमात संसार या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि वर्षा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांची गीतरचना, संगीत दिलंय हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रद्धा मुखेडकर, राष्ट्रीय बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान आदी क्षेत्रात सहकार्याबद्दल करणार द्विपक्षीय चर्चा. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. अयोध्येतल्या राम मंदिर दान अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्ये 244 अंकांची वाढ. तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज न्यूझीलंडमध्ये पोहोचले. न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लेक्झॉन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 वर्षात प्रथमच भारताचे प्रधानमंत्री न्यूझीलंडला भेट देत असल्यानं तिथल्या भारतीय समुदायात मोदी यांच्या आगमनाबद्दल विशेष उत्साह होता. भारतीय समुदायानं समृद्ध सांस्कृतिक वारशाचं रंगतदार प्रदर्शन घडवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज ऑकलंडमध्ये स्वागत केलं. दोन दिवसांच्या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय

0: चर्चा होणार आहे. न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्यासोबत मेलबर्न क्रिकेट मैदानाला भेट दिली. मोदी यांनी यावेळी ऑस्ट्रेलियातले तरुण खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांशी संवाद साधला. ऑस्ट्रेलियात आयोजित होणाऱ्या बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धांचा एक हंगाम भारतात आयोजित केला जाईल अशी घोषणा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अल्बानीज यांनी यावेळी केली. ऑस्ट्रेलियातले विरोधी पक्षनेते अंगस टेलर यांचीही भेट प्रधानमंत्री मोदी यांनी आज घेतली. संरक्षण, व्यापार, शिक्षण, गुंतवणूक, हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं नौवहन अशा विविध विषयांवर त्यांची चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाबरोबरचे संबंध भारताच्या दृष्टीनं महत्वाचे असल्याचं मोदी म्हणाले.
1: हमारे मैरिटाइम सिक्योरिटी कोलैबोरेशन रोडमैप से इंडो पैसिफिक में हमारे साझा प्रयासों को नई ताकत मिलेगी. हम शिप बिल्डिंग, शिप रिपेयर और मेंटेनेंस में भी मिलकर आगे बढ़ेंगे. फ्रेंड्स, हमने कई क्षेत्रीय एवं अंतर्राष्ट्रीय मुद्दों पर भी विस्तार पूर्वक चर्चा की.
0: महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि एआयआयबी या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. पवार यांच्या वैमानिकाबाबत काहीही संशयास्पद आढळलं नाही. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2,00,000 देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकल्याचं त्यांनी जाहीर केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारने दिलेल्या निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. मुंबई पुणे महामार्गावर मिसिंग लिंकची केवळ कमान कोसळली. मिसिंग लिंक पूर्ण सुरक्षित असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच या लिंकच्या खर्चात मोठी वाढ झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आणि केवळ 7% खर्च वाढ झाल्याचं ते म्हणाले. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातल्या दानपेटीतल्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीचे आदेश न देणाऱ्या तत्कालीन सरकारवर त्यांनी टीका केली. विधान परिषदेतील सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आजगावकर या सदस्यांना आज निरोप देण्यात आला. 6 डिसेंबर 2026 पर्यंत या सदस्यांची मुदत आहे. यानंतर विधान परिषदेचं कामकाज संस्थगित झाल्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी आज केली. हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याचं ते म्हणाले. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली अशी टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही. सरकारच्या कारभारावर टीका केली तर लोकांना धमकीची भाषा वापरण्याचे प्रकार पहिल्यांदाच होत असल्याचं काँग्रेस आमदार नाना पटोले म्हणाले. या अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही. घाईघाईत काही विधेयकं मंजूर केली असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेते पण तो निधी खर्च करत नाही. गेल्या वर्षीही 1.5-2 लाख कोटी रुपये खर्च केलेच नाही. याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी लक्ष वेधलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातल्या देणगी अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका समूहावर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होईल. अयोध्येतल्या राम मंदिरासाठी दिलेल्या दान आणि देणग्यांच्या अपहाराच्या आरोपाची आणि इतर अनियमिततांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी अशी मागणी या याचिकेमध्ये केली आहे. सध्या उत्तर प्रदेश राज्य सरकारनं नेमलेले विशेष तपास पथक या प्रकरणी चौकशी करत आहे. भूराजकीय तणावामुळे गेले 2 दिवस भारतीय शेअर बाजारांमध्ये सुरू असलेली पडझड थांबून आज त्यात वाढ दिसून आली. सर्वच क्षेत्रात झालेल्या समभागांच्या खरेदीमुळे शेअर बाजार वधारले.

0: मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 828 अंकांची वाढ झाली आणि तो 77,569 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 244 अंकांची वाढ नोंदवत 24,207 अंकांवर बंद झाला. महिला क्रिकेटमध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यातला एकमेव कसोटी सामना आज इंग्लंडमध्ये लॉर्ड्स मैदानावर सुरू झाला. दुपारी 3:30 सामन्याला सुरुवात झाली. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतानं पहिल्या डावात आतापर्यंत 200 टप्पा पार केला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 5 बाद 202 धावा झाल्या होत्या. अल्कोहोलयुक्त औषधांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं औषधविषयक नियमांमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथाईल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही. यापूर्वी वेलची, आलं किंवा इतर उग्रवासाच्या पदार्थापासून तयार केलेल्या औषधात अल्कोहोलची मात्रा जास्त असताना नशेसाठी त्याचा गैरवापर होत असल्याचं आढळल्यावर हा नियम दुरुस्त करण्यात आला. विविध राज्य सरकारांनीही अशी मागणी केली होती असं केंद्र सरकारच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. या औषधांच्या उत्पादनाकरता वेगळा परवाना घेणं बंधनकारक असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 8 खासदार शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभे असून ते कुठेही जाणार नाहीत असं माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं. ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेससोबत जाण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा सुरू नसल्याचंही त्यांनी सांगितलं. जपानमध्ये होणाऱ्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 20 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघ जाहीर झाला आहे. कर्णधारपदाची धुरा पुन्हा एकदा सलीमा टेटे हिच्याकडे दिल्याचं संघाचे मुख्य शिक्षक सजॉर्ड मरिनज यांनी सांगितलं. ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत जपानच्या एची आणि नागायो या शहरांमध्ये होणार आहेत. भूकंपाचा धक्का बसलेल्या व्हेनेझुएलाला भरीव मदत करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेली अमिस्ताद मोहीम पूर्ण करून भारतीय मदत पथक आज दिल्लीला परतलं. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी याबाबत कृतज्ञता व्यक्त केली असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री न्यूझीलंडला पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञानादी क्षेत्रात सहकार्याबद्दल करणार द्विपक्षीय चर्चा. महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केल्याची विरोधी पक्षांची टीका. अयोध्येतल्या राम मंदिर दान अपहाराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात येत्या सोमवारी सुनावणी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 828 तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 244 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यमवारी 239.81 अंश अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. प्रसारणामध्ये मी आहे आपल्यासोबत धनश्री केरीपळे. 8:15 आणि 25 सेकंद झालेत. श्रोते हो, आता ऐकणार आहोत दिवंगत स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने यांच्या स्मरणार्थ यांनी सांगितलेल्या काही आठवणी.
2: माझं बालपण येळावीत गेलं. कारण काय, मी लहानपणी असताना आई वारली. एवढं आई वारली की मला काही कळत नव्हतं. मग मला सांभाळ कोणी केला तर क्रांतीसिंहाची चुलत बहीण आमच्या चुलत्यानं दिली. ती चुलतीने माझा तुम्हाला सांगतो की सांभाळ येळावीमध्ये केला. त्यांच्या सहवासात मी वाढलो. चुलतींचे संस्कार माझ्यावर झाले बालपणी. शाळेत जाणं, इतर करणं, खेळणं वगैरे, निन्नळे मुलं वगैरे. मला पोहायचा देखील नात. लहानपणीच वडिलांनी पोहायला शिकवलं. पोहायला जात होतो, उड्या मारणार, करणार वगैरे, वरणं काय खोचा मारणार, लपणं शिकणं, एकमेकांना उडकायला शिकणार, बघ वगैरे ठेवलेल्या वस्तू उडकायच्या, दडवून ठेवलेल्या, असा आपला खेळ आमचा. तुम्हाला सांगतो बालपणाचा आपला चालायचा खेळ. जिंकले आमचे गमतीदार चालायचे, सुरपारंब्या, इतर वगैरे. आमचा खेळ मित्रमंडळींचा आमचा चालायचा, असा खेळ वगैरे देखील होत होता.

तू लंगडी वगैरे हे वेगळंच. आता बालपण माझं चाललेलं होतं, तर मला त्यावेळेला एक सवय होती, सकाळी परी आपण काय करायचं, फिरायला जायचं. सकाळी परी आपलं फटफटीत झाले की निघालं बघा मी सड्या फिर या शेतात त्या शेतात त्या शेतात नाही या शेतात सगळे फिरणार. पण नुसता मी फिरत नसते, त्या फिरत असताना पूर्वी बाभळी असायच्या फार, ते बाभळी डिंक असायचं. मग ते बाभळीचा डिंक दिसला की तिथं जायचं, ते आम्हाला घ्यायचा आणि खायचा तुटून जायचं. असा आम्हाला छंद लागला तिथं. जसं डिंक खात होतो तर गुडगमोडीचा पाला खा, लिंबाचा पाला खा, तर अशा पद्धतीने पातरचा पाला खा, हे बी आम्हाला सवय लागली. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आपलं करायचो ना, आपलं फिरत फिरत जात असताना जे मिळेल ते आपलं टाकायचं. कुठे भेंड्या शेतात गेलो, भेंड्या कोवळ्या भेंड्याच खायच्या, असा माझा नाद त्यावेळेचा. अशा पद्धतीनं आपलं आमचं बालपण चालत होतं, करत फिरत करत वगैरे गेलं. आणि आपलं शाळेत देखील तिथं भरत होतो, ते शाळेत बसत असताना तिथे एक बोरगावाचा विद्यार्थी होता. आमच्या गावामध्ये दोन भाग होते, एक आहे गावातली मुलं आणि परगावची मुलं, निमणी नागाव बांबवडे वगैरे इथली मुलं. गावातल्या मुलांचा पुढारी बाबासाहेब पाटील आमच्या गावचे दादांचे साडू आमदार झाले पुन्हा, आणि मी पुढारी, मी लीडर परगावच्या यांचं. तेव्हा आमचा संघर्ष चालायचा, परगावची मुलांची बाजू मी घेणार, हे तुम्ही गावातल्या मुलांची म्हणजे ही घेणार, असा आमचा प्रश्न संघर्ष चालायचा. तिथं एक विहीर होती शाळेच्या जवळच, आहे अजून नाहीच नाही विहीर. तर आणि शाळा शाळेत तुम्ही सांगतो की अशा तऱ्हेनं धागा वगैरे भरपूर मोकळी वगैरे शाळेच्या पुढं, त्यामध्ये तुम्ही सांगतो की बाग करत होतो आम्ही, त्याच्यासाठी मोठ होती मोठ मोठीनं पाणी काढायचं. त्याच्यासाठी तुम्ही सांगतो की प्रत्येक वार लावलेले असायचे, अमुक दिवशी अमुक मुलांनी करायचं पाणी, पाचवी इयत्ता चौथी इयत्ता तिसरी इयत्ता, मग त्यांनी जवळ पाणी काढायचं बागेला द्यायचं. सुंदर बाग तुम्हाला सांगतो की आम्ही शाळेची भोवती मुलांनी आणलेली होती. असा आपला दिवस आपले खेळीमिळीनं त्यामध्ये जात होते. शिक्षण आम्ही आपलं बालपण प्राथमिक शिक्षण आपलं येळावीत पूर्ण केलं, त्यानंतर पुन्हा तासगावला आलं. त्या वडील पुन्हा तासगावला बदली झाली ती वडिलांची, आणि येळावी पुन्हा इकडे बदली झाली, तिकडे गेलो आम्ही. पण सांगायचं म्हणजे आम्ही येळावीमधली बाग होती ती उत्कृष्ट आणलेली होती, पाणी बिणी भरपूर देणार विहिरीचं काढून, बैल जशी ओढते तशी आम्ही ओढणार नाड्यानं, पाणी काढणार पुन्हा सोडणार, पुन्हा काढणार पुन्हा सोडणार. आणि त्यावेळी दुसरं एक सांगायचं, त्यावेळेला शाळेमध्ये शिपाई किंवा मोलकर किंवा मजूर काही नसणार, काम करणारा माणूस नसणार शाळेत. तिथं तुम्हाला आठवड्यातनं सारवायचं काम ते बी यायचं आमच्याकडे. मग ते तुम्ही सांगतो की आठवड्याला आपण आपलं काम पूर्ण करायचं, एक गंमत दशा असायची, त्या गंमत वाटायची सारवायला निघा. अशा आठवणी तुम्हाला सांगतो की त्या आमच्या शाळेमधल्या त्यावेळेच्या आहेत. त्यानंतर आम्ही इकडे आलो असं सातारला गेलो, फिरून वडिलाने शिकायला साताराला पाठवलं, जमाय मराठा बोर्डिंग बोगद्याच्या बाजूला. त्या बोर्डिंगमध्ये जाऊन शिकायला लागलो. तिथंच काय होतं, एक संघाची शाखा होती, मी संघाची शाखेत जायला लागलो. ती जवळ शाखा हो आमच्या बोर्डिंग बोर्डिंग जवळच, मी जायला लागलो. एक वेळ आमच्या बोर्डिंगमध्ये एक ग्रस्त आले, भीमराव अवंतराव जाधव, एक दिवशी आले आमच्या बोर्डिंगमध्ये. आणि आम्हाला काय म्हणाले, आम्हाला म्हणाले मी बौद्धिक वर्ग घेतोय, तुम्ही या माझ्या बौद्धिक वर्गाला. म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली. मग आम्ही काही मंडळी गेलो की त्यांच्या बौद्धिक वर्गाला गेलो. मग तुम्हाला सांगतो की आम्हाला कळायला लागलं काँग्रेसमध्ये माहीत नाही हिंदू महासभा म्हणजे काय, काही माहितीच नव्हती. तो त्यांच्याजवळ आम्हाला तुम्हाला सांगतो की माहिती समजायला, कम्युनिस्ट म्हणजे काय, हिंदू महासभा म्हणजे काय, काँग्रेस म्हणजे काय, ही सगळी माहिती त्याने आम्हाला द्यायला सुरुवात केली. आम्हाला कळायला लागली मग रशियन क्रांती, युरोपमधल्या क्रांत्या ह्याची माहिती द्यायला लागली. मग आम्हाला जगाचा इतिहास कळायला लागला हो. मग आम्हाला जरा कळायला आल्यानंतर मग आम्ही आपलं इकडे वळलो, काहीतरी आपण बी केलं पाहिजे काय, आपल्या देशासाठी स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे, आपण पारतंत्र्यात आहोत याची जाणीव आम्हाला त्या ठिकाणी झाली, याने करून दिली. म्हणून त्यांना पुस्तक मी अर्पण केले. हे जर ते नसते तर मी स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग

घेतला नसता म्हणून त्याला महत्व म्हटलाय. भीमराव दादा ग बसले नाहीत, नुसतं तुम्हाला सांगतो क्लार्क म्हणून ते ग बसले नाहीत, वकील झाले घरी अभ्यास करून, जत मध्ये वकील करतो. रायवाडी हे राय एम एन राय म्हणून रायवाडी होते माणसं, पण हे एम एन रायवाडी बाबूराव पेडकर आंधळे ही मंडळी रायवाडी होती, ही आमचे सुलतेनी रायवाडी होती. त्यांनी परिषद घेतली ती रायवाड्यांची राजवाड्यामध्ये तासगावला, मोठं स्टेज वगैरे घालून मोठी सभा झाली होती. तर त्या सभेमध्ये काँग्रेसच्या विरोधी मुद्दे मांडायला लागल्यानंतर क्रांतीसिंह उठले, कडाडून विरोध केला, दंगा सुरू झाला सभेमध्ये, एकमेकाच्या अंगावर धावले सगळे पुढारी वगैरे, दंगा सुरू झाला सभेमध्ये. तेव्हापासून रायवाडी पक्षाला उतरते काळा लागले. ती महत्वाची सभा ठरली. आमची चुलती होती वकील, ती ह्यामध्ये होती ही सभा काय अरेंज करायला. एम एन रायवाडी म्हणजे त्यांची तत्व कधी फार चांगली आहे तत्व रायवाडी पक्षांची. पण एकच एक तुम्हाला आमचा दजन मतभेद होता कुठला माहितीये, त्यावेळेला महायुद्ध सुरू झालं होतं, हिटलर आणि ह्यांच्यामध्ये तुम्ही सांगतो युद्ध चालू झालं होतं. मग त्यावेळेला यांचं काय म्हणणं होतं, इंग्रजला मदत करायची आणि हिटलरचा पराभव करायचा. हिटलरचा पराभव करायसाठी इंग्रजला मदत केली पाहिजे. मतभेद सांगतो ना, काँग्रेस आणि रायवाड ह्यामध्ये मतभेद, एवढाच मतभेद आहे कुठला, त्यांना म्हणे इंग्रजला मदत केली पाहिजे. आणि आमच्या तुम्हाला काँग्रेसनं काय ठरवलं, त्यांनी तुम्हाला सांगतो की पहिलं महायुद्ध झालं 34 साली, तर त्यावेळी आमच्या लोकांनी तुम्ही सांगतो मदत पाहिली इंग्रजांनी, महात्मा गांधीने वगैरे साहेब माणसांनी फार मोठ्या मदत केली आणि जे मिळवून दिला, हजारो लोक आमच्या त्यात मारले गेले पहिल्या महायुद्धामध्ये. आम्ही स्वराज्य मागितलं, इंग्रजांनी स्वराज्य दिलं नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला. आम्ही म्हटलं इंग्रजांनी म्हटलं तुम्ही आम्हाला सहकार्य द्या, हे काय म्हणाले काँग्रेसचे सगळे, तुम्ही आम्हाला स्वराज्य द्या आम्ही तुम्हाला मदत करतो. इंग्रज स्वराज्याला तयार नाही. मग गांधीजींनी वैयक्तिक सत्यमुख केला, इंग्रजांना या युद्धात मदत करू नको. रायवाडी काँग्रेस यामध्ये हा फरक, एवढाच फरक आहे, जास्त नाही. काय ते म्हणतो ते इंग्रजाला मदत करायची, काँग्रेसने मदत करायची का करायचं नाही. काँग्रेस म्हणले आम्हाला मदत करणार नाही, वैयक्तिक वैद्य गांधींचा तो परवानगी घेऊन वैयक्तिक सत्ता करायचं करलं. बालपणी मला सहय होती फिरायची म्हणून, त्याचा फायदा मला काय झाला सांगायचा तुम्हाला. एकवी मी पुदगावून इकडे येत होतो, एका सायकलने येऊन मला धडक दिली, दिलं फिरकू, भयंकर लागलं, पडलो एका बाजूला जाऊन. मग हा कशा तरी घरी जाऊन पोचलो इथं झालं. दुसऱ्या दिवशी काठवरती असंच बसलो, तुम्ही शिवजयंतीची वर्गणी मागायला आले पुढारी सगळे, तिथले पुढारी पेन्शिलीतले साखरगाण्यासमोर, तिथं माझा प्लॉट आहे, तिथं राहतो तुम्ही खोक्याच्या घरात. मी सगळ्या दिवशी खोक्याच्या घरात राहिले, ही सगळी यांची बालपण शिक्षण वगैरे खोक्याच्या घरात झाली, तिथं राहत होतो, बसलो तसंच क्वार्टरवरती. ही सगळी मागायला आले बालगणी, मी 10 दिवशी खाली पडलो, त्याला पंचेलीत कळलं तसं असं झालं म्हणून. जोशी काका तुम्हाला सांगतो की तिथले कारखानदार होते, त्यांचा बंगला होता तिथं, त्यांना कळलं. ताबडतोब तिथे सांगतो आली गाडी घेऊन, बघितलं मला गाडीत गाठलं, दवाखान्याने ऍडमिट केलं, पण सांगितलं नाही, बोललो नाही, काही नाही. कशी माणसं मला सहकार्य देत आहेत, कसे प्रसंगातून माणसं कशी मदत करतात आणि कशी माणसं आम्हाला मिळाली देवासारखी मदत करणारी, यातलं हे एक उदाहरण. आम्ही नशिबवान समजतो, चांगली माणसं मला मिळाली. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, पाग्यांच्या मार्गदर्शनाखाली तासगावला सेवादल चालवत होतं. सेवादल चालवत असताना राष्ट्र सेवादल, त्यावेळेला मी बापूजी साळुंकरनं बोलवत होतो व्याख्यानाला, माझ्या राष्ट्र सेवादला व्याख्यान दिलं येणार. त्यांचा माझा परिचय कसं झालं सांगतो, माझ्याकडे मुक्कामाला देखील एका दिवशी राहायचे. मग बापूजी त्या वेळेला रयत शिवसंस्थेमध्ये काम करत होते. कुणी कुणी नोकऱ्या मला कशा दिल्या, मला ज्या नोकऱ्या मी कधी मागायला गेलो नाही माझ्या जीवनामध्ये, मला नोकऱ्या खूप मिळाली केल्यात. मी त्याचा एक पहिला अनुभव सांगतो, उद्देश देणारा वेगळा प्रत्येकाचा, मला सर्व्हिस देण्याचा. पहिली सर्व्हिस कुणी दिली, वसंतराव दादाजी साडू बाबासाहेब पाटील आमच्या येळावीचे आमदार झाले. गावामध्ये 2 प्रश्न होतो का नाही, त्यात बाबासाहेब एका बाजूला, मी एका बाजूला, ते बाबासाहेब रिटायर झाल्यानंतर
गावामध्ये वडिलांनी

0: कोऑपरेटिव्ह सोसायटी काढली आणि चालवायची, आपणच चालवायची, वडील चालवली, खूप चांगली चालवली त्यांनी, अनेक वर्ष चालवली सर. मग एक मीटिंग भरली ती जनरल मीटिंग सोसायटीची, बाबासाहेबांनी एकाला सांगितलं, म्हणले लेले आता तुम्हाला मोठा झालाय, म्हणले झालंय मॅट्रिक झालंय, म्हणले त्याला म्हणाले घेऊया आपण सेक्रेटरी म्हणून, आणा ठराव. मी नसताना माझं ठराव आला, मला ते गुतवायचं होतं ना, आपल्या हाताखाली ठेवायचं होतं, आम्ही राजकीय माणसं, आमची ताकद जरा जास्त होती असं त्यांना वाटायचं, काढला ठराव. आणि अशा तऱ्हेने मी त्यावेळेला बारामतीला होतो, चुलती बारामतीला होतो, सोसायटी मी काम करायला लागलो, आमच्या सोसायटी. वडील म्हणाले मी अहो वर्गात सोसायटी, तू अहो वर्गातच ठेवल, ठीक आहे म्हणले. असे म्हणजे सोसायटीचं काम करायला लागलो. सोसायटीचं काम करीत असताना अनुभव काय आला, अहो सोसायटी काम करत असताना एक पुढारी लोक ह्या सेक्रेटरीला भयंकर शिळत असत, त्रास देत असत, म्हणतील तसं रेखा ठेवायला लागत असत, म्हणतील त्याच्यावरती पगार घ्यायचा नाहीतर हकलून देश, असे पुढारी लोक सेक्रेटरीच्यावरती भयंकर अन्याय करत होते. मी मला सगळं दिसल्यानंतर मी म्हणलं हा काहीतरी एवढाच काढला पाहिजे, म्हणून कोऑपरेटिव्ह सोसायटीची संघटना काढली जिल्ह्याची. आणि याला तुम्हाला सांगतो की मी विरोध करायला सुरुवात केली या पुढाऱ्यांच्या विरोधी, गंमत बघा लढा द्यायला सुरुवात केली. हा लढा देत देत असताना तुम्हाला सांगतो, बरेच तुम्हाला सांगतो की मीटिंगा घेणार, हे करणार, मोर्चे काढणार, हे आमच्यावरती अन्याय होण्यावरती तुम्हाला सांगतो की आंदोलन करणार हो, असं करत करत करत पुन्हा मी एक परिषद घेतली ती आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविषयी, कुठे कोल्हापूरला सहकारी मंत्री सोनवणे हे अध्यक्ष होते सहकारी मंत्री, त्यावेळेला कोल्हापूरला सहकारी मंत्री, अशा तऱ्हेने मी प्रयत्न केले. कोऑपरेटिव्ह सोसायटी सेक्रेटरींच्या होणाऱ्या अन्यायाच्या विरोधी पिटून उठत होतो आम्ही.
1: दिवंगत स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने यांच्या स्मरणार्थ त्यांनी सांगितलेल्या काही आठवणी आज आपण जाणून घेतल्या. श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र, 8:30 होत आहेत. आता कव्वाली गीतांचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत काही क्षणातच.
2: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी. छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द, जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच. प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम वनिता मंडळ, तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून जरूर ऐका वनिता मंडळ.
1: श्रोतेहो कव्वाली गीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत कलंदर आझाद आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील ही कव्वाली.

0: کفر ایمان تک بات جب آ گئی، وجہ الزام جب بن گئی میں کشیر،
1: کفر

शंकर शंभू कव्वाल आणि सहकाऱ्याने गायलेली कव्वाली आपण ऐकलीत. कव्वाली गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात आता ऐकवीत आहोत मेहंदी हसन आणि सहकाऱ्याने गायलेली ही कव्वाली.

बस जान गया मैं तेरी पहचान यही है।

मेहंदी हसन आणि सहकाऱ्यांनी गायलेली कव्वाली आपण ऐकलीत. कव्वाली गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 8:45 होत आहेत. समाचार संध्या या हिंदीतून, 9 न्यूज ॲट 9 या इंग्रजीतून बातम्या, आणि त्यानंतर 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला समाचार संध्या.

0: मध्यम लहरी 239.81 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्स, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 10 वाजलेत, ऐकणार आहोत आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण.
1: श्रोते हो, ढाका आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये पुरस्कार प्राप्त आणि पूर्णपणे सांगली मध्ये निर्मित प्लास्टिक बाबा या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक डॉक्टर योग नीलशंकर यांच्या सोबत आपण दिलखुलास चर्चा करत आहोत आणि त्यांचे विविध रंगी अनुभव सुद्धा ऐकत आहोत आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये. या मुलाखतीचा आज तिसरा आणि उर्वरित भाग आपण ऐकणार आहोत, तेव्हा त्यांचं स्वागत करूया आजच्या या कार्यक्रमात. नमस्कार सर.
2: नमस्कार. मला सिनेमा सिनेमॅटिक बनवायचा आहे. तुम्ही जर पूर्वीचे पाहिले जॅकी श्रॉफचे सुभाष घई सर त्यांचे जर सिनेमे पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल की ते सिनेमेचे अंगावर येतात, त्यांचे सीन्स अंगावर येतात, म्युझिक अंगावर येतं. असा सिनेमा बनवायचा मला, म्हणजे जो सिनेमा सिनेमॅटिक असेल. म्हणजे आपण थिएटरमध्ये जाऊन पुन्हा आपण सिरियलचे शॉट बघितले तर उपयोग नाही. असं होतंय मराठीमध्ये. म्हणजे नेमकं काय होतंय मराठीत हे लोकांना सांगता येत नाही, ऑडियन्सला नेमकं काय आवडत नाही. कारण काय असतं माहिती का, सिनेमाला सिनेमा का म्हटलंय कारण त्याचं टेकिंग वेगळं आहे. रील्समध्ये जे आपण पाहतो तेच जर आपण थिएटरला पाहिलं तर मग काय उपयोग. एवढा महाग सिनेमा 48,000 रुपयाचं भाडं दिवसाचं देतो आपण कॅमेराला, म्हणजे कॅमेरात काहीतरी असेल ना जे तुम्हाला दाखवायचं ते दिसायला हवं. सिनेमा तसं लार्जर दॅन लाईफ दिसायला हवा. म्हणजे तुम्ही जर आताचा जवान सिनेमा पाहिला असेल ना, ऍटलीचे जे सिनेमे आहेत ना ते तुम्ही जर पाहिले तर ते सिनेमॅटिक आहेत. जो टेक्निकली म्हणजे सिनेमॅटिक असायला हवा. कॉन्सेप्ट काही असू दे, कमर्शियल असू दे नसू दे, पण कधी कधी असं होतं की कमर्शियल सिनेमामध्ये स्कोप असतो सिनेमॅटिक दाखवण्याचा. आर्ट फॉर्म किंवा पॅरलल फिल्म असतात त्याच्यामध्ये स्कोप कमी असतो, त्याला लाईव्हली रियालिटी दाखवण्याचा प्रयत्न करायचा असतो. त्याचं जे एस्थेटिक आहे ते तर सांभाळायचं असतं, जसंच्या तसं आपल्याला दाखवायचं असतं. म्हणजे त्याच्यामध्ये कृत्रिमता येणार नाही याची काळजी घ्यावी लागते. पण इकडे कमर्शियल सिनेमामध्ये आपण काही करू शकतो, तो एक चान्स असतो आपल्याला.
1: म्हणजे आजकालचे चित्रपट असं एक तर त्यांची लेंथ कमी असते आणि त्या कमी लेंथ मध्ये चित्रपट दाखवताना बऱ्याचदा प्रेक्षकांवर सोडलं जातं की तुम्ही समजून घ्या हे तुम्हाला नकोय तुमच्या चित्रपटात. तुम्हाला तो चित्रपट सहज सोपा मनोरंजक आणि तो

0: खराच सिनेमॅटिक असावा. म्हणजे आज मी चित्रपट बघून आलो किंवा आले असं प्रेक्षकांना वाटायला पाहिजे, हा आनंद तुम्हाला द्यायचा
1: आहे.
0: चित्रपटांविषयी खूप ऐकलं पण रंगभूमी थिएटर आर्टिस्ट म्हणून तुम्ही कसे आहात?
1: तुम्ही सांगितलं तसं मी विजय तेंडुलकरांचं जे नाटक लहानपणी केलं होतं पाटलाच्या पुरेसं लगीन, त्यानंतर मला एक दोन नाटकं करण्याचा योग आला. तसं शाळेतून मी स्पर्धेची नाटकं खूप केली, परंतु एक दिवस म्हणजे मला जेव्हा स्वतःचाच अभ्यास स्वतः करणार आहे, कुठून वाचून मी कमी शिकलो आहे, तर त्यामुळे झालं काय माहिती का, मी स्टेज मी एक पेंगेस्ट नावाचं एक नाटक, कमर्शियल नाटक होतं ते, पूर्वी विक्रम गोखले करत होते आणि त्याच्यानंतर ते काही एका ग्रुपने करायला घेतलं आणि मला त्याच्यामध्ये काम मिळालं. ते नाटक करायला गेलं तेव्हा मला काय लक्षात आलं, म्हणजे केलं आम्ही ते थोडस आणि त्याचे प्रयोग दोन तीन प्रयोग झाले आणि बंद पडलं ते नाटक. तर मी तेव्हा बालगंधर्वच्या तिथे त्या मागच्या कट्ट्यावरती सतत बसलेला असायचो, म्हणजे काम नसायचं आणि काम मिळेल म्हणून त्या आशेने तिथे जायचं आणि बसायचं, म्हणजे कट्ट्यावरती पडीक असा एक शब्द असतो तिथं, ते तिथं पडीक असल्यासारखं असायचं. तर मी ना मागच्या त्या दारानं नाटक नसायचं तेव्हा, किंवा ते लोक मटेरियल जे असतं की सेटचं सगळं साहित्य मागच्या दाराने आतमध्ये, तेव्हा मी स्टेजवर जायचो आणि मी स्टेजवरती गेल्यानंतर जे वाटायचं ना मला, ब्लड प्रेशर सगळं चेंज व्हायचं आणि खूप काहीतरी वेगळं वाटायचं. आणि मग मी एक दिवस त्या स्टेजला हात लावून सांगितलं की बाबा रे, तुझी जी प्रतिभा जी ताकद आहे ना, ती माझ्या मध्ये इतकी सामावली जाते आणि मी जेव्हा ते काम करताना स्वतःला बघतो कॅमेरामध्ये तेव्हा, आणि मी जेव्हा नाटकामध्ये काम करताना स्वतःला बघतो तेव्हा वेगवेगळं नसतं, नाटक माझं कॅमेरात पण येत आहे आणि नाटकाची आणि कॅमेराची ऍक्टिंग वेगळी आहे, ती लाऊड करून चालत नाही आणि माझा संपूर्ण प्राण जो आहे तो सिनेमामध्ये होता, खूप पूर्ण सिनेमाच करायचा होता. त्या दिवशी मी बालगंधर्वला तिथं असताना ना स्टेजला हात लावला आणि सांगितलं क्षमा करा, पुणे मी काही स्टेजवर येणार नाही, कारण मला ती ऍक्टिंग माझ्यामध्ये इतकी आहे ती नकोय, मला ती तेवढीच जेवढी हवी तेवढीच ऍक्टिंग करायची आणि मला एवढी प्रतिभा नाहीये माझी की मी ते कंट्रोल करीन.
0: बरं,
1: मला काय होतं एकावर प्रेम झालं की ते एक निष्ठ राहायची सवय, त्यामुळे ते माझं एकदा स्टेजवरती प्रेम बसलं असतं ना मग मी सिनेमामध्ये येणं खूप कठीण झालं असतं, मग मला ते येऊ नये पूर्ण माझ्या मते, कारण थोडं लाऊड करायला लागायचं आणि ते मग ते थोडस कमी करणं कठीण व्हायचं, म्हणून मी स्टेज खूप कमी केलं, त्यानंतर मी ते सोडून दिलं आणि सिनेमामध्ये राहिलो, म्हणून स्टेजचा माझा अनुभव थोडासा कमी आहे.
0: आणि आता याच अनुषंगाने सर, चित्रपट क्षेत्रातील तुमचा अनुभव तर मोठा आहे, अभिनय क्षेत्रातील आहेच आहे आणि विशेष करून आपल्या मघापासूनच्या चर्चेमध्ये सांगलीचा उल्लेख वारंवार येतोय, तर सांगली आणि चित्रपट निर्मिती, सांगली आणि चित्रपट सृष्टी याविषयी मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की इथला इतिहास काय, पार्श्वभूमी काय आणि सध्याच्या स्थितीत इथं संधी काय आहेत नवीन कलाकारांना, तुमच्यासारख्या मुरलेल्या मुरब्बी कलाकारांसाठी सुद्धा एकूणच सगळं जाणून घ्यायला आवडेल.
1: नक्कीच मॅडम, छान प्रश्न विचारलात. खरं तर मला सांगलीबद्दल बोलायचंच होतं, कारण आता हा प्लास्टिक बाबा सिनेमा जो सांगलीमध्ये पूर्ण केलाय याचा अर्थ म्हणजे काय, म्हणजे सांगलीत झालेला पहिला चित्रपट प्लास्टिक बाबा असं का म्हटलं जातं, तर ऍक्च्युली असं हे पहा की भारताचा जो पहिला सिनेमा होता जो आपल्या दादासाहेब फाळक्यांनी बनवला राजा हरिश्चंद्र, आपण भारताचा पहिला सिनेमा का म्हणतो, कारण त्या सिनेमाची प्रोसेस जी आहे ती भारतात झाली, म्हणजे सुद्धा त्यांनी केली, त्यानंतर त्या सिनेमाला शूट करताना जो कॅमेरा वापरला त्याच्या सगळ्या गोष्टी होत्या त्या इथल्याच होत्या, मात्र त्याआधी आपल्या भारतामध्ये भरपूर सिनेमे झाले जे दादासाहेब तोरणे म्हणून तितकेच प्रतिभावंत त्यांनी केलेले सिनेमे आहेत, परंतु ते सिनेमे ते लंडनला जाऊन प्रोसेस करायचे, तिकडून प्रोसेस करून आणायचे, म्हणून राजा हरिश्चंद्र हा आपल्या भारताचा पहिला सिनेमा. तर सांगलीचा पहिला सिनेमा प्लास्टिक बाबा का, कारण प्लास्टिक बाबाचं संपूर्ण एडिटिंग डबिंग प्रोसेसिंग हे सगळं सांगलीत झालंय, कोणत्याही कामासाठी प्लास्टिक बाबा हा सिनेमा सांगलीच्या बाहेर गेलेला नाही. आज असं होतं की सांगलीमध्ये एखादा सिनेमा करायचा म्हटलं तर डबिंग पोस्ट प्रोडक्शनसाठी पुणे किंवा मुंबईला जावं लागतं, आता प्लास्टिक बाबा हा सिनेमा पूर्ण इथे केलाय आणि इथल्या जरी काही निर्मात्यांना किंवा कोणालाही अशा पद्धतीचं काम जर सांगलीत करायचं असेल तर आपल्याकडे तशी सगळी व्यवस्था आपण सांगलीमध्ये करून ठेवलेली आहे. आता सांगली हे मूळतः नाट्य पंढरी म्हणून आपल्या सर्वांना माहिती आहे,
0: परिचित आहे.
1: तर इथे त्यामुळे कलाकार खूप प्रमाणात आहेत आणि चांगले कलाकार आहेत, प्रचंड विश्वासार्हता आत्मीयता त्यांना कलेबद्दल आहे. तर ह्या मात्र कलाकारांना जो प्लॅटफॉर्म मिळायचा आहे त्याकरता त्यांना पुणे किंवा मुंबईला जावं लागतं. इथे लोक शूटिंग करताना येण्याचं कारण, आता बाहेरचे लोक इथे शूटिंग कर

0: आले तर यांना काम मिळेलच. परंतु न येण्याचं कारण असं आहे की नवीन लोकांबरोबर एक्सपेरिमेंट करायला बाहेरच्या लोकांना आवडत नाही, कारण विश्वासार्हतेचा प्रश्न येतो. तर मी इथे आता अशा पद्धतीची व्यवस्था करून ठेवली आहे की मी इथे सांगलीमध्ये सिनेमे बनवतो, सांगलीतल्या कलाकारांनाच तिथे वाव देण्याचा प्रयत्न करतो आणि सांगलीतूनच हे सिनेमे जगभरात कसे पोचतील याची व्यवस्था करतो. आता त्याकरता मी आता थोडस या डिसेंबरमध्ये सांगलीमध्ये एक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑर्गनाईज करता येईल का म्हणून चित्रपट महामंडळाबरोबर बोलणं सुद्धा केलंय. मध्ये मला विजय पाटकरांनी त्यासाठी खूप चांगला सपोर्टही केला होता आणि आता मंडळाची इलेक्शन झाली आहेत, अध्यक्ष बदलले आहेत, ते सुद्धा तसेच सपोर्टिव्ह राहतील आणि आहेत. आणि आणखी एक म्हणजे नेहमी मराठी चित्रपटाला थिएटर्स मिळत नाहीत अशा पद्धतीचं नेहमी वातावरण असतं. तर मी आता थोडंसं चीनचा अभ्यास केला, चीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सिंगल स्क्रीन थिएटर आहेत. तर मी आता विटापासून म्हणजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सिंगल स्क्रीन थिएटर्स तयार करता येतील का बघतोय. तर त्यासाठी मी काही कार्यालयांना इतर लोकांना भेटतोय, त्यांच्याबरोबर टाईप करायचा प्रयत्न करतोय. माझं केसरा सराबरोबर सुद्धा बोलणं झालंय. तर असे सध्या सगळे जर योग जुळून आला तर माझं 100-200 थिएटर्स सिंगल स्क्रीन थिएटर्स चालू करण्याचा एक प्रयत्न आहे. त्यामुळे इथे कलाकारांना भरपूर स्कोप मिळेल असं मला वाटतंय.
1: वा, आता आपण मुलाखत आपली खूप छान रंगतदार चालूच आहे आणि एक दिग्दर्शक लेखक पटकथा लेखक एकूणच सगळ्या भूमिकांमधून तुम्ही लिलया वावरताय आणि तुम्ही हे सगळं एन्जॉय करताय. एक प्रगल्भ प्रेक्षक होण्यासाठी प्रेक्षकांना तुम्हाला काही विशेष असा संदेश द्यावा असा वाटतोय का?
0: ऑलरेडी आपले जे मराठी कलाकार आहे ना, म्हणजे मराठी बद्दल थोडस जर सांगायचं म्हटलं तर एक छोटी एक्स्ट्रा गोष्ट सांगतो. नासामध्ये ना मध्ये एक अशी गोष्ट घडली की जगभरात म्हणजे पृथ्वीच्या बाहेर एलियन्स वगैरे असतील कदाचित, तर तिकडे एक संदेश पाठवत होता त्यांना. तो संदेश पाठवण्यासाठी त्यांनी 50 भाषा निवडल्या आपल्या जगातून पृथ्वीवरून, की पृथ्वीतल्या 50 भाषांमध्ये आपण तो संदेश युनिव्हर्समध्ये पाठवूयात, की पृथ्वीच्या बाहेर कुठेतरी एखादा एलियन किंवा कोणी मनुष्य किंवा काहीही असेल तर त्याला या 50 भाषेपैकी एखादी भाषा येत असेल बुवा आणि तो त्याला मेसेज कळेल, त्यात एक भाषा मराठी आहे.
1: अरे वा,
0: म्हणजे हे आपलं मराठीचा अभिमान आहे.
1: हो,
0: आणि ही एक भाषा मराठी आहे, ती आजही तिकडे युनिव्हर्समध्ये फिरती आहे तो मेसेज. तर तुम्ही गुगल केलं तरी तुम्हाला कळेल. तर मराठी प्रेक्षक जो आहे ना तो इतका जगभरात पोचलेला आहे आणि मराठी भाषा जगभरात पोचलेली आहे, तो अतिशय चोखंड आणि भयानक रसिक आहे आणि तो त्याला कळतं की मला काय पाहायचंय. आणि म्हणूनच कदाचित त्याला ते पाहायला मिळत नाहीये जे त्याला पाहायचंय आपल्या मराठी चित्रपटामध्ये, त्यामुळे थोडीशी पाठविरवली असावी. पण प्रेक्षक हा मुळातच खूप हुशार आहे. म्हणजे प्रेक्षकांना आपण इकडे टर्न करण्यापेक्षा ना प्रेक्षकाची टेस्ट आपण द्यायला हवी असं. आणि जर आता खरंच जर काय पाहायचं म्हटलं ना तर थोडासा हा जो कंटेंट असतो ना जो जरा थोडासा आजकाल मॉडरेट झालाय, म्हणजे फॅमिली बरोबर बघताना आपल्याला शंका येते असे कंटेंट बघू नये, म्हणजे असे कंटेंट बनवूही नाही आजकाल, ते खूप सोयीचं झालंय. म्हणजे आता मी स्पष्टच बोलायचं म्हटलं तर डबल मिनिंगच्या सेन्सनं लोक जे बोलतात ना आणि दादा गुंडकेंच्या नावावरती खूप होतात ना, तर ते आता त्याच्यात मी तुम्हाला थोडासा अभ्यास सांगतो. हे बघा, डबल मिनिंग जो असतो ना त्यात एक पहिला अर्थ असतो आणि एक दुसरा अर्थ असतो. तुम्ही जर दादा कोंडकेंचे जोक पाहिले डबल मिनिंग आहेत, त्याच्यामध्ये जो पहिला अर्थ येतो त्यात आपल्याला विचार करायला लागतो की याच्यात दुसरा अर्थ वाईट आहे. आणि आताचे डबल मिनिंग आपण ऐकतो त्यामध्ये पहिलाच अर्थ वाईट येतो आणि आपल्याला कोणी जर शंका घेतली तर सांगायला लागतं की त्याच्यात हा दुसरा अर्थ, हा फरक आहे. डबल मिनिंग एखादा जर जोक झाला ना तर तो 13 वर्षाच्या मुलापर्यंत कळणारच नाही की याच्यात काहीतरी दुसरा अर्थ आहे. तो 18 वर्षाच्या पुढे म्हणजे ब्रेनी लोकांनाच कळेल की याच्यात असा दुसरा अर्थ लपलाय. म्हणजे कितीतरी गाणी सुद्धा आहेत आपली लावण्या वगैरे, त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यात हा अर्थ लपलाय असं म्हणावं लागेल, मग तो शोधावा लागतो लपलेला अर्थ. इथे लपलेला अर्थ समोर असतो आणि सेफ्टीचा जो अर्थ आहे की त्याच्यात वाईट काही नाही असं म्हणणारा तो लपलेला असतो. म्हणजे आपण त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की हा वाईट आहे, हे तुम्ही वाईट बोललेला आहात, मग तो मनुष्य म्हणेल आपल्याला हे बघा त्याच्यात हा चांगला अर्थ आहे तुम्हाला दिसत नाही जो लपवून ठेवलेला आहे. म्हणजे मला जे म्हणायचं ते कदाचित मला म्हणता येत नसेल, पण डबल मिनिंगचा हा अर्थ आहे की तुम्ही वाईट मिनिंगला अगोदर पोट्रे करायचं आणि चांगल्या अर्थाला लपवून ठेवायचं, हे डबल मिनिंग जोक नाही होत. जो चांगला अर्थ आहे तो चांगला अर्थच अगोदर येतो, त्याच्यातला जो वाईट जो अर्थ

0: तो तसा लवकर कळतच नाही, फार विचार केल्यानंतर कळतं की अरे याच्यात एक वेगळा हा पण अर्थ होतो. तर तो आता काय झालं म्हणजे का, आता हेच विषय जास्त लोकांना असं वाटत, लोक हे बघतात असं नाहीये, लोकांना बघायला काही उरलेलंच नाही. प्रोडक्शन करणाऱ्यांना असं वाटतं की लोकांना हे बघायचंय, मग हे तेच देतात. मग आता आपल्याकडे पर्यायी आपण पुढे गेलो, कितीही पुढे गेलो तर तेच येणार असतं. तर ते आता शेवटी मग एन्जॉय करतो आपण, हसतो त्याच्यावर आणि आपण म्हणतात काय थोडस हे व्हायचं, काय स्वतःला मॉडर्न करायचं किंवा ऍक्सेप्ट करायचं, थोडस ब्रॉड माइंडेड व्हायचं. तर ते तसं काही नाही आहे ते खरं. विनोद खूप छान आहेत आणि खूप स्वच्छ विनोद पण खूप मस्त आहेत, म्हणजे खूप लोकांचे आहेत. आता आपण नावं घेतली तर ते संकुचित होईल, पण खूप सुंदर आणि स्वच्छ विनोद खूप आहेत. आणि तशा पद्धतीची कॉमेडी सिनेमा, मला कॉमेडी सिनेमा सुद्धा करायला म्हणजे एक गंमत आहे. तुम्ही मला असं विचारलं का, माझ्या कॉमेडी माझं जॉनर आहे, मला खूप आवडतं.
1: मस्त.
0: हा पण ते मी ठेवलंय की म्हणजे थोडं आता जे आहे जो ट्रेंड चालू आहे तो जसं त्याच्यात काहीतरी बदल घडवूया. लोकांना आता सुद्धा लोकांना ना बघण्यासाठी, तुम्ही जसं म्हटलं की लोकांना बघायला आपण काही सुचवूयात का, तर असं ते स्वतःच ते या सगळ्या गोष्टींचा त्यांना निवशा आलाय, चांगला कंटेंट शोधतायत. मग बनवणारे कोणी नाहीये. मग आता जसं आपण म्हटलं की डॉक्टर किरण बोंगळ्यांनी अशा विषयामध्ये हात घातला आणि त्याच्यात पैसे गुंतवलेत, तर लोक हे पाहतील आणि पाहिल्यानंतर ते म्हणतील की हे असं काहीतरी असेल तर आपल्याला बघायला पाहिजे. मध्ये तुम्ही पाहिलं तानाजी सिनेमा, आपण सर्वांनी खूप अजय देवगन यांचा तानाजी सिनेमा आपण सर्वांनी पाहिला. लोक पाहतात सिनेमे, चांगले कंटेंट पाहतात. ते हिस्टोरिकल सिनेमामध्ये आपल्याला जास्त तोडमरोड करता येत नाही,
1: काहीच करता येत नाही.
0: त्यांच्या रायटर्सला यांना सुद्धा काही करता येत नाही, त्यामुळे तो जसा आहे तसा पोर्ट्रे करावा लागतो.
1: अगदी अगदी. तर सर आता आपण मुलाखतीच्या शेवटच्या अंतिम टप्प्यात येतोय. या अनुषंगानंच म्हणजे एकूणच आतापर्यंतचा तुमचा प्रवास जाणून घेतला, पेंद्या म्हणून जरी तुमची एंट्री झाली असली स्टेजवर म्हणूयात आपण, तरी त्यानंतर मात्र तुम्ही कुठलीही भूमिका मागे ठेवायचा प्रयत्न केला नाही किंवा कुठलीही संधी सोडली नाही. अभिनयच काय पण लेखन दिग्दर्शन आणि सगळ्याच दृष्टिकोनातून तुम्ही कलेशी कायम जोडले गेलेले आहात. आणि सगळ्यात जास्त आत्मीयता तुम्हाला सांगलीबद्दल जी आहे की आता मला चित्रपटसृष्टीची मुळं जी आहेत, पाळमुळं जी आहेत, ती मला सांगलीमध्ये रुजवायची आहेत आणि त्याला मोठं करायचं आहे, ही जी तुमची महत्वाकांक्षा आहे ही सुद्धा जरूर पूर्ण व्हावी. आणि त्याबरोबरच मातीशी जे तुमचं नातं, जिव्हाळा जो आहे तो मातीशी जोडला गेलेला आहे, तो दोन्ही अर्थाने मी म्हणेन की पर्यावरण दृष्टिकोनातून संवेदनशील माहिती देऊन तुम्हाला चित्रपट निर्मिती तर करायचीच आहे, ती एक संवेदनशीलता आहे. आणि शिवाय सांगलीविषयीचं तुमचं जे हे घट्ट नातं आहे, या दृष्टिकोनातून तुम्हाला आणखी बरंच काय काय करायचं आहे हे लक्षात येत आहे. तर आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे तुम्हाला भरपूर शुभेच्छा आहेतच. आणि हा जो चित्रपट आहे प्लास्टिक बाबा, न उलगडणारं जे कोड आहे ते उलगडायचा खूप चांगला प्रयत्न या चित्रपटातून तुम्ही करताय. आणि महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही त्यामध्ये सोल्युशन द्यायचा प्रयत्न केलाय, म्हणजे अडचणी मांडणं यापेक्षा या अडचणीतून हा मार्ग आहे हे तुम्ही केलं तर आपण सगळेच यातून सुटू. तर हा महत्वाचा संदेश घेऊन हा चित्रपट येतोय. हा चित्रपट यशस्वी तर होऊ देच, गरज आहे ती, आणि लोकप्रिय पण व्हावा. आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे भरपूर शुभेच्छा आणि तुम्ही आलात याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद खरं आकाशवाणी सांगली केंद्राचे खूप खूप आभार की आज मला इथे ही संधी दिली. आणि सांगलीकरांचे मी पहिल्यापासूनच आभार मानत आलो आहे की त्यांनी मला खूप सपोर्ट आणि प्रोत्साहित केलेलं आहे. आणि मला खरं तर सिनेमा मेकिंग आणि त्याच्या व्यतिरिक्त काही बोलायचं म्हटलं तर वाचून बोलायची असं, त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे क्रिएटिव्ह आस्पेक्ट असतो, क्राफ्ट असतो, त्याच्या व्यतिरिक्त काही बोलायचं म्हटलं ना की मला खरंच जमत नाही. थँक्यू म्हणलं सुद्धा मला कसं बोलायचं काय, पण म्हणजे या सगळ्या ह्याच्यातून एवढं मात्र अगदी मनातला हा भाव आहे की मला इथे आज हे जे प्लॅटफॉर्म मिळाला आणि इथे मला बऱ्याच मनातल्या गोष्टी बघवलेल्या मला, म्हणजे नेहमी आम्ही इतर दुसरीकडे जे बोलतो की नाही तिथे नेहमी कमर्शियल आस्पेक्ट वरती बोलावं लागतं आणि तिथे हे बंधन पण असतं बऱ्याचदा की काय बोललं तर लोकांना आवडेल. आज ऍक्च्युली खरं तर आपण जे बोललो ते लोकांच्या मनातलं बोललो, त्यामुळे मला खरं सांगली आकाशवाणी केंद्राचे खूप धन्यवाद का मानायचे, कारण जे काय ते आपल्याला खरं बोलायला मिळालं, मॅनिप्युलेटिंग बोलायला नाही मिळालं, हे एक महत्वाचं. आणि आता वाइंड अप करण्याच्या दृष्टिकोनातून जर बोलायचं म्हटलं तर मला आता हे जे दोन सिनेमे करायला मिळाले जे पर्यावरणावर

0: जसं की प्लास्टिक बाबा जो पूर्ण झालाय आणि जो आता मी आमचे जे तुम्ही दाजीपूर आणि राधानगरीचे जे वन विभाग अधिकारी आहेत राजेंद्र गुंकीकर साहेब म्हणून वन विभागाचे जे आहेत त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलाय की आत्ताचा तुम्ही हा जो सिनेमा अभयारण्य बनवत आहात त्याच्याकरता तुम्हाला जी लागेल ती संपूर्ण मदत माझ्याकडून तुम्हाला होईल. अगदी वैचारिक वेळ सुद्धा ते देतात, झाडांच्या बद्दलची माहिती सांगतात, प्राण्यांबद्दलची माहिती सांगतात आणि ते संपूर्ण सॅटर्डे संडेची त्यांची सुट्टी जी आहे त्यात ते दोन दोन तीन तीन तास फोनवर बोलून आम्हाला सपोर्ट करत असतात. त्यामुळे अभयारण्य हा सिनेमा झाडांविषयीचा आहे. या सिनेमाचं थोडंसं सांगायला मला संधी मिळाली म्हणून मी बोलतो. या सिनेमामध्ये पूर्णतः काल्पनिक असं आपण एक आस्पेक्ट घेतलाय तो म्हणजे झाडं माणसाशी बोलतात. आता काय झालंय, झाड ज्या माणसाशी बोलतात तो मनुष्य त्या गावातला आहे, त्या जंगलातला आहे आणि त्याच्याशी ते बोलतात रेग्युलरली, तो रेग्युलरली बोलतो झाडांशी आणि ते त्या दोघांसाठी खूप सोयीचं आहे, रोजचं आहे. पण इतरांना तो बावलट वाटतो की झाड कधी बोलतात का. पण झाडांनी त्याला ही रिक्वेस्ट केली आहे की आम्हाला जगायचंय आणि याकरता जो सोल्युशन आहे तो म्हणजे तुमच्या माणसांमध्ये कायद्याचं सोल्युशन आहे, तर जा आणि आमच्या वतीनं कोर्टात केस कर माणसाविषयी, माणसाविरोधात. तर तो मनुष्य डॉक्युमेंट तयार करून कोर्टात केस उभी करतो झाडांच्या बाजूने मनुष्याच्या विरोधात. तर अशी केस कशी कोर्टात घ्यायची, तर शेवटी ती केस कोर्टात उभी होते इथपर्यंतचा चित्रपट आहे असं की झाडांचं मनोगत मांडण्यासाठी.
1: खरंच त्यांना व्यक्त व्हायला संधीच नाहीये.
0: करेक्ट,
1: आपण एवढं सगळं करतोय, आपल्याकडे माध्यम आहेत व्यक्त व्हायला पण निसर्गाला व्यक्त व्हायला संधीच नाहीये.
0: करेक्ट,
1: हे आता तुमच्याशी बोलता बोलता हे लक्षात आलं. मग तो समुद्र असू दे, झाड असू दे,
0: म्हणजे पहा कोर्टामध्ये याच्यात एक सीन असा लिहिलेला आहे की ते वकील जे आहेत सरकारी वकील ते असा मुद्दा मांडतात की विकासासाठी जे कंपनी वगैरे काम करते त्यांना एक आयडेंटिटी असते, म्हणजे एंटिटी असते, ती त्यांची ओळख असते, त्याचं पॅन कार्ड असतं. तर ते काय असतं, तर ते प्रोड्यूस करतात काहीतरी मटेरियल किंवा काहीतरी, मग त्याची त्याची केस कोर्टात होऊ शकते ते निर्जीव असले तरी. पण हा मनुष्य काय म्हणतो की मग तशी झाडांची केस का नाही कोर्टात उभी होत, झाडांच्या वतीनं का नाही, एखादी कंपनी केस करू शकते तर झाड का नाही करू शकत. मग ते हे सोल्युशन देतात की ते त्याची आयडेंटिटी आहे, त्याची एंटिटी आहे, त्याचं पॅन कार्ड आहे, त्याची एक ओळख आहे, ते काहीतरी प्रोड्यूस करतोय. मग हा काय म्हणतो की ते निर्जीव आहे आणि प्रोड्यूस करतोय, त्याला मनुष्य हँडल करतायत. झाड सजीव आहे, ते ऑक्सिजन प्रोड्यूस करतंय ज्याची काही कॉस्ट नाही आहे, तुम्ही त्याची किंमत द्या त्याला. अशा पद्धतीचं ते कोर्ट ड्रामा आपण त्याच्यामध्ये रचलं आणि ते उभं करण्याचा प्रयत्न केलाय.
1: आणि जसं तुमचं मघाशी एक स्वप्न तुम्ही म्हणालात की मला सिनेमॅटिक सिनेमा बनवायचा आहे, तसे सिनेमे आम्हाला एक नाही खूप बघायला मिळावेत. त्यासाठी सुद्धा भरपूर शुभेच्छा आणि पुन्हा एकदा अभिनंदन. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम. थँक्यू.

0: ढाका चित्रपट महोत्सवात पुरस्कार प्राप्त सांगली मध्ये निर्मित असलेला प्लास्टिक बाबा या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक डॉक्टर युग नीलशंकर यांची खास मुलाखत. आत्ताच आपण ऐकलीत यांच्याशी बातचीत केली होती तेजा दुर्वे यांनी. आजचे पाहुणे या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलं. श्रोते हो, या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या तेजा दुर्वे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: कोणत्याही प्रकारच्या अडचणीमध्ये किंवा संकटामध्ये सापडलेल्या तसेच काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या 0 ते 18 वयोगटातील सर्व बालकांच्या त्वरित मदतीसाठी चाइल्ड हेल्पलाईन सेवा 1098 हा क्रमांक संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यान्वित आहे. महिला आणि बालविकास विभाग, नवी दिल्ली आणि राज्य शासनाच्या बालविकास विभागामार्फत ही हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आलेली आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24 तास हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वतः घेऊ शकतो किंवा इतर कोणीही या सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून संकटग्रस्त बालकांना जरूर मदत करावी.
0: मध्यम लहरी 239°

ठीक मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स, एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र. 10:23 आणि 8 सेकंद झाले आहेत.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्र.
1: चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना अमोद मराठीचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 किलोहर्ट्स या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.
0: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 10:30 होत आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत मुनवर अली खान यांचं शास्त्रीय गायन राग बागेश्री.